ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आपण ऐकला. सुधीर फडके यांनी गायला होता, संगीतकार मधुकर गोळवलकर. याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनी

श्रोते हो, नमस्कार आणि सुप्रभात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 10 अश्विन शके 1948, दिनांक 2 ऑक्टोबर इसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आमचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे, राग आसावरी.

भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. मंगल प्रभात. सुरुवातीला श्री सूक्त, पठण केलं आहे वैभवी शेटे यांनी.

अजित कडकडे आणि सहकलाकारांनी गायलेला हा अभंग होता संत एकनाथ महाराजांचा मंगलप्रभात. या कार्यक्रमात भक्ती संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: उत्तराखेळ कर्णी सह कलाकारांनी गायलेलं मोहन सामंत यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत कानू घोष यांचं होतं. आणि याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 6:30 वाजलेत. जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: आनंदी जगण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेरणा. आणि ही प्रेरणा आपल्याला मिळते ती वाचनामधून, वेगवेगळ्या कलाकृतींमधून, तसंच महापुरुषांच्या, थोर पुरुषांच्या चरित्रामधून. मोहनदास करमचंद गांधी, ज्यांना आपण सगळे आदरानं महात्मा गांधी म्हणतो, बापूजी म्हणतो, त्यांची आणि लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती. या दोघांच्या चरित्रामधून घेण्यासारखे अनेक गुण आहेत. आत्ताच्या काळात आपल्याला त्यांचं 100% अनुकरण करणं अशक्य असलं तरी जेवढं आपल्याला जमेल तेवढं त्यांच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न आपण करणं ही बापूजींना आणि शास्त्रीजींना खरी आदरांजली असेल. अनेक संकटं त्यांच्यावर आली, पण संयम, धैर्य, चिकाटी, सहनशीलता यातून ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचले, आपल्या विचारांवर ठाम राहिले. आपलं जगणं आनंदी करण्यासाठी त्यांच्या चरित्रातून हाच गुण घ्यायचा.

0: जगुया आनंदी
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती
2: जगूया आनंदी कार्यक्रम आपण ऐकला. 6:35 झाली आहेत. आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा. काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ राहिलं. कालचं कमाल तापमान कोलाबा वेधशाळेत 33, सांताक्रूझ वेधशाळेत 34 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. किमान तापमानाची नोंद दोन्ही वेधशाळांमध्ये सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 25 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूझ वेधशाळेतली नोंद आहे 84%. आगामी 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ असेल, 1-2 हलक्या सरी येतील अशी शक्यता आहे. कमाल तापमान 33 आणि किमान 25 अंश सेल्सिअस या आसपास राहील. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरच्या मच्छीमार बांधवांकरता हवामान विषयक कोणताही इशारा नाही. आणि आता रूपरेषा. सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी. आज आपण ऐकणार आहोत कोबी पिकाची लागवड याबद्दलची माहिती. आरोग्यम धनसंपदा सकाळी 7:15 आणि पुन्हा दुपारी 2:05. स्तनांचा कर्करोग भाग 2, तज्ज्ञ प्रियंका कोयंडे. परिसर सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10. पारंपरिक बियाणे आणि पर्यावरण संवर्धन मृणाल अणेराव यांची मुलाखत भाग 2. सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके पुस्तकांवर बोलू काही या मालेत डॉक्टर संदीप श्रोगी मनुचे अरण्य या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा. आज कार्यक्रम दुपारी 1:55 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. 2 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील. सकाळी 7:25 दिलखुलास आणि आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद सकाळी 7:40. गांधी जयंतीच्या अनुषंगाने समन्वित कार्यक्रम सकाळी 8:40. शीर्षक आहे सामान्यांच्या जीवनातील गांधी. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन लेखक नितीन साळुंखे आज भाग 143. सकाळी 10:20 गांधीवंदना. सकाळी 11:05 सहज संवाद संवादक दिनेश आडावदकर. वनिता मंडळ दुपारी 12:00 यात सुरुवातीला महात्मा गांधी जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून. स्मिता नामदे यांनी युवकांशी साधलेला संवाद. त्यानंतर आजची रेसिपी रवा खोबरा बर्फी आणि शेवटी मृणालिनी जोशी यांचं कविता वाचन. अमरावती जिल्हा वार्तापत्र दुपारी 1:40 आकाशवाणी नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. युववाणी संध्याकाळी 5:30 जागतिक अहिंसा दिनानिमित्त अहिंसा गांधी आणि आजची तरुणाई. स्वस्थ भारत 6:30 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिनाच्या अनुषंगाने डॉक्टर आशिष नाबर यांची मुलाखत. वृत्तविशेष या कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 7:15. 7:30 माझा आवार माझं शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारण. मजूर टंचाईच्या काळात भात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे महत्व याविषयी डॉक्टर सुयोग खोसे यांनी दिलेली माहिती. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स आणि रात्री 10:00 जपान इथे आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा. हे तीनही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. शास्त्रीय संगीत सकाळी 10:30 राजेंद्र भावे यांचं व्हायोलिन वादन राग बसंत मुखारी. दुपारी 2:30 भूषण गोडे यांचं गायन राग मधुवंती. राजेंद्र देशमुख यांचं गायन संध्याकाळी 5:02

0: राग मूलतानी आणि शाश्वती मंडली यांचं गायन रात्री 10:30 राग जोग. ठळक कार्यक्रमांमध्ये सकाळी 8:40 गांधी जयंतीच्या अनुषंगाने समन्वित कार्यक्रम सामान्यांच्या जीवनातील गांधी, युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी 5:30 जागतिक अहिंसा दिनानिमित्त अहिंसा गांधी आणि आजची तरुणाई. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर तीनही जिल्ह्यात येत्या 24 तासात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. आता ऐकूया कोबी पिकाची लागवड याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कोबी या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, पोयट्याची सुपीक आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. कोबीच्या हळव्या जातीसाठी हलकी ते मध्यम आणि गरव्या जातीसाठी सुपीक आणि भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6 ते 6.5 असावा. हलक्या जातीचे गड्डे रोपांच्या लागवडीनंतर 60 ते 70 दिवसात तयार होतात. गरव्या जातीचे गड्डे रोप लागवडीपासून 100 ते 110 दिवसात काढणीस तयार होतात. पानकोबीची लागवड खरीप आणि रब्बी हंगामात करतात. ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत लागवड केल्यास उत्पादन भरपूर मिळतं. खरीप हंगामासाठी रोपवाटिकेत बियाण्याची पेरणी मे किंवा जूनमध्ये करावी. या पिकाची रोपं गादी वाफ्यावर तयार करावीत. 1 हेक्टर लागवडीसाठी हंगाम आणि जातीनुसार 200 ते 500 ग्रॅम बियाणं लागतं. संकरित जातीसाठी 200 ते 250 ग्रॅम बियाणं लागतं. रोपं तयार होत असताना मुख्य शेतीची पूर्व मशागत करून घ्यावी. त्यानंतर लागवडीसाठी सरी वरंबे तयार करून घ्यावेत. लागवड 60x60 सेंटीमीटर किंवा 60x45 सेंटीमीटर अंतरावर करावी. रोपांची पुनर्लागवड करताना प्रत्येक ठिकाणी निवडक आणि जोमदार रोप लावावं. रोप लावताना मुळ्या जमिनीत सरळ राहतील अशा तऱ्हेने रोपांची लागवड करावी. लागवडीनंतर लगेच हलकं पाणी द्यावं. लागवडीनंतर 1 आठवड्यात तूट भरून काढावी. जमिनीच्या पूर्व मशागतीच्या वेळी दर हेक्टरी 15 ते 20 टन शेण खत जमिनीत मिसळून द्यावं. तसंच प्रति हेक्टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावं. नत्राची अर्धी उरलेली मात्रा 2 समान हप्त्यात विभागून द्यावी. पहिला हप्ता रोप लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी आणि दुसरा हप्ता त्यानंतर 20 दिवसांनी गड्डा धरू लागल्यानंतर द्यावा. संकरित जातींसाठी 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश द्यावं. रोपांच्या लागवडीनंतर लगेच पाणी द्यावं. दुसरं पाणी त्यानंतर 2 दिवसांनी द्यावं. हंगामात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावं. रोपांच्या लागवडीनंतर 3 ते 4 आठवड्यात खुरपणी करावी. रोपांना मातीची भर द्यावी. आवश्यकतेप्रमाणे 2-3 खुरपणी करावी. तणांचं नियंत्रण करण्यासाठी जमिनीची मशागत पूर्ण झाल्यावर वाफे बांधणीपूर्वी बासालिन 2 ते 2.5 लिटर दर प्रति हेक्टरी हे तणनाशक फवारावं. रोपांच्या लागवडीपासून पानकोबीच्या लवकर येणाऱ्या जाती 55 ते 60 दिवसांनी काढणीस येतात. संकरित जातीचे सर्व गड्डे एकाच वेळी तयार होत असल्यामुळे 8 ते 10 दिवसातच संपूर्ण पिकांची काढणी होते. तर उशिरा तयार होणाऱ्या जातीचे गड्डे 100 ते 115 दिवसांनी काढणीस तयार होतात. पानकोबीचे तयार गड्डे अंगठ्यांनी किंवा तळहातांनी दाबल्यास घट्ट लागतात. असे घट्ट गड्डे बाहेरच्या 3-4 पानासकट कापून काढावेत. लवकर तयार होणाऱ्या जातीचं 200 ते 250 क्विंटल उत्पादन मिळतं. तर उशिरा होणाऱ्या जातींचं 250 ते 300 क्विंटल उत्पादन मिळतं.
0: कोबी पिकाची लागवड याबद्दलची माहिती आपण ऐकली. कृषीवाणी कार्यक्रमात वाचन केलं स्वप्नीता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आज 2:00 हाच कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येईल.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसानवाणी

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण एक अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. स्तनामध्ये कोणते बदल झाले तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. सर्वात आधी स्तनामध्ये नवीन गाठ किंवा जाडी जाणवणे, विशेषतः अशी गाठ जी आधी नव्हती आणि आता नवीन जाणवते तिची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅन्सरची गाठ दुखायलाच हवी असं नाही. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, कॅन्सरची गाठ सुरुवातीला सहसा दुखत नाही. अनेक महिला गाठ दुखत नाहीये मग घाबरायचं कारण नाही असा विचार करून डॉक्टरांकडे जाणे टाळतात आणि इथेच आजार बळावतो. त्यामुळे दुखत नसलेली गाठ ही अधिक गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. दुसरं लक्षण म्हणजे स्तनाच्या आकारात किंवा स्वरूपात नवीन बदल. एका स्तनाचा आकार अचानक बदलल्यास किंवा पूर्वीपेक्षा वेगळा दिसू लागल्यास त्याच्याकडे लक्ष द्या. तिसरं, त्वचेतील बदल. स्तनाच्या त्वचेवर एखाद्या भागात खड्डा पडल्यास, त्वचा आत ओढल्यास, लालसरपणा किंवा जाडी वाढल्यास त्याची तपासणी आवश्यक आहे. कधी कधी त्वचा संत्र्याच्या सालीसारखी दिसू शकते, याला आपण पॉ द ऑरेंज असं म्हणतो. चौथं, निप्पलमध्ये बदल. पूर्वी आत नसलेला निप्पल अचानक आत ओढला जाणे, निप्पलभोवतीच्या त्वचेत बदल होणे किंवा निप्पलमधून असामान्य स्त्राव होणे, विशेषतः रक्तमिश्रित स्त्राव, याकडे दुर्लक्ष करू नये. पाचवं, काही महिलांना बगलेमध्ये गाठ जाणवू शकते कारण ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी जवळच्या लिम्फनोडमध्ये जाऊ शकतात. सहावं लक्षण, ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीला केवळ स्तन दुखणे हे सहसा प्रमुख लक्षण नसते. स्तन दुखण्याचे अनेक सामान्य आणि कॅन्सर नसलेली कारणं असू शकतात. उदाहरणार्थ हॉर्मोनल चेंजेस, मासिक पाळीशी संबंधित बदल इत्यादी. स्तनात होणारी वेदना सतत राहत असेल किंवा त्यासोबत नवीन गाठ, स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल, निप्पलमध्ये बदल जाणवत असेल तर ते दुर्लक्षित करू नका. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, यापैकी एखादं लक्षण दिसलं म्हणजे कॅन्सर झालाच असं नाही. उदाहरणार्थ निप्पल डिस्चार्ज अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतात. स्तनातील अनेक दुखणी कॅन्सर नसतात. म्हणून इंटरनेटवरती फोटो पाहून किंवा शेजारच्या व्यक्तीच्या अनुभवाशी तुलना करून स्वतःचं डायग्नोसिस करू नका. लाजेपोटी किंवा भीतीनी तपासणी टाळल्यामुळे आजार दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो. तुमच्या शरीरात होणारा कोणताही नवीन बदल हा डॉक्टरांकडून तपासून घेणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. लवकर निदान झाले तर कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणून आजची छोटीशी यादी लक्षात ठेवा, नवीन गाठ, स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल, निप्पल आत ओढला जाणे, असामान्य किंवा रक्तमिश्रित निप्पल डिस्चार्ज किंवा बगलेत नवीन गाठ, यापैकी काही जाणवलं तर घाबरू नका. पण थांबवून बघू, आपोआप जाईल असंही करू नका. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या कारण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये वेळेवर निदान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उद्या आपण ऐकणार आहोत आपण स्वतःची तपासणी कशी करावी आणि डॉक्टरांकडे गेल्यावर नेमक्या कोणत्या तपासण्या केल्या जातात, मॅमोग्राफी म्हणजे काय, अल्ट्रासाऊंड कधी करतात आणि बायोप्सी म्हटलं की लगेच कॅन्सर असतो का, ह्याची माहिती आपण घेऊया.
0: श्रोते हो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसरच्या या भागामध्ये आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून पर्यावरण संवर्धन कसं करू शकतो हे सृष्टीज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेल्या कुणाल अनेराव यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण दुष्काळी परिस्थितीमध्ये किंवा एकूणच ज्या शेतकरी बांधवांकडे कमी पाणी उपलब्ध असेल अशा बांधवांनी कुठल्या बियाण्यांचा वापर करावा जेणेकरून त्यांना उत्पन्नही साधता येईल आणि त्याचबरोबर आपल्याला पर्यावरणाचा समतोलही साधता येईल. सर काय सांगाल?
1: जसं मी म्हटलं की आदिम पारंपरिक आणि स्थानिक बियाणं जे आपण म्हणतोय त्याची पूर्ण संकल्पना अशी आहे की जी शेती आहे तिला 10,000 वर्षाची परंपरा आहे आणि जेव्हापासून शेतकरी हे सगळं करतोय तर 1,000 वर्षापासून तरी असं म्हटलं की ती बियाणी त्या भागात वाढलेली आहेत. तिथले दुष्काळ, तिथला पाऊस, तिथला थंडी, वारा हे सगळं सहन करून त्याच्यावर कुठलंही कीटकनाशक न टाकता, रासायनिक खत न टाकता त्यांनी त्या वातावरणाशी जुळून घेऊन आपलं जे अस्तित्व आहे ते टिकवून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं बघाल की आपल्याकडे जे महाराष्ट्रातले जे विविध भाग आहेत म्हणजे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण म्हणा किंवा मराठवाडा म्हणा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेतली जातात. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की भरड धान्य जे आहेत ज्वारी, बाजरी ही जास्त प्रमाणात उगवली जातात कारण पाऊस कमी आहे, तिथे निश्चितच भात पिकणार नाही. कोकण जिथे भात जास्त पिकतोय तर अशा पद्धतीने ही जी पिकांमधली विविधता आहे ती जपून ठेवली आपण गरजेचं आहेच. आणि मी असं म्हणेन की संकरित वाणं जी आहेत ती हल्लीच गेल्या 40-50 वर्षापूर्वी इंट्रोड्यूस झाल्यामुळे जी जुनी पारंपरिक बियाणी आहेत शतकानुशतक त्यांच्यामध्ये हे अडॅप्टेशन आलेलं आहे. त्यामुळे ही जी पारंपरिक बियाणी आहेत कितीही दुष्काळ आला, कितीही काही संकट आली त्यांच्यामध्ये पहिल्यापासूनच तिथे तग धरायची क्षमता असल्यामुळे हायब्रिड बियाण्यांपेक्षा निश्चितच चांगल्या पद्धतीने तिथे वाढू शकतात. वाढीच्या संदर्भात जर असं म्हटलं की काय काय ठिकाणी जसं बघाल कमी कालावधीमध्ये असलेली सुद्धा पिकं आहेत म्हणजे भरड धान्य आहेत ती तर मी असं म्हणेन की ते अक्षरशः अमृतासारखंच आहे कारण जिथे जिथे कमी पाऊस आहे तिथे भरड धान्यच लोकांनी लावलेली आहेत आणि त्याच्यावरतीच त्यांनी आपलं जीवन आहे किंवा जे आपली जी काही आजूबाजूचं जे वातावरणात टिकून राहिल्यासाठी त्यांनी भरड धान्याचा खूप छान पद्धतीने उपयोग केलेला आहे. म्हणून तुम्ही जिथे जिथे पाऊस कमी आहे तिथे भरडधान्याचं उत्पादन निश्चितच मोठ्या प्रमाणात लोक घेतली जातात आणि पारंपरिक बियाणे कारण तिथल्या वातावरणाशी जुळून त्यांनी घेतलेलं आहे त्यामुळे ती बियाणं तिथे तग धरून आहे.
0: श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण पर्यावरण संवर्धनामध्ये कमी पाणी आणि दुष्काळी परिस्थितीत तग धरणाऱ्या बियाण्यांचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो याबद्दल जाणून घेतलं. पुढच्या परिसर या कार्यक्रमाच्या भागात आपण स्थानिक जैवविविधता पारंपरिक बियाणांचा वापर करून कशा पद्धतीने संवर्धित करू शकतो याबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार.
1: धन्यवाद सर.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
0: सहवाजून 55 मिनिटं होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या मनूचे अरण्य या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: हल्ली सगळ्यांचाच पर्यटन हा एक जीवलग छंद आहे. म्हणजे कधी कधी तर वाटतं शनिवार रविवार या लोकांना घर चावतं की काय इतकी माणसं पर्यटन करतात. या प्रवास वर्णनाची सुरुवात मनोगत ऐवजी मनुगत या शब्दापासून झाली आहे आणि शेवट इति मनुपुराण अशी केली आहे. कारण की ह्या मनुच्या अभयारण्याबद्दल लेखकाने या पुस्तकात लिहिले आहे. या अभयारण्यात जणू काय आपल्याला चकवा लागतो आणि आपण या मनुच्या अरण्यातच रेंगाळत राहतो. ॲमेझॉन खोरे पेरू देशाच्या आग्नेय भागात अँडीज पर्वताच्या उतारावर वसलेले हे सदाहरित घनदाट जंगल आहे. मनु नदीचा हा परिसर पृथ्वीवरील सर्वाधिक जैवविविधता असलेला आहे. लेखक एका निसर्गप्रेमीच्या भूमिकेतून या जंगलात भटकले. त्यांनी या पुस्तकात मनु येथील रंगीबेरंगी पक्षीसृष्टी, हजारो प्रकारच्या वनस्पती, जलचर उभयचर सस्तन प्राण्यांच्या प्रजातींचे सुंदर शब्दात वर्णन केले आहे. निवडक छायाचित्र देखील आहेत. लेखक महाशयांना जुन्या काळातील घरे बघत पुढे वाटेत ओसाड गवताळ प्रदेशातील वाळवंटी सिंह प्युमाच्या दर्शनाची ओढ लागते. प्रवास करत सर्वात उंच खिंड अगजानाको खिंड लागते. हा प्रांत धुक्याचा प्रदेश मानतात. डोंगर गच्च झाडी ढगांची गर्दी यातून रस्ता कापत लेखक पुढे जातात. पेरू देशाची लोकसंस्कृती आजही आहे. पूर्वी पक्षी प्राणी वनस्पतींचे प्रकार कीटक साप मुंग्या बेडूक मासे फुलपाखरे यांनी समृद्ध असा हा भूभाग इंका साम्राज्यातील स्वतंत्र अस्तित्व होता. पूर्वी युरोपने रबराच्या उत्पादनासाठी येथे कथितरित्या जंगलतोड केली. पण आता 1967 सालापासून हे जंगल राखीव आहे. बोका मनू येथे पर्यटकांसाठी माहिती केंद्र आहे. गाईडसाठी मनू लर्निंग केंद्र पण आहे. फक्त 3000 पर्यटक एका वर्षाकाठी इथे जाऊ शकतात. रिचेस्ट बर्डिंग लोकॅलिटी म्हणजे भरपूर पक्षी बघायला मिळणारी अशी ही जागा आहे. स्वेन एरिक्सन मनु अभयारण्याकडे जाण्याच्या रस्त्याचे निर्माते यांचा पुतळा तेथे आहे. अर्थात या वाटेवर येण्याचे धाडस फार कमी माणसं करतात. या अरण्यात पाचूसारख्या हिरव्या क्वेज्वेल पक्षाचे दर्शन होते. पक्षी फुलपाखर अळ्या यांचे वर्णन, प्राण्यांचे सहजीवन कापुचीन माकडं यांचं वर्णन आहे. वनस्पतींचा विकास आणि मानवाचा विकास खरं तर परस्पर पूरक असतो. पेरू देशाचा रॉक राष्ट्रीय पक्षी कॉक द रॉक इथे आढळतो. जंगलात जेवढ्या कमी सोयी असतात तेवढी वन्यजीव दर्शनाची संधी जास्ती असते असं लेखक लिहितात. हमिंग बर्ड हा जगातील सर्वात लहान पक्ष्यांपैकी एक आहे जो तिथे बघायला मिळतो. दक्षिण अमेरिका हे जैव वैविध्याने सर्वात संपन्न असलेलं शहर आहे. दाट झाडीत

0: लीलया संचार करणारे पक्षी, साप, सरडे, माकडे, मगरी यांचे शेकडो प्रकार इथे बघायला मिळतात. हार्प गरुड, ओरोपेंडुला पक्ष्यांची घरटी हे इथलं एक आश्चर्य आहे. तर ही विचारांची सहल, मनुच्या अरण्यातील प्रवास असाच सुरू राहू दे. रसिक श्रोते हो, आपला सगळ्यांचा हा मनुच्या अरण्यातील प्रवास सुखकर होवो.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या मनुचे अरण्य या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: प्रादेशिक बातम्यांची वेळ जवळ आली, त्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
1: आज बऱ्याच महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, पण अर्थसाक्षरतेकडे डोळसपणे बघतात का? महिलांनी आर्थिक सक्षम असणं, बँका आणि त्या अनुषंगानं अनेक आर्थिक बाबी समजावून घेणं हे फार महत्वाचं आहे. मैत्रिणींनो, 2 ऑक्टोबरपासून वनिता मंडळ कार्यक्रमात आम्ही घेऊन येतोय आर्थिक साक्षरतेवर एक नवी भाषण मालिका, अर्थसाक्षर होऊया. तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत वंदना धर्माधिकारी.
2: पैशाची योग्य समज असणे म्हणजे अर्थसाक्षर. आपले आर्थिक व्यवहार समजून घेणे, ते सुरक्षितपणे करणे, योग्य नियोजन करून आपली आर्थिक पत उंचावणे म्हणजे दर्जा सुधारणे, 4 पावलं पुढे जाणे.
1: जरूर ऐका 13 भागांची नवी भाषण मालिका अर्थसाक्षर होऊया. दर शुक्रवारी आकाशवाणी पुणे केंद्रावरून आणि शनिवारी पुणे विविध भारती केंद्रावरून 12:00 वाजता आपल्या लाडक्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: सतारीचे बोल असोत
1: कि मांजोळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: कि मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब। सुमधुर संगीताचा सुरेल केवडा।
3: गुलाब चंपक बन फुले।
2: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा। अशी ही सदा फुली आकाशवाणी।
4: आता ऐकूया प्रादेशिक बातम्या।
5: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील।

0: यूपीएससी शताब्दीपूर्ती सोहळ्यात पंतप्रधानांचा विश्वास. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न, कर्जवसुलीला स्थगिती. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. दिव्यागर समुद्रात आळंदीतील 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट आणि हॉकी संघ अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती होणारे तरुण विकसित भारताच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी संस्थेचा शताब्दीपूर्ती सोहळा काल नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये झाला त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. या सोहळ्यात 100 ऐतिहासिक निर्णय या पुस्तकाचं प्रकाशन तसंच एका नाण्याचं आणि एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी ज्या पद्धतीचं प्रशासन आवश्यक आहे त्याचा मुख्य आधारस्तंभ ही संस्था असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
1: हमें प्रो पीपल प्रो एक्टिव गुड गवर्नेंस के पैरामीटर्स के आधार पर देश को वो प्रोफेशनल्स देने हैं जिनमें गरीब की तकलीफ समझने की संवेदना हो, जो युवा जोश के साथ खुद आगे बढ़कर काम करे, जो इनोवेटिव तरीके से कठिन समस्याओं का रास्ता निकाले, जो कानून का पालन कराए लेकिन ये भी परख सके कि उस कानून से लोगों का जीवन आसान हो रहा है या फिर वो रुकावट बन रहा है.
0: दुष्काळी परिस्थितीचे ट्रिगनवर निकष लागू न झालेल्या मात्र प्रत्यक्ष दुष्काळाची परिस्थिती असलेल्या 15 ते 18 तालुक्यांमध्येही अचूक पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे ते दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या कक्षेत आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पंचनामे लवकर पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे यादृष्टीनं सरकार विचार करत असून मंत्रिमंडळ उपसमितीनेही त्याबाबत शिफारस केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या 3 दिवसात ते 6 जिल्ह्यांना भेटी देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावर्षीच्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या राज्यातील 265 तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचं मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यास शासनानं मान्यता दिली असून शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मुंबईत दिली. सध्या राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी सण उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणाने साजरे करावेत आणि या उत्सवांमधून बचत झालेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जगातील गुंतवणुकीचं प्रमुख केंद्र बनवण्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र हे व्यासपीठ कार्यरत राहणार असून गुंतवणूकदारांच्या प्रत्येक गरजांची पूर्तता करण्यासाठी राज्य शासन एकसंघ पद्धतीनं काम करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इन्व्हेस्ट महाराष्ट्र व्यासपीठाचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी 67 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. साठेबाजी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांसाठी साखर साठवण्याचा कालावधी 15 दिवसांपर्यंत कमी केला असून त्याची मर्यादा 1000 क्विंटल निश्चित केली आहे. हा निर्णय 15 सप्टेंबरपासून लागू झाला असून नोव्हेंबर 2026 अखेरपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊया बँकांचं पुनर्मांडवलीकरण करणाऱ्या बँकिंग सेक्टर क्लीनअप या मोहिमेविषयी.
2: भारतातील बँका विकासाचं ध्येय ठेवून काम करण्याला पुरेसं महत्व देत नव्हत्या. नेहमीच्या तपासण्यांशिवाय एखाद्या मर्जीतील कर्जदाराला मोठं कर्ज दिलं जाऊ शकत होतं आणि जेव्हा ते कर्ज बुडत असे तेव्हा ते कर्ज भरून काढण्यासाठी पुन्हा कर्ज देत असे. यामुळे बँकांनी आपली विश्वासार्हता गमावली होती. मोदी सरकारनं सत्तेवर आल्यानंतर लगेचच मालमत्ता गुणवत्ता पुनरावलोकनाचा आदेश दिला, ज्यामुळे प्रत्येक बँकेला आपल्यावर असलेल्या कर्जाच्या भाराची माहिती प्रामाणिकपणे देणं भाग पडलं. सार्वजनिक क्षेत्रातली बँकांमधील बुडीत कर्ज जवळपास 15% पोहोचल्याचं यामुळे पुढे आलं. दिवाळखोरी आणि नादारी संहिता राबवून माहिती करून घ्या, निराकरण करा, पुनर्भांडवलीकरण

0: आणि सुधारणा यावर भर द्या अशी उपाययोजना राबवण्यात आली. बुडीत मालमत्तांचं निराकरण करण्यात आलं, बँकांचं पुनर्भांडवलीकरण करण्यात आलं आणि प्रशासन अधिक कडक करण्यात आलं. बँका आता केवळ जुनी कर्ज भरून न देता भारताच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी सज्ज आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे, पुणे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. यानिमित्त देशभरात ठिकठिकाणी आज अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पुण्यात महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युक्रांतच्या वतीनं 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान कोथरूडमधील गांधी भवन इथं गांधी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ लेखक अंबरीश मिश्र यांच्या व्याख्यानानं सप्ताहाचं उद्घाटन झालं. आकाशवाणी पुणे केंद्राचा आज 73वा वर्धापन दिन आहे. 2 ऑक्टोबर 1953 रोजी स्थापन झालेल्या या केंद्रानं बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य सार्थ करत श्रोत्यांच्या मनावर अमीट ठसा उमटवला आहे. फ्लाय दुबई विमानाचं पायलट कॅप्टन स्मिथ माचर यांनी स्वतःवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरही प्रसंगावधान राखत विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवले. या कामासाठी त्यांच्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या शौर्याबद्दल देशाच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह विविध देशांचे प्रतिनिधी यांनी स्मिथचं कौतुक केलं. कठीण प्रसंगात प्राणाची बाजी लावत कॅप्टन स्मिथ यांनी दाखवलेलं धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद आहे. स्मिथ हे युवकांसाठी प्रेरणास्थान आहेत. राज्य आणि देशाला त्यांचा अभिमान आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अभिनंदन संदेशात म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यातील दिवेआगरच्या समुद्रात काल 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील आळंदीतल्या शिकवणी वर्गातील होते. ते दिवेआगरला सहलीसाठी गेले होते. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शैक्षणिक सहलींबाबत राज्यभर मार्गदर्शक सूचना जारी करणार असल्याचं त्यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत काल पुरुष हॉकी आणि क्रिकेट संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांना मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय महिला हॉकी संघानं याआधीच अंतिम फेरी गाठली आहे. पुरुष हॉकी संघानं अतिटतीच्या सामन्यात पाकिस्तानचा 4-3 असा पराभव केला तर क्रिकेट संघानं श्रीलंकेला 124 धावांनी पराभूत करत अंतिम फेरी गाठली. कुस्तीपटू नितेश सिवाचनं काल ग्रेको रोमन प्रकारात पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं तर नौकानयन स्पर्धेत पुरुषांच्या स्किप गटात मनु फ्रान्सिस आणि प्रिन्स नोबेल या भारतीय जोडीनं रौप्य पदक पटकावलं. महिलांच्या स्किप नौकानयन प्रकारात हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा या जोडीला कांस्य पदक मिळालं. तिरंदाजीमध्ये वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात गणी मणीश रत्नम तिरुमरु याला कांस्य पदक मिळालं. पुरुष आणि महिला स्क्वॉश प्रकारात दोन्ही संघांनी कांस्य पदक जिंकलं. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील. युपीएससी शताब्दीपूर्ती सोहळ्यात पंतप्रधानांचा विश्वास. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न. कर्जवसुलीला स्थगिती. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. दिवेआगर समुद्रात आळंदीतील 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट आणि हॉकी संघ अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
1: पण भवतालाचं भान ठेवून। प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत।
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया।

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: 7:23 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. 2 ऑक्टोबर, आज जागतिक अहिंसा दिन, आज महात्मा गांधी यांची जयंती, तसंच लाल बहादूर शास्त्री यांचीही जयंती आहे. आज स्वच्छता दिनही आहे. दिनांक 2 ऑक्टोबर 1925, जॉन लॉगी बेअर्ड याने पहिल्या दूरचित्रवाणी संचाचं म्हणजे टेलिव्हिजनचं प्रात्यक्षिक दाखवलं. रमाबाई रानडे यांनी पुणे सेवा सदन सोसायटीची स्थापना केली 2 ऑक्टोबर 1909 या दिवशी. संगीतकार आणि गायक कौशल इनामदार यांचा आज जन्मदिन, त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1971. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1942. आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित दिनकर कैकिणी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1927. 2 ऑक्टोबर 1908, विचारवंत साहित्यिक गंगाधर बाळकृष्ण तथा गम बा सरदार यांचा जन्म. ज्येष्ठ शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1891. अलिबाग जवळच्या सासवणे इथे त्यांच्या कलाकृतींचं शिल्पालय आपल्याला बघता येतं. आपण ऐकत होतो दिनविशेष. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत, काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, तर वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे की ज्याला जनसामान्यामध्ये जे नाव आणि ओळखलं जातं, अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, UPI फ्रॉड आहे, QR कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोनबद्दल पण आता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचा नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाहीत. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतं, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाऊनलोड करता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाऊनलोड करेल, कुठली लिंक डाऊनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत, हे सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोन मध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही, टेक्स्ट मेसेज येतात, हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात, की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंट मध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंट मधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंट मधून पैसे गेलेले आहे, डिटेक्ट झालेले आहे, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल, तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते, आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंटमध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो, आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे, आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे, तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोनमध्ये

0: असणं आवश्यक आहे.
1: अच्छा.
0: बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो, आणि ज्या मोबाईल वरती अलर्ट, ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात, ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 1930 ला कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर. पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं, पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका, किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या युपीआय वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा, बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पीडीएफ फाईल नसते.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते.
1: हा
0: हा. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतं. पीडीएफ फाईल असेल, जी पीडीएफ फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कुणी जर पाठवली असेल तर ती पीडीएफ फाईल कधी आपण ओपन करू नये.
1: आणि
0: समजा जरी आपण ओपन केलीच चुकून, तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही युपीआय पेमेंट करत असाल तर तिथे पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट आहे, जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला ओटीपी येत असतो. पर ओटीपी आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही. आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
1: नक्की सर. कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात.
1: हा.
0: खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत, तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोण एक सवयझेड व्यक्ती आहे त्याचा अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं.
1: अच्छा.
0: जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कोणीही घाई करू नये. काही गरज नाही.
1: गरज नाही. आपण तसेच ठेवले तरी
0: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 1930 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये.
1: अच्छा.
0: ही जर तुम्ही सायबर 1930 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळेला कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रॅन्डमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात.
1: अच्छा.
0: आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही.
0: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही.
1: अच्छा.
0: त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 1930 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 1930 जी सिस्टीम आहे सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे, तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती

0: करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लाईक पट्टी देऊन टाकता, कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरला तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला, किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला, किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते, आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो, आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
1: अच्छा.
0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा गहाळ होतात,
1: हे
0: तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. मग तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेले आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचा प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
3: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी.

0: सकाळचे 7:40 होत आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी

0: तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
2: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर आपल्याला विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारांविषयी मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर गुजर यांनी आपल्या संशोधनामधून पोटाच्या आजारांसाठी अग्निचिकित्सा ही आयुर्वेदिक औषधोपचारांनी केली जाणारी चिकित्सा पद्धती विकसित केली असून त्याद्वारे त्यांनी आतापर्यंत पोटाच्या आणि पचनाशी संबंधित तक्रारींनी ग्रस्त असलेले 10,000 जास्त रुग्ण पूर्ण बरे केले आहेत. नमस्कार डॉक्टर सत्येन गुजर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
3: नमस्कार
2: डॉक्टर. मला सांगा, तुम्ही जवळजवळ 20 प्रॅक्टिस करताय, तर या पोटाच्या विकारांविषयी आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
3: कसं आहे, पोटाचे विकार म्हणजे पचनाशी संबंधित असणारे सर्व आजार होत. म्हणजे अगदी साधं तोंड येणे या साध्या तक्रारींपासून अपचनाचा असणारा त्रास, वर्षानुवर्ष असणारे ऍसिडिटी, घशात छातीत जळजळ, पोटामध्ये दुखणं, पोट साफ होत नाही, शौचाला खडा होतो किंवा जुलाब होतात, जेवणानंतर अन्न घशाशी येतं, कोणा सतत उलट्या होत असतात, कोणाचं पित्तामुळे डोकं दुखत असतं, अशा प्रकारचे जे वर्षानुवर्ष असणारे त्रास आहेत पचनाशी संबंधित, या सगळ्याचा समावेश या पोटाच्या विकारामध्ये होत असतो. पोट म्हणजेच कोष्ठ म्हणजेच ऍब्डोमिनल कॅव्हिटी. म्हणजे ह्याच्यामध्ये असणाऱ्या ऍब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये असणारे जे वेगवेगळे अवयव आहेत, ज्याला आयुर्वेदाने कोष्ठांग असे म्हणले आहे, असे 15 अवयव सांगितलेले आहेत. ह्या अवयवांशी संबंधित असणारे जे विकार आहेत त्याचाही समावेश या पोटाच्या विकारामध्ये होत असतो. म्हणजे कोणाला अन्ननलिकेचा कॅन्सर असतो, कोणा जठराचा मोठा आथड्याचा कॅन्सर असतो, काहींना पित्ताशयामध्ये खडे असतात, काहींना ऍसिडिटीचा त्रास असतो, तर काहींना गॅस्ट्रायटिसचा त्रास असतो, काहींना हायटस सारण्याचा त्रास असतो, तर काहींना आयबीएसचा त्रास असतो. असं पचनाशी संबंधित वर्षानुवर्ष त्रास असणारे कितीतरी रुग्ण आपल्याला हे दिसत असतात. या सगळ्याचा समावेश या पोटाच्या विकारांमध्ये होत असतो आणि त्याच्यासाठी आयुर्वेदिक उपचार हे संजीवनी सारखे कसे उपयोगी होत असतात हे आपल्या श्रोत्यांना सांगण्यासाठी म्हणून आपण हा विषय सध्या निवडलेला आहे.
4: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023.
2: डॉक्टर मला सांगा, अग्निचिकित्सा म्हणजे नेमकं काय?
3: असं आहे, आपण गीतेमध्ये एक श्लोक म्हणतो किंवा काही जण जेवणाच्या अगोदर सुद्धा म्हणत असतात, अहम वैश्वानरो भूत्वा. तो वैश्वानर म्हणजेच हा पोटामध्ये असणारा अग्नी आहे. म्हणजे जो आपण जे काही अन्न घेतोय ते चतुर्विध अन्न आहे, त्याचं पचन करून शरीर घटकांमध्ये रुपांतर करणारा जो शरीरामधील भाव, जो शरीर घटक, त्यालाच अग्नी असं म्हणलं जात असतं. आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे, रोगा हा सर्वेपी मंदेग्नो, म्हणजे सर्व रोग होण्याचं मूळ कारण हा मंदाग्नी असतो. त्याच्यामुळे ही अग्नीची चिकित्सा होणे हे खूप गरजेचं आहे, तर पोटाचे आजार हे पूर्णतः बरे व्हायला मदत होत असतात. बऱ्याच जणांना अग्निचिकित्सा म्हणजे काहीतरी पंचकर्माचा प्रकार वाटतो किंवा अग्निकर्म वाटतं, तशी गोष्ट नाहीये. ही पोटातून घेणाऱ्या औषधांनीच केली जाणारी ही चिकित्सा असते. पोटाच्या तक्रारींमध्ये एक गोष्ट ही खूप महत्वाची आहे, बरेच वर्ष झाले पोट साफ होत नाहीये, आवेचा त्रास बरेच दिवस आहे, खूपच दिवस घशात छातीत जळजळ जास्त प्रमाणात होते, लिव्हर सिरोसिसचा त्रास बरेच दिवस आहे. साध्या साध्या तक्रारी असतात, काही गंभीर तक्रारी असतात, पण वर्षानुवर्ष आपल्याला पोटाच्या तक्रारींपासून खितपत पडलेले पेशंट दिसत असतात. याचं मूळ कारण हे आहे की पचनाशी संबंधित असणारे हे जे पोटाचे विकार आहेत त्याच्यामध्ये रचनात्मक विकृती नसून कार्यात्मक विकृती असते. फंक्शनल डिफॉर्मिटी असल्यामुळे कितीतरी टेस्ट केल्या पोटाच्या विकारांच्या बाबतीत हेच होतं, भरमसाठ टेस्ट केल्या जातात, पण बऱ्याच टेस्टमध्ये कुठे काहीच दिसत नाही, पण रुग्णाला होणारा त्रास मात्र खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि त्याच्यामुळे बरेच वर्ष त्रास असणारे कितीतरी पेशंट असतात. त्यामुळे हे आजार जर मुळापासून कायमस्वरूपी बरे करायचे असतील तर आपल्याला ही अग्निचिकित्सा करणं हे खूप गरजेचं असतं.
2: बरोबर, म्हणजे पोटांच्या वेगवेगळ्या आजारावर अग्निचिकित्सा ही नवीन पद्धती तुम्ही शोधून काढली, ती औषधच आहेत अशी काही वेगळी पद्धती नाहीये, तर ती नक्की लोकांना वापरून बघायला काही हरकत नाही असं आपल्याला सांगता येईल.
4: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 83 90 90 2023.
2: पुढच्या भागात आपण आणखीन काही पोटाच्याच विकारांवर आणि त्याच्याच उपचारांवर माहिती घेणार आहोत डॉक्टर गुजर यांच्याकडून. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
3: नमस्कार.
1: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
5: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 7:45 झाली आहेत.

0: भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं अर्चना देशपांडे यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना होती गजेंद्र तोंडरे यांची.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

गीतरचना वा रा कांत यांची होती, गायक होते अरुण आपटे आणि संगीत होतं कृष्णराव गायकर यांचं. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

आरोही अगरकर यांनी गायलेलं दी ल बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं अनिल अगरकर यांनी. आणि याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 8:40 आपण ऐकणार आहोत महात्मा गांधी जयंतीच्या अनुषंगाने समन्वित कार्यक्रम. आता 8 सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली ही दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 8:30 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय मराठी

सरकारचा प्रयत्न, कर्ज वसुलीला स्थगिती, दिव्याआगर समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत प्रशासकीय सेवेत भरती होणारे तरुण विकसित भारताच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला। केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC संस्थेचा शताब्दीपूर्ती सोहळा काल नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं झाला, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते। या सोहळ्यात 100 ऐतिहासिक निर्णय या पुस्तकाचं प्रकाशन तसंच एका नाण्याचं आणि एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं। विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी ज्या पद्धतीचं प्रशासन आवश्यक आहे त्याचा मुख्य आधारस्तंभ ही संस्था असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतल्या राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळी पुष्पांजली अर्पण करून गांधीजींना अभिवादन केलं। पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या विजयघाट या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं। महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधलं त्यांचं जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये कीर्ती मंदिर इथं प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं असून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या सभेला उपस्थित राहणार आहेत। साबरमती आश्रमातही सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। गांधी जयंतीच्या निमित्तानं देशभरात आज विशेष ग्रामसभा आयोजित केल्या जाणार आहेत। या सभांमध्ये प्रशासनातील परिवर्तनकारी सुधारणा आणि उपक्रमांवर चर्चा होणार आहे। या विशेष ग्रामसभांमधून पीपल्स प्लॅन कॅम्पेन 2026-27 म्हणजेच सबकी योजना सबका विकास या मोहिमेचा शुभारंभही केला जाईल असं ग्रामीण विकास मंत्रालयानं म्हटलं आहे। थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विशेष स्मृती नाणं आणि टपाल तिकीट जारी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनानं घेतला आहे। यासाठी 55 लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून या निर्णयाची अंमलबजावणी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत केली जाणार आहे। फ्लाय दुबई विमानाचे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांनी स्वतःवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरही प्रसंगावधान राखत विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवले, त्यांच्या या धाडसी कार्यासाठी त्यांच्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे। राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह विविध देशांच्या नेत्यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे। स्मिथ यांच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे। संयुक्त अरब अमिरातीमधल्या भारतीय राजदूतांनी रुग्णालयात कॅप्टन मच्छार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। त्याआधी राजदूतांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि कॅप्टन स्मिथ यांच्या प्रकृतीसाठी सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं। त्यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे। महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचे निकष लागू न झालेल्या मात्र दुष्काळ सदृश परिस्थिती असलेले 15 ते 18 तालुके पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या कक्षेत आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे असं राज्याचे महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। पंचनामे लवकर पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान यावर्षीच्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यातील 265 तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचं मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली असून शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मुंबईत दिली। साठेबाजी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांसाठी साखर साठवण्याचा कालावधी 15 दिवसांपर्यंत कमी केला असून त्याची मर्यादा 1000 क्विंटल निश्चित केली आहे। हा निर्णय 15 सप्टेंबरपासून लागू झाला असून नोव्हेंबर 2026 अखेरपर्यंत लागू राहणार आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। युक्रेन संघर्षावर परस्पर संमतीनं तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चांगल्या कल्पना आहेत असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे। वाल्दाई फोरममध्ये बोलताना मोदी यांच्याशी चर्चा करताना शांततापूर्ण तोडगा काढण्यात विशेष रस दाखवत असल्याचंही त्यांनी सांगितलं। यासंदर्भात राजकीय भूमिका तटस्थ असली तरीही शत्रुत्व संपवण्यासाठी भारत सक्रिय प्रयत्न करत असल्याचंही पुतीन म्हणाले।
ऊर्जा

0: महत्वपूर्ण खनिज आणि एरोस्पेस या क्षेत्रांमध्ये अधिक सहकार्याच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक विकासाला पाठिंबा देण्याची कॅनडाची इच्छा आहे असं मत कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिद्धू यांनी म्हटलं आहे. ते काल मिलवॉकी इथं झालेल्या G20 देशांच्या व्यापारमंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते. भारत आणि कॅनडाचे पुढील 5 वर्षातला द्विपक्षीय व्यापार 30 अब्ज डॉलर्सवरून जवळपास 70 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे असंही सिद्धू यांनी सांगितलं. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठीची वाटाघाटींची 5वी फेरी येत्या सोमवारी ओटावा इथं सुरू होणार असून येत्या काही महिन्यात ही चर्चा पूर्ण करण्याचा दोन्ही पक्षांचा मानस आहे असंही ते म्हणाले. अमेरिकेतल्या मिलवॉकी इथं आलेल्या G20 देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारताच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांवर प्रकाश टाकला. सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करणं आणि शेतकऱ्यांसाठी अधिक संधी निर्माण करणं हे भारताच्या धोरणाच्या केंद्रस्थानी आहे असं सांगत कोणत्याही देशावर दबाव आणण्यासाठी अन्नाचा वापर कधीही साधन म्हणून केला जाऊ नये असंही गोयल यांनी सांगितलं. या बैठकीच्या निमित्तानं गोयल यांनी ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या व्यापार मंत्र्यांशी चर्चा करून आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. आकाशवाणी पुणे केंद्राचा आज 73वा वर्धापन दिन आहे. 2 ऑक्टोबर 1953 रोजी स्थापन झालेल्या या केंद्रानं बातम्यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम विशेष मान्यवरांच्या मुलाखती संगीत नाटक इत्यादींच्या माध्यमातून श्रोत्यांवर अमिट ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील दिव्यागरच्या समुद्रात काल 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातल्या आळंदीतल्या शिकवणी वर्गातील होते. ते दिव्यागरला सहलीसाठी गेले होते. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज तिरंदाजीमध्ये रिकव्ह प्रकारात भारतीय महिला संघानं सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. अंकिता भकत कुमकुम आणि कीर्ती या संघानं ही कामगिरी केली आहे. अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या संघाला त्यांनी धूळ चारली. दरम्यान काल पुरुष हॉकी आणि क्रिकेट संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांना मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुष हॉकी संघानं अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा 4-3 असा पराभव केला तर क्रिकेट संघानं श्रीलंकेला 124 धावांनी पराभूत करून अंतिम फेरी गाठली. ग्रेको रोम कुस्तीपटू नितेश सिवाचंदनं काल पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावलं तर नौकायन स्पर्धेत पुरुषांच्या स्किप गटात मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरुन सिंकल नोबेल या भारतीय जोडीला रौप्यपदक मिळालं तर महिलांच्या स्किप नौकायन प्रकारात हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा यांच्या जोडीला कांस्यपदक मिळालं. गणेश मणिरत्नम तिरुमुरू याला तिरंदाजीमध्ये वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात कांस्यपदक मिळालं. पुरुष आणि महिला स्क्वॉश प्रकारात दोन्ही संघांना उपांत्य फेरीत पराभवाला सामोरं जावं लागल्यानं त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. भारताच्या पदकांची संख्या 67 पोहोचली आहे. यात 11 सुवर्ण 23 रौप्य आणि 33 कांस्यपदकांचा समावेश आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच केरळ माहे लक्षद्वीप तमिळनाडू पुदुचेरी आणि कराईकलच्या काही भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रशासकीय सेवेत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न. कर्जवसुलीला स्थगिती. दिव्यागर समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी

यांच्या जीवनातील गांधी. पात्र परिचय: अमोल, नयन पवार, शांताकाकू, अनुप्रिता भाले, मीना, वैजयंती नांदगावकर, माधव, अनिल नरवडे आणि सई, निकिता फपाळ. लेखन आणि सादरकर्ते: नयन पवार.

श्रोतेहो, गांधींना आपण अगदी बालपणी नोट्यावर बघितलेलं आहे. मात्र जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं गांधींच्या विषयी अनेक गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात किती अनुभवायला मिळतात हे कळत गेलं. प्रत्येकाच्या आयुष्यात गांधींबद्दल एक वेगळी भावना जपलेली असते, किंवा प्रत्येकाच्या वाट्याला आलेली परिस्थिती, विचार, भावना यातून प्रत्येकाला गांधीजी वेगळ्या पद्धतीनं समजलेले असतात. तर जाणून घेऊया तुमच्या आमच्या जीवनातील गांधी.

0: काकू शांता काकू
1: कोण आहे?
0: आज सकाळी तुमच्या घरातून असा भजनाचा आवाज येतोय, म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष आहे वाटतो.
1: अरे अमोल, विशेष आहेच ना. आज 2 ऑक्टोबर नाही का
2: गांधी जयंती?
0: अरे हा, आज गांधी जयंती ना. हो सई, म्हणजे आज सगळीकडे गांधीजींचे फोटो, भाषण, स्वच्छता अभियान आणि संध्याकाळपर्यंत सगळं पूर्वपदावर.
2: अमोल, तुझं हे नेहमीच आहे हा, प्रत्येक गोष्टीत टोमणा.
0: अगं मीना ताई, टोमणा नाही ग, निरीक्षण आहे माझं हे.
3: पण अमोल, तुझ्या बोलण्यात एक प्रश्न मात्र आहे.
0: कुठला माधव काका?
3: आपण गांधीजींना वर्षातून एकदा आठवतो हे खरं, पण त्यांच्या विचारांना रोजच्या आयुष्यात जागा आहे का?
2: मलाही नेहमी हाच प्रश्न पडतो. गांधीजींचं नाव घेतलं की सत्य, अहिंसा, स्वदेशी, स्वच्छता ही मोठमोठी शब्द आठवतात, पण आपल्या रोजच्या आयुष्यात याचा संबंध कुठे येतो?
1: कुठे येतो म्हणजे अगदी आपल्या घरात येतो.
0: काकू, तुम्ही सांगितलं की आता आम्हाला उदाहरण मिळणारच.
1: उदाहरण नाही रे, आठवण आहे.
0: बर.
1: माझे वडील फार साधे माणूस होते.
2: परिस्थिती ही साधीच.
1: खरं सांगायचं तर बेताचीच होती. एकदा आमच्या घरची किराणाची उधारी बरीच वाढली होती. दुकानदाराने वडिलांना वही दाखवली. तुमच्याकडे एवढे पैसे बाकी आहेत असं त्यांनी सांगितलं.
2: दुकानदारानं त्यांना विचारलं, मागचे पैसे कधी देणार?
0: मग काय म्हणाले वडील?
1: वडील म्हणाले, माहित नाही.
2: दुकानदार म्हणाला, मग ही उधारी सुद्धा नाही असं समजा.
1: मग माझे वडील हसले आणि म्हणाले, पैसे नाहीत असं मी म्हणेन, पण उधारी नाही असं कसं खोटं बरं बोलू.
2: किती साधी गोष्ट ना,
3: आणि किती मोठा विचार.
0: हो ना. पण काकू, त्यावेळी गांधीजींचा विचार मनात होता का तुमच्या वडिलांच्या?
1: नाही, माहित नाही, कदाचित नसेलही.
0: मग गांधी कुठे आले?
2: पण सहज जे बोललं गेलं
1: त्यातच गांधीजींचा विचार येतो ना. गांधीजींचे विचार पुस्तकातून आपल्या घरात येतातच असं नाही, कधी कधी ते आई वडिलांच्या वागण्यातून आपल्यापर्यंत पोहोचतात.
0: बरोबर.
2: खरं सांगायचं तर संस्कारांमधून गांधीजींचे विचार आपल्यापर्यंत येतात हे छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला अनुभवायला मिळतं. आता सांगतेच तुम्हाला, गांधीजींच्या चरख्याबद्दल आपण शाळेत ऐकलंय. चरखा म्हणजे केवळ सूत कातणं नाही,

0: हीच स्वच्छतेची सवय मुलांना लागते आणि मुलं आवर्जून घर स्वच्छ ठेवतात. ती सवय बाहेर गेल्यावर आपण लावून घेतलेली असेल तर परिसर अर्थात आजूबाजूचा सर्व भाग स्वच्छ ठेवण्यात आपला हातभार लागेलच. स्वावलंबनाच्या स्वच्छतेच्या सवयी लावून घेणं यात सुद्धा आहेतच ना गांधींचे विचार.
1: म्हणजे गांधीजींचं नाव न घेता गांधीजींचा विचार जगता येतो.
2: अगदी.
0: आणि कधी कधी आपण ते जगतोय हे आपल्यालाही कळत नाही.
3: बरोबर आहे, पण हे जरा जास्तच तात्विक होते असं नाही वाटत?
0: तुला फक्त चहा आणि पोहे यावर चर्चा करायला दिली तर चालेल नाही का?
3: त्यातही गांधीजींचा विचार असेल तर चालेल की.
0: आणते आणते आणते चहा.
4: आता बरं वाटलं असेल अमोलला.
1: हो मीना ताई.
0: काय ग सई,
1: तुम्ही म्हणालात ना कधी कधी आपल्याला कळतही नाही की आपण एखादा विचार जगतोय. तुमच्याकडे असं काही उदाहरण आहे का?
0: आहे की. एकदा ना आमच्या सोसायटीत ना दोन कुटुंबांमध्ये ना जोरदार भांडण झालं.
3: अरे बापरे.
0: हा कारण अगदी किरकोळ होत, पण त्या किरकोळ कारणावरून एकमेकांवर आरोप आरडाओरडा आणि शेवटी एका मुलीने काहीतरी चूक केली म्हणून सगळे तिच्यावर तुटून पडले.
3: पण आजकाल तर हे नेहमीच आहे.
0: हो, पण त्या दिवशी मला तिचा चेहरा आठवतोय अजूनही. सगळे बोलत होते आणि ती फक्त खाली मान घालून उभी होती. मी तिला जवळ घेतलं आणि म्हणाले, चूक झाली आहे पण तू चूक नाहीस.
1: बस.
0: पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. नंतर ती म्हणाली, ताई आज पहिल्यांदा कुणीतरी मला ओरडण्याऐवजी समजून घेतलंय.

0: कधी कधी एखाद्याला न दुखावणं म्हणजे अहिंसा नाही,
1: तर दुखावण्याची संधी असूनही शब्द आवरणं म्हणजे अहिंसा.
2: पण हे तर फार अवघड आहे बुवा.
3: अवघड आहे म्हणूनच तर त्याची किंमत आहे.
4: मला एक गोष्ट सांगा, गांधीजींच्या काळात लोक खरंच इतके संयमी होते का?
3: अग असं नाही, माणसं तेव्हाही माणसंच होती. राग, मत्सर, भांडण, अहंकार सगळं होतं. गांधीजींनी माणसांना देव बनवलं नाही, त्यांनी माणसाला स्वतःवर काम करायला शिकवलं.
2: स्वतःवर काम करायला शिकवलं. काकू हे बोललात आणि मला माझ्या आजोबांची एक गोष्ट आठवली.
4: अरे वा, आता तुझी आठवण.
2: मग सई, माझ्याकडे पण आठवणी आहेत ग.
4: बर.
2: तर ती आठवण अशी ना, माझे आजोबा एकदम कडक होते. फार कडक. पण एक गोष्ट ना विलक्षण होती. एकदा गावातल्या दुकानातून त्यांना चुकून जास्त पैसे परत मिळाले. ते घरी आले, मग पैसे मोजले आणि त्यांना असं लक्षात आलं ना की अरे याच्यामध्ये काही रुपये हे जास्त आलेत.
4: अच्छा.
2: मी त्यांना म्हटलं, आजोबा आता कशाला जात आहे, ठेवा ना आपल्याकडे, दुकानदाराला कुठून कळणार आहे. पण आजोबा एकदम कडक. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले, त्याला कळलं नाही तरी मला तर कळतंय ना.
4: अगदी बरोबर.
2: मला तेव्हा ते एका वाक्याचा अर्थ नाही कळाला की त्याला कळलं नाही पण मला कळतंय ना. पण आज मला त्याचा अर्थ नक्की समजला.
0: खर तर गांधींच्या विचारांची सुरुवात इथूनच होते.
4: इतरांना आपण फसवलं नाही यापेक्षा आपण स्वतःच्या नजरेत फसलो नाही हे महत्वाचं.
5: भाजी लेलो, बटाटे लेलो, कांदा लेलो, बटाटे लेलो, टमाटे लेलो, गोबी लेलो, भाजी लो भाजी.
3: अरे भाजीवाला आला वाटत.
4: शांता काकू, तुमच्याकडे अजून कालची भाजी आहे ना?
3: आहे थोडी.
4: काकू, तुम्ही अन्न अजिबात वाया जाऊ देत नाही ना?
6: नाही ग, हवं तेवढंच करते मी.
2: म्हणजे हेही गांधीजींशी जोडणार आहात
3: का? नाही, माझ्या आईकडून शिकले मी हे. एकदा घरात फक्त दोन भाकऱ्या होत्या.
2: बर.
3: आम्ही चार माणसं. तेवढ्यात शेजारचा एक मुलगा आला, तो खरंच भुकेला होता. आईनं एक भाकरी त्याला देऊन टाकली.
2: मग तुम्ही?
3: मी लहान होते तेव्हा, मला इतका राग आला ना, मी विचारलं त्याला देऊन टाकलीस भाकरी, आपण काय खायचं आता? आई म्हणाली,

0: अर्धी अर्धी खाऊ, पण त्यालाही उपाशी नको ना ठेवायला. त्या दिवशी आमच्या घरातल्या भाकरी दोनच होत्या, पण आईनं मला वाटायला शिकवलं. आज विचार करते मी, गांधीजींच्या पुस्तकातलं अंत्योदय मला कदाचित तेव्हाच समजलं होतं. नाव नसेल माहिती कदाचित.
1: ज्याच्याकडे सर्वात कमी आहे त्याचा विचार आधी करणं.
2: हीच तर खरी माणूस की.
3: पण आजच्या जगात हे सगळं किती टिकणार? स्पर्धा आहे, प्रत्येकाला पुढे जायचं आहे.
1: पुढे जाण्यात चुकीचं काय आहे?
3: काही नाही.
1: मग प्रश्न एवढाच, पुढे जाताना आपण कोणाला मागे तुडवतोय का?
2: हा प्रश्न मोठा आहे आणि रोजच्या आयुष्यातला आहे.
3: बरोबर.
2: बसची रांग असते, आपण पुढे घुसतो. कारण आपल्याला 2 मिनिटं वाचवायची असतात. सिग्नल असतो, लाल दिवा असतो, तरी आपण म्हणतो कोणी पाहत नाही ना.
3: बरोबर.
2: कचरा असतो, आपण म्हणतो माझा नाही. रस्त्यावर एखादा माणूस पडलेला असतो, आपण म्हणतो करेल कुणीतरी मदत.
0: आणि मग 2 ऑक्टोबरला मात्र गांधीजींना आठवतो.
3: काकू, तुम्ही आता माझीच धुलाई करताय.
0: अरे स्वतःची पण करते ना.
4: मला वाटतं गांधीजींचं खरं आव्हान हेच आहे. त्यांनी आपल्याला विचारायला लावलं, जग बदलण्यापूर्वी मी स्वतःला बदलू शकतो का.
1: आणि म्हणूनच गांधीजी फक्त इतिहासात नाहीत.
2: ते घरात आहेत,
3: बाजारात आहेत,
0: गावात आहेत,
4: शहरात आहेत.
1: कुणी प्रामाणिकपणे आपलं काम करतो तिथं आहेत गांधीजी.
2: कुणी राग गिळून नातं वाचवतं तिथे गांधीजी आहेत.
0: कुणी आपल्या ताटातला घास दुसऱ्याला देतो तिथे आहेत गांधीजी.
3: आणि कुणी जास्त पैसे मिळाले तरी परत करतो तिथेही गांधीजी आहेत.
4: म्हणजे सामान्य माणसातही गांधी असू शकतो.
2: नक्कीच.

0: पण मग एक प्रश्न उरतो,
1: काय
0: आपल्यातला तो गांधी आपण किती वेळा जागा करतो?
2: कदाचित रोज नाही, पण एखाद्या क्षणी तरी, जेव्हा खोटं बोलण्याची संधी असते आणि आपण सत्य निवडतो,
0: जेव्हा रागाच्या भरात शब्द बाहेर पडणार असतात आणि आपण थांबतो,
3: जेव्हा आपल्याकडे कमी असत तरी थोडं कुणाला तरी देतो,
2: जेव्हा कुणी पाहत नसतानाही आपण योग्य तेच करतो,
4: तेव्हा कदाचित गांधी जयंती आपण साजरी करत नसतो
3: तर गांधींचा विचार जगत असतो.
2: गांधीजींना शोधायला मोठ्या स्मारकांमध्ये जाऊ नका,
3: ते आपल्या आसपासच आहेत,
0: कदाचित आपल्या घरात,
3: कदाचित आपल्या शेजारी
4: आणि कदाचित आपल्यातच कुठेतरी.

0: गांधी हे केवळ एका महात्म्याचं नाव नाही, तो आपल्या रोजच्या वागण्यातून प्रकटणारा एक विचार आहे.
1: जिथे सत्य आहे,
2: जिथे माणुसकी आहे,
0: जिथे अहिंसा आहे,
3: जिथे स्वावलंबन आहे
4: आणि जिथे दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव आहे,
0: तिथे तिथे
5: आजही गांधी आहेत.

श्रोते हो, तुमच्याही जीवनात तुम्हाला कधीतरी गांधीजी भेटले असतील, भावले असतील, समजले असतील, उमगले असतील. गांधीजी हे फक्त करन्सी नाहीत तर लिगसी आहेत. गांधीजी म्हणजे सत्य, गांधीजी म्हणजे अहिंसा, गांधीजी म्हणजे स्वावलंबन, गांधीजी म्हणजे स्वच्छता, गांधीजी म्हणजे प्रामाणिकपणा, गांधीजी म्हणजे साधेपणा. जीवनाच्या कुठल्याही सत्याला धरून असणाऱ्या विषयाला स्पर्श केला की तुम्हाला गांधीजी भेटणार आहेतच, कारण ते तुमच्या आमच्या सर्वांच्यात आहेत. गरज आहे ती फक्त त्यांना शोधण्याची, जाणण्याची.

0: गांधी जयंती निमित्त समन्वित रूपक सामान्यांच्या जीवनातील गांधी आपण ऐकलत. सहभाग होता नयन पवार, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर, अनिल नरवडे आणि निकिता फपाळ यांचा. निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले, लेखन आणि सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
3: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
2: सादर करते आहेत विवेक वानखडे.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 9 वाजलेत. ऐकूया अज्ञात मुंबई क्रमशः वाचन आज भाग 143.

श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. आज ऐकूया फ्लोरा फाउंटनच्या गोष्टीचा दुसरा भाग.

0: जुन्या काळातलं एल्फिन्स्टन सर्कल ही तेव्हाच्या फोर्ट मधली मध्यवर्ती जागा. लोकांना एकमेकांना विविध कारणांनी भेटायची, पण तेव्हा ती आता दिसते तशी नव्हती. अत्यंत बकाल जागा होती ती. तिथवर येणाऱ्या चर्चगेट स्ट्रीटचीही तीच अवस्था होती. मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांनी या जागांचं रुपडं बदलण्याचा निर्णय घेतला, पण त्यासाठी खासगी मालमत्ता ताब्यात घेणं, अतिक्रमण हटवणं, अस्वच्छता दूर करणं यात काही वर्ष जाणार होती. शिवाय ते खर्चिकही होतं. 1865 ला सुरू झालेल्या मंदीचा फटका एस्प्लनेड फी फंड कमिटी आणि महानगरपालिकेलाही बसलाच होता.
1: 1868 साल सुरू झालं. एल्फिन्स्टन सर्कलचं सुशोभीकरण लांबणीवर गेल्यामुळे प्रथम 2100 मीटर लांबीच्या चर्चगेट स्ट्रीटचं रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या रस्त्याच्या पश्चिम टोकावर कारंजं उभारायचं होतं. मुंबईला पूर्वेकडचं लंडन बनवू पाहणारे गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांच्याविषयीची कृतज्ञता म्हणून या कारंजाला बार्टल फ्रियर मेमोरियल फाउंटन असं नाव देण्यात आलं. पण कारंजं विकत घेण्यासाठी पुरेसं द्रव्य नव्हतं.
0: अशा वेळी महानगरपालिकेचे कमिशनर क्रॉफर्ड आणि एक सदस्य कान्हादास मंशाराम यांचं लक्ष राणीच्या बागेत पडून असलेल्या कारंजाच्या सुट्या भागांकडे गेलं. हे कारंज चर्चगेट स्ट्रीटच्या टोकाशी लावण्यासाठी त्यांना योग्य वाटलं. ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी सदर कारंज राणीच्या बागेत बसवायला असमर्थ असल्याचं त्यांना माहीत होतं. बागेत चौकशी केली असता हे 70,000 रुपयांचं कारंज एस्प्लनेड फी फंड कमिटीला अवघ्या 47,000 रुपयात मिळण्यासारखं होतं.
1: 1868 नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत हा विषय चर्चेला आला. क्रॉफर्ड आणि कान्हादास मंशाराम हे दोघेही एस्प्लनेड फी फंड कमिटीचे सदस्य होते. चर्चगेट स्ट्रीटवर बसवण्यासाठी राणीच्या बागेत असंच पडून असलेलं कारंज स्वस्तात मिळण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सभेत सांगितलं. ते विकत घेण्यासाठी एस्प्लनेड फी फंड कमिटीकडे पैसे नाहीत, मात्र सरकारकडे अर्ज केल्यास कर्ज मिळू शकतं असंही ते म्हणाले. यात हरकत घेण्यासारखं काहीच नसल्यामुळे या दोघांच्या म्हणण्याला सभेने मान्यता दर्शवली आणि सरकारकडे अर्ज करण्यास मंजुरी दिली.
0: यथावकाश सरकारने कारंज विकत घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं. त्या पैशातून राणीच्या बागेत पडून असलेलं कारंज खरेदी करण्यात आलं. पुढच्या 6 महिन्यात राणीच्या बागेचे आर्किटेक्ट स्कॉट अँड मॅक्लीलँड यांच्या देखरेखीखाली कारंज जुन्या चर्चगेटच्या जागी बसवण्यात आलं. दिनांक 18 नोव्हेंबर 1869 रोजी कारंजाच्या डोक्यावर गॉडेस फ्लोराचा पुतळा बसवण्यात आला आणि उद्घाटन झाल्याचं जाहीर करण्यात आलं. तशी पाटी कारंजावर लावण्यात आली, ती आजही वाचता येते.
1: लवकरच हे कारंज मुंबईकरांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं. काहींना ते खूप आवडलं, काहींना नाही आवडलं. ज्यांना आवडलं त्यांचं काहीच म्हणणं नव्हतं, पण ज्यांना ते आवडलं नाही ते मात्र टीका करत सुटले होते. काहींना त्याचा आकार बेढब वाटला, तर काहींना ते अधिक मोठं हवं होतं. काहींना कारंजाला घातलेलं कुंपण खुपत होतं. आता जेवढे लोक तेवढी तोंड. मात्र अधिक मार्मिक आणि त्यावेळेला घडलेल्या एका घटनेशी संबंधित टीका ग्रिम गफिन नामक एका ब्रिटिश माणसाने केली होती. त्याच्या टीकेला प्रेसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बे दिवाळखोरीत गेल्याची पार्श्वभूमी होती.
0: अमेरिकन गृहयुद्ध म्हणजेच सिव्हिल वॉर थांबल्यामुळं मुंबईचं अर्थजगत भुईसपाट झालं होतं. अनेकांचे पैसे बुडाले होते. कित्येकांना कवडीमोल भावात मालमत्ता विकाव्या लागल्या होत्या. अनेक व्यापारी पेढ्या बँकांचं दिवाळं निघालं होतं. प्रेसिडेन्सी बँक ऑफ बॉम्बे ही त्यापैकी एक. कारण ज्याचं उद्घाटन झालं त्याच्या वर्षभर आधी ही मोठी बँक दिवाळखोरीत गेली होती. तिचे गुंतवणूकदार अडचणीत आले होते. ग्रिम गफिन यांनी या घटनेचा दोष बार्टल फ्रियर यांना दिला होता.
1: वास्तविक तेजीच्या काळात डोकं ठिकाणावर असलेल्या काही मोजक्या लोकांना

0: मित्रांपैकी बार्टल फ्रियर एक होते. ते धोक्याचा इशारा देत होते, पण पैशांची धुंदीच एवढी होती की त्यांच्या इशाऱ्याकडे लोकांनी सपशेल दुर्लक्ष केलं होतं. तेजीचा फुगा फुटल्यावर मात्र दोष त्यांना देण्यात येत होता. हा अन्याय होता, पण बोलणाऱ्याचं तोंड कोण धरणार? ग्रीम गफिनच्या मतानुसार झाल्या घटनेला बार्टल फ्रियर कारणीभूत होते, म्हणून कारंजावर फ्लोराच्या पुतळ्याऐवजी रडणाऱ्या बार्टल फ्रियर यांचा पुतळा बसवायला हवा होता, तरच त्या कारंजाचं फ्रियर फाउंटन हे नाव अधिक सार्थ झालं असतं.
1: कारंजा भोवतीच्या कुंपणावरची टीका मात्र एस्प्लनेड फी फंड कमिटीने गांभीर्याने घेतली. पिरामिड आकाराच्या कारंजाला पुरेशा रुंदीचं कुंपण नव्हतं, त्यामुळे कारंज उठून दिसत नव्हतं हे खरंच होतं. कमिटीने ते पुरेसं रुंद केलं, त्यात पामची झाडंही लावण्यात आली. आता मात्र कारंजाची शोभा वाढली होती.
0: कारंज लवकरच लोकप्रिय झालं, लोकांचं भेटीगाठी घेण्याचं प्रमुख ठिकाण झालं. इतकंच कशाला, जेव्हा चर्चगेट स्टेशनचं बांधकाम सुरू झालं तेव्हा त्याचा उल्लेख चक्क ऑपोजिट फ्रियर फाउंटन असा केला जात होता.
1: मुंबईच्या फोर्ट विभागात लंडन झळकतं, त्याचं श्रेय फ्रियर यांचं. फोर्टला लंडन बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणाऱ्या फ्रियर यांच्या प्रयत्नांना दाद म्हणूनच त्या कारंजाला त्यांचं नाव देण्यात आलं होतं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच प्रत्यक्षात उतरलेलं देखणं फोर्ट पाहण्यासाठी मात्र ते मुंबईत नव्हते. मुंबई प्रांताच्या गव्हर्नर पदावरून त्यांची बदली झाली होती. त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून नव्याने उभ्या राहिलेल्या फोर्टचं नाव फ्रियर टाउन करावं असंही तेव्हाच्या मुंबईकरांच्या मनात होतं, पण ते प्रत्यक्षात येऊ शकलं नाही.
0: तसंच त्यांच्या नावाने उभारलेल्या कारंजा बाबतही झालं. त्याचं फ्रियर फाउंटन हे नाव कधीच विस्मृतीत गेलं. ते प्रसिद्ध झालं त्याच्या डोक्यावरच्या गॉडेस फ्लोराच्या पुतळ्यामुळं, फ्लोरा फाउंटन या नावानं.
2: आणि श्रोते हो, ही होती फ्लोरा फाउंटेनची गोष्ट. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

अज्ञात मुंबई क्रमशः वाचन आपण ऐकलं. आज भाग 143 आपण ऐकला. सकाळचे 9:10 झाली आहेत. चित्रपट संगीत गीतबहार.

0: दे दणादण या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. प्रवीण दवणे यांच्या गीताला संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी आणि गीत गायलं होतं सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
4: बोला.
3: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
4: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
3: पण हे होईल कसं?
4: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
3: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
4: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
3: बस
4: बस
3: समजलं.
4: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.

0: रवींद्र दवणे यांचं गीतापण ऐकलं, अनिल मोहिले यांचं संगीत होतं, सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं हे गीत होतं दे दणादण या चित्रपटातलं. गीतबहार या कार्यक्रमात चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
5: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
6: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

जमलं हो जमलं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलं होतं. विवेक आपटे यांचं गीत, संगीत अशोक पत्की. आणि याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम संपला. यानंतर चित्रपट संगीत सकाळी 10 वाजता.

0: जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: मी

0: रवींद्र साठे यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार विलास जोगळेकर.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
4: बोला.
3: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
4: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
3: पण हे होईल कसं?
4: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा

0: बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
0: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
0: बस
1: समजलं.
0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.

डॉक्टर जयराम चव्हाण यांचं गीत आपण ऐकलं. आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलं होतं आणि संगीत कानू घोष यांचं होतं. याबरोबरच गीत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता संपला. 10 वाजलेत चित्रपट संगीत.

सुरेश वाडकर, शोभा जोशी आणि सहकलाकारांनी गायलेलं बाळा जो जो रे या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

सुरेश वाडकर आणि बेला सोळाखे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. प्रेम करूया खुल्लम खुला या चित्रपटासाठी शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत अशोक पत्की यांचं होतं. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. 10:20 झाली आहेत, प्रसारित करत आहोत गांधी वंदना.

बापू केरळच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तिथल्या महिलांना दागिने देण्यासाठी आवाहन केलं. बापूंचं भाषण संपताच एक 16 वर्षांची मुलगी गर्दीतून वाट काढत बापूंच्या पाशी आली. ती अगदी निरागस होती आणि तिचा वेषही अगदी साधाच होता. तिनं हळूच विचारलं, बापू मला तुमची स्वाक्षरी द्याल? तिनं उत्तराची वाट पाहिली नाही. आपल्या सडपातळ डाव्या हातातील सोन्याची बांगडी तिनं काढली आणि बापूंच्या हातात दिली. बापू ती मागतीलच याची तिला खात्री होती. बापूंनी मंद स्मित केलं आणि कौमुदीनं, त्या मुलीचं नाव कौमुदी होतं, तिच्या वहीवर आपली स्वाक्षरी करण्याची त्यांनी तयारी केली. तेवढ्यात कौमुदीनं आपल्या दुसऱ्या हातातली बांगडीही काढून बापूंच्या हातावर ठेवली. बापू चकित झाले आणि म्हणाले, तू आपल्या दोन्ही बांगड्या द्यायची काहीच आवश्यकता नव्हती. एक बांगडी दिली असतीस तरी मी तुला स्वाक्षरी दिलीच असती. पण कौमुदी तेवढ्यावर थांबली नाही. काहीही न बोलता ती आपल्या गळ्यातला सोन्याचा हारही काढायला लागली. पण ते सोपं नव्हतं, कारण तो हार तिच्या लांब सडक दाट आणि काळ्याभोर केसांच्या बटेत अडकला होता. अखेरीस तिनं कसा बसा तो हार ओढून काढला आणि जमलेल्या बायकांच्या देखत त्यांच्याकडून वाहवा मिळवत तो बापूंच्या पायाशी ठेवला. बापू अतिशय सद्गतीत झाले. मुली, या त्यागासाठी तू तुझ्या आई वडिलांची अनुमती घेतली आहेस का? त्यांनी तिला विचारलं. कौमुदीनं उत्तर दिलं नाही, कारण अजूनही तिच्या कानात हिऱ्याची कुडी होती. ती कुडी ती काढायला लागली तेव्हा मात्र उपस्थित बायकांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी कौमुदीचा जय जयकार करायला आणि टाळ्या वाजवायला सुरुवात केली. बापूंनी तिला जवळ घेतलं आणि म्हणाले, बेटा कौमुदी, तुझ्या या त्यागाला तुझ्या आई वडिलांची परवानगी आहे की नाही ते तू मला अजून सांगितलं नाहीस. एवढ्यात व्यासपीठाजवळ बसलेलं कोणीतरी म्हणालं, बापू कौमुदीचे वडील इथं आहेत. तुम्हाला दिलेल्या मानपत्राचा लिलाव करण्याचा आणि त्यात जास्तीत जास्त बोली कशी लागेल याचा ते प्रयत्न करत आहेत आणि दानशूर म्हणून या भागात ते सर्वांना माहिती आहेत. त्यांचा औदार्य कौमुदीपेक्षा मुळीच कमी नाही. बापूंनी स्मित केलं आणि भिडस्त कौमुदीकडे वळून ते म्हणाले, मुली आपले सर्व दागिने तू मला दिलेस हे फार चांगलं केलंस, पण पुन्हा नवे दागिने करून घालणार नाहीस असं वचन मात्र तू मला आत्ताच दिलं पाहिजेस. देणार? कौमुदीनं जोरानं होकारार्थी मान हलवली. बापूंनी तिच्या वहीत स्वाक्षरी केली. ते म्हणाले, आपलं सर्व सोनं देऊन टाकण्याचा जो त्याग तू केला आहेस तोच तुझा खरा दागिना आहे आणि तू देऊन टाकलेल्या दागिन्यांपेक्षा त्याची किंमत कितीतरी जास्त आहे. बापूंच्या केरळ दौऱ्यात शेवटच्या दिवशी कोझिकोडला काय घडलं

ते सांगितल्याशिवाय कौमुदीच्या या सुंदर त्यागाची कहाणी पूर्ण होणार नाही. कौमुदी आणि तिचे वडील बापूंचा निरोप घेण्यासाठी कोझिकोडला आले होते. असं काय घडलं की ज्यामुळे कौमुदीला आपलं सर्व सोनं देऊन टाकण्याची प्रेरणा मिळाली ते जाणून घ्यायला बापू कमालीचे उत्सुक होते. त्यांनी विचारलं, कौमुदी तू त्या सभेला येताना असं करायचं ठरवूनच आली होतीस का की त्या क्षणी तसं करावंसं वाटलं म्हणून तू ते केलंस? या प्रश्नाचं उत्तर कौमुदीच्या वडिलांनी दिलं. तिनं घरून निघण्यापूर्वीच निश्चय केला होता बापू आणि आमची संमतीही घेतली होती. बापूंना ते समजलं पण तरीही तिच्या मनाचा थोडा आणखी थांग लावण्याच्या हेतूनं त्यांनी विचारलं, कौमुदी तुझे हे बुच्चे कान, हा ओकाबोका गळा आणि हे अलंकारहीन हात पाहून तुझ्या आईला वाईट नाही का वाटणार? कौमुदी हसून म्हणाली, हो तिला नक्कीच वाईट वाटेल पण पुन्हा दागिने घालण्याचा आग्रह ती मला करणार नाही याची मला खात्री आहे. बापूंनी पुन्हा विचारलं, अगं पण आज ना उद्या तुझं लग्न होईल तेव्हा तुला अशी लंकेच्या पार्वतीसारखी पाहणं तुझ्या नवऱ्याला कदाचित आवडणार नाही, मग तू काय करशील? तेव्हा तिचा चेहरा गंभीर झाला. क्षणभर खाली मान घालून ती विचारात घडून गेली. बापू तिला सांगू लागले, हे बघ कौमुदी, आता माझ्यापुढे एक नैतिक अडचण उभी आहे. तुझ्या या त्यागाबद्दल मी माझ्या हरिजन साप्ताहिकात लिहिलं आहे. तुझा त्याग खरोखरच आश्चर्यकारक आहे. त्या लेखात मी लिहिलं आहे की यापुढे कधीही तू पुन्हा दागिना म्हणून घालणार नाहीस. आता तुझी जर तशी तयारी नसेल तर मला त्या लेखातला तो भाग बदलावा तरी लागेल किंवा तुला तुझ्या भावी पतीच्या इच्छेविरुद्ध जाऊन देखील आपला निश्चय टिकवावा लागेल. तू केरळ कन्या आहेस आणि स्वतंत्र वृत्तीची आहेस. माझी खात्री आहे की तू हे करू शकशील. बापू काय म्हणतायत ते कौमुदी अगदी लक्षपूर्वक ऐकत होती. त्यांच्या म्हणण्याचा तिनं पुन्हा पुन्हा नीट विचार केला. तिला फार मोठा निर्णय घ्यायला सांगण्यात आलं होतं. तिनं क्षणभर विचार केला आणि नंतर ती म्हणाली, मला दागिने घालायला भाग पाडणार नाही अशाच माणसाशी मी लग्न करीन. बापूंच्या डोळ्यात अत्यानंदाची चमक खेळून गेली. त्यानंतर बापू जिथं जिथं गेले तिथं कौमुदीच्या त्या त्यागाची कहाणी ते लोकांना सांगत असत.

गांधी वंदना आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म. या कार्यक्रमात राजेंद्र भावे यांचं व्हायोलिन वादन, राग बसंत मुखारी, मध्यलयगत, रूपक तालात, द्रुतगत, एकताल आणि तीन तालात निबद्ध आहेत. त्यांना तबला साथ प्रसून चटर्जी यांनी केली आहे. ऐकूया तर राजेंद्र भावे यांचं व्हायोलिन वादन, राग बसंत मुखारी.

नादब्रह्म या कार्यक्रमात राजेंद्र भावे यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकत होतात. राग बसंत मुखारी आपण ऐकलं. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चटर्जी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

सहज संवाद। श्रोतेहो नमस्कार, आजच्या सहज संवाद या कार्यक्रमात मी दिनेश शाडावतकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो। उचलले सतू मीठ मूठ भर, उचलले सतू मीठ मूठ भर, साम्राज्याचा खचला पाया, चिमुटभर मिठाने आणि चरख्यावर कातलेल्या सुताने बलाढ्याच्या ब्रिटिश साम्राज्याचा पाया खिळखिळा करणारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सरसेनानी राष्ट्रपिता महात्मा गांधी आज 157 वर्षांचे झाले। मंडळी, कारण गांधी ही कुणी एक व्यक्ती उरलेली नाहीये, तर आता तो एक विचार झालेला आहे। विचारांच्या रूपाने गांधी आजही आपल्यामध्येच आहेत। अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या स्वातंत्र्यप्रेमी प्रत्येक व्यक्तीसाठी गांधी हा एक आधार आहे। तो यामुळेच 20व्या शतकातील सर्वश्रेष्ठ थोर व्यक्ती असा गौरव प्राप्त करणारे महात्मा गांधी यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्यावरती लिहिलेल्या अनेक पुस्तकांवर वाचकांच्या आजही उड्या पडतात। गांधी समजून घेण्यासाठी तरुणाई नवनवीन साधनांचा आधार घेते। गांधींवर चित्रपट निघतात, गांधींवर पुस्तकं निघतात, गांधींवर चर्चा होतात, आणि तरीही गांधी या सगळ्याच्या पलीकडे कुठेतरी त्यांचं ते सुप्रसिद्ध निर्मळ हास्य करत आपल्याला खुणावत असतात।

0: महात्मा गांधींचा देश अशी आपल्या भारताची संपूर्ण जगात आज ओळख आहे. ती कशी आणि का निर्माण झाली असेल बरं? साधनाचे संपादक, लेखक आणि वक्ते विनोद शिरसाठ यांनी याची फार सुंदर उकल केलेली आहे. ऐकूया काय म्हणतात.
1: महात्मा गांधी यांचा मृत्यू होऊन आता 75 वर्ष पूर्ण झालीत आणि महात्मा गांधींनी त्यांच्या हयातीमध्ये भारतासाठी साधारणत 30 वर्षापेक्षा जास्त कालावधी दिलेला आहे. भारतासाठी म्हणताना केवळ भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी नाही, तर भारतीय जनमानस घडवण्यासाठी, आपला आधुनिक भारत कसा असावा त्याचं स्वप्न दाखवण्यासाठी आणि त्या स्वप्नांच्या दिशेने जाण्यासाठी. एवढंच नाही तर केवळ मला स्वातंत्र्य नको आहे, म्हणजे ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त होणं पुरेसं नाही. ब्रिटिश राज्यकर्ते गेले आणि त्याच प्रकारचे स्वकीय राज्यकर्ते जर आले तर ते मला नको आहे, हे महात्मा गांधींनी अनेक वेळा बजावून सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर स्वातंत्र्य पुरेसं नाही, स्वराज्य मिळालं पाहिजे. स्वातंत्र्य आणि स्वराज्य यामध्ये गांधीजींनी महत्वाचा फरक केलेला आहे. कुठल्या तरी अन्य देशाच्या किंवा अन्य राजाच्या तावडीतून, राजवटीतून आपल्या देशाला मुक्त करणं आणि स्वकीयांनी राज्यकारभार पाहायला लागणं, इतका मर्यादित अर्थ हा स्वातंत्र्य या संकल्पनेचा, राजकीय स्वातंत्र्य या संकल्पनेचा होता. स्वराज्य ही संकल्पना त्याच्या कितीतरी पुढे जाते. एकदा आपला हा देश स्वतंत्र झाला की या देशातील सर्व नागरिकांना त्यांची जात, धर्म, भाषा, प्रांत, लिंग अशा प्रकारचा विचार न करता किंवा भेदभाव न करता सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, या देशातील सर्वांना रोजगार मिळाला पाहिजे, शिक्षण, आरोग्य आणि तत्सम पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि आपला देश अधिकाधिक स्वयंपूर्ण झाला पाहिजे, सुजलाम सुफलाम होण्याच्या दिशेने जायला हवा, कमीत कमी विषमता असेल, जास्तीत जास्त समतेच्या दिशेने हा देश जाईल असं गांधीजींचं स्वप्न होतं. या स्वप्नाच्या पूर्तीसाठी त्यांनी जो लढा केला तो ब्रिटिशांच्या विरोधात, तो लढा जगातल्या अन्य राष्ट्रांनी केलेल्या स्वातंत्र्य लढ्यापेक्षा खूप वेगळा होता आणि वैशिष्ट्यपूर्ण होता. त्याचं वैशिष्ट्य

केवळ सत्य आणि अहिंसा अशा दोन शब्दांच्या मध्ये आपण मांडणं पुरेसं नाही. मुळात त्या दोन शब्दांना परस्परांच्या पासून अलग करता येत नाही. म्हणजे सत्य तुमच्या बाजूला नसेल तर त्या अहिंसेला अर्थ नाही. हे लक्षात घेतलं तर ते दोनही अविभाज्य असे शब्द नाहीत तर संकल्पना आहे. सत्य आणि अहिंसा या मार्गाने देशाला स्वतंत्र जर करायचं असेल तर त्यांनी मांडलेला विचार आणि जागतिक स्तरावरील अन्य राष्ट्रांनी मांडलेला विचार स्वतःच्या देशासाठी हे फरक हा राहिला की साध्य साधन विवेक. तुमचं साध्य जर उदात्त असेल तर ते साध्य गाठण्यासाठी किंवा त्या उद्दिष्टपूर्तीसाठी ज्या मार्गाचा अवलंब तुम्ही करणार आहात तो मार्ग योग्य असला पाहिजे. म्हणजे प्रामाणिकपणे सचोटीने आपण त्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने जायला हवं. त्यासाठी साधनं ही शुद्ध असली पाहिजेत, म्हणजे प्रामाणिक असली पाहिजेत, योग्य असली पाहिजेत. अन्य देशांच्या मध्ये जे स्वातंत्र्य लढे झाले तिथे मात्र अशा प्रकारचा आग्रह धरला गेलेला नाही, किंवा धरला गेला असेल तर तो खूप मर्यादित प्रमाणात राहिला. अन्य देशांनी हिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले. एवढेच नाही तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणत्याही मार्गाने आपण गेलो तरी चालणार आहे, त्याच्यामध्ये इष्ट आणि अनिष्ट असं काही पाहायला नको, अशा प्रकारची धारणा वेगवेगळ्या देशातील स्वातंत्र्य योद्ध्यांची राहिलेली आहे. एवढंच नाही तर अन्य देशांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशामध्ये लोकशाहीच्या मार्गानेच त्या देशाची वाटचाल झाली असं आपल्याला प्रत्येक वेळा दिसत नाही. एवढंच नाही तर लोकशाही आली तरी समतेच्या दिशेने आणि गांधीजींची जी स्वराज्याची कल्पना होती त्या दिशेने ते देश गेलेले आहेतच असं नाही. भारतामध्ये मात्र गांधीजी गेल्यानंतर 75 वर्षांनी तसा प्रयत्न चालू आहे. त्याला यश किती मिळालं तर ते पुरेसं नाही हे खरं आहे, परंतु दिशा मात्र ती योग्य आहे त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही.

0: महात्माजींचा प्रेरणादायी आणि अनेक नाट्यमय प्रसंगांनी भरलेला जीवनपट, त्याच्या आधारे अनेक कलाकृती साकारण्यात आल्या. पुतळे, चित्र, शिल्प यांची तर गणतीच नाही. अनेक गीतं लिहिली गेली, अनेक पोवाडे रचले गेले. रुपेरी पडद्याला सुद्धा महात्म्याच्या चरित्राचा मोह पडला. सर रिचर्ड ॲटनबरोंचा गांधी जगभरातल्या प्रेक्षकांनी नावाजला. आपल्याकडे लगे रहो मुन्नाभाई सारख्या चित्रपटाने गांधीगिरी ही नवी संकल्पना रूढ केली. विनोद शिरसाट यांनी त्यावेळी, म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाला त्या सुमारास जवळपास 20 वर्षांपूर्वी, साधनेमध्ये अग्रलेख लिहिला. त्या संदर्भात आणि त्या अनुषंगाने गांधींवर लिहिलेल्या इतर लेखांबद्दल विनोदजी काय सांगतात ऐकूया.
1: 1 सप्टेंबर 2006 ला संपूर्ण भारतामध्ये लगे रहो मुन्नाभाई हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि अवघ्या महिनाभरामध्ये तो इतका गाजला, इतका चर्चेत आला की गांधीजींची मूल्य संपूर्ण भारतभरामध्ये स्वीकारण्याची जणू काही लाटच आली होती. अनेक लोक गांधीगिरीचे प्रयोग करत होते, गांधीगिरीजीच्या पद्धतीने काही सत्याग्रह करत होते असं दाखवत होते. गांधीजींच्या साहित्याचं वाचन करायला आम्ही लागलेलो आहोत, आम्ही आता गांधींच्या पद्धतीने विचार करणार आहोत, जगणार आहोत, असा एक प्रकारचा माहोल त्यावेळी संपूर्ण देशभरामध्ये निर्माण झालेला होता. परंतु ती जेवढ्या वेगाने लाट आली तेवढ्या वेगाने ती ओसरणार होती हे उघड होतं. मात्र त्या एकूण बेधुंद वातावरणात ते कोणाच्याही लक्षात येत नव्हतं की सिनेमाने निर्माण केलेली ही जी लाट आहे ती गांधीगिरी सांगते, गांधीजींच्या मार्गाबद्दल सांगत नाही. उदाहरणार्थ गांधीजींनी कधीही जे काही लढे दिले, आंदोलनं केली, ती व्यक्तिगत यश अपयशासाठी, व्यक्तिगत मागण्यांच्या पूर्ततेसाठी नव्हती. गांधीजींचे सर्व लढे हे सामाजिक आणि राजकीय मागण्यांच्यासाठी किंवा सामाजिक राजकीय विषयांच्या वरील काही पूर्ततेसाठी होते. त्या सिनेमामध्ये जे काही होतं ते सगळं काही व्यक्तिगत मागण्यांच्यासाठी होतं, राजकीय सामाजिक नव्हतं, याचं भान त्यावेळी अनेक लहान थोरांना राहिलेलं नव्हतं. दुसरा महत्वाचा अतिशय भाग असा की तो सिनेमा ज्यांनी कोणी पाहिलेला असेल त्यांच्या लक्षात येईल, ज्यांनी कोणी पाहिलेला नसेल त्यांनी बघितल्यावर जरा काळजीपूर्वक पाहावं. त्या सिनेमाचं मध्यंतर जेव्हा होतं तेव्हा मध्यंतरामध्ये मुन्नाभाईला बापू म्हणजे महात्मा गांधी असं सांगतात की मुन्ना मेरा रास्ता आसान नाही है लेकिन जीत पक्की है. या वाक्यावर त्या सिनेमाचं मध्यंतर होतं आणि मध्यंतरानंतर जो सिनेमा होतो त्यामध्ये मुन्नाभाई जे जे गांधीगिरीचे प्रयोग करून दाखवतो ते सर्व प्रयोग रास्ता आसान नाही है हे जे गांधींचं विधान होतं किंवा शिकवण होती, संदेश होता, तो पूर्णतः विस्मरणात टाकतो. आणि जीत पक्की आहे याची सगळी प्रात्यक्षिक त्या सिनेमामध्ये घडवली जातात. वस्तुत मेरा रास्ता असा नाही है हे पण जर त्या सिनेमामध्ये चांगल्या प्रकारे दाखवलं असतं तर मात्र तो सिनेमा एवढा यशस्वी झाला नसता, लोकांनी एवढा डोक्यावर घेतला नसता. याचं कारण असं

की तुम्हाला गांधीगिरी यशस्वी करायची असेल, गांधीजींच्या मार्गाने वाटचाल करायची असेल, तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सत्य तुमच्या बाजूने असायला हवं. नैतिक बल तुमच्याकडे असलं पाहिजे. तुमचा दैनंदिन जीवन व्यवहार भ्रष्ट ठेवून नैतिक बल कधीही प्राप्त करता येत नाही. सचोटीने तुम्ही वर्तन करत नसाल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीचं, संस्थाचं किंवा सत्तेचं हृदय परिवर्तन करू शकत नाही. हे सर्व विस्मरणात टाकल्यामुळे कोणीही आपल्या दैनंदिन जीवनात कसंही जगायचं, कसंही वागायचं, भ्रष्ट व्यवहार करायचा, अनैतिक व्यवहार करायचा, मात्र आपल्यावर एखादा प्रसंग आला किंवा आपला प्रश्न सोडवायचा असेल तर गांधीगिरीच्या पद्धतीने, म्हणजे काय तर उपोषण करायचं, म्हणजे काय तर रास्ता रोको करायचा, म्हणजे काय तर स्वतःच्या आत्मक्लेश करून घ्यायचे, असे प्रकार कोणीही अवलंबले तर समोरच्या व्यक्ती, संस्था किंवा राज्यसत्ता कधीही नमणार नाहीत हे आपल्याकडच्या बहुतांश लोकांनी त्यावेळी लक्षात घेतलेलं नव्हतं. की रास्ता असा नाही आहे हा मुद्दा बाजूला ठेवायचा आणि जीत पक्की आहे याच्यावर भर द्यायचा. तेव्हा मी साधना साप्ताहिकात जो अग्रलेख लिहिला होता तो अग्रलेखाचं शीर्षकच होतं, कृपया गैरसमज करून घेऊ नका. त्यावेळी मी साधना साप्ताहिकाचा युवा अतिथी संपादक होतो आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हे साधना साप्ताहिकाचे संपादक होते. तेव्हा त्यांनी मला विचारलं की हा सिनेमा तू पाहिलास का, तुला कसा वाटला, तर मी असं म्हणालो की सिनेमा अतिशय उत्कृष्ट आहे परंतु त्यामध्ये गांधीगिरी फार सोपी आहे असं दाखवलेलं आहे. आणि त्यावेळी अनेक लोकांना असं वाटत होतं की गांधीगिरी सोपी आहे, मात्र सिनेमा पाहिलेला नसतानाही डॉक्टर दाभोलकरांना असं वाटत होतं की विनोदचा जो अंदाज आहे तो बरोबर आहे, गांधीगिरी सोपी नाही आहे. गांधीगिरीसाठी आत्मिक बल पाहिजे, तुम्हाला सर्व प्रकारच्या आत्मक्लेश करून घेण्याची तुमची तयारी पाहिजे, किंमत चुकवण्याची तयारी हवी आहे, ती नसेल तर गांधीगिरी यशस्वी होत नाही. म्हणून त्यांच्या सूचनेनुसार मी त्या सिनेमावर तो अग्रलेख लिहिला होता आणि त्या संपूर्ण भारावलेल्या वातावरणात त्या सिनेमाने लोकांना असं वाटलं की आपल्याला इतकं जवळचं सत्य सापडलं नाही, आपले डोळे जरा खाडकन उघडले गेले, आपला रथ हवेमध्ये होता, आपला तो जमिनीवर आला. तर 20 वर्षानंतर आता तर त्या सिनेमाकडे वळून पाहिलं आणि माझा तो अग्रलेख जर पाहिला तर त्यातून लक्षात येईल की त्यावेळी देशातल्या कोट्यावधी लोकांनी गांधीगिरीविषयी किंवा गांधीजींच्या विषयी गैरसमज करून घेतला होता. त्या लेखाच्या आधीच्या सलग 2 वर्ष मी आता सांगितलं तो लगेरो म्हणणारही सिनेमावरचा अग्रलेख हा 2 ऑक्टोबर 2006 साधना साप्ताहिकाच्या अंकात प्रदर्शित झाला. मात्र त्याच्या आधीच्या वर्षी गांधीजींच्या विषयी इतके गैरसमज का आहेत या शीर्षकाचा एक लेख मी 2 ऑक्टोबर 2005 साधनाच्या अंकामध्ये युवा वाचकांसाठी थर्ड अँगल सदरामध्ये लिहिला होता आणि त्या सदरातला तो लेख अ वीक विथ गांधी या लुई फिशरच्या डायरीच्या संदर्भातील होता. त्या डायरीची ओळख करून देणारा होता. खूप इंटरेस्टिंग योगायोग असा की त्या डायरीचा अनुवाद तब्बल 21 वर्षानंतर, म्हणजे मी ती डायरी वाचली त्यानंतर 21 वर्षानंतर म्हणजे 15 ऑगस्ट 2026 साधना साप्ताहिकाचा विशेषांक म्हणून मला प्रकाशित करता आला. अंबरीश मिश्र यांनी त्याचा अनुवाद केला आणि ती डायरी जर वाचली अ वीक विथ गांधी किंवा त्याचा मराठी अनुवाद गांधींच्या सहवासात 1 आठवडा अशा शीर्षकाचा तो अनुवाद आहे. साधना साप्ताहिकाचा विशेषांक आहे तो वाचला तर गांधीजींची विचार करण्याची पद्धती कशी वेगळी होती, गांधीजी किती खुलेपणाने विचार करत होते, किती पारदर्शक होते, ते त्यांचं स्वतःचं विचार करण्याचं मशीन कसं दाखवू शकत होते, स्वतःच्या चुका वारंवार कसे कबूल करत होते, हे सर्व त्या डायरीतून ज्या नेमकेपणाने आणि अतिशय थोडक्यात आलंय ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यावेळेचा माझा तो लेख होता, त्याचं शीर्षक होतं की गांधीजींच्या विषयी इतके गैरसमज का आहेत हे सांगणारी ही डायरी आहे. आणि त्याच्याही 1 वर्ष आधी जे 2 ऑक्टोबर 2004 मी आउटलुक या नियतकालिकाचा हॉट हिट या नावाचा एक विशेषांक होता, म्हणजे काय झाले असते अशा अर्थाने तो विशेषांक होता. अनेक प्रश्न घेतलेले होते आणि त्या निमित्ताने गांधीजींच्या विषयी असलेले अनेक गैरसमज, हे गैरसमज प्रामुख्याने तरुणाईमध्ये असतात आणि ज्या तरुणाईच्या मनामध्ये ते गैरसमज कायम राहतात ते त्यांच्या आयुष्यभर बहुतांश वेळा ते त्यांची पाठराखण करतात, त्या गैरसमजातून ते बाहेर पडत नाहीत. तर गैरसमजांच्या भोवऱ्यात अडकलेला महात्मा या शीर्षकाचा लेख मी 2 ऑक्टोबर 2004

सरकारच्या साधना साप्ताहिकाच्या लाटा लहरी या युवा कॉलम मध्ये लिहिलेला होता. तरुणाईसाठीच तो कॉलम होता आणि मला असं वाटतं की 22 वर्षापूर्वी ज्या प्रकारचे गैरसमज गांधीजींच्या विषयी होते तशाच प्रकारचे गैरसमज आजच्या तरुणाईच्या मनातही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे गांधी हा विषय असा आहे की जो सतत तुम्हाला पुन्हा पुन्हा खुणावतो, पुन्हा पुन्हा विचार करायला लावतो, पुन्हा पुन्हा त्याचं महत्व अधोरेखित करतो. गांधीजींनी स्वतः सांगितलेलं आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये प्रयोग करत आलो, अनेक चुका करत आलो, त्या चुका मान्य करत आलेलो आहे. तर गांधीजींनी पुढचा मेसेज असा दिलाय की माझं आयुष्य हाच एक प्रकारचा संदेश आहे.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम सहज संवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. स्वच्छता हाच परमेश्वर असं गांधीजी मानत, त्यामुळे स्वच्छतेवर त्यांचा अतिशय भर असायचा. गांधीजी निसर्ग पूजकही होते, त्यामुळे निसर्ग नियमांच्या विरोधात ते कधीच काम करायचे नाहीत. अनेकदा लोक बापूंना घालण्यासाठी फुलांचे हार आणायचे. बापूंना वाईट वाटायचं. ते म्हणायचे, ही नाजूक सुंदर फुलं तोडण्यापेक्षा मला हातानी कातलेल्या सुत

0: झाडांचे हार घाला ना. पर्यावरण शास्त्राचा आजचा विद्यार्थी गांधीजींच्या अशा पर्यावरणीय विचारांबाबत काय सांगतोय ऐकूया.
1: हॅलो, मी अर्णव. मी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमधून एन्व्हायरमेंटल सायन्स या विषयात BSc करतोय. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने गांधीजी मला खूपच महत्त्वाचे वाटतात. गांधीजींचा एक कोट आहे, द अर्थ प्रोव्हाइड्स इनफ टू सॅटिस्फाय एव्हरी मॅन्स नीड्स बट नॉट एव्हरी मॅन्स ग्रीड. हा गांधीजींचा कोट आज होणारी पर्यावरणाची हानी बघता खूपच पटतो. खाणी, रिफायनरी, बंदरं, 5-star हॉटेल बनवण्यासाठी हजारो झाडं तोडली जातात, नद्या प्रदूषित होतात, प्राणी पक्ष्यांचा व स्थानिक रहिवाशांचा अधिवास नष्ट होतो. आजच्या काळात आपण गांधीजींनी दिलेल्या संदेशाचे पालन केले पाहिजे आणि आपली नैसर्गिक संपत्ती राखली पाहिजे असं मला वाटतं. आपल्या जगण्याचा निसर्गावर कमीत कमी परिणाम व्हावा यासाठीही ते जागरूक होते. कन्झ्युमेरिझमला त्यांचा विरोध होता, कमीत कमी रिसोर्स वापरून जगण्याकडे त्यांचा कल होता आणि त्याचमुळे त्यांच्या अनेक अनुयायींनीही साधेपणाने राहायला सुरुवात केली. पर्यावरणाचं संरक्षण करताना गांधीजींनी शांतपणे पण तरीही ठामपणे विरोध करायचा मार्ग स्वीकारला आणि तोही मला खूप महत्त्वाचा वाटतो. याच कारणांमुळे मला गांधीजी हे एक आयडॉल वाटतात.
0: हा होता पर्यावरणशास्त्राचा विद्यार्थी अर्णव जयदीप कर्णिक.

श्रोतेहो, महात्मा गांधींवर अनेक पुस्तकं लिहिली गेली. त्यांच्या वेगवेगळ्या पैलूंचं दर्शन त्यातून आपल्याला घडतं. डोंबिवलीचे गणेश कुलकर्णी हे पेशाने लोको पायलट, चीफ लोको इन्स्पेक्टर म्हणून ते कार्यरत आहेत. रुळानुबंध जप्त

0: आज आता गांधीजींच्या रेल्वे प्रवासाबद्दल त्यांना उत्सुकता निर्माण झाली आणि महात्माजींच्या रेल्वे प्रवासाचा त्यांनी शोध घेतला. त्यातून अनेक रंजक गोष्टी त्यांना कळल्या आणि त्या सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात असं त्यांना वाटलं. त्यातून निर्मिती झाली गांधी आणि रेल्वे या आगळ्या वेगळ्या अशा पुस्तकाची. योगायोग असा की आजच डोंबिवलीमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन डोंबिवली पूर्व इथल्या बोडस सभागृहामध्ये संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. तर गणेशजींकडून या पुस्तकामागची निर्मिती कथा ऐकूया. गणेशजी नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. गणेशजी
1: नमस्कार सर.
0: हां, रेल्वेतली नोकरी करत असताना म्हणजे ऋणानुबंध जपत असताना गांधी विचारांशी ऋणानुबंध कसा जमला आणि केव्हा जुळला याविषयी सुरुवातीला सांगा.
1: अच्छा, ऍक्च्युली काय पश्चिम रेल्वेत नोकरी करताना पश्चिम रेल्वेला म्हणजे जी पश्चिम रेल्वे चालते ती एक तर समुद्राच्या किनाऱ्याने चालते, अरबी समुद्राच्या पूर्ण म्हणजे नरिमन पॉइंटचा समुद्र पार ओखाच्या समुद्रापर्यंत पोहोचतो. तर त्यामुळे त्या मध्ये एक स्टेशन आहे नवसारी म्हणून, आणि तिथे मला नेहमी माझे कधी काही पॅसेंजर ट्रेन्सचे किंवा मेल एक्सप्रेसचे हॉल्ट असायचे. तर त्या मोठ्या स्टेशनवर लिहिलेलं असतं ना की दांडी किले यहा उतरी आहे असं ते लिहिलेलं असायचं, आणि ते वाचायचो म्हटलं दांडी काय. आणि मग ते जेव्हा आपण लहानपणी जे दांडी सत्याग्रह वगैरे थोडासा वाचलेला असतो, आणि नंतर त्याच्या अलीकडे एक स्टेशन मी जेव्हा पार करायचो त्या स्टेशनचं नाव आहे छोट्या गांधी स्मृती.
0: अच्छा,
1: गांधी स्मृती हे स्टेशन मी रोजच पार करायचो आणि ते छोटं गेट स्टेशन आहे, त्या ठिकाणी गेट होत आणि त्या गेटचं आमच्या गाड्या मोठ्या गाड्या थांबत नाही, छोट्या ज्या मेमू किंवा छोट्या गाड्या थांबायच्या.
0: अच्छा,
1: पण मी रोज ते पास करायचो तर मला उत्सुकता निर्माण झाली की काय असावं ते. आणि मग मला बराच काही काही हाताला लागत गेलं, म्हणजे मी त्यानिमित्तानं मग हिस्ट्री ऑफ सॉल्ट वाचलं. खूप मोठं पुस्तक आहे की सत्याग्रह करताना मिठाचाच का केला गांधींनी, त्याच्यामागे त्यांची भूमिका काय होती. आणि मग त्या अनुषंगानं जेव्हा मी वाचत गेलो तेव्हा मला हे कळलं की गांधींनी जेव्हा या सत्याग्रहाची कल्पना मांडली त्यावेळी सगळी यंत्रणा इंग्रजांची दिल्ली आणि शिमला ह्या परिसरात एकत्रित झालेली होती आणि त्यांना वेगळ्या तऱ्हेनं शह द्यावा ह्या अनुषंगानं त्यांनी साबरमतीहून दांडीपर्यंत येण्याचा जो प्रवास निवडला त्या दांडीच्या समुद्रापर्यंत येण्याच्या मागे भूमिका ही होती की तिथे तसं इंग्रजांची काही अशी हे नव्हती शिबंदी सैनिक असणं किंवा काही असणं तिथे असं ते नव्हतं, हा एक त्यांच्या मागचा थॉट होता. आणि मग जेव्हा गांधींनी हे सुरू केलं त्यावेळी ते निग्लेक्टच झालं सुरुवातीला, कारण कोणीच त्याला लक्ष नाही दिलं. नंतर हजारोंचा जेव्हा जनसमूह किंवा लाखो माणसं त्यांना जुळत गेली त्यावेळी गांधींना लक्षात आलं की आता यांना अटक करायला हवी. त्या अटक करण्याच्या वेळी जेव्हा ते साबरमती दांडीच्या समुद्राच्या किनाऱ्यात गेले आणि तिकडून त्यांना आणलं त्यावेळी आपल्या पश्चिम रेल्वेची आमची एक फ्रंटियर मेल म्हणून गाडी चालायची. फ्रंट म्हणजे त्यावेळेचं पेशावर पर्यंत गाडी जायची आणि ती कुलाब्याहून निघायची आणि कुलाब्याहून ती डाक यायचं आपल्या बोटीतनं इंग्लंडच्या आणि त्या डाक घेऊन जाणार, डाक म्हणजे त्याला मेल म्हणजे पत्र आणि ते फ्रंट पर्यंत जाणं म्हणजे फ्रंटियर मेल. अशी ती गाडी असायची, ती पेशावर पर्यंत जायची, कुलाबा ते पेशावर. तर त्या गाडीच्या रात्री त्या गाडीनं यांना गांधींना घेऊन जायचं होतं त्यांना दिल्लीकडे.
0: अच्छा,
1: म्हणून त्या गाडीला त्यांनी त्या गांधी स्मृतीच्या गेट जवळ हॉल्ट दिला. रात्रीच्या अंधारात ती गाडी थांबवली गेली, गांधींना त्या गाडीमध्ये बसवलं, दिल्लीत नेलं आणि दिल्लीहून नंतर मग त्यांना एरवड्यात आणलं.
0: अच्छा,
1: ते वाचताना मी थरारून जायचो की एवढा मोठा ऐतिहासिक क्षण या गेटनं अनुभवलाय. आणि त्या गेटच्या बाजूला एक भिंत होती जिथे गेटमन उभा असायचा, त्या भिंतीवर ना अख्खा तो साबरमती ते दांडीपर्यंतचा असा तो मार्ग आखलेला असायचा. मला उत्सुकता वाटायची जायला, इथे जायला पाहिजे आपण काहीतरी. आणि ते असं ते मला फील व्हायला लागलं की अरे आपण ना म्हणजे काही काही गोष्टी किंवा असं ते एक इंट्युशन असतं ना की त्या ठिकाणी गेलं की तुम्ही एक थरारून जाताय. तर मला ते थराराचा अनुभव रोजच व्हायला लागला, अरे म्हटलं आपण काहीतरी ह्याच्यात जुळतोय आणि जुळतोय कुठेतरी. मग हे काय आहे ते शोधत राहिलो. मग तेव्हा गांधी मग त्यानिमित्तानं वाचन करणं, मग अधिक त्याच्यात उतरत जाणं. आणि गंमत म्हणजे माझं ट्रेनिंग स्कूल जे आहे ते साबरमतीला आहे.
0: अच्छा,
1: म्हणजे आमच्या रेल्वेच्या मॉड्यूलमध्ये 6 सिग्माची एक कन्सेप्ट आहे की 6 वेळा जर वाय विचारलं तर त्याचं उत्तर मिळतं. तर त्या अनुषंगानं सतत परीक्षण ट्रेनिंग ह्या गोष्टी सतत होत असतात आमच्या, कारण एवढ्या लोकांच्या जबाबदारी आपल्यावर असते आणि एवढी गाडी चालवणं
0: मोठी बरोबर
1: जबाबदारी. तर त्यासाठी ते सगळ्या गोष्टींचं एक ठराविक असे टप्प्यावर आम्हाला ट्रेनिंगला दरवर्षी जावं लागतं.

0: तर दर 3 वर्षाला मी साबरमतीला ट्रेनिंगला जातो. आत्ता इतक्या वर्षाच्या गांधी वाचनातनं मला जे उलगडलेलं सत्य आहे किंवा जे काय छोटंसं मला जाणवलेली गोष्ट आहे की एक पर्टिक्युलर मॅच्युरिटी, एक तुम्हाला तो एक असं म्हणतात ना, एक त्या लेवलला जावं लागेल तेव्हाच तुम्हाला गांधीपर्यंत पोहोचता येतं.
1: नाहीतर
0: तुम्ही गांधींच्या आजूबाजूलाच भटकत राहता. म्हणजे मी गेली कैक वर्ष ट्रेनिंगला जातोय पण मला कधी असं वाटलं नाही की साबरमतीच्या आश्रमात जावं. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला एक दिवस असं वाटलं की अरे आपण आश्रमात बघायला पाहिजे कुठे आहे. म्हणून मी माझ्या सरांना, त्या जे माझे इन्स्ट्रक्टर होते आशिष पिटवा सर, तर त्यांना म्हणालो सर मला ना ह्या आश्रमात जायचंय. त्यांनी त्या क्षणी खडू फेकून दिला आणि मला घट्ट मिठी मारली. ते म्हणजे माझ्या आयुष्यात पहिला लोको पायलट आहे, इतकी वर्ष मी शाळेत शिकवतो ह्या टेनिस स्कूलला, की ज्यांनी पहिल्यांदा आश्रमाचा पत्ता विचारला मला.
1: क्या बात है.
0: आणि मग मला त्यांनी तो आश्रमाचा पत्ता दिला आणि मग तिथे गेलो.
1: असा ऋणानुबंधाकडून तुम्ही ऋणानुबंधाकडे महात्मा गांधींप्रत गेलात. पण मला एक सांगा की रेल्वे प्रवासाविषयी तुम्ही महात्मा गांधींच्या शोध घेतलात आणि त्या बाबतीत खुद्द महात्मा गांधींची भूमिका काय होती, म्हणजे रेल्वे प्रवासाविषयी त्यांना काय वाटायचं, तो प्रवास आवडायचा किंवा त्याची काय वैशिष्ट्य त्यांना जाणवली होती.
0: एकतर गांधी तंत्रज्ञानाला विरोध करणारा माणूस होता. गांधीने सांगितलं की हे तंत्रज्ञान आलं तर यांनी प्लेग पसरेल, लोकांना बेरोजगारी वाढेल, असं त्यांचं प्रामाणिक मत होतं. पण नंतर त्यांना सुद्धा लक्षात आलं की ह्या तंत्रज्ञानातल्या विरोध करताना आपण रेल्वे आणि टपालाला विरोध नाही करायला पाहिजे.
1: अच्छा.
0: कारण सर्वात जास्त पत्र गांधींनी लिहिलेत आणि सर्वात जास्त प्रवास त्या काळात गांधींनीच केला.
1: बर.
0: इंजिनला धुम्रासूर म्हटलं जायचं. इंग्रजांनी दमनशाहीचं प्रतीक आपल्या अंगावर उलटवलं की काय असं आपल्या गरीब भारतीय जनतेला वाटत होतं त्या
1: काळात.
0: आणि आम्ही त्या गांधींच्या प्रवासाला वेगळ्या तऱ्हेनं मी बघत गेलो की गांधी जेव्हा हे प्रवास करून यायला लागले तेव्हा त्यांच्या ह्या जी त्यांना भेटणारी वेगवेगळ्या स्थरातली माणसं होती. म्हणजे अगदी पार वरचे जमणाराल बजाज पासून ते खालचा तळागाळातला आदिवासी अशा सगळ्या माणसांपर्यंत ते पोहोचत होते त्या प्रवासानं.
1: अच्छा.
0: तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की ह्या गाडीतनं जे आपल्याला इंग्रजांचं दमनशाहीचं प्रतीक वाटतं त्या गाडीतनं प्रवास करताना हा नंगा फकीर जो आहे तो मात्र अगदी सुखरूप बाहेर येतोय. म्हणजे ह्या गाडीच्या प्रवासाला आपल्याला आपल्या प्रवासासाठी आपण गाडीचा वापर रेल्वेचा वापर करायला हरकत नाही,
1: सुरक्षित आहे.
0: ही जी एक धारणा तयार केली ही गांधींनी तयार केली. आज प्रवास आपल्याला वाटत नाही इतक्या सटासट आपण प्रवास करतो. म्हणजे आज मुंबईतल्या प्रवासाचं जर आपण वर्णन केलं भारतीय रेल्वेतल्या मुंबई सबर्बनचं तर एका दिवसाला 72 लाख प्रवासी प्रवास करतात तो सबर्बन मध्ये. आणि त्या काळात कोणीच प्रवास करत नव्हतं एवढं.
1: बरोबर.
0: त्या काळात गांधींनी लोकांमधलं भय घालवलं की रेल्वेचा प्रवासही तेवढा सुरक्षित आहे आणि तो आम्हाला अधिक सुरक्षितपणे आणि योग्य ठिकाणी पोहोचवू शकतो हे त्यांनी लोकांना जाणून दिलं. आणि ते स्वतः त्याच्यात गांधींची एक स्पेशालिटी होती की ते स्वतः अंमल करायचे आणि मग दुसऱ्यांना कधी त्यांनी उपदेश नाही केला, अनुकरण करायचे लोक. अरे हे करतोय हे बरोबर आहे मग आपण पण हे करायला हरकत नाही. मग लोक प्रवासाला लागले. म्हणजे आज ते टॉयलेट दिसतं तुम्हाला, त्या टॉयलेटसाठी गाड्यांचे हॉल्ट असायचे कारण गाड्यांमध्ये टॉयलेट हा कन्सेप्टच नव्हता ना.
1: अच्छा.
0: त्या काळात गांधींनी हे लिहिलेलं आहे इंग्रजांना.
1: अच्छा.
0: तिसऱ्या दर्जामधल्या लोकांनाही टॉयलेटची गरज आहे कारण मोठ्या जे सलून टाईपच्या गाड्या इंग्रजांसाठी जे सलून्स असायचे कार मोठ्या वेगवेगळ्या डबे असायचे त्याच्यात ती व्यवस्था होती. पण आमच्यासाठी काय, त्यासाठी वेगळा हॉल दिला जायचा लोकांना. आणि मग त्यासाठी पत्राचार केला इंग्रजांबरोबर आणि मग टॉयलेट हा कन्सेप्ट आला आपल्या गाड्यांमध्ये. आपण आजचा आपण बायो टॉयलेट पर्यंत प्रगती केलेली आहे.
1: म्हणजे तिथेही समानतेचं मूल्य गांधीजींनी रुजवलं रेल्वेच्या संदर्भात सुद्धा.
0: आणि त्यांनी हे केलंच त्यावेळच्या लोकांकडून. म्हणजे असं म्हणत होते की आम्ही उच्च वर्णीय आहोत तर आमच्यासाठी वेगळा डबा वगैरे. गांधींनी त्याला प्रखर विरोध केलेला आहे की नाही तुम्ही आजही आपण आज आमच्या रेल्वे फलाटावर तिकीट देताना हा चोर आहे का साव आहे का हा मुस्लिम आहे का हिंदू आहे का हा खालच्या जातीचा आहे का वरच्या जातीचा असं कुठलंही न बघता आम्ही सर्वांनाच तिकीट देतो. त्याची काय अशी आम्ही कुठलीही अशी बॅरिकेड घालत नाही.
1: बरोबर. म्हणजे रेल्वे हा एक छोटा भारताचंच ते प्रतीक आहे नाही का.
0: एकत्र भारताचं जे त्यावेळचं चित्र होतं ते रेल्वेतनंच उमटत होतं. रेल्वेत सगळ्याच टाईपची लोक प्रवास करत होती ना. आणि रेल्वेने प्रवास करताना गांधींना जो भारत दिसला म्हणजे आपल्या बेन किंग्जलेने जे गांधी चित्रपट तयार केला ना, त्या चित्रपटाचा तो शॉट मला खूप आवडतो.

0: बाई दिसते तिच्या अंगावर कपडे आणि ते धोतर असं पाण्याबरोबर वाहून देतं. जो मोहनदास ते महात्माचा जो प्रवास त्या 1.5 मिनिटात दाखवलाय त्याच्या बॅकग्राऊंडला रविशंकरांची सतार आहे बरं का, काहीतरी ऐकायला हरकत
1: नाही. अगदी तुम्ही सांगितल्यानंतर तो प्रसंग प्रेक्षकांच्या आपल्या श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला असेल, आठवत असेल त्यांना. खूपच
0: तो प्रवास गांधींचा असा रेल्वेतनं झालेला आहे आणि त्याची आपल्याला आणि मला ते जाणवत गेलं म्हणजे लोकांनी गांधींबद्दल इतकं लिहिलंय म्हणजे असीम सिद्धार्थ नावाचा एक आफ्रिकेतला माणूस आहे बरं का, त्याच्याकडे 1,00,000 वरती गांधींची पुस्तक आहेत फक्त गांधींवर. म्हणजे गांधींवर छापलेलं कुठलंही त्याच्याकडे नाही असं त्याचं म्हणणं आहे. ते प्रत्येक पुस्तक त्याच्याकडे आहेच आहे. गिरिराज किशोर ह्या माणसाने पहिला गिरिमिटी हे पुस्तक लिहिलं त्यावेळी ते रेफरन्स घ्यायला त्या असीम सिद्धार्थकडे गेले होते आफ्रिकेत.
1: अच्छा.
0: तर त्या माणसाने जेव्हा एवढा गांधी जमवला ना की कुठलंही छापलेलं गांधींचं आपल्याकडे हवं.
1: आज आणखी एका पुस्तकाची त्यामध्ये भर पडेल नाही का
0: माहित नाही ते
1: तुमच्या. बरं मला एक सांगा की जो गांधीजींनी प्रवास केला रेल्वेनी ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणांना तुम्ही स्वतः भेटी दिल्या का, म्हणजे कशा प्रकारे या पुस्तकाची सिद्धता केलीत तुम्ही?
0: ऍक्च्युली काय हे पुस्तक बिस्तक करावं असं कधी उद्देशच नव्हता. बाय प्रॉडक्ट आहे आत्ताच मला जे लोक आता खूप गांधींच्या पुस्तकावर माझं बोलतायत अरे गांधी अरे गणेश गणेश करतायत पण हे माझं टार्गेटच नव्हतं ना. मी ते जगत होतो सगळं त्या वातावरणात फिरत होतो. मी जेव्हा आश्रमात गेलो त्यावेळी मला त्या पिटवा सरांनी त्या तिथल्या प्रेमाबेन नावाच्या बाईंचा संपर्क दिला. त्या बाईंकडे गेल्यावर ती बाई सरखा चालवत होते आणि लहान मुलं तिच्या आजूबाजूला मस्ती करत ते सरखाचं आनंद घेत होते. मी त्या बाईना जेव्हा सांगितलं की मला पिटवा सरांनी सांगितलं त्या बाईनं मला त्यांच्या आसनाखालची एक चावी काढून दिली. ती मी सगळ्यांना आलावर करत नाही तू जा म्हणाली आणि ती गांधीजींच्या बैठकीची खोली होती.
1: अच्छा.
0: की जिथे गांधी जिथे असाल तिथे असं लिहिलेलं एक पत्रही पडलेलं होतं. त्यांचा चष्मा होता, त्यांच्या पादुका होत्या, त्यांची दौत होता, त्यांचा तो टाक होता आणि मी भारावून गेलो. अरे म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे आणि मी त्या पुस्तकाच्या दुकानात गेलो आश्रमात. त्यांना म्हणालो मला गांधींची पुस्तकं हवे आहेत ते डी जी तेंडुलकरांचं त्यांचं. आणि त्यावेळी मला हे माहीत नव्हतं बरं का की 8 खंड वगैरे आहेत.
1: अच्छा.
0: त्यावेळी त्यांनी ते 8 खंड काढून दिल्यावर मी चमकलोच आणि मग ते आणले घरी. मग ते त्या साबरमती आश्रमात जाणं त्यामुळे झालं. मग त्याच्यानंतर मी आणखीन बऱ्याचदा गेलो आणि अजूनही मला आता सांगावंसं वाटतंय. आता येणाऱ्या काळामध्ये ना त्या ह्याला ना एक जाकुझी आणि पर्यटनाचं स्वरूप येणार आहे. तर जो जुरा म्हणजे गांधी जेव्हा साबरमतीचा आश्रमाची आखणी करताना समोर तो तुरुंग आहे आणि मागच्या बाजूला स्मशान आहे तेव्हा माझ्या लढ्याचं दोनच फलित असू शकेल. एक मी मरेन तरी किंवा मी जेल मित्री जाईन. हे गांधी तिथे बसून म्हटले आणि त्यांना तिथल्या आश्रमाच्या ते जागा आवडली.
1: किती किती प्रतिकात्मक आणि अनुरूप असं हे ठिकाण त्यांनी निवडलं नाही का.
0: आणि मग ते बघायला मिळालं आणि गांधी जिथे जिथे गेलो आणि मी गुजरातच्या त्या सगळ्या राज्यांमधून फिरत असतो. मी गुजरात राज्यातल्या छोट्या छोट्या शहरांमधून राजकोट झालं भावनगर तर तिथे तिथे जिथे जिथे गांधी गेलेले आहेत गांधींचा आश्रम आहे तिथे मी जात असतो. मी दांडी आश्रम बघितला मला लोकांना आनंदानं सांगायचंय आवर्जून सांगायचंय की लोक जात नाही तो नवसारी जवळ. नवसारीला इंटरनॅशनल लेवलची लोक सतत येतात आणि अक्षरशः हायफाय म्हणजे ते म्हणतात आयएसओ स्टँडर्डचं ब्रिज. आता ते गेट बंद झालंय. मी ज्या गांधी स्मृती गेट पासून माझ्या पुस्तकाचा प्रवास सुरू झाला ते गेट आता बंद होऊन तिथे मोठा रोड झालाय फ्लायओव्हर ब्रिज झालेला आहे. ते गाड्या थांबत नाहीत छोट्या गाड्या थांबतात मेमो वगैरे. त्या ठिकाणी आयएसओ स्टँडर्डनी मॅपिंग केलेलं आहे रोडचं. लोक कसाही त्या ब्रिजवर पोहोचेल किंवा त्या दांडीच्या समुद्रापर्यंत पोहोचेल. गंमत म्हणून सांगतो सदाशिवराव साठेंनी कस्तुरबा प्रतिष्ठाननी ज्यावेळी कस्तुरबा प्रतिष्ठान एका टॉप लेवलला होता आता ते फारच हलाखीत आहे पण कसुबा प्रतिष्ठाननी जेव्हा सदाशिवराव साठेंना सांगितलं की आम्हाला गांधींचा पुतळा या दांडींच्या समुद्रावर उभा करायचा आहे त्यावेळी सदाशिवराव साठेंनी प्रचंड अभ्यास केला. जगभरात सदाशिवराव साठेंनी बनवलेले अर्धोन मिलित पद्मासनातले पुतळे आहेत गांधी जो आपला शक्तीस्थळवरचा पण आहे दिल्लीतला. तसे पुतळे सगळीकडे आहेत पण ह्या ठिकाणी त्यांनी एक वर्कशॉप घेतलं आणि त्या वर्कशॉपमध्ये आत्ताचे राम सुतार ज्यांचं खूप कौतुक होतं ज्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी तयार केला किंवा सुहास बहुळकर ह्या सगळ्यांनी भाग घेतलेला होता आणि 78 लोक जे सुरुवातीला गांधींच्या बरोबर होतो त्यांचं एक म्युरल तयार केलेलं आहे.
1: अच्छा. मला असं वाटतं की तुम्ही ही उत्सुकता श्रोत्यांच्या मनात अशीच ठेवूया आपण आणि या अशा ठिकाणांना अवश्य भेटी द्याव्यात आणि गांधींची स्मृती पुन्हा पुन्हा जागवावी असं आपण सांगूया श्रोत्यांना. आजच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक अभिनंदन.
0: मला एकच मिनिट मला असं पुन्हा एकदा आवाहन करत होतं की ज्यांना जमेल त्यांनी नक्की यावं त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा कारण सारंग दर्शने आज गांधी या विषयावर बोलणार आहेत त्या पुस्तकावर बोलणार आहेत त्या निमित्तानं
1: नक्कीच.
0: आणि बघूया कसं होतंय.

0: श्रोतेहो, गांधी हा कधीच न संपणारा असा विषय. आकाशवाणीच्या बाबतीत सांगायचं तर 12 नोव्हेंबर 1947 या दिवशी नवी दिल्लीत महात्मा गांधींनी आकाशवाणीच्या स्टुडिओतून सजीव म्हणजे लाईव्ह भाषण केलं होतं. देशाच्या फाळणीनंतर कुरुक्षेत्रात छावण्यांमध्ये जे विस्थापित लोक होते त्यांना गांधीजींनी संबोधित केलेलं होतं. आणि या ऐतिहासिक भेटीची आठवण म्हणून 12 नोव्हेंबर हा दिवस लोकसेवा प्रसारण दिन म्हणजे पब्लिक ब्रॉडकास्टिंग डे म्हणून साजरा केला जातो. गांधीजी त्यावेळेस असं म्हणाले होते, आणि श्रोते हो, आज हा आवाज आजच्या तरुणाईचाही झालेला आहे. पिढ्या बदलल्या, परिस्थिती पालटली, अनेक परिवर्तन झाली, पण गांधी विचारांचा स्रोत आजही शांतपणे झुळझुळतो आहे. ॲडव्होकेट सृजन नीला हरिहर हा सिने नाट्य कलाकार या संदर्भात आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणतो,
1: मला असं वाटतं की अशी कुठलीच पिढी नसेल या नंतरची आणि या आधीची सुद्धा की ज्यांना गांधी रिलेव्हंट वाटले नसतील किंवा वाटणार नाहीत. म्हणजे यासाठी मी काही उदाहरणांचा विचार करत होतो. जसं की सगळ्यात पहिल्यांदा सत्य आणि अहिंसा हे गांधीजींचं खूप महत्वाचं तत्व होतं. आणि कुठलाही लढा कोणत्या पद्धतीने द्यावा तर तो अहिंसेच्या पद्धतीने द्यावा. आपल्या सगळ्यांच्या समोरच हल्लीची उदाहरणं आहेत, मग ते दिल्लीमधलं जंतर मंत्रवरचं विद्यार्थ्यांचं आंदोलन असेल किंवा मग झारखंडचं आंदोलन असेल. ही दोन्ही आंदोलनं ही अहिंसक मार्गाने लढलेली आहेत आणि आमच्या पिढीने लढलेली आंदोलनं आहेत. मला असं वाटतं की यांना कोणी सांगितलं की याच मार्गाने आपल्याला लढाई करायची आहे. आमच्या पाठ्यपुस्तकात कधी असं लिहिलं नव्हतं की तुम्हाला जर कधी कुठला लढा द्यायचा असेल तर तुम्हाला अशाच मार्गाने दिला पाहिजे. किंवा आमच्या घरनं पण आम्हाला कधी डिलिबरेटली सांगितलं गेलं नाहीये कसं लढावं एखाद्या समस्येशी. मग हे लढे अहिंसक मार्गाने का लढले गेले? मला असं वाटतं की ही गांधीजींची वैश्विकता जी आहे, गांधीजींच्या तत्वांची आणि जी काल सापेक्षता आहे ती अशा प्रकारची आहे. आपल्या समाजात, आपल्या देशात हे अहिंसेचं तत्व इतकं झिरपत आलेलं आहे की आम्हाला कोणी न सांगता सुद्धा हजारो लाखो मुलं या तत्वाने आज लढली आणि ती लढाई जिंकली सुद्धा. सो म्हणून मला वाटतं की हे तत्व आमच्या जनरेशनला तरी फारच फारच रिलेव्हंट आहे. दुसरं मला वाटतं की मला वैयक्तिकरित्या गांधीजींचं खूप आवडणारं मूल्य आहे करके देखो आहे, करून बघा. म्हणजे आज जेव्हा मी माझ्या आजूबाजूला बघतो मला असं दिसतं की खूप जण काही ना काहीतरी करून बघतायत, नवीन काहीतरी प्रयोग करून बघतायत. खूप कन्फ्युज आहे आमचे जनरेशन नक्की काय करायचं. आम्ही पैशांच्या मागे पळायचं की आम्ही आमच्या छंदांच्या मागे पळायचं, आम्ही स्वतःचं करिअर बघायचं की घरच्यांकडे लक्ष द्यायचं, करू काय नक्की? आणि त्यावेळेला खूप जण त्यांना हवे ते, त्यांना पटणारे, त्यांना योग्य वाटणारे निर्णय ठामपणे घेत आहेत. माझ्या आजूबाजूची खूप सारी मंडळी, माझे मित्रमैत्रिणी नोकऱ्या सोडतायत आणि स्वतःचं काहीतरी सुरू करतायत आणि करून बघतायत. यातून फसेन, त्यातनं मिळेल काय याचा काही विचार न करता करून बघतात. आणि हे सुद्धा गांधींच्या तत्वांचं एक ही खूप निशाणी मला आजूबाजूला बघताना जाणवतीये. आणि हे पण मला खूप महत्वाचं वाटतं की हे पण आपल्या समाजात असणं हा सुद्धा एक गांधींच्या तत्वांचा विजय असं मला वाटतं. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ नेशन जी गांधींची होती, जी त्यांच्या पूर्ण आयुष्यभरातून आणि त्यांच्या सर्वच लढ्यातून प्रदर्शित होत राहिली की आपण सगळे एक आहोत, हम सब एक है, ही सुद्धा देशाची संकल्पना कुठेतरी आमच्या पिढीत हळूहळू हळूहळू निर्माण होती असं मला वाटतं. गेल्या काही वर्षात या संकल्पनेपासून आपण दूर गेलो होतो किंवा आपल्याला दूर ढकललं जात होतं, पण आता हळूहळू का होईना आम्हाला पुन्हाच त्या कॉन्सेप्ट ऑफ नेशनकडे परत जावं असं वाटतंय. किंवा आम्ही

0: सुद्धा आमच्या आजूबाजूच्या समाजाकडे त्याच दृष्टीने बघतोय की आम्ही सगळे एक आहोत. संख्या नक्कीच कमी आहे पण सुरुवात मात्र आमच्या पिढीमध्ये झालेली आहे असं मला वाटतं. आणि सगळ्यात शेवटी मला वाटतं की पर्याय नाहीये, काहीच पर्याय नाहीये. कारण ज्या वेळेला सोशल मीडियाचा एकदम बूम झाला होता त्यावेळेला मी ज्युनियर कॉलेजमध्ये होतो आणि प्रचंड अफवा प्रचंड मीम्स गांधींबद्दल पसरवल्या जायच्या इंस्टाग्रामवर यायच्या. त्यामुळे आम्ही सुद्धा गांधींवर खूप हसलोय, मनापासून हसलोय, थट्टा केली आहे. पण आता मला वाटतं की त्याचं प्रमाण खूप जास्त कमी झालंय. फक्त माझ्यात नाही तर माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये सुद्धा गांधींकडे बघायचं, आपल्या इतिहासाकडे बघायचं, गांधीच्या विचारांकडे बघायचं, आमच्या सगळ्यांचीच नजर बदलली आहे. मला वाटतं की असे आपण जेव्हा मोठे होतो आपण आजूबाजूला बघतो, समाज बघतो, देश बघतो, त्यावेळेला आपल्याला आपसुकच गांधी समजतो, भावतो. आणि माझ्या पिढीला सुद्धा तो हळूहळू का होईना भावायला लागलाय असं मी म्हणेन. आणि हे सगळं बघूनच मला असं वाटलं की माझीच कशाला, या पुढची जी कुठली पिढी असेल तर प्रत्येक पिढीला गांधी असंच प्रेरित करत राहील.
1: सुदैव महात्मा गांधीजींच्याच विचारांनी पुढे जाणारे स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांची सुद्धा जयंती आहे. त्यांच्याही स्मृतीला विनम्र वंदन करून आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार.

सहसंवाद आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारचे 12 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, दरवर्षी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिवस म्हणून स्वच्छतेचा संदेश अधिक व्यापकपणे दिला जातो. घर, रस्ता, शाळा, कार्यालय किंवा सार्वजनिक ठिकाणं, स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणून कचरा कचरा पेटीत टाकणं, ओला सुका कचरा वेगळा करणं, प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणं, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता न करणं, या छोट्या छोट्या कृतींमधूनच स्वच्छ आणि निरोगी समाजाची निर्मिती होते. चला तर मग महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं केवळ एक दिवस स्वच्छता मोहीम न राबवता स्वच्छतेला आपल्या रोजच्या जीवनशैलीचा भाग बनवण्याचा संकल्प करूया.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून. याविषयी स्मिता नामदे हिनं युवकांशी साधलेला संवाद.
1: श्रोते हो, विशेष कार्यक्रमात ऐकूया सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी युवक युवतींशी साधलेला संवाद. सहभाग विशाल थोटे, सिद्धी राऊत, कार्तिकी कराड आणि सुप्रिया खंदार यांचा.

0: नमस्कार श्रोते हो, मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं तसंच सहभागी युवक युवतींचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, भारताचे राष्ट्रपिता आणि अहिंसेचे प्रणेते महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महान नेते होते. अहिंसक मार्गानं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर इथं झाला. त्यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं होतं. त्यांना आदरानं बापू आणि महात्मा म्हणून संबोधलं जातं. गांधीजींनी आपल्या विचारातून जगाला शांतता, अहिंसा आणि सत्याग्रहाचा संदेश दिला. त्यांनी खेड्यांचा विकास हा देशाच्या विकासाचा पाया मानला. स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यावर भर दिला. चरखा हे त्यांचं प्रतीक बनलं. सत्य आणि अहिंसेचा मार्ग कठीण असला तरी तो खरा मार्ग आहे हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांची शांतता, अहिंसा, प्रेम, सत्य ही मूल्य जगाला दिशा देणारी आहेत. गांधीजी म्हणत, अहिंसा हे दुर्बलांचं नव्हे तर बलवानांचं शस्त्र आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा जपणं ही आपली जबाबदारी आहे. श्रोते हो, महात्मा गांधी हे आजच्या युवकांसाठी खरं तर करन्सी म्हणून नाही तर लिगसी म्हणून अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे महात्मा गांधी यांना आजच्या युवकांनी चलन म्हणून नाही तर वारसा म्हणून बघणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलेल्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर होणारी वाटचाल ही निश्चितच उद्याचा उज्ज्वल भारत असेल. चला तर मग जाणून घेऊया युवकांना उमगलेली महात्माजींची सत्य आणि अहिंसा ही तत्व आजच्या युवा वर्गाकडून. त्यासाठी आज आम्ही काही युवकांना इथे आमंत्रित केलं आहे. सिद्धी, कार्तिकी, सुप्रिया आणि विशाल, आज आपण इथे जमलेलो आहोत ते महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून या विषयावर बोलण्यासाठी. तर सगळ्यात पहिले मला हे विचारायचं की तुमच्या दृष्टीने सत्य आणि अहिंसा म्हणजे काय आहे?
1: नमस्कार, मी सिद्धी शांतीलाल राऊत, मी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी. सत्य आणि अहिंसा ही मूल्य महात्मा गांधींनी अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला सांगितली की अहिंसा हे साधन आहे तर सत्य हे त्या

0: मार्गापर्यंत जाण्याचं एक साध्य आहे. त्यामुळे जर आपण साधनांची काळजी घेतली तर आपण साध्यापर्यंत पोहोचणार, यात काही शंका नाही. त्याच्याच दुसऱ्या बाजूला जर आपण सावरकरांचे विचार बघितले तर स्वातंत्र्यवीर सावरकर असे म्हणतात, सगळं जग शस्त्र टाकून परस्पर प्रेमास तयार होत असेल तर आम्ही देखील आमची राष्ट्रभक्ती टाकून देऊ व त्यांना मिठी मारू. पण मग जर सगळे जग लढाईसाठी तयार होत असेल तर आम्ही देखील स्वतःची तयारी करू. मग मुळात जर या दोन्ही बाजूंचा आपण वस्तुनिष्ठ विचार केला तर आपल्याला यावर निर्णय काय करायचा हे ठरवणं अवघड होत जातं. कारण गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे की अन आय फॉर अन आय मेक्स द होल वर्ल्ड ब्लाइंड, हे मत देखील मला बरोबर वाटायला लागतं. पण मग नेमकं सत्य आणि अहिंसा नेमकी कशा पद्धतीने पाहिजे, विद्यार्थ्यांच्या नजरेतून जर आपण बघितलं तर सत्य काय पाहिजे, तर सत्य म्हणजे अन्याय पाहूनही गप्प न बसणं, आणि अहिंसा म्हणजे काय तर मतभेद असताना देखील माणुसकी न सोडणं आणि आचरण हे सकारात्मक ठेवणं. सोपी व्याख्या मला अहिंसा आणि सत्यची सांगावीशी वाटते.
1: नमस्कार, माझं नाव कार्तिकी दत्तात्रय कराड, मी माणिकचंद भाडे विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. माझ्या मते सत्य या शब्दाला अनेक अर्थ आहेत. मग या विश्वाच्या मुळाशी असलेलं तत्व अंतिम सत्य या शब्दात व्यक्त केलं जातं. त्यावेळी सत्य हे रियालिटी या इंग्रजी शब्दाचे भाषांतर असते. सत्य हे नीतिमूल्य म्हणून आपल्या समोर येतं तेव्हा त्याचा अर्थ प्रामाणिकपणा म्हणजे ट्रूथफुलनेस असा होतो. मग सत्यविषयक एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार अरिस्टॉटलने केलेल्या सुटसुटीत मांडणीनुसार जे आहे त्याबद्दल ते नाही असं म्हणणे आणि जे नाही त्याबद्दल ते आहे असं म्हणणे म्हणजे असत्य. तर जे आहे त्याबद्दल ते आहे आणि जे नाही त्याबद्दल ते नाही असे म्हणणे म्हणजे सत्य. मग यानंतर अहिंसा जर सांगायचं झालं तर अहिंसा म्हणजे हिंसेचा अभाव. मग अहिंसा सर्वथा सर्व भूतानाम अनभिद्रोह अर्थात कोणत्याही जीवाला कोणत्याही प्रकारे कधीही इजा न करणं म्हणजे अहिंसा. सत्य आणि अहिंसा या मूल्यांचा गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि महात्मा गांधी यांनी वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या परिस्थितीत पुरस्कार केलेला दिसतो. मग सत्य हे नेहमी भयमुक्त असतं आणि असत्य हे नेहमी भयासोबत येतं. महात्मा गांधी यांनी सत्याचा मार्ग स्वीकारला म्हणून कारावासाची किंवा छळाची भीती त्यांना नव्हती.
2: नमस्कार, माझं नाव विशाल दीपक थोटे आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये MA लिबरल आर्ट्सचा विद्यार्थी आहे. सिद्धी आणि कार्तिक यांच्या मताला अनुसरून माझंही जे मत आहे हे यांनाच पूरक आहे. मला असं वाटतं सत्य म्हणजे जे जसं आहे ते त्याच परिस्थितीमध्ये स्वीकारणं म्हणजे सत्य. आज प्रत्येक व्यक्ती एक आभासी जगामध्ये जगत आहे, तो त्याच्या अवतीभोवतीच्या परिस्थिती ही त्याच्या हिशोबाने बघतो, त्यामुळे तो एका खोट्या विश्वामध्ये स्वतःला बंदिस्त करतो आहे. जेव्हा तो या आभासी किंवा काल्पनिक विश्वाच्या चौकटी तोडेल तेव्हा सत्य हे त्याच्यासमोर आरशाप्रमाणे असेल. आणि या सर्व गोष्टी कधी होतील तर जेव्हा तो रिलचे आयुष्य सोडून रिअल आयुष्य जगायला सुरुवात करेल. दुसरी गोष्ट म्हणजे अहिंसा, जे म्हणजे कोणत्याही सजीव आणि निर्जीव गोष्टींना हानी न पोहोचवणे. जशी कार्तिकी बोलली, मला असं वाटतं सत्य आणि अहिंसा या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा सत्य आपल्या समोर असते तेव्हा व्यक्तीच्या आचरणामध्ये अहिंसेचं तत्व हे आपोआप येतं. जेव्हा आपण गांधीजींचं चरित्र बघतो जे या अहिंसेचे तत्वज्ञ मानणारे आहे त्यावेळेस या गोष्टी आपल्याला पूर्णपणे क्लिअर होतात. पण हिंसा ही केवळ शारीरिक हिंसा असते का तर नाही, ती विचारातूनही लोकांना मानता येते. हिंसा ही शब्दात मांडायला लोक सुरुवात करतात तेव्हा आपण अहिंसेवादक शब्द असेल किंवा विचार असेल हे मांडणं गरजेचं असतं. आणि हे ज्यावेळेस मांडायला सुरुवात करतो हेच आपलं वर्तनातही येतं. आणि हे सर्व कधी येतं, ज्यावेळेस आपल्या वर्तनात आपल्या विचारांमध्ये संयम असतो. म्हणजे आज सोशल मीडियाच्या जगामध्ये जगत असताना प्रत्येक जण त्याचं मत व्यक्त करतो, टीका टिप्पणी करतो, त्यावेळेस बऱ्याचदा अहिंसावादक शब्दांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात या माध्यमामध्ये येतो. त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला तिथेही हिंसा आणि अहिंसा यातला फरक समजून एक संयम म्हणजेच मधला मार्ग मानणं गरजेचं असतं. आणि एक युवक म्हणून आमची जबाबदारी काय असते तर सत्य ही माझी ओळख असली पाहिजे आणि अहिंसा ही माझी ताकद असली पाहिजे. या दोन ओळी जर आम्ही आत्मसात केले ना तर महात्मा गांधींनी जे परिवर्तन त्या काळी घडवलं होतं म्हणजे ते तात्विक परिवर्तन होतं, ते टिकणार परिवर्तन होतं, ते अजूनही टिकतंय. त्यामुळे आज आपण महात्मा गांधींच्या विचारांवर चर्चा करतोय. त्यामुळे मला असं वाटतं ज्यावेळेस या दोन ओळी जीवनाचा अविभाज्य घटक होईल ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने महात्मा गांधींचे विचार आपल्याला पुन्हा पुन्हा पुढच्या पिढींना सांगायला अभिमान वाटेल. आणि शेवटी काय तर युवक म्हणून सर्वात महत्वाची भूमिका आमची समाजात जगत असताना समाजाचा आरसा बनणं, जे समाजात घडतं आहे ते सांगणं आहे, दाखवणं आहे, चुकीच्या ज्या गोष्टी घडताय त्याविरुद्ध आवाज उठवणं. आणि या सर्व गोष्टी घडत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे जो एक धागा आहे जो माणसाला माणसापर्यंत जोडून ठेवण्याचं काम करतो तो म्हणजे माणुसकीचा धागा हा आपल्या हातात असला पाहिजे, तेव्हाच माणुसकी जगेल आणि आपण ती जगवली पाहिजे.
1: खूप छान.
3: नमस्कार, मी

0: सुप्रिया रवी खंडाय, बी ए फर्स्ट इयरची विद्यार्थिनी, सायकोलॉजी हा माझा विषय आहे आणि मी शिव छत्रपती महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मी आज जे जगते त्यात सत्य आणि अहिंसा खरंच आहेत का असा मला कधीतरी प्रश्न पडतो. आजचं जग खूप वेगात आहे. आज सगळं पटकन हवंय, यश हवंय, ओळख हवीये, स्वीकार हवाय. आणि महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर आम्ही एक पोस्ट केली आणि एक कमेंट आली की खरं तर आमचं संपूर्ण आयुष्यच बदलू शकतं. जर ती चांगली कमेंट आली तर ती पॉझिटिव्ह वेने आम्ही खूप खुश होऊ, पण एखादी साधी निगेटिव्ह कमेंट जरी आम्हाला आली ना तर कुठेतरी आम्हाला डिप्रेस्ड हा शब्द आमच्या शरीरामध्ये होऊन जातो. एवढंच नाही तर वेळ लागतो, आम्हाला संयमही लागतो आणि हिंमतही लागते जर कुठेतरी आम्हाला खरं बोलायचं असेल तर. आजच्या काळामध्ये धावपळीच्या जगामध्ये वेळ आणि संयम ठेवणं खूप अवघड आहे आणि त्यातल्या त्यात हिंमत जपणं म्हणजे त्याहून कठीण आहे. तर मला असं वाटतं आपण कुठेतरी स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे की मला संयम असला पाहिजे. मी सत्य आहे, मला माहिती आहे, आणि जर मला माझ्या बाजूने निकाल हवा असेल किंवा चार लोक मला ऐकावेत अशी जर माझी अपेक्षा असेल तर माझ्यामध्ये संयम आणि शांतता ही दोन्ही गोष्टी असणे गरजेची आहे, ज्याच्याने समोरच्याला कळेल की नाही बाबा ही सत्याच्या बाजूने आहे. हिंमतही तेवढीच ठेवणं गरजेची आहे. अहिंसा म्हणजे फक्त हात उचलू नका एवढंच नाही, खरं तर ही गोष्ट ना आपल्या न कळत बऱ्याच गोष्टीतून होती आणि त्या गोष्टीमुळे कुठेतरी आमच्यावर परिणाम होतोच, साहजिक आहे. आम्ही त्याला डिप्रेशन हे नाव देतो, एन्झायटी हे नाव देतो.
1: विशाल, तू जी काही संकल्पना सांगितली सत्य आणि अहिंसा या बाबतीत, आपण बघतो की आज एक विद्यार्थी म्हणून त्याचबरोबर एक कायद्याचं शिक्षण घेत असताना मी स्वतः सत्य आणि अहिंसा या मूल्यांना काय मी स्वतः समजते. तर मुळात आपण बघत आहोत की स्पर्धात्मक युगात यश मिळवण्यासाठी कधी खोटं बोलणं, कधी फसवणं, तर कधी द्वेषाची भावना असणं, अशा कित्येक गोष्टी न कळत का होईना एका विद्यार्थ्याच्या माध्यमातून व्यक्त होताना आपल्याला दिसून येतं. पण मग विद्यार्थी म्हणून आपल्याला समजायला पाहिजे की नेमकं तात्पुरतं यश हे फक्त खोट्यावर उभं राहू शकतं, पण टिकणारं यश हे नेहमी एक सत्यावरच उभं राहू शकतं. त्याचबरोबर हिंसा म्हणजे फक्त आपण तू सांगितल्याप्रमाणे की एक शारीरिक हिंसा नसते तर ती शाब्दिक. त्याचबरोबर आपण बघतो की आज सोशल मीडियाच्या जगामध्ये वावरत असताना आपल्यासारखे कित्येक युवक सायबर बुलिंग करत आहेत आणि त्या माध्यमातून देखील ते हिंसा करण्याचं काम करत आहेत. त्याचबरोबर वायफळ टिप्पणी करणं, त्याच्यानंतर फसवणुकीचे मेसेज संदेश इतरांना पोहोचवणं आणि ते मेसेज फॉरवर्ड करत असताना तो देखील कुठेतरी हिंसेचा भाग बनतोय हे त्याला न कळत का होईना तो करतोय. म्हणून आपण देखील या असत्याचे भागीदार आहोत असं कुठंतरी म्हणणं मला चुकीचं वाटत नाही. यावर कार्तिकी तुझं काय?
2: अगदी बरोबर सिद्धी. यावर मला असं सांगावं वाटतं की आजच्या युवकांनी हॅशटॅग जस्टिस, हॅशटॅग अकाउंटॅबिलिटी, हॅशटॅग ट्रूथ मॅटर्स यासारख्या डिजिटल मोहिमा राबवल्यात आणि ज्या दुर्लक्षित गोष्टी आहेत किंवा ज्या दुर्लक्षित झालेले मुद्दे तर ते समाजापुढे मांडण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग जर आपण अहिंसा आणि सत्याबद्दल बोलतोच आहे तर इतिहासातले काही उदाहरणं पण आपण यावर बघू शकतो. मग इतिहासात आपण डोकावून पाहिलं तर एक महत्वाचं म्हणजे नेल्सन मंडेला यांनी वर्णभेदाविरोधी केलेला लढा असेल, किंवा मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांची नागरी चळवळ असेल, लेक व्हॉलेसा यांची सॉलिडॅरिटी मुव्हमेंट असेल, किंवा ज्या पठाणांच्या हातात पिढ्यानपिढ्या तलवारी होत्या, ज्यांच्या मनात सुडाची भावना रक्तामासात भिनलेली होती, अशा पठाणांना आपले महान क्रांतिकारक खान अब्दुल गफार खान यांनी केवळ प्रेमाने आणि अहिंसेच्या मंत्रांनी बदलून टाकले. ज्या हातांनी केवळ गोळ्या झाडल्या जात होत्या ते हात आता लोकांची सेवा करण्यासाठी आणि सावरण्यासाठी सरसावले. जगात अनेक क्रांती झाल्या असतील पण एका शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या समाजाला पूर्णपणे अहिंसेक बनवणारी ही क्रांती अजोड आहे. मग याच अहिंसेच्या तत्वावर माझ्या पिढीने मार्गक्रमण केले तर अहिंसा ही नैतिकतेची उंची गाठते आणि दीर्घकालीन मोठे बदल घडून आणण्यास मदत करते. मग अहिंसा रूपी मानवधर्म हा केवळ माणसाने माणसाप्रती आचरणात आणण्याचा धर्म नसून संपूर्ण सृष्टीच्या बाबतीत अहिंसेचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे आणि माझ्या पिढीने हे करावे असंच मला वाटते.
3: कार्तिकी, तू आता जे सांगितलंस की सृष्टीप्रती देखील आपलं हे कर्तव्य आहे की आपण चांगलं वागलं पाहिजे, कारण आपण फक्त माणसांप्रती नाही तर सृष्टीमध्ये येणारे प्राणी आहेत किंवा जे काही घटक आहेत त्यांच्याशी जेव्हा आपण चांगलं वर्तन ठेवू तेव्हाच आपण माणसांशी सुद्धा चांगलं वर्तन करू शकतो. इथे मला गांधीजींचं एक वाक्य आठवतंय. गांधीजी म्हणतात, जर जग बदलायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल करायला हवा. आणि मला वाटतं हे तुम्हा सगळ्यांना देखील पटलेलं आहे.
0: आता माझे मित्र आणि मैत्रीण जसे बोलून गेले की अहिंसा म्हणजे काय आणि सत्य म्हणजे काय त्यांच्या नजरेतून, तर मी त्या तिघांच्याही मताला पूर्णपणे सहमत आहे. अहिंसा ही खूप शांत झालेली आहे. ती शब्दामधून होते, ती कमेंट्स मधून होते, ती दुर्लक्षणातून होते. आज कोणावर जरी आपण साधं हसलो जरी आणि कोणाच्या संघर्षाला हलकं जरी समजलं हेही एक प्रकारची हिंसाच आहे आणि ती कुठेतरी मला असं वाटतं शांत करण्याची आपल्याला गरज आहे. त्या दोन्ही गोष्टीत आपल्याला फरक करावा लागेल. त्याच्यामुळे मी जर अहिंसेबद्दल बोलतीये तर मला सत्य बोलावं लागेल. त्यासाठी माझ्यामध्ये धीर

0: पाहिजे, हिम्मत पाहिजे आणि संयम सुद्धा पाहिजे.
1: बरं, आता मला पुढे तुम्हाला हे विचारायचं की आज तुम्ही एक तांत्रिक युगात जगणारे नवयुवक आहात सगळेजण, तर तुमच्या दृष्टीने सत्य आणि अहिंसा या तांत्रिक युगामध्ये तुम्ही ती कशी जोपासाल?
2: मॅडम, तुम्ही विचारल्याप्रमाणे तंत्रज्ञानाच्या आजच्या युगामध्ये आपण बघतो की खोट्या बातम्या किंवा एडिटेड व्हिडिओ, अफवा ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. पण स्क्रीनशॉट, स्त्रोत किंवा डाटा यांच्या माध्यमातून त्या गोष्टींचा पितळ आपण उघड करू शकतो किंवा त्या गोष्टींचा खुलासा करू शकतो. म्हणजेच काय, तर ती गोष्ट खरंच एडिटेड आहे का, ती अफवा पसरवली जाते की त्याच्या मागची सत्यता काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि एखाद्या रूम मध्ये बसून एखाद्या व्यक्तीवर खोट्या अफवा पसरवणं हे सगळं सोपं असतं, परंतु सत्याचा मार्ग घेऊन कोणाला तरी त्याची योग्य प्रतिक्रिया, चांगली प्रतिक्रिया देणं किंवा अहिंसेच्या मार्गातून कोणालाही त्रास न होता म्हणजे त्यांना आपलं काम करायला उत्साह मिळेल, या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे आणि सत्याचा आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारायला पाहिजे.
3: जसं कार्तिकीने तिचं मत मांडलं, मी तोच धागा धरून पुढे चालतो जे ती बोलली की फॅक्ट चेक करणं. आज समाजामध्ये तेढ जर निर्माण करायची असेल तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एक मेसेज टाकणं हेच पूरक होतं. तिथून जो काय समाजामध्ये हिंसेचं प्रमाण वाढतं ना, त्यामुळे समाजामध्ये अस्थिरता निर्माण होते. मग यावेळेस आपण काय केलं पाहिजे की जो व्हॉट्सअपवर येणारा जो मेसेज आहे, व्हिडिओ आहे, तो खरंच तसाच आहे का की त्याला एडिट केलंय जशी कार्तिकी बोलली तसं. यामध्ये आज युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक असे चॅनल्स आहे जे हे फॅक्ट चेक करून देतात, आपण त्यांचंही ऐकलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे मराठीत जी म्हणे ना, ऐकावे जनाचं करावं मनाचं, ही म्हण जी आहे ना ही आपण आत्मसात केली पाहिजे. याने काय होईल की समाजामध्ये, कारण आपणही समाजाचा एक अविभाज्य घटक आहोत, समाजामध्ये राहणं गरजेचं असतं, हे राहत असताना समाजाच्या हिशोबानेही राहणं आपल्याला तेवढंच गरजेचं राहतं. मग हे समाज जर आपलं कुटुंब असेल तर तंत्रज्ञानामध्ये आणि समाज यांचं सांगड ज्यावेळेस घालायचं आपण ठरवतो ना, त्यावेळेस तंत्रज्ञान जसं हिंसा घडवणाऱ्यांच्या हातात आहे तसंच आपल्याही हातात आहे, त्याचा उपयोग आपल्याला कसा करायचा हे आपल्या हातात असतं. तुम्ही सगळं म्हणला की तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलंय, पण हे जग जवळ येत असताना आज आमच्याच घरातला संवाद कुठेतरी हरवलेला आहे. संवाद ही पहिली पायरी असते कुठल्याही घटना घडण्यासाठी, मग ती हिंसा असो किंवा त्या हिंसेचं प्रत्युत्तर देण्यासाठी अहिंसा असो, मग त्यावेळेस आपल्याला संवाद, आत्मसंवादही गरजेचा आहे जो आपल्याला आपली अहिंसात्मक बाजू मांडण्यासाठी पूरक ठरेल. हे आम्हा युवकांनी करणं मला असं वाटतं गरजेचं.
4: अगदी बरोबर विशाल, ज्याप्रमाणे तू इथे म्हणीचा इथे वापर केला की ऐकावे जनाचे करावे मनाचे, त्याप्रमाणे नक्कीच आज युवकांनी या गोष्टींना प्रेरित होऊन की सोशल मीडियाचा हा चांगला आणि वाईट दुरुपयोग आहेच, पण सत्य आणि अहिंसा ही मूल्य आपण कशी जोपासावी हे या माध्यमातून त्यांनी समजलं पाहिजे. कारण मुळात आपण बघतो की हा आजचा युवक हा फक्त गुणांनी नाही तर मूल्यांनी मोठा झाला पाहिजे. जसं स्वामी विवेकानंद म्हणले होते की गिव्ह मी द हंड्रेड्स ऑफ नचिकेतेन्स अँड आय विल चेंज द वर्ल्ड, म्हणजे मला 100 अशी तरुण पिढी द्या, मी पुढच्या काही वर्षांमध्ये जग बदलून दाखवेल. अगदी नक्कीच युवकांच्या मुठीमध्ये आज जग बदलण्याची ताकद असल्या कारणाने तर सत्य आणि अहिंसा ही मूल्य तर एक सामाजिक दृष्ट्या अंगीकारलेली मूल्य आहेत, आणि नक्कीच ही मूल्य अंगीकारून आजची तरुण पिढी हे समाज बदलू शकेल आणि समाजात घडणारी जी काही हिंसेची हिंसक वृत्ती आहे ती देखील नष्ट करू शकेल. आणि त्याचबरोबर कायद्याच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सत्य आणि अहिंसा ही मूल्य जर आपण जोपासली तर उद्याचा कायदा हा नक्कीच अधिक मानवी बनेल आणि न्याय अधिक विश्वासार्ह होईल. कारण जर सत्य हे आपल्या विचारात असेल तर नक्कीच अहिंसा ही आपल्या वर्तनात येऊन जाईल.
1: खूप छान.
0: आता तांत्रिक युग म्हणजे टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये AI, चॅट GPT हे सगळं चाललं. आमचं साधं पान सुद्धा AI आणि चॅट GPT शिवाय हालत नाही. तर सत्य म्हणजे काय, तर आम्ही सोशल मीडियाचा उपयोग करू शकतो चांगल्या पद्धतीने. का आपण एखाद्यावर टीकाच करायची सोशल मीडियातनं? मला असं वाटतं जर मला एखादी चुकीची गोष्ट घडताना दिसतीये, कोणी भांडतंय, कोणी एखाद्या वयस्कर माणसाला छेडतंय, कुठलीही गोष्ट असेल, तर मी माझा सोशल मीडियाचा वापर तिथेही चांगल्या पद्धतीने करू शकते. का आपण घाबरायचं? जर सोशल मीडिया इतकी पॉवरफुल आहे, एका क्लिकवर जर सगळं जग बघू शकतं एक नोट, तर आपण त्या माणसाला तिथे का मदत करू नाही शकत? आणि अहिंसेचा राहिला प्रश्न, तर हिंसा प्रत्येक गोष्टीतनं होते, सोशल मीडियातनं होते. आपण एखाद्याला साधं हसलो बोललो तरी ती होतेच. तर मला असं वाटतं की आपण सोशल मीडियाचा यातही वापर करू शकतो चांगल्या पद्धतीने. जर आपल्याला चांगलं बोलता येत नसेल तर आपण वाईटही का बोलावं एखाद्याबद्दल? आता अनेक प्रकारचे गोष्टी घडतात. जसं तुम्ही आम्हाला इथे आता अपॉर्च्युनिटी दिली आहे बोलायला, तसंच अनेक जागेवर काही स्पर्धा होतात, काही गोष्टी घडतात, तिथे आपण आपले मत मांडू शकतो कारण आपल्याला संविधानाने तो हक्क दिलेला आहे बोलण्याचा. तर आपण, आपल्याला जर कुठे चुकीच्या गोष्टी, हिंसा होताना दिसताय, तर आपण मांडू शकतो की काय नक्की घडतंय.
5: खूप छान युवक मित्रमैत्रिणींनो, मला सिद्धी आणि सुप्रियाला पडलेले प्रश्न कार्तिकीने दिलेले

इतिहासातील उदाहरणं आणि विशालनी दिलेलं स्पष्टीकरण की आजच्या युवकांनी आणि उद्याच्या भावी पिढीने कसं असावं या सगळ्यावर महात्मा गांधीजींचा एक विचार आठवतो. तो म्हणजे मनाला उचित विचारांची सवय लागली की उचित कृती आपोआपच घडते. त्यावरून असं दिसतंय की भावी पिढी ही उत्तम घडणार आहे आणि आपला उद्याचा भारत हा उज्ज्वल भारत असेल. सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी युवक युवतींशी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. सहभाग होता कार्तिकी कराड, विशाल थोटे, सिद्धी राऊत आणि सुप्रिया खंदारे यांचा. बरे ते श्रोते हो, मी स्मिता नामदे कार्यक्रमातून आपला निरोप घेते.

मैत्रिणींनो, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी स्मिता नामदे हिनं युवकांशी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, देशाच्या मातीला आपल्या साधेपणानं, कर्तव्य निष्ठेनं आणि राष्ट्रभक्तीनं समृद्ध करणाऱ्या एका महान व्यक्तिमत्वाची जयंती आज आहे, भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची. मित्रांनो, अवघं आयुष्य साधेपणाने जगलेला हा नेता, त्यांच्या शब्दांत विलक्षण सामर्थ्य होतं. सीमेवर शत्रूशी दोन हात करणारा जवान आणि आपल्या कष्टानं देशाच्या अन्नधान्याची गरज भागवणारा किसान, या दोघांच्या योगदानाला एकाच सन्मानानं गौरवणारा त्यांचा अमर संदेश आहे, जय जवान जय किसान. मैत्रिणींनो, ही केवळ घोषणा नव्हती तर तो होता राष्ट्रनिर्मितीचा मंत्र. जवानांच्या शौर्यामुळं देश सुरक्षित राहतो आणि शेतकऱ्यांच्या घामामुळं देशाची भूक भागते. म्हणूनच आज शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना सीमेवर जगणाऱ्या प्रत्येक जवानाला सलाम करूया आणि उन्हा पावसाची पर्वा न करता मातीत घाम गाळणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. शौर्याला सलाम, श्रमाला प्रणाम आणि राष्ट्रसेवेला मानाचा मुजरा.

0: मैत्रिणींनू, परिवार या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. मैत्रिणींनू, आता वेळ झाली आहे आजच्या रेसिपीची आणि आज छानसा गोड पदार्थ आपण बघणार आहोत, रवा खोबऱ्याची बर्फी. मैत्रिणींनू, याचं साहित्य आहे 1 कप रवा, 1 कप दूध, 2 कप खोबरा किस, 1 कप साखर आणि काजू बदामचे काप. मैत्रिणींनू, आता कृती कशी करायची, तर आपण घेतलेला रवा दुधात 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा. तोपर्यंत खोबऱ्याचा किस छानसा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. ते बाजूला काढून ठेवायचं. मग साखरेचं वितळून छानसं कॅरमेल करून घ्यायचं. त्यात दूध टाकून पुन्हा एकदा ते शिजवून घ्यायचं. मग आता एका कढईत दुधात मुरलेला रवा 1 चमचा तूप टाकून गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा. आणि मग भाजलेला हा रवा, भाजलेला खोबरा किस आणि साखरेचा कॅरमेल एकत्र करून पुन्हा थोडंसं मंद आचेवर परतून घ्यायचं. हे मिश्रण एका ताटात पसरवून थंड करून घ्यायचं आणि त्यावर ड्रायफ्रूट्स बारीक करून छान सजवायचं. मैत्रिणींनो, अगदी खव्यापासून बनलेल्या मिठाईसारखी होते बरं ही बर्फी. एकदा नक्कीच करून बघा. मैत्रिणींनो, आता ऐकूया मृणालिनी जोशी यांचं कविता वाचन.
1: नमस्कार मैत्रिणींनो, आज मी माझ्या स्वरचित काही काव्य पंक्ती आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. कविता आणि चित्रकला ही दोन माध्यम अशी आहेत की ज्या योगे आपल्या मनातील खरेखरे विचार अगदी अचूकपणे मांडता येतात असं मला वाटतं. म्हणून मी प्रत्यक्ष कवितेलाच उद्देशून जी कविता लिहिली आहे ती आज तुमच्यासमोर सादर करते. कवितेचं शीर्षक आहे सखे कविते. सखे कविते, भेटलीस कधी का, कशी तू, सांगता येत नाही मजला, पण बोबड्या बडबड गीतातून भावलीस, बालगीतांच्या ओळींवर नाचलीस, रूप दिसले अनोखे तुझे ते, शाळेतील पुस्तकातून हसलीस, लाजलीस तरल प्रेमगीतांमधून, गायलेस विरह गीतातून दुःख, लावलीस आस भक्तिगीतांमधून, गेलीस भारावून देशप्रेमाने, डोकावलीस कधी लोककलेतून, इतके खरे असे सखे ग, सदैव माझ्या सोबत राहिलीस, 1000 शब्दही जे न सांगू शकती ते 2 ओळीत व्यक्त झालीस. सखे सखे कविते, उत्कट भावना लाटेवर सुखद तुझ्यासह तरंगणे, अबोल भाव मनीचे बोलके होती तुझ्या संगतीने. मैत्रिणींनो, माझी दुसरी जी कविता आहे त्या कवितेमध्ये आपल्या आयुष्यात घडणारे जे प्रसंग असतात ते सगळे प्रसंग नंतर आठवणींच्या स्वरूपात आपल्या मनात घर करतात. काही आनंदी, काही दुःखी आणि काही हळवे प्रसंग जणू काही शंख शिंपल्यांसारखेच असतात. माझ्या शंख शिंपले आठवणींचे या दुसऱ्या कवितेत तुम्हालाही हा अनुभव नक्कीच येईल. कवितेचे शीर्षक आहे शंख शिंपले आठवणींचे. शुभ्र किनारा अर्ध्याच्या वर चालून झालेला, कलती सावली तिरपी होत चाललेली उन्हे, थबकलेले पाय, बावरलेले मन आणि हातांची ओंजळ, निष्ठत चाललेली वाळू काळासारखी, सावरताच येत नाहीये, वाळू बरोबरच निसटताय

शंख शिंपले आठवणींचे. काही शिंपले मऊ, अवखळ, चिमुकले, झरकन संपलेल्या बालपणासारखे. काही रेखीव, सुंदर, गुलाबी क्षणांच्या आठवणींचे. काही शंख चमकदार, झळाळत्या यशासारखे, यशाची गाज अजूनही ऐकवणारे. काही अगदी धारदार, निसटतानाही हातांना जखम करणारे, वेदनादायी क्षणांसारखे. तर काही इतके लोभस की हातातून सुटूच नयेत असं वाटणारे, हृदयात कोरलेल्या हव्या हव्याशा आठवणींसारखे. अजून बरेच गोळा करायचे, शिंपले आणि क्षणही, नंतर आठवणी होणारे. आकाशात पश्चिमेकडे जाणारी बगळ्यांची माळ काळाचे भान देतीये, आणि ओंजळीतले शंखशिंपले संचिताचे भान देत आहेत. मैत्रिणींनो, म्हणतात ना बालपणीचा काळ सुखाचा, ते अगदी खरं आहे. जे बालपण आपलं होऊन गेलंय ते पुन्हा तर कधीच येत नाही. कितीही पैसे दिले तरी कोणत्याही दुकानात विकत मिळत नाही. माझी आता ही जी पुढची कविता आहे, यातली जी नायिका आहे तिचं लग्नही झालंय, तिच्या खांद्यावर आता संसाराची जबाबदारी आहे, पण तिला बालपण सुद्धा खूप आठवतंय. आणि एकदा ती खरंच लहान होते. कशी, ते या कवितेचंच ऐकूया. कवितेचे शीर्षक आहे एक दिवसाचे बालपण. आज सकाळी जाग करायला चक्क माझी आई आली. आज सकाळी जाग करायला चक्क माझी आई आली, म्हणाली उठ पटकन, अगं राणी बघ बघ सकाळ झाली. म्हटलं झोपू दे ना आई, थंडी आहे बाहेर फार. आईला म्हटलं झोपू दे ना आई, थंडी आहे बाहेर फार. तर कुशीत घेऊन म्हणाली खायचाय का तुला आता मार. मग मात्र पटकन उठले, सगळे आवरून तयार झाले, बाबांच्याच पानात जेवायला बसले. आईला म्हटलं डब्यात मला तिखट मिठाचा सांजाच हवे. आई म्हणाली रोज तुझे नखरे असतात नवे नवे. दिवसभर शाळेत मैत्रिणींबरोबर खूप मज्जा केली, गप्पा खूप मारल्या, म्हणून आम्ही शिक्षा सुद्धा घेतली. संध्याकाळी बाबा आल्यावर मी, आई, बाबा आणि भाऊ गेलो आम्ही बागेत. खूप खेळून झाल्यावर भेळ खाल्ली मजेत, बुड्ढी के बाल आणि आईस्क्रीम सुद्धा खाल्ले. चिकट झालेले हात आईच्याच पदराला पुसले. रात्री झोपताना आईने मायेने थोपटता पटकन झोप लागली. सकाळी गजराच्या आवाजाने मला जाग आली. इकडं तिकडं बघितलं तर आई कुठेच दिसली नाही. मी पुन्हा लहान झाले हे स्वप्नच होतं बाई. निश्चिंत, निरागस, निगर्वी बालपण स्वप्नामधले. पुन्हा एकदा एक दिवस मी मात्र जगून घेतले. आई आणि बाबा आता थकले आहेत. माझ्या आणि भावाच्या सुखातच आनंदी होत आहेत. आई बाबा, सासू सासरे यांचे सुरू झाले दुसरे बालपण, निभावून नेता यावे मला त्यांच्यासाठी माझे आईपण. मैत्रिणींनो, निसर्गामधल्या अनेक गोष्टी या मानवी जीवनाशीच निगडीत असतात. आता साधं फुलणारं फुलच बघा ना, हे फूल उमलतं, मोठं होतं आणि नंतर कोमेजून मातीमध्ये मिसळूनही जातं, जणू काही मानवी आयुष्यासारखंच. माझ्या पुढील कवितेचं नाव आहे फूल. हिरव्या कोमल दलांमधूनी वर उत्सुकतेने डोकावले. रानवाऱ्याने गुज वाहिले, फूल उमलले, रंगांचे सुंदर वैभव घेऊन एक एक पाकळी हळू उमलली. परागकणांचा साज लेवूनी देठावरती मनमुराद डोलली. कोवळ्या उन्हाचे तेज पिऊन फूल दिमाखात डोलते वनी. जणू दवबिंदूंच्या आरसे महाली मुक्त पदन्यास करते कुणी. येऊनी गेला आज कुणी

मर अन फुलपाखरूही भेटून गेले. येऊनी गेला आज कुणी भ्रमर अन फुलपाखरूही भेटून गेले. पर्णांशी त्या मुग्ध फुलाचे रोज असे अलगूच पाहत आले. कुणी ललना गजऱ्यात माळेल, कुणी गुच्छात मला सजवेल. कुणी ललना गजऱ्यात माळेल, कुणी गुच्छात मला सजवेल. मला पाहुनी कुणी सुखावेल, तर कुणी देवाचरणी मला ठेवेल. काय असेल माझे संचित, फुलाच्या मनी येती विचार. काय असेल बरं माझे संचित, फुलाच्या मनी येती विचार. की मग राहीन मी अस्पर्श, माझा मलाच होईल भार. फांदीवरती घेऊन झोके सृष्टी वैभव ते कुसुम न्याहळे. क्षण क्षण मागे पडतो, संपते या जन्मीचे सोहळे. उदय तिथेच अस्तही असतो, निरोप दिला त्याने सर्वांना. उदय तिथेच अस्तही असतो, निरोप दिला फुलाने सर्वांना. रानवाऱ्याला, फुलपाखराला, भ्रमराला आणि या सृष्टीला. फांदीवरुनी अलगद खाली ओघळले फूल जेव्हा, फांदीवरुनी अलगद खाली ओघळले फूल जेव्हा. मूक वेदना उरीची त्याच्या गंधात मिसळली तेव्हा. देठाची फांदीवरती खूण अन फूल अश्रू ढाळते. माती फुलाच्या भेटीने गहीवरते ओलावते गंधाळत. मैत्रिणींनो, माझ्या पुढील कवितेचे शीर्षक आहे अशी यावी एखादी दुपार. ही कविता समस्त गृहिणींना, विशेष करून एकत्र कुटुंबातील सुनांना समर्पित आहे. एकत्र कुटुंब पद्धती उत्तम आहेच, पण या कुटुंबातील सुनांना निवांतपणा असा खूप कमी मिळतो. माझ्या ज्या मैत्रिणींनी याचा अनुभव घेतला आहे त्या या कवितेशी नक्कीच एकरूप होतील. माझ्या या कवितेतील नायिकेला सकाळ किंवा संध्याकाळ नाही, तर हवी आहे एक निवांत दुपार. कशी ते ऐका तर मग. कवितेचे शीर्षक अशी यावी एखादी दुपार. अशी यावी एखादी दुपार. स्वतःसाठी करावी मस्त कॉफी, टी व्ही करावा ऑन थोडा वेळ. स्वतःसाठी करावी मस्त कॉफी, टी व्ही करावा ऑन थोडा वेळ. लावून मनपसंत डिस्कव्हरी चॅनेल, बघावे जंगलातील जीवन निखळ. धुणं राहिलं राहू दे, भांडीवालीची सुट्टी होऊ दे, दाण्याचा कूट संपलाय संपू दे. छोटं मोठं टेन्शन नसूच दे, छोट्याशा ताटात वाढून घ्यावा गरमागरम आमटी भात. बघा हा मैत्रिणींनो, अनेकदा महिलांना अगदी गरमागरम अन्न वेळेवर जेवायला नाही मिळत कामांमुळे. छोट्याशा ताटात वाढून घ्यावा गरमागरम आमटी भात. जमिनीवर बसून निवांतपणे चवी चवीने बसावे खात. कुरिअरवाला, भाजीवाला, नको अगदी शेजारणीचीही हाक. कुरिअरवाला, भाजीवाला, नको अगदी शेजारणीचीही हाक. हे येणार ते येणार, नको पाहुण्यांचाही धाक. वर्तमानपत्राची घडी विस्कटून वाचत पडावे हवे ते पान. वर्तमानपत्राची घडी विस्कटून वाचत पडावे हवे ते पान. रेडिओवरती ऐकत राहावे जुने एखादे सुंदर गान. मनातील एखादे काव्य उतरावे अलगद असे ते लेखणी मधुनी. किंवा चितारावे स्वप्न मनीचे इंद्रधनुषी रंगांमधुनी. उतरत्या दुपारी चहा करावा घड्याळाचे त्याला बंधन नसावे. उतरत्या दुपारी चहा करावा घड्याळाचे त्याला बंधन नसावे. चहा झाला नाही का अजून, कुणाचेही असे प्रश्न नसावे. अशी यावी एखादी दुपार, रेंगाळावी छान मनात. अशी यावी एखादी दुपार, रेंगाळावी छान मनात. नात्यांच्या मांदियाळीमध्ये मिळावी स्वतःची स्वतःला सोबत. मैत्रिणीनो, शांतता या नावाच्या माझ्या पुढच्या कवितेबद्दल मी काही सांगण्यापेक्षा ही कविताच तुम्हाला बरंच काही सांगेल. ऐकूया तर मग. कवितेचं नाव आहे शांतता. अनेक घटना घडतात मनाविरुद्ध, त्रासदायक.
अनेक घटना घडतात.

मनाविरुद्ध त्रासदायक. नक्की कुणाचं चुकतंय कळत नाही, पण कळतंय काहीतरी चुकतंय खरं. कधी दुसऱ्यांचं, कधी आपलं. आपण समजतो आपण वयाने मोठे झालो, अनुभवाने समृद्ध झालो, पण तसं नसतं. येत राहतात अनुभव प्रत्येक क्षणागणिक, काही छानसे, काही भावनिक, तर काही त्रासदायक. एक वय असतं, एक वय असतं इतरांवर अवलंबून असण्याचं. तेव्हा कुणीतरी म्हणतं स्वतंत्र व्हा. एक वय असतं स्वप्न बघण्याचं. तेव्हा कुणीतरी म्हणतं वास्तवात या. एक वय असतं पंख पसरून झेप घेण्याचं. तर तेव्हा कुणीतरी म्हणतं घरट्यात रहा. एक वय असतं विश्रांती घेण्याचं. तेव्हा कुणीतरी म्हणतं कष्ट करा. आपण काय करावं हे जेव्हा दुसरे ठरवू लागतात, आपल्याला गृहित धरू लागतात, तेव्हा आक्रंदून जातं मन. ओठांच्या दाराशी धडका मारतात शब्द व्यक्त होण्यासाठी, आणि होतात घायाळ स्वतःच्याच आवाजाने. थकतात शब्दही, होतात मूक. मग नुसतीच शांतता. मैत्रिणींनो, माझी पुढची जी कविता आहे ना, ती प्रत्येक सासूरवाशिणीला समर्पित आहे. मुलीचं लग्न झाल्यानंतर जणू तिचा दुसरा जन्मच होतो. आई वडिलांसमान सासू सासरे, भावासारखा दीर, बहिणीसारखी नणन आणि प्रेमळ नवरा, ही सगळी नाती तिला मायेने आपलेसे करतात. पण तिच्या मनाच्या एका कप्प्यात मात्र तिच्या माहेरचे स्थान अढळ असते. आणि जेव्हा ही सासूरवाशिण आईकडे माहेरपणाला येते ना, तेव्हा पुन्हा तिला तिचे बालपण सापडते. बघा तर ही कवितेतली नायिका काय सांगते आहे. कवितेचे शीर्षक आहे मायेचे मोरपीस. सुखाची असो कितीही बरसात, सुखाची असो कितीही बरसात, आईच्या मायेची त्याला सर नाही. इतकी वर्ष झाली तरी माहेरची ओढ काही आटत नाही. प्रेमळ नवरा, गुणी मुलं, संसाराची गोडगोड गाणी. प्रेमळ नवरा, गुणी मुलं, संसाराची गोडगोड गाणी. तरीही तहानलेले मन, माहेरचेच चवदार पाणी. मुलांच्या परीक्षा, उन्हाळी कामे पार पाडून सगळी जबाबदारी. पोहोचते सासूरवाशिण मनाने केव्हाच मग आईच्या घरी. माहेरी पाऊल पडता तिचे, आईच्या चेहऱ्यावर येते हसू. माहेरी पाऊल पडता तिचे, आईच्या चेहऱ्यावर येते हसू. सुखात आपली मुलगी पाहून बाबांच्या डोळ्यात खुशीचे आसू. भाऊ भाऊजय करतात स्वागत आनंदाने आणि उत्साहाने. भाऊ भाऊजय करतात स्वागत आनंदाने आणि उत्साहाने. आत्तू आत्तू म्हणत भासरही बिलकतात प्रेमाने. आईच्या हातचे पदार्थ खाऊन पोटाबरोबरच मनही तृप्त होते बाई. जगातल्या कोणत्याही पदार्थांना आईच्या हाताची चव नाही. सिनेमा, पत्ते, छोटीशी सहल. सिनेमा, पत्ते, छोटीशी सहल, गप्पांचे मग फड रंगतात. आणि परत निघण्याची वेळ येते, माहेरपणाचे दिवस सरतात. कितीही राहिलं माहेरी तरी प्रेमाचा पूर काही ओसरत नाही. आणि आईबाबांचे मन मात्र ते काही भरत नाही. आत्तू रहा ना अजून लाडीक हट्ट भाचरांचा. आत्तू रहा ना अजून लाडीक हट्ट भाचरांचा. हे काय वंश, 8 दिवसात निघालात लगेच गोड रुसवा भाऊजईचा. पण थोडक्यातच गोडी असते, निघाले पाहिजे आता. बालपणाला भेटून घेते पुन्हा घरी निघता निघता. पुन्हा कधी येशील आता? आई नेहमीचा प्रश्न विचारते. सासरी ती निघते, पण मनातले मोरपीस माहेरीच राहते. मैत्रिणींनो, सेकंद, मिनिट, तास, दिवस, वर्ष ही कालमापनाची प्रमाणे आहेत. प्रत्येक क्षणाला आपल्या आयुष्यात काही ना काही घटना घडतात, आणि हे क्षण आपण कधी अत्यंत दुःखात जगतो किंवा अगदी आनंदात जगतो. यातलेच काही हळवे क्षण मनाच्या कोपऱ्यात अगदी आपले स्थान घट्ट करतात. माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे काही हळवे क्षण. मनाच्या कालमापनातील

सासूरवाशिणीसारखे। मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण बाहुली, भोवरा, कट्टी, बट्टी रमतात पुन्हा निश्चिंत बालपणात। मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण फुलतात सुगंधी गुलाबासारखे, काट्यात असूनही दिमाखात डोलणारे। मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण बोथट होत जातात हळूहळू धार गेलेल्या पात्यासारखे। मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण धावतात पुन्हा पुन्हा आईबाबांकडे कुशीत त्यांच्या शिरण्यासाठी। मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण मात्र सहजच ओघळतात अश्रू होऊन सांगता न येणाऱ्या भावनांसारखे। मैत्रिणींनो, कुठेतरी एका शांत पण सुंदर सरोवराचं मी एकदा चित्र बघितलं आणि त्यावरून मला ही कविता सुचली। सरोवर कसं वरून दिसायला शांत सुंदर दिसत असतं, तरीही त्याच्या आत तळाशी अनेक हालचाली सुरू असतात, पाण्याचे अनेक झरे पाझरत असतात। या शांत सरोवराची तुलना माणसाच्या मनाशी अगदी चपखल होऊ शकते, नाही का? बघा तर या कवितेत। कवितेचे शीर्षक आहे सरोवर। गर्द वनात शांत सरोवर, जणू कुणी एक तपस्वी। गर्द वनात शांत सरोवर, जणू कुणी एक तपस्वी। शीत लहरी लहरींमधूनी करतो तपश्चर्या मनस्वी। निळे हिरवे खोल पाणी आणिक अंतर्यामी गूढता। निळे हिरवे खोल पाणी आणिक अंतर्यामी गूढता। दिसे वरी जरी ते निश्चल, सुखावे अंतरी पाझर फुटता। तीरावरच्या वृक्षलताही पाहती अपुले बिंब जलात। गगनालाही मोह न आवरे, झेपावे बनुनी मेघ तळ्यात। शमवण्या आपुली तहान, कोठूनसे ते खग मग येती। शमवण्या आपुली तहान, कोठूनसे ते खग मग येती। तरंग उठवनी पाण्यावरती, पंखांवरती घेती जलमोती। सुळकन लपला चंचल मीन कमलिनीच्या पानात। सुळकन लपला चंचल मीन कमलिनीच्या पानात। बंदी झाला भृंगही अवचित, मोहक राजस त्या कमळात। सौंदर्य असे हे अस्पर्श पहा, सरोवरा त्या नसे ठावे। सौंदर्य असे हे अस्पर्श पहा, सरोवरा त्या नसे ठावे। प्रवाही होण्याची आस ही कस्तुरी मृगापरी ती धावे। प्रवाही होण्याची आस ही कस्तुरी मृगापरी ती धावे। मैत्रिणींनो, तुम्हालाही असा अनुभव येत असेल, कधी कधी आपल्या अवतीभोवतीच्या लोकांकडून वेगळाच अनुभव येतो। ही लोक आपल्या समोर वेगळं वागतात आणि आपल्या पाठीमागे वेगळं वागतात। कधी कधी आपल्याशीच काय इतरांशी सुद्धा अनपेक्षित वागतात। समोर गोडगोड बोलतात, मागे निंदा करतात। यावरच आधारित माझी ही कविता आहे मुखवटा। मुखवट्यांमागचे डोळे, मुखवट्यांमागचे डोळे, बघती कुणाकडे ते कळेना। मुखवट्यांमागचे डोळे, बघती कुणाकडे ते कळेना। आणि मुखवट्यांमागचे ओठ, बोलती कुणाशी तेही कळेना। वरून हास्य अन आतून रडू, वरून हास्य अन आतून रडू, की वरून रडू अन आतून हसू। मोह माया राग अन द्वेष, भाव कोणते मुखवट्याचे। मोह माया राग अन द्वेष, भाव कोणते मुखवट्याचे। अंदाज खरा तो काही कळेना। बालपण सरते जन्मतो मुखवटा, बालपण सरते जन्मतो मुखवटा। मैत्रिणीनो, ही ओळ मी मुद्दाम घेतली आहे कारण बालपणीचे सगळेच जण आपण अगदी निरागस निस्वार्थी असतो। हळूहळू वेगळ्या वेगळ्या भावना आपल्या मनाला शिवायला लागतात, म्हणून ही ओळ घेतली आहे। बालपण सरते जन्मतो मुखवटा, फसवण्यासाठी जगाला अव्याहत वाहत राहतो खोटेपणाच्या या ओझ्याला। संपणार कधी हे ओझे काही कळेना, संपणार कधी हे ओझे काही कळेना। जगणे संपते तरी राहतो मुखवटा परिचितांच्या मनात, जगणे संपते तरी राहतो मुखवटा परिचितांच्या मनात। खरा चेहरा मात्र सहज दिसतो त्या विधात्याच्या डोळ्यात। फसवत आले कोण कुणाला काही कळेना,
फसवत आले कोण कुणाला.

0: ऐकय ना, पुन्हा नवा जन्म, पुन्हा नवा मुखवटा, पुन्हा नवे ओझे, पुन्हा हा खोटेपणा. चक्र कधी संपणार काहीच कळेना, काहीच कळेना. धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, मृणालिनी जोशी यांचं कविता वाचन आपण ऐकलं.

मैत्रिणींनो, अमेय दाते यांच्या स्वरातील रमेश उबाळे यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं मधुकर झिरडकर यांचं. बरे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.

सुधीर फडके, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश केबुडकरांचं गीत आपण ऐकतात. हीच खरी दौलत या चित्रपटासाठी संगीत राम लक्ष्मण यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकलाकारांनी गायलेलं नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटातलं राजू कुलकर्णी यांचं गीत, संगीत जितेंद्र कुलकर्णी यांचं.

0: चित्रपट संगीत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता गीतबहार ह्या कार्यक्रमात.
1: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवर.
0: थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन. माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या 12 सुवर्णांसह 72. आणि महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. देश आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहत आहे. यानिमित्त देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. देशाला जय जवान जय किसानचा नारा देणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी विजयघाट इथं पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीतल्या संविधान सदनातही महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, मंत्रिमंडळातले नेते आणि इतर संसद सदस्य उपस्थित होते. बांगलादेशातले भारताचे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांनी आज महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पणभाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नक्षलवादी कारवाई यांच्या निर्मूलनाविषयी.
4: 1967 बंगालच्या नक्षलबारी जिल्ह्यात जमीनदार आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात सुरू झालेली सशस्त्र चळवळ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर व्यवस्थाविरोधी बनली होती. देशाच्या खनिज संपन्न भूभागात विशेषत आदिवासी बहुल दुर्गम प्रदेशात नक्षल यांच्या दहशतीमुळे विकासाची फळं तिथल्या नागरिकांना चाखता आली नाहीत. डाव्या अतिरेकी कारवायांचा बिमोड करण्याचं उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारनं त्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली. विश्वास निर्माण आणि जनकल्याण या त्रिसूत्रीवर आधारित कार्यक्रम राबवून राज्य सरकारांची समन्वयानं नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश मिळालं. आदिवासी भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवणं, हिंसक कारवायांना बलपूर्वक आळा घालणं, शरण आलेल्या नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी निधी देणं अशा विविध मार्गांनी हा प्रश्न केंद्र सरकारनं सोडवला. जून 2022 राबवलेलं ऑपरेशन थंडरस्टॉर्म, सप्टेंबर 2022 ऑपरेशन ऑक्टोपस, डबल बुल आणि चक्रबंध, तसंच 2025 राबवलेलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आणि गेल्या मार्चमध्ये राबवलेलं ऑपरेशन भीमबर्ग या मोहिमांमुळे नक्षली कारवायांना पायबंद बसला. त्याचवेळी नक्षली संघटनांना वित्त पुरवठा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा शोध घेऊन त्यांची नाकेबंदी करण्यात आली.

0: सैन्य तपास यंत्रणा आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत विविध कारवायांमध्ये सुमारे 92 कोटी रुपये आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आली. शरण आलेल्या नक्षलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात आलं. 3 वर्षापर्यंत दरमहा 10 कोटी रुपयांचा स्टायपेंडही दिला जातो. या विविध उपायांमुळे 2024 ते 2026 मार्चपर्यंत 3927 नक्षल्यांनी शरणागती पत्करली. यातले काही जण त्यांच्या संघटनांमध्ये वरिष्ठ पदावर होते. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते. नक्षलग्रस्त भागात पायाभूत सेवा सुविधा विकासाला चालना देणं, संपर्क यंत्रणा सक्षम करणं, तिथल्या युवकांना रोजगारक्षम बनवणं असे उपायही राबवण्यात आले. परिणामी नक्षली हिंसाचारात लक्षणीय घट झाली. 2014 नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 126 होती, ती 2026 2 वर आली आहे. 31 मार्च 2026 रोजी भारत नक्षलमुक्त झाल्याची घोषणा सरकारने केली.
1: फ्लाय दुबईचे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या सहवैमानिकाला अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे. सौदी वृत्तसंस्थेनं सौदी गृहमंत्रालयाच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही वैमानिकांना अबुधाबीला हलवण्यात आलं. कॅप्टन स्मिथ यांना संयुक्त अरब अमिरातीत आणलं असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं भारतीय दूतावासानं कालच सांगितलं होतं. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅप्टन स्मिथ यांच्याशी संवाद साधला. स्मिथ यांच्या शौर्याची आणि प्रसंगावधानाची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी कामना केली.
2: स्मिथ नमस्ते.
3: नमस्ते सर.
2: कैसे हो? अभी तबीयत कैसी है?
3: सर सब ठीक है. सर सब ठीक.
2: देखिए पूरा देश आपके लिए प्रार्थना कर रहा है. महामृत्युंजय का जाप सब दूर चल रहे हैं.
3: यस सर.
2: आपकी हिम्मत ने, आपके धैर्य ने और आपकी सूझबूझ ने यानी फ्रिक्शन ऑफ सेकंड में इतने निर्णय कर लिए आपने.
3: yes.
2: और इतने लोगों की जान बचाई और आज पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान लेने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले लोग.
1: यावेळी स्मिथ यांनी विमानातला घटनाक्रम प्रधानमंत्र्यांना सांगितला आणि त्यांचे आभार मानले. जागतिक शांततेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलेली प्रशंसा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी पुतीन यांनी केलेलं हे कौतुक मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक शांततेसाठी एक विश्वासार्ह आवाज म्हणून उदयाला आला आहे हेच अधोरेखित करतं असं शाह म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आजही आपल्या दमदार कामगिरीने विविध खेळांमध्ये पदकं मिळवली. मुष्टीयुद्धात लवलीना बोर्गोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. तिरंदाजीतही रिकव्ह प्रकारात भारतीय महिला संघानं आपलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं. अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड या तिघींचा यात समावेश आहे. मिश्र रिकव्ह सांघिक तिरंदाजी प्रकारात कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्यपदक जिंकलं. पुरुषांच्या रिकव्ह सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्यपदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिने कांस्यपदक जिंकलं. या कामगिरीमुळे भारत पदक तालिकेत 6व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताची पदक संख्या 72 झाली असून त्यात 12 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्यपदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. मिझोराममध्ये आयझॉलजवळ कार खोल दरीत कोसळून दूरदर्शनचे वृत्त संचालक नम्पीबोऊ मारिनमाई आणि पीआयबीचे अतिरिक्त महासंचालक एंगम पामे यांच्यासह 3 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. जखमी कारचालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह मणिपूरमधल्या त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येणार आहेत. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शेगावाहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला भरधाव ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. मृत आणि जखमी वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी मेघे इथल्या नवदुर्गा पूजा उत्सव समितीचे सदस्य आहेत. जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयातून सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आलं असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना.

0: क्ली आह पोलीस या अपघातासंबंधी पुढील तपास करत आहत्त. आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्ली इथल्या आकाशवाणी मुख्यालयात स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. या कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना पुष्पांजली वाहिली, तसंच परिसरात स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. एक पेड मां के नाम या मोहिमेअंतर्गत त्यांनी इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत वृक्षारोपणही केलं. यावेळी वृत्त विभागाचे अतिरिक्त महासंचालक एस सुब्रमण्यम यांची उपस्थिती होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन. माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या 12 सुवर्णांसह 72. आणि महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. खरीप हंगाम 2026 मधील पावसाच्या तुटीमुळे राज्य शासनानं 26 सप्टेंबर रोजी दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली. या यादीत अमरावती जिल्ह्यातील सर्वच 14 तालुक्यांचा समावेश आहे. अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, वरुड, मोर्शी, धारणी, चिखलदरा यांसह इतर तालुक्यांना यामुळे शासकीय सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांचे पंचनामे तातडीनं करण्याचे आदेश दिले आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या त्रिस्तरीय समित्या गावपातळीवर नुकसानीची पाहणी करतील. जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यात दुष्काळाचा ट्रिगर 1 लागू झाला असून शेतकऱ्यांना कर्जवसुली, वीज बिल आणि परीक्षा शुल्कात सवलती देण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या 22 दिवसांत जिल्ह्यात अपेक्षित 112.6 मिलीमीटर ऐवजी केवळ 66.8 मिलीमीटर पाऊस झाला. पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांची स्थिती गंभीर बनली असून सोयाबीन आणि कापसाची 50%पेक्षा अधिक पिके करपल्याचं चित्र आहे. शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानं उत्पादनात मोठी घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दर्यापूर तालुक्यात महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार किमान 4थी उत्तीर्ण असावा आणि त्याला मराठी लिहिता वाचता आलं पाहिजे. वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे. अर्ज कागदपत्रांसह तहसीलदार कार्यालयात समक्ष सादर करायचे असून 100 गुणांची लेखी परीक्षा 11 नोव्हेंबरला होईल. पावसाच्या खंडामुळे अमरावती शहर आणि मेळघाटातील जलस्रोत आटू लागले असून भीषण पाणी टंचाईचा धोका निर्माण झाला आहे. धारणी आणि चिखलदरा परिसरातील पाणी स्रोतांवर विशेष ताण आला आहे. यावर उपाय म्हणून टंचाई आराखड्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. शहराचा पाणी पुरवठा अप्पर वर्धा धरणावर अवलंबून आहे. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात 24 ऑगस्टच्या पहाटे व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीनं 7 सप्टेंबर रोजी आपला अहवाल सादर केला. घटनेनंतर आरोग्य सेवा उपसंचालकांसह 5 जणांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले होते. सप्टेंबरच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमरावती महानगरपालिकेचा सफाई आणि कचरा संकलनाचा कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर सोबतचा करार रद्द केला. हा करार 28 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं सप्टेंबरच्या अखेरीस अंतरिम स्थगिती दिली. नागपूर खंडपीठाने कंत्राट रद्द करून नवी निविदा काढण्याचे निर्देश दिल्यानंतर महापालिकेसमोर पर्यायी व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे शहरातील सफाईच्या व्यवस्थेबाबतचा संभ्रम सध्या दूर झाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ऑक्टोबर महिन्यात होणार असून महापालिकेच्या पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंबानगरी अमरावतीत 14 सप्टेंबर रोजी भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात शहरातील विविध भागांतून दिवसभर मिरवणुका निघाल्या. आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत विधान परिषद सदस्य प्रवीण कोटे यांनीही ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला. सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना करून उत्सवाला सुरुवात केली. तर गणेश विसर्जनाच्या काळात जिल्ह्यात पोलिसांनी कठोर कारवाई केली. आवाजाची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी 37 गणेश मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसंच नेरपिंगळाई आणि सोनोरी इथं मिरवणुकीत अश्लील नृत्य सादर

0: करून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी तृतीय पंथीयांविरुद्धही गुन्हे नोंदवण्यात आले. अमरावती मध्यवर्ती कारागृहात सप्टेंबर महिन्यात आठवडाभरात 3 बंद्यांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली. तत्पूर्वी सप्टेंबरच्या सुरुवातीला एका 27 वर्षीय कैद्याचा हृदयविकारानं मृत्यू झाला होता. मोक्का कायद्यान्वयी अटकेत असलेल्या विचाराधीन बंद्याचा 9 सप्टेंबरला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नातेवाईकांनी उपचारात हलगर्जीपणाचा आरोप केला तर कारागृह प्रशासनानं तो ब्रेन ट्युमरनं आजारी असल्याचं सांगितलं. 6 सप्टेंबरच्या वृत्तानुसार मेळघाटातील कुपोषणाचे वास्तव जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून पुन्हा समोर आले आहे. धारणी आणि चिखलदरा तालुक्यात 2291 बालके कुपोषणाच्या श्रेणीत आढळली असून त्यापैकी 140 बालके अतितीव्र कुपोषित आहेत. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 1:45 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया राजा बढे यांचं गीत, गायिका माणिक वर्मा.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या मनूचे अरण्य या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: हल्ली सगळ्यांचाच पर्यटन हा एक जीवलग छंद आहे. म्हणजे कधी कधी तर वाटतं शनिवार रविवारी या लोकांना घर चावतं की काय इतकी माणसं पर्यटन करतात. या प्रवास वर्णनाची सुरुवात मनोगत ऐवजी मनुगत ह्या शब्दापासून झाली आहे आणि शेवट इति मनुपुराण अशी केली आहे. कारण की ह्या मनूच्या अभयारण्याबद्दल लेखकाने या पुस्तकात लिहिले आहे. या अभयारण्यात जणू काय आपल्याला चकवा लागतो आणि आपण या मनूच्या अरण्यातच रेंगाळत राहतो. ॲमेझॉन खोरे पेरू देशाच्या आग्नेय भागात अँडीज पर्वताच्या उतारावर वसलेले हे सदाहरित घनदाट जंगल आहे. मनू नदीचा हा परिसर पृथ्वीवरील सर्वाधिक जैव विविधता असलेला आहे. लेखक एका निसर्गप्रेमीच्या भूमिकेतून या जंगलात भटकले. त्यांनी या पुस्तकात मनू येथील रंगीबेरंगी पक्षीसृष्टी, हजारो प्रकारच्या वनस्पती, जलचर उभयचर सस्तन प्राण्यांच्या प्रजातींचे सुंदर शब्दात वर्णन केले आहे. निवडक छायाचित्र देखील आहेत. लेखक महाशयांना जुन्या काळातील घरे बघत पुढे वाटेत ओसाड गवताळ प्रदेशातील वाळवंटी सिंह प्युमाच्या दर्शनाची ओढ लागते. प्रवास करत सर्वात उंच खिंड अगजानाको खिंड लागते. हा प्रांत धुक्याचा प्रदेश मानतात. डोंगर गच्च झाडी ढगांची गर्दी यातून रस्ता कापत लेखक पुढे जातात. पेरू देशाची लोकसंस्कृती आजही आहे. पूर्वी पक्षी प्राणी वनस्पतींचे प्रकार कीटक साप मुंग्या बेडूक मासे फुलपाखरे यांनी समृद्ध असा हा भूभाग इंका साम्राज्यातील स्वतंत्र अस्तित्व होता. पूर्वी युरोपने रबराच्या उत्पादनासाठी येथे कथितरित्या जंगलतोड केली. पण आता 1967 सालापासून हे जंगल राखीव आहे. बोका मनू येथे पर्यटकांसाठी माहिती केंद्र आहे. गाईडसाठी मनू लर्निंग केंद्र पण आहे. फक्त 3000 पर्यटक एका वर्षाकाठी इथे जाऊ शकतात. रिचेस्ट बर्डिंग लोकॅलिटी म्हणजे भरपूर पक्षी बघायला मिळणारी अशी ही जागा आहे. स्वेन एरिक्सन मनू अभयारण्याकडे जाण्याच्या रस्त्याचे निर्माते यांचा पुतळा तेथे आहे. अर्थात या वाटेवर येण्याचे धाडस फार कमी माणसं करतात. या अरण्यात पाचूसारख्या हिरव्या क्वेज्वेल पक्षाचे दर्शन होते. पक्षी फुलपाखर अळ्या यांचे वर्णन, प्राण्यांचे सहजीवन कापुचीन माकडं यांचं वर्णन आहे. वनस्पतींचा विकास आणि मानवाचा विकास खरं तर परस्पर पूरक असतो. पेरू देशाचा रॉक राष्ट्रीय पक्षी कॉक द रॉक इथे आढळतो. जंगलात जेवढ्या कमी सोयी असतात तेवढी वन्यजीव दर्शनाची संधी जास्ती असते असं लेखक लिहितात. हमिंग बर्ड हा जगातील सर्वात लहान पक्ष्यांपैकी एक आहे जो तिथे बघायला मिळतो. दक्षिण अमेरिका हे जैव वैविध्याने सर्वात संपन्न असलेलं शहर आहे. दाट झाडीत लीलया संचार करणारे पक्षी साप सरडे माकडे मगरी यांचे शेकडो प्रकार इथे बघायला मिळतात. हार्प गरुड ओरोपेंडुला पक्ष्यांची घरटी हे इथलं एक आश्चर्य आहे. तर ही विचारांची सहल मनूच्या अरण्यातील प्रवास असाच सुरू राहू दे. रसिक श्रोते हो, आपला सगळ्यांचा हा मनूच्या अरण्यातील प्रवास सुखकर होवो.
0: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या मनूचे अरण्य या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध.

भीमराव पांचाळे यांनी गायलेली सुरेश भट यांची गझल आपण ऐकलीत. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. 1:55 मिनिटं होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत ऐसी

0: ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2 वाजत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कोबी या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी पोयट्याची सुपीक आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. कोबीच्या हळव्या जातीसाठी हलकी ते मध्यम आणि गरव्या जातीसाठी सुपीक आणि भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6 ते 6.5 असावा. हलक्या जातीचे गड्डे रोपांच्या लागवडीनंतर 60 ते 70 दिवसात तयार होतात. गरव्या जातीचे गड्डे रोप लागवडीपासून 100 ते 110 दिवसात काढणीस तयार होतात. पानकोबीची लागवड खरीप आणि रब्बी हंगामात करतात. ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत लागवड केल्यास उत्पादन भरपूर मिळतं. खरीप हंगामासाठी रोपवाटिकेत बियाण्याची पेरणी मे किंवा जून मध्ये करावी. या पिकाची रोपं गादी वाफ्यावर तयार करावीत. 1 हेक्टर लागवडीसाठी हंगाम आणि जातीनुसार 200 ते 500 ग्रॅम बियाणं लागतं. संकरित जातीसाठी 200 ते 250 ग्रॅम बियाणं लागतं. रोपं तयार होत असताना मुख्य शेतीची पूर्व मशागत करून घ्यावी. त्यानंतर लागवडीसाठी सरी वरंबे तयार करून घ्यावेत. लागवड 60 बाय 60 सेंटीमीटर किंवा 60 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर करावी. रोपांची पुनर्लागवड करताना प्रत्येक ठिकाणी निवडक आणि जोमदार रोप लावावं. रोप लावताना मुळ्या जमिनीत सरळ राहतील अशा तऱ्हेने रोपांची लागवड करावी. लागवडीनंतर लगेच हलकं पाणी द्यावं. लागवडीनंतर 1 आठवड्यात तूट भरून काढावी. जमिनीच्या पूर्व मशागतीच्या वेळी दर हेक्टरी 15 ते 20 टन शेण खत जमिनीत मिसळून द्यावं. तसंच प्रति हेक्टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावं. नत्राची अर्धी उरलेली मात्रा 2 समान हप्त्यात विभागून द्यावी. पहिला हप्ता रोप लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी आणि दुसरा हप्ता त्यानंतर 20 दिवसांनी गड्डा धरू लागल्यानंतर द्यावा. संकरित जातींसाठी 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश द्यावं. रोपांच्या लागवडीनंतर लगेच पाणी द्यावं. दुसरं पाणी त्यानंतर 2 दिवसांनी द्यावं. हंगामात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावं. रोपांच्या लागवडीनंतर 3 ते 4 आठवड्यात खुरपणी करावी. रोपांना मातीची भर द्यावी. आवश्यकतेप्रमाणे 2-3 खुरपणी करावी. तणांचं नियंत्रण करण्यासाठी जमिनीची मशागत पूर्ण झाल्यावर वाफे बांधणीपूर्वी बासालिन 2 ते 2.5 लिटर दर प्रति हेक्टरी हे तणनाशक फवारावं. रोपांच्या लागवडीपासून पानकोबीच्या लवकर येणाऱ्या जाती 55 ते 60 दिवसांनी काढणीस येतात. संकरित जातीचे सर्व गड्डे एकाच वेळी तयार होत असल्यामुळे 8 ते 10 दिवसातच संपूर्ण पिकांची काढणी होते. तर उशिरा तयार होणाऱ्या जातीचे गड्डे 100 ते 115 दिवसांनी काढणीस तयार होतात. पानकोबीचे तयार गड्डे अंगठ्यांनी किंवा तळहातांनी दाबल्यास घट्ट लागतात. असे घट्ट गड्डे बाहेरच्या 3-4 पानासकट कापून काढावेत. लवकर तयार होणाऱ्या जातीचं 200 ते 250 क्विंटल उत्पादन मिळतं. तर उशिरा होणाऱ्या जातींचं 250 ते 300 क्विंटल उत्पादन मिळतं.
0: कृषीवाणी कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2:04 झालेले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण एक अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. स्तनामध्ये कोणते बदल झाले तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. सर्वात आधी स्तनामध्ये नवीन गाठ किंवा जाडी जाणवणे, विशेषतः अशी गाठ जी आधी नव्हती आणि आता नवीन जाणवते, तिची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅन्सरची गाठ दुखायलाच हवी असं नाही. एक अत्यंत महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, कॅन्सरची गाठ सुरुवातीला सहसा दुखत नाही. अनेक महिला गाठ दुखत नाहीये मग घाबरायचं कारण नाही असा विचार करून डॉक्टरांकडे जाणे टाळतात आणि इथेच आजार बळावतो. त्यामुळे दुखत नसलेली गाठ ही अधिक गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. दुसरं लक्षण म्हणजे स्तनाच्या आकारात किंवा स्वरूपात नवीन बदल. एका स्तनाचा आकार अचानक बदलल्यास किंवा पूर्वीपेक्षा वेगळा दिसू लागल्यास त्याच्याकडे लक्ष द्या. तिसरं, त्वचेतील बदल. स्तनाच्या त्वचेवर एखाद्या भागात खड्डा पडल्यास, त्वचा आत ओढल्यास, लालसरपणा किंवा जाडी वाढल्यास त्याची तपासणी आवश्यक आहे. कधी कधी त्वचा संत्र्याच्या सालीसारखी दिसू शकते, याला आपण पॉ द ऑरेंज असं म्हणतो. चौथं, निप्पलमध्ये बदल. पूर्वी आत नसलेला निप्पल अचानक आत ओढला जाणे, निप्पल भोवतीच्या त्वचेत बदल होणे किंवा निप्पलमधून असामान्य स्त्राव होणे, विशेषतः रक्तमिश्रित स्त्राव, याकडे दुर्लक्ष करू नये. पाचवं, काही महिलांना बगलेमध्ये गाठ जाणवू शकते कारण ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी जवळच्या लिम्फनोडमध्ये जाऊ शकतात. सहावं लक्षण, ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीला केवळ स्तन दुखणे हे सहसा प्रमुख लक्षण नसते. स्तन दुखण्याचे अनेक सामान्य आणि कॅन्सर नसलेली कारणं असू शकतात. उदाहरणार्थ हॉर्मोनल चेंजेस, मासिक पाळीशी संबंधित बदल इत्यादी. स्तनात होणारी वेदना सतत राहत असेल किंवा त्यासोबत नवीन गाठ, स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल, निप्पलमध्ये बदल जाणवत असेल तर ते दुर्लक्षित करू नका. पण इथे एक महत्वाची गोष्ट सांगायची, यापैकी एखादं लक्षण दिसलं म्हणजे कॅन्सर झालाच असं नाही. उदाहरणार्थ निप्पल डिस्चार्ज अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतात. स्तनातील अनेक दुखणी कॅन्सर नसतात. म्हणून इंटरनेटवरती फोटो पाहून किंवा शेजारच्या व्यक्तीच्या अनुभवाशी तुलना करून स्वतःचं डायग्नोसिस करू नका. लाजेपोटी किंवा भीतीनी तपासणी टाळल्यामुळे आजार दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो. तुमच्या शरीरात होणारा कोणताही नवीन बदल हा डॉक्टरांकडून तपासून घेणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. लवकर निदान झाले तर कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणून आजची छोटीशी यादी लक्षात ठेवा, नवीन गाठ, स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल, निप्पल आत ओढला जाणे, असामान्य किंवा रक्तमिश्रित निप्पल डिस्चार्ज किंवा बगलेत नवीन गाठ, यापैकी काही जाणवलं तर घाबरू नका. पण थांबवून बघू, आपोआप जाईल असंही करू नका. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या कारण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये वेळेवर निदान होणं अत्यंत महत्वाचं आहे. उद्या आपण ऐकणार आहोत आपण स्वतःची तपासणी कशी करावी आणि डॉक्टरांकडे गेल्यावर नेमक्या कोणत्या तपासण्या केल्या जातात, मॅमोग्राफी म्हणजे काय, अल्ट्रासाऊंड कधी करतात आणि बायोप्सी म्हटलं की लगेच कॅन्सर असतो का, ह्याची माहिती आपण घेऊया.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोय

शेंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात, उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे.

0: कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. दुपारचे 2:10 झालेली आहे. पुन्हा प्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसरच्या या भागामध्ये आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून पर्यावरण संवर्धन कसं करू शकतो हे सृष्टीज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेल्या कुणाल अनेराव यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण दुष्काळी परिस्थितीमध्ये किंवा एकूणच ज्या शेतकरी बांधवांकडे कमी पाणी उपलब्ध असेल अशा बांधवांनी कुठल्या बियाण्यांचा वापर करावा जेणेकरून त्यांना उत्पन्नही साधता येईल आणि त्याचबरोबर आपल्याला पर्यावरणाचा समतोलही साधता येईल. सर काय सांगाल?
1: जसं मी म्हटलं की आदिम पारंपरिक आणि स्थानिक बियाणं जे आपण म्हणतोय त्याची पूर्ण संकल्पना अशी आहे की जी शेती आहे तिला 10,000 वर्षाची परंपरा आहे आणि जेव्हापासून शेतकरी हे सगळं करतोय तर 1,000 वर्षापासून तरी असं म्हटलं की ती बियाणी त्या भागात वाढलेली आहेत. तिथले दुष्काळ, तिथला पाऊस, तिथला थंडी, वारा हे सगळं सहन करून त्याच्यावर कुठलंही कीटकनाशक न टाकता, रासायनिक खत न टाकता त्यांनी त्या वातावरणाशी जुळून घेऊन आपलं जे अस्तित्व आहे ते टिकवून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं बघाल की आपल्याकडे जे महाराष्ट्रातले जे विविध भाग आहेत म्हणजे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण म्हणा किंवा मराठवाडा म्हणा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेतली जातात. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की भरड धान्य जे आहेत ज्वारी, बाजरी ही जास्त प्रमाणात उगवली जातात कारण पाऊस कमी आहे, तिथे निश्चितच भात पिकणार नाही. कोकण जिथे भात जास्त पिकतोय तर अशा पद्धतीने ही जी पिकांमधली विविधता आहे ती जपून ठेवली आपण गरजेचं आहेच. आणि मी असं म्हणेन की संकरित वाणं जी आहेत ती हल्लीच गेल्या 40-50 वर्षापूर्वी इंट्रोड्यूस झाल्यामुळे जी जुनी पारंपरिक बियाणी आहेत शतकानुशतकं त्यांच्यामध्ये हे अडॅप्टेशन आलेलं आहे. त्यामुळे ही जी पारंपरिक बियाणी आहेत कितीही दुष्काळ आला, कितीही काही संकट आली त्यांच्यामध्ये पहिल्यापासूनच तिथे तग धरायची क्षमता असल्यामुळे हायब्रिड बियाण्यांपेक्षा निश्चितच चांगल्या पद्धतीने तिथे वाढू शकतात. वाढीच्या संदर्भात जसं म्हटलं की काही काही ठिकाणी जसं बघाल कमी कालावधीमध्ये असलेली सुद्धा पिकं आहेत म्हणजे भरड धान्य आहेत ती तर मी असं म्हणेन की ते अक्षरशः अमृतासारखंच आहे कारण जिथे जिथे कमी पाऊस आहे तिथे भरड धान्यच लोकांनी लावलेली आहेत आणि त्याच्यावरतीच त्यांनी आपलं जीवन आहे किंवा जे आपली जी काही आजूबाजूचं जे वातावरणात टिकून राहिल्यासाठी त्यांनी भरड धान्याचा खूप छान पद्धतीने उपयोग केलेला आहे. म्हणून तुम्ही जिथे जिथे पाऊस कमी आहे तिथे भरडधान्याचं उत्पादन निश्चितच मोठ्या प्रमाणात लोक घेतली जातात आणि पारंपरिक बियाणे कारण तिथल्या वातावरणाशी जुळून त्यांनी घेतलेलं आहे त्यामुळे ती बियाणं तिथे तग धरून आहे.
0: श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण पर्यावरण संवर्धनामध्ये कमी पाणी आणि दुष्काळी परिस्थितीत तग धरणाऱ्या बियाण्यांचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो याबद्दल जाणून घेतलं. पुढच्या परिसर या कार्यक्रमाच्या भागात आपण स्थानिक जैव विविधता पारंपरिक बियाण्यांचा वापर करून कशा पद्धतीने संवर्धित करू शकतो याबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार.
1: धन्यवाद सर.

परिसर कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला होता. यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.

नाद ब्रह्म या कार्यक्रमात भूषण गोडे यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होतात. राग मधुवंती आपण ऐकलात. त्यांना तबला साथ संदेश पोपटकर, हार्मोनियम साथ श्याम देशपांडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 12 सुवर्णांसह 72 आणि समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. देश आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहत आहे. यानिमित्त देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या विजयघाट इथल्या स्मारकावर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. नवी दिल्लीतल्या संविधान सदनातही महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री मोदी, लोकसभेचे सभापती बिर्ला, मंत्रिमंडळातले नेते आणि इतर संसद सदस्य उपस्थित होते. महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राज्यात अनेक ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत मणिभवन परिसरात आयोजित स्वच्छता अभियानात मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी झाले होते. नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातही या नेत्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यात सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं तसंच स्वयंसेवी संस्था संघटनांमध्ये आदरांजली वाहण्यात येत आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात, नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात तसंच नागपूरच्या व्हरायटी स्क्वेअर इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी इथं महात्मा फुले विद्यापीठात आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. मुंबईत काल झालेल्या महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8,57,452 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार झाले. या गुंतवणुकीतून 2,91,000 अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. विमान तंत्रज्ञान, संरक्षण, ऊर्जा आणि स्वच्छ तंत्रज्ञान क्षेत्रातले प्रत्येकी 10 करार यात आहेत. डेटा सेंटर्स, माहिती तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात 4,15,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित आहे तर ऊर्जा, बॅटरी, कॉम्प्रेस्ड बायोगॅस क्षेत्रात 1,00,000 कोटीहून अधिक रकमेच्या गुंतवणुकीचे करार झाले. याशिवाय अंतराळ, खाणकाम, धातू उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, रसायन, शेती यासारख्या विविध क्षेत्रांमधल्या गुंतवणुकीसाठीही करार झाले. गुंतवणूकदारांच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करण्यासाठी शासन एकसंघ पद्धतीनं काम करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. गुंतवणूकदारानं प्रकल्पाची निवड केल्यानंतर जमीन, वीज, पायाभूत सुविधा, परवानग्या आणि कुशल मनुष्यबळ या सर्व बाबींसाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून प्रकल्पाला गती देण्याची जबाबदारी शासनाची असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. या परिषदेत चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, नाशिक, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी, पालघर आणि मुंबई महानगर प्रदेश अशा विविध भागात गुंतवणुकीचे प्रस्ताव असून राज्याच्या सर्व भागांमध्ये विकासाच्या संधी पोहोचविण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य आणि महिला आणि बालविकास विभागानं संयुक्तपणे 1,000 दिवसांचं बाल्यावस्था मिशन तयार करावं आणि मिशनचा आराखडा मंत्रिमंडळापुढे मांडावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासाठी विविध विभागांनी स्वतंत्रपणे काम न करता माता आणि बालकांना केंद्रस्थानी ठेवून एकात्मिक पद्धतीनं काम करावं असंही मुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं

0: उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नक्षलवादी कारवायांच्या निर्मूलनाविषयी.
1: 1967 मध्ये बंगालच्या नक्षलबारी जिल्ह्यात जमीनदार आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात सुरू झालेली सशस्त्र चळवळ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर व्यवस्थाविरोधी बनली होती. देशाच्या खनिज संपन्न भूभागात विशेषतः आदिवासी बहुल दुर्गम प्रदेशात नक्षल्यांच्या दहशतीमुळे विकासाची फळं तिथल्या नागरिकांना चाखता आली नाहीत. डाव्या अतिरेकी कारवायांचा बिमोड करण्याचं उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारनं त्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली. विश्वास निर्माण आणि जनकल्याण या त्रिसूत्रीवर आधारित कार्यक्रम राबवून राज्य सरकारांची समन्वयानं नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश मिळालं. आदिवासी भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवणं, हिंसक कारवायांना बलपूर्वक आळा घालणं, शरण आलेल्या नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी निधी देणं अशा विविध मार्गांनी हा प्रश्न केंद्र सरकारनं सोडवला. जून 2022 मध्ये राबवलेलं ऑपरेशन थंडरस्टॉर्म, सप्टेंबर 2022 मध्ये ऑपरेशन ऑक्टोपस, डबल बुल आणि चक्रबंध, तसंच 2025 मध्ये राबवलेलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आणि गेल्या मार्च मध्ये राबवलेलं ऑपरेशन भीमबर्ग या मोहिमांमुळे नक्षली कारवायांना पायबंद बसला. त्याचवेळी नक्षली संघटनांना वित्त पुरवठा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा शोध घेऊन त्यांची नाकेबंदी करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत विविध कारवायांमध्ये सुमारे 92 कोटी रुपये आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आली. शरण आलेल्या नक्षलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात आलं. 3 वर्षापर्यंत दरमहा 10 कोटी रुपयांचा स्टायपेंडही दिला जातो. या विविध उपायांमुळे 2024 ते 2026 मार्चपर्यंत 3,927 नक्षल्यांनी शरणागती पत्करली. यातले काही जण त्यांच्या संघटनांमध्ये वरिष्ठ पदावर होते, अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते. नक्षलग्रस्त भागात पायाभूत सेवा सुविधा विकासाला चालना देणं, संपर्क यंत्रणा सक्षम करणं, तिथल्या युवकांना रोजगारक्षम बनवणं असे उपायही राबवण्यात आले. परिणामी नक्षली हिंसाचारात लक्षणीय घट झाली. 2014 मध्ये नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 126 होती, ती 2026 मध्ये 2 वर आली आहे. 31 मार्च 2026 रोजी भारत नक्षलमुक्त झाल्याची घोषणा सरकारने केली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आजही आपल्या दमदार कामगिरीनं विविध खेळांमध्ये पदकं मिळवली. मुष्टीयुद्धात लवलीना बोरगोहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. तीरंदाजीतही रिकर्व प्रकारात भारतीय महिला संघानं आपलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं. अंकिता भकत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड या तिघींचा यात समावेश आहे. मिश्र रिकर्व सांघिक तिरंदाजी प्रकारात कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्यपदक जिंकलं. पुरुषांच्या रिकर्व सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्यपदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत ढिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिनं कांस्यपदक जिंकलं. या कामगिरीमुळे भारत पदक तालिकेत 6व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताची पदक संख्या 72 झाली असून त्यात 12 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्यपदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या वतीनं प्रतिवर्षी दिला जाणारा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार यंदा मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. रोख 51,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या रविवारी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला भरधाव ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयात सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आलं असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 12

सुवर्णांसह 72 आणि समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्र 3:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा समाप्त होत आहे. दुसऱ्या सभेत पुन्हा भेटूया सायंकाळी 5 वाजता. नमस्कार. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आकाशवाणी मुंबई आपण ऐकता आहात. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या नोंदींचा हा सारांश आहे. कोकणात काही तुरळक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. राज्यामध्ये अन्यत्र हवामान कोरडं होतं. काल दिवसाचं तापमान सरासरीहून काही भागात वाढलेलं होतं. विदर्भात, उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ते सरासरीहून लक्षणीयरित्या वाढलेलं होतं. रात्रीच्या तापमानात फारसा बदल झाला नाही. अमरावती या ठिकाणी राज्यातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली, 37 अंश सेल्सिअस, आणि सर्वात कमी तापमानाची नोंद जळगाव या ठिकाणी झाली, 18 अंश सेल्सिअस. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज. गोवा आणि कोकण भागात उष्णता आणि दमटपणा वातावरणामध्ये जाणवेल. विदर्भात काही भागात मेघगर्जनांसह पावसाची अपेक्षा आहे. अन्यत्र हवामान कोरडं असेल. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी हवामानाचा अंदाज. आकाश मुख्यतः निरभ्र असेल. कमाल तापमान 36 किमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये आकाश मुख्यतः निरभ्र असेल. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. आता पुनःप्रसारित करत आहोत माझा आवार माझा शिवार.

0: कृषी यांत्रिकीकरण याविषयी विशाल मागे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. सादर करते रोशन जाधव. कृषी यांत्रिकीकरण, विशाल माने यांची मुलाखत.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण कृषी यांत्रिकीकरण याविषयी जाणून घेणार आहोत. शेती करत असताना आपल्याला विविध अवजारांची गरज लागत असते. लहान मोठी अवजारं आपल्याला उपलब्ध करून घ्यायची असतात. काही वेळेला आपल्याकडे त्याची उपलब्धता नसते. मग अशा वेळेला जर आपण थोडे शेतकरी जर तुम्ही एकत्र आलात तर अशी अवजारं तुम्ही भाड्याने सुद्धा घेऊ शकता. तर या सगळ्या यांत्रिकीकरणाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत की यांत्रिकीकरण आपण करून शेतीमध्ये आधुनिकता कशी आणाल आणि आपलं उत्पादन नक्कीच कसं वाढवाल या सगळ्याविषयीच आपण बोलणार आहोत. ही सगळी माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे विशाल माने सरांना. माने सर हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय ठाणे इथे तंत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर आता सध्या जर कृषी यांत्रिकीकरणाची सद्यस्थितीतली जी गरज आहे किंवा कृषी यांत्रिकीकरण म्हणजे नेमकं काय काय सांगाल तुम्ही?
2: आज आपण कृषी यांत्रिकरणामध्ये जी काही चर्चा करतोय त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी बाब आहे म्हणजे आपले जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची म्हणजे मजुरांची टंचाई, त्याचबरोबर हवामानातले होणारे बदल आहेत, उत्पादन खर्चामध्ये होत असलेला वाढ आहे. तर या सर्व

0: घटकांवरती जर आपण मात करायची म्हटलं किंवा त्याच्यामध्ये जर बचत करायची म्हटलं तर आपल्याला कृषी यांत्रिकरण करणे म्हणजे शेतीमध्ये आधुनिक यंत्र अवजारांचा वापर करणे ही काळाची गरज बनलेली आहे आणि त्या अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जातात. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही सहाय्य केलं जातं. तर ती जी काही मदत आहे तर ती शेतकरी बांधवांनी उपयोग करून आपल्या शेतीमध्ये आधुनिकता आणावी असं मला या ठिकाणी वाटतं.
1: नक्कीच. आता सर, आताच तुम्ही उल्लेख केलात की विविध योजना या राबवल्या जातात, तर कृषी यांत्रिकीकरणासाठी असलेल्या काही योजना ज्या आहेत तर कोणत्या आहेत त्या?
0: कृषी यांत्रिकीकरणाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर राज्य शासन आणि केंद्र शासन अशा दोन्ही स्तरावरती ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये केंद्र शासनाची जी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना आहे त्याचबरोबर प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे, या दोन केंद्राच्या योजनांमार्फत आपल्याला अनुदानावरती यंत्र अवजारे मिळतात. तसेच राज्य शासनाच्या मार्फत राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण अशी एक योजना आहे. त्याचबरोबर आता नव्याने आलेली एक कृषी समृद्धी योजना, त्याच्यामध्ये सुद्धा यांत्रिकीकरणाच्या याला अनुदान आहे. अशा या चार योजनांच्या माध्यमातून अनुदान जे आहे ते यांत्रिकीकरणासाठी उपलब्ध आहे.
1: अच्छा. आता कृषी यांत्रिकीकरण योजनेचे जे उद्दिष्ट आहेत किंवा आवश्यकता जी आहे तर याविषयी काय सांगाल तुम्ही?
0: कृषी यांत्रिकीकरण योजनेची उद्दिष्ट तर त्याचं स्वरूप जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे म्हणजे शेतकऱ्यांनी यंत्र अवजारांचा वापर केला पाहिजे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे. त्याचबरोबर वेगवेगळे विभाग आपल्याकडे आहेत, त्या विभागानुसार किंवा पिकांची रचना आहे प्रत्येक विभागातली, त्याच्यानुसार त्यांना जी काही आवश्यक यंत्र अवजार आहेत त्यांची उपलब्धता त्या शेतकऱ्यांना व्हावी यासाठी शासन स्तरावरून शासन मान्यता प्राप्त ज्याची पूर्व तपासणी झालेली अवजारं आहेत तर ती अशी अवजारं म्हणजे जी काही गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार आहेत म्हणजे अनुदानावरती उपलब्ध करून देणे असं एक उद्दिष्ट या योजनांचं आहे. त्याचबरोबर कृषी उत्पादन प्रक्रियेमध्ये यांत्रिकीकरणाच्या किंवा अद्ययावत यंत्रांच्या वापरास प्रोत्साहन देणे अशा पद्धतीची उद्दिष्ट या योजनांच्या माध्यमातून राबवली जातात.
1: अच्छा. आता सर, या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल शेतकऱ्यांना तर त्यांनी मग अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे किंवा अर्ज कुठे करायला हवा काय सांगाल?
0: याच्यामध्ये अर्ज प्रक्रिया ही एक महत्वाची आहे. ही जी अर्ज प्रक्रिया आहे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे. त्याच्यामध्ये शासनाचं जे आपलं पोर्टल आहे https://mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलद्वारे शेतकरी अर्ज करू शकतात. आपले सरकार महाडीबीटी पोर्टल जे आहे त्याच्यामध्ये शेतकरी योजना म्हणून टॅब आहे, तिथे लॉग इन केल्यानंतर अर्ज करता येतो. ह्याच्यामध्ये जी काही अर्जाची प्रक्रिया आहे म्हणजे हे जे महाडीबीटीचं धोरण आहे तर ते आपल्या 4 नोव्हेंबर 2020 शासन निर्णयानुसार ही सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन केलेली आहे आणि याच्यामध्ये DBT द्वारे अनुदान शेतकऱ्यांना मिळतं. ह्याच्यामध्ये अर्ज करताना सध्याची जी शेतकरी आयडी म्हणजे फार्मर आयडी त्याला म्हणतो ऍग्रीस्टॅकचा, तर तो आयडी आपल्याला वापरून याच्यामध्ये लॉग इन करता येतं. हा आयडी जो आहे तो याच्यामध्ये लॉग इन साठी कंपल्सरी केलेला आहे. त्याचबरोबर जे काही आपले वनपट्टा धारक शेतकरी आहेत त्यांच्याकडे फार्मर आयडी नाही, त्यांना आधार बेस्ड लॉग इनची सिस्टीम त्या पोर्टलद्वारे उपलब्ध आहे. आता हे जे काही लॉग इन आहे ते केल्यानंतर लाभार्थींना आपल्याला नाममात्र शुल्क म्हणजे जवळपास 23.60 रुपये अशा पद्धतीचं शुल्क त्याला द्यावं लागतं आणि ते जे काही अर्ज आहे तो एकदा अर्ज केल्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तो अर्ज पूर्णतः पोर्टलवरती राहतो. त्याच्यानंतर जर काही त्यात बदल करायचे असतील तर नव्याने अर्ज सुद्धा त्या लाभार्थीला आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. जी काही महाडीबीटीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट आपल्याला दिलेले आहेत, म्हणजे कृषी यांत्रिकीकरण आहे, त्याचबरोबर सिंचन सुविधेचा पार्ट आहे, त्याचबरोबर बियाणे खते औषधे आहेत, त्याच्याबरोबर चौथा जो पार्ट आहे तो फलोत्पादन. अशा वेगवेगळ्या घटकासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करता येतो. याच्यामध्ये अर्ज करताना लाभार्थी स्वतः ऑनलाईन पद्धतीने लॅपटॉपद्वारे किंवा त्याच्या मोबाईलद्वारे किंवा माहिती सेवा केंद्र त्या ठिकाणी जाऊन लाभार्थींना आपल्या याच्यामध्ये अर्ज करता येतो.
1: अच्छा. आता म्हणजे कृषी यांत्रिकीकरणामध्ये समाविष्ट बाबी किंवा जे घटक आहेत तर कोणकोणते आहेत ते?
0: कृषी यांत्रिकीकरणामध्ये जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना जे काही आवश्यक बाबी आहेत त्याच्यामध्ये पूर्व मशागत आहे शेतीतील, तिथपासून ते काढणीपश्चात तंत्रज्ञान, इथपर्यंत लागणारे जे काही वेगवेगळे यंत्र अवजार आहेत ती आपल्याला या यांत्रिकीकरणाच्या योजनांमधून घेता येतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर ट्रॅक्टर आहे, त्याचबरोबर पॉवर टिलर आहेत, पॉवर विडर आहेत, काही स्वयंचलित यंत्र अवजार आहेत, त्याचबरोबर ट्रॅक्टर चलित यंत्र अवजार आहेत. जसं आपण बघितलं की जमीन सुधारण्यासाठी आवश्यक असणारं नांगर असेल, रोटावेटर आहे, त्याच्यानंतर कल्टिवेटर आपण म्हणतो, त्यानंतर पेरणीची काही सीड ड्रिल म्हणतो, पेरणी यंत्र म्हणतो आपण त्याला, त्याचबरोबर लागवडीसाठी समजा भात लागवड यंत्र आहे, कापणीची काही अवजार आहेत, आंतर मशागतीसाठी आवश्यक असणारे अवजार आहेत, पीक अवशेषांचं व्यवस्थापन करण्यासाठी

0: जे काही आवश्यक अवजार आहेत तीही याच्यामध्ये घेता येतात.
1: बरं.
0: आणि कापणी आणि मळणी यंत्र, म्हणजे कापणी करण्यासाठी समजा भात कापणी यंत्र आहे, त्याचबरोबर मळणीची वेगवेगळी मल्टीक्रॉप थ्रेशर्स आहेत, तर ते या योजनेमध्ये उपलब्ध आहेत.
1: बरं.
0: त्याचबरोबर काही मनुष्यचलित यंत्र अवजार आहेत, बैलचलित यंत्र अवजार आहेत. मनुष्यचलित यंत्र अवजारामध्ये आपण बघितलं तर टोकन यंत्र आहे, की ज्या टोकन यंत्राच्या माध्यमातून शेतकरी जे आहेत ते वेगवेगळ्या पिकांची टोकननी म्हणजे त्या पेरणीच्या ह्याच्यामध्ये करू शकतात. त्याचबरोबर पीक संरक्षणाची उपकरणे, म्हणजे नॅपसॅक स्प्रेअर आहे, पाठीवरचा पंप आपण त्याला म्हणतो, त्याचबरोबर सोलार ऑपरेटेड पंप आहेत, वेगवेगळे HTV स्प्रेअर आहेत, तर ते ह्या पीक संरक्षण उपकरणामध्ये त्याच्यामध्ये लाभ घेण्यासाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे कृषी अवजारे बँक. हा एक महत्वाचा म्हणजे लाभ शेतकऱ्यांना याच्यामध्ये घेता येतो. याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी आहेत, शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, शेतकऱ्यांचे बचत गट आहेत, तर यांना या याच्यामध्ये कृषी अवजारे बँक घेता येते. आणि या योजनांच्या माध्यमातून जवळपास 10 लाखापासून 2.5 कोटीपर्यंतची कृषी अवजारे बँक आपल्या या योजनेमध्ये उपलब्ध आहे. आणि 10 लाखाच्या जी काही कृषी अवजार बँक आहे त्याला आपण जवळपास 4 लाखापर्यंत, म्हणजे 40% मर्यादेत 4 लाख, आणि 2.5 कोटीची जी मॅक्झिमम कॅपॅसिटीची जी कृषी अवजार बँक आहे त्याला आपण 1 कोटीपर्यंत अनुदान याच्यामध्ये 40% मर्यादेत देतो. अशा पद्धतीची वेगवेगळी यंत्र अवजार आपल्याला याच्यामध्ये घेता येतात.
1: नक्कीच सर. आता या यांत्रिकीकरणासाठी म्हणजे अनुदान मिळवण्यासाठी पात्र लाभार्थी व्हायचं असेल तर काय निकष आहेत त्यासाठी?
0: हा पण मॅडम एक महत्वाचा निकष आहे, म्हणजे लाभार्थी निवड किंवा यांत्रिकीकरणामध्ये लाभ घेणे याच्यासाठी पात्रतेचे निकष जर बघितलं तर सर्वात महत्वाचं हे आहे की कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ घेताना लाभार्थी हा 7-12 धारक किंवा खातेधारक असला पाहिजे.
1: बरोबर.
0: ही एक महत्वाची ही आहे. त्याचबरोबर त्याचा फार्मर आयडी असणं अनिवार्य केलेलं आहे शासनाने. त्याच्यामध्ये जे काही पात्र लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी पात्र आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे गट आहेत वेगवेगळ्या योजनातून केलेले, तर ते शेतकरी गट पात्र आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत त्या याच्यामध्ये पात्र आहेत. सहकारी संस्था पात्र आहेत. त्याचबरोबर वनपट्टाधारक जे शेतकरी आहेत तेही याच्यामध्ये लाभ घेऊ शकतात. आणि शासनाने जे काही एकत्रित पद्धतीचं पोर्टल तयार केलेलं आहे त्या माध्यमातून या लाभार्थींना आपल्याला याच्यामध्ये लाभ घेता येतो.
1: अच्छा. पण आता सर, अर्ज केल्यानंतर निवड होण्यासाठीचे टप्पे आहेत, विविध टप्पे, तर ते साधारण मग कोणते काय सांगता येईल?
0: कृषी यांत्रिकीकरण किंवा कृषी विभागामार्फत ज्या काही महाडीबीटीवरच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये मग अशी आपण चर्चा केली की नोव्हेंबर 2020 पासून महाडीबीटीचं धोरण आलं आणि तेव्हापासून जे काही लाभार्थींनी जे अर्ज केले तर त्यावेळी लॉटरी पद्धतीने निवड जी लाभार्थींची आहे ती होत होती. गेल्या वर्षी 2025-26 पासून लाभार्थींची निवड ही FCAPS म्हणजे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या कार्यपद्धतीनुसार लाभार्थी निवड होते. आणि त्याची जी काही म्हणजे प्रक्रिया आहे, निवड झाल्यानंतर लाभार्थींनी कागदपत्रांची पूर्तता करून ती पोर्टलवर भरणे, त्याचबरोबर विभागाचे जे काही क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत त्या कागदपत्रांची छाननी, त्यानंतर त्याला पूर्वसंमती लाभार्थींना दिली जाते. त्याचबरोबर लाभार्थींनी ते काही यंत्र अवजार आहे ते अधिकृत विक्रेत्यांकडून, त्याचबरोबर मान्यताप्राप्त म्हणजे ज्याला मान्यता आहे आणि ज्याला परीक्षण अहवाल आहे शासकीय संस्थांचा, असं यंत्र अवजार खरेदी केल्यानंतर त्याची मोका तपासणी करणे आणि मग अनुदान वितरण, अशा पद्धतीची कार्यप्रणाली याच्यामध्ये आहे. आणि त्याचे जे वेगवेगळे टप्पे आहेत, प्रत्येक टप्प्यावर कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेमार्फत सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, उपकृषी अधिकारी आहेत, मंडळ कृषी अधिकारी आहेत आणि तालुक्याला असलेले तालुक कृषी अधिकारी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना मदत करत असतात.
1: आता सर, तुम्ही हे टप्पे सांगितलेत तर या विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत साधारण कुठलं सहाय्य केलं जातं, कशी मदत केली जाते?
0: आपण जर बघितलं तर म्हणजे लाभार्थींची निवड ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने होते. म्हणजे हे जे काही लक्षांक निश्चित आहे, प्रत्येक जिल्ह्याला शासन स्तरावरून काही अनुदानाची मर्यादा दिली जाते आणि ती मर्यादा दिल्यानंतर म्हणजे जिल्ह्यातील जे काही खातेदार आहेत, त्यानंतर जिल्ह्याचं पेरणीचं क्षेत्र आहे, त्यानंतर मागील वर्षी झालेला जो खर्च आहे यांत्रिकीकरणाच्या बाबींवरती, त्यानंतर त्या जिल्ह्यातील ऊर्जेचा वापर ही एक बाब आहे. तर या सर्व बाबींचा विचार करून जिल्हानिहाय दिलेले लक्षांक आणि त्यानुसार मग तालुक्यातील खातेदार त्यांचं क्षेत्र यानुसार प्रत्येक तालुक्याला आपण लक्षांक निश्चित करून देतो अनुदानाचा. आणि त्या मर्यादेत जे काही दिलेल्या प्रत्येक योजनेचं लक्षांक आहे त्यामध्ये लाभार्थ्यांची FCAPS पद्धतीने निवड होते. निवड झाल्यानंतर लाभार्थींना त्याचा मोबाईल नंबर आपल्या पोर्टलवरती लिंक केलेला आहे, त्याद्वारे लाभार्थीला निवड झाल्याबद्दलचा संदेश जातो. संदेश दिल्यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी आहेत ते संबंधित लाभार्थींना संपर्क करतात.
1: बरं.
0: आणि संपर्क करून त्या लाभार्थींना जी काही आवश्यक कागदपत्र आहेत त्या

0: अपलोड करण्यासाठी लाभार्थींना सूचित करतात. त्यानंतर लाभार्थी जे काही यंत्र अवजार खरेदी करणार आहेत त्याचं कोटेशन आहे, त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेचा परीक्षण अहवाल आहे, अपलोड करतात पोर्टलवरती. आता 7-12 पूर्वी अपलोड करावा लागत होता, 8 अपलोड करावा लागत होता, ती सुविधा आता सर्व माहिती उपलब्ध असल्याने अपलोड करण्याची पद्धत आता सध्या नाहीये. परंतु ते जे काही आवश्यक कागदपत्र आहेत प्रत्येक यंत्र अवजारानुसार त्याचे जे काही निकष आहेत त्याप्रमाणे लाभार्थींनी ते पोर्टलवरती अपलोड करणे, सहाय्यक कृषी अधिकारी स्तरावरती त्याची छाननी होते, त्यानंतर तो अर्ज जो आहे तो मंडळ कृषी अधिकारी स्तरावरती परत छाननी दुसऱ्या टप्प्यातील होते आणि तालुका स्तरावरून त्या लाभार्थींना पूर्वसंमती दिली जाते. पूर्वसंमती दिल्यानंतर जी काही पूर्वसंमती आहे त्या निकषांनुसार लाभार्थींनी ते यंत्र अवजार खरेदी करणे आणि खरेदी केल्यानंतर परत त्याचं जे काही देयक आहे जीएसटी सहच देयक जीएसटी त्याच्यामध्ये घेणं म्हणजे अपेक्षित आहे तर ते जीएसटी सह देयक पोर्टलवरती अपलोड करणे. पोर्टलवरती अपलोड केल्यानंतर अर्ज आहे तो उपकृषी अधिकारी स्तरावरती मोका तपासणीसाठी जातो. त्याचबरोबर ते जर 1 लाखापेक्षा जास्त रकमेचं यंत्र अवजार असेल अनुदानाचं तर तो अर्ज हा मंडळ कृषी अधिकारी स्तरावरती मोका तपासणीसाठी उपलब्ध होतो. मंडळ कृषी अधिकारी स्तरावरती किंवा उपकृषी अधिकारी स्तरावरती अर्जांची मोका तपासणी होते, म्हणजे थोडक्यात यंत्र अवजार निकषाप्रमाणे खरेदी झालं का या बाबींची पडताळणी होते आणि प्रस्ताव जो आहे तो तालुका स्तरावरती सादर केला जातो. तालुका स्तरावरती अनुदानाचा प्रस्ताव आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने त्याचंच व्हेरिफिकेशन होतं आणि तिथून तो तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावरती अनुदान वितरणासाठी सादर केला जातो आणि या वेगवेगळ्या टप्प्यावरती तालुका स्तरापासून क्षेत्रीय स्तरापर्यंत लाभार्थ्यांना जे काय आहे ते सहाय्य जे आपल्या विभागामार्फत केलं जातं.
1: अच्छा, आता सर याच्यामध्ये असं एक विचारायचं आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी मग प्रक्षेत्रावर सुद्धा भेटी देणं आवश्यक असतं का, म्हणजे यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने?
0: यांत्रिकीकरणाच्या बाबतीमध्ये प्रक्षेत्र भेटीमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांच्या ज्या आहेत फार्मशिनरीचे सेंटर आहे त्या ठिकाणी लाभार्थींना नेऊन त्यांना कोणती गरज आहे त्याचं प्रशिक्षण आपण याच्यामध्ये देतो.
1: सर, आता या कृषी यांत्रिकीकरणासाठीची जी अनुदान वितरण कार्यपद्धती आहे, साधारण किती अनुदान मिळतं? म्हणजे
0: खूप चांगला प्रश्न मॅडम हा आपण विचारला. याच्यामध्ये अनुदान शेतकऱ्यांना एक सपोर्टिव्ह सहाय्य याच्यामधून मिळत आहे आणि त्याच्यामध्ये निकष दिलेले आहेत अनुदानाच्या याच्यामध्ये. जसं की आपण बघतो की अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत, महिला शेतकरी आहेत,
1: बरोबर,
0: अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधव आपले आहेत, त्यांच्यासाठी अनुदानाची मर्यादा ही 50% आहे.
1: बरोबर.
0: आणि इतर शेतकरी जे आहेत म्हणजे जे मोठे खातेदार आपण त्यांना म्हणतो त्यांच्यासाठी याच्यामध्ये अनुदानाची मर्यादा ही 40% आहे.
1: बरं.
0: थोडक्यात आपण उदाहरणच घेतलं तर ट्रॅक्टरसाठी योजनेमध्ये 1.25 लाखापर्यंत अनुदान आहे. कृषी अवजारे बँकेमध्ये ट्रॅक्टर प्लस 3 अवजारं जी आहेत ती जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये 10 लाखाच्या अवजार बँकेसाठी त्याला 40% मर्यादा आहे आणि त्या ठिकाणी 4 लाखापर्यंत अनुदान लाभार्थींना मिळतं. त्याचबरोबर गवत कापणी यंत्र आहे, ब्रश कटर आहे, पॉवर विडर आहे, पॉवर टिलर आहे, म्हणजे जी काही छोटी मोठी यंत्र अवजार आहेत, किंवा टोकननी यंत्र आहे जे की छोटं त्याला साधारणपणे 10,000 पर्यंतच्या मर्यादेत अनुदान 50% मर्यादेत उपलब्ध आहे. 40% मर्यादा जर आपण बघितली तर तिथं आपल्याला 8,000 पर्यंत अनुदान या टोकन यंत्राला उपलब्ध आहे. असे वेगवेगळे जे काही पूर्व मशागतीपासून काढणी पश्चात तंत्रज्ञानामध्ये डाळ मिल आहे, राईस मिल आहे, यांना या निकषाच्या याच्यामध्ये 40% आणि 50% अनुदान या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध आहे. वितरणाची प्रणाली जर बघितली तर तालुका स्तरावरती जे काही मोका तपासणीसह आलेले प्रकरण आहेत ते तालुका स्तरावरून शिफारस करून ती अनुदान अदायगीसाठी जिल्ह्याला पाठवली जातात. याच्यामध्ये डीबीटी आहे म्हणजे थेट लाभ हस्तांतरण प्रणाली आहे.
1: बरं.
0: जिल्ह्याला आल्यानंतर त्याचे काही निकषातील अनुदान मर्यादा निश्चित केलेल्या आहेत तालुका स्तरावरून, त्यानुसार वेगवेगळ्या योजना म्हणजे राज्य शासनाच्या ह्याच्यातील असेल तर पीएफएमएस प्रणाली आहे.
1: अच्छा.
0: केंद्र शासनाच्या याच्यामध्ये बघितलं तर एसएनएस स्पर्श प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे जिल्हा स्तरावरून या लाभार्थींना जे काही अनुदान आहे ते 40% आणि 50%च्या मर्यादेमध्ये साधारणपणे 8 ते 10 दिवसाच्या ह्याच्यामध्ये वितरण केलं जातं.
1: अच्छा, ही सगळी अशी त्याची कार्यप्रणाली आहे. सर, आता जाता जाता तुम्ही एक शेतकऱ्यांना काय आवाहन कराल किंवा काय एक संदेश द्याल?
0: कृषी यांत्रिकीकरण हा एक सध्याच्या शेती यंत्रणेमध्ये महत्वाचा घटक आहे आणि अद्ययावत आणि आधुनिक यंत्रांचा जर आपण वापर केला तर शेतीमध्ये निश्चितच आपण बदल करू शकतो आणि जे काही उत्पादन खर्च वाढतोय आणि त्याच्यामध्ये जी काही बचत आपल्याला करायची आहे, जी काही यंत्र अवजारं आहेत छोटी मोठी तर त्यात जर आपण योजनेच्या माध्यमातून घेतली तर शासनाचं अनुदानाचं सहाय्य बाकीचे जे काही यांत्रिकरणाचा वापर जो आहे तो वाढवल्यामुळे मजुरांची जी काही टंचाई आहे त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला मात करता येण्यासारखी

0: आहे आणि त्याचा वापर करून एक शेतीमध्ये चांगली उत्पादकता मिळवू शकतो. जे काही वेगवेगळे त्यातले घटक आहेत तर त्या घटकांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करून उत्पादन वाढ करू शकतो आणि चांगला नफा याच्यामधून मिळू शकतो. तर माझं शेतकरी बांधवांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आव्हान आहे की जे काही आपल्या क्षेत्रीय स्तरावरती असणारे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत की जे गाव पातळीवरती काम करतात,
1: बरोबर,
0: या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करावा किंवा ऑनलाईन पद्धतीने जसं मगाशी आपण सांगितलं की mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलच्या द्वारे फार्मर आयडीच्या माध्यमातून वेगवेगळे जे काही आवश्यक घटक आहेत तर त्या घटकांसाठी आपण अर्ज करावा आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि याचा लाभ घेऊन शेती जी आहे ती फायदेशीर कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत असं मी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे कार्यालय आहे किंवा कोकण विभागातील जे काही शेतकरी आहेत तसेच राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना या कृषी यांत्रिकरणाच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्याचा लाभ घ्यावा असं या माध्यमातून आवाहन करतो.
1: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही इथे आलात सर आणि या कृषी यांत्रिकीकरणाविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना श्रोत्यांना केलं त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: खूप खूप धन्यवाद मॅडम.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज कामगार सभा या कार्यक्रमात आपल्या भेटीला आले आहेत सुनील झळके. मंडळी, आज सुनीलजींकडून आपण त्यांच्या विविध क्षेत्रातल्या कामाविषयी जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर निम्न आर्थिक लोकांचा स्तर उंचावण्यासाठी सुद्धा त्यांनी जे महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले आहेत त्याची माहितीही करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम कामगार सभेत आपलं मनपूर्वक स्वागत सुनीलजी.
1: धन्यवाद.
0: सुनीलजी, आता तुम्ही बऱ्याच क्षेत्रामध्ये काम केलंय आणि सामाजिक कार्याची तुमची सुरुवात कशी झाली यापासून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.
1: बर, माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात एका ठराविक किंवा विशिष्ट वेळेपासून सुरुवात झाली असं नाही सांगता येणार, परंतु ज्या सर्वसामान्यांमध्ये ज्या वेळेला फिरत होतो त्यावेळेला त्यांची दुःख अडचणी आणि माझ्या या जवळजवळ सारख्याच होत्या.
0: बर,
1: त्यामुळे त्या समस्या त्या अडचणी त्या त्यांच्याही होत्या आणि माझ्याही होत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची किंवा सुरुवातीला तर मला असं वाटतंय की आपण आपल्यापासून सुरुवात करावी. त्याचं कारण असं की सगळेजण म्हणतात की माझ्या घरी डॉक्टर आंबेडकर साहेब किंवा शिवाजी महाराज हे जन्माला नको आहेत, कोणीतरी दुसऱ्याने सुरुवात करावी. त्यामुळे मला असं वाटलं की आपण सुरुवात करावी, जेणेकरून या लोकांना मदत होईल आणि आपलाही उद्देश साध्य होईल. आपल्याला तो मानसिक समाधान, जो आत्मिक समाधान असतो लोकसेवेचा, तो आपल्याला त्यातून मिळेल. परंतु त्यामागे माझा कुठलाही स्वार्थ नव्हता आणि पुढेही नसणार आहे. शासकीय सेवेत असताना मी केवळ माझ्या पदाचा कार्यालयीन वापर न करता तो लोकांसाठी कसा

0: वापर करता येईल लोकांच्या सेवेसाठी. त्याचं कारण असं की आपण ज्यावेळेला सरकारी नोकरीत असतो तेव्हा आपल्याला सरकारी प्रचलित शब्द आहे लोकसेवक. त्या लोकसेवकाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य निश्चित आहेत. त्यामुळे आपण लोकांच्या कामासाठी बसलो, त्यांच्या अडचणीसाठी बसलोय ही भावना माझ्यामध्ये होती. आणि शासकीय सेवेमध्ये असताना सुद्धा माझा सर्वांशी संबंध माहिती व जनसंपर्क अधिकारी या पदावर असताना आला. माहिती आणि जनसंपर्क अधिकारी हे पद ती संस्था आणि जनता किंवा नागरिक यामधला एक मोठा दुवा असतो.
1: बरोबर.
0: त्या दृष्टीने मला या मुळातच सामाजिक सेवेची आवड असल्यामुळे त्याच्यामध्ये आणखीन माझी मानसिक भावना आणि मला प्रोत्साहन मिळालं आणि अशा माध्यमातून मला समाजसेवेचं कार्य करायला मिळतंय, ती संधी मिळते. आज आदिवासी समाज, सहकार क्षेत्र, पत्रकारिता आणि इतर विविध उपक्रमांमध्ये माझे काम सुरू आहे.
1: बरं.
0: माझ्यासाठी समाजसेवा ही प्रसिद्धी नाही, त्यामुळे प्रसिद्धी नाही, मी कुठेही प्रसिद्धी घेत नाही. आज योग आला आणि या कामगार सभेमध्ये आपल्या निमंत्रणाखातर मी आज इथे आलोय.
1: बरं. खरं तर सुनीलजी, म्हणजे तुम्ही काम करत असता त्यामागे कुठली निरपेक्ष बुद्धीने तुम्ही काम करताय आणि महापालिकेमध्ये कार्यरत असताना सुद्धे किंवा आता सुद्धा विविध माध्यमातून काम करताय आणि हे लोकांपर्यंत पोचलं तर प्रत्येकाला एक ती प्रेरणा मिळते आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कामगार सभेत अशा तुमच्यासारख्या व्यक्तींना आमंत्रित करत असतो की आपणही समाजाचा भाग आहोत, समाजाचं काही देणं आहे आणि त्या दृष्टीने आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. सुनीलजी, आता तुमचा अजून विशेष भर असायचा तो म्हणजे ज्यांचा निम्न आर्थिक स्तर असलेले लोक आहेत तर ते उंचावण्यासाठी तुम्ही पालिकेमार्फत भरपूर प्रयत्न केले, विविध उपक्रम राबवले तर ते नेमके कशा प्रकारचे असायचे?
0: ते आता शासनाच्या ज्या ज्या विविध योजना आहेत त्या लोकांपर्यंत प्रभावीपणे आणि परिणामकारकतेने आपल्या पोहोचायला हवेत. त्यासाठी आम्ही बरेच म्हणजे आम्ही प्रयत्न केले. काही पल्स पोलिओ असतील किंवा रुबेला मिशन असेल त्यामध्ये तर आम्ही भिवंडी महानगरपालिकेने एक पॅटर्न, भिवंडी महानगरपालिकेचा पॅटर्न म्हणून तो महाराष्ट्रात नंतर इतर महानगरपालिकेने राबवला.
1: बर.
0: माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करताना मधला दुवा काम कसा करतोय त्याच्यावर त्या संस्थेची प्रतिमा निर्भर असते. त्यामुळे अशा लोकांनी, मध्यस्थांनी किंवा मग मधला दुवा असतो त्या लोकांनी जास्तीत जास्त अशा योजना शासनाच्या आहेत, महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट 52 डिपार्टमेंटच्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही ती जबाबदारी त्या पीआरओ म्हणून ती निश्चित होत असल्यामुळे आणि मी जर्नालिझमचा डिग्री होल्डर असल्यामुळे मला त्यात आवड तर होती समाजसेवेची, परंतु याही पद्धतीने आपल्याला समाजसेवा करता येईल तर ती मी संधी बरोबर उपयोगात आणली आणि तिचा वापर केला. अशा पद्धतीने लोकांपर्यंत आमच्या महानगरपालिकेचं चित्र चांगलं करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहत होतो आणि राहिलो.
1: बरोबर. आणि हे सगळं करत असताना आदिवासी समाजाशी तुमचं एक विशेष नातं आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला पुरस्कार सुद्धा मिळालाय तर त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारचं काम करता?
0: खरं तर आदिवासी समाजाचे माझं नातं जे आहे ते सामाजिक कार्यापुरता मर्यादित नाही.
1: बर.
0: मुळातच मी आदिवासी समाजातील कोळी मल्हार या जमातीचा आहे.
1: बर.
0: त्यामुळे आदिवासी समाजाचे हे काही पूर्वीपासून चालत आलेल्या समस्या, अडचणी ह्या मी जवळून पाहिलेल्या आहेत. आता मला त्या आरक्षणाचा आदिवासी असल्याचा फायदा मिळाला, मी नोकरीला लागलो, परंतु ती जाणीव समाजाच्या प्रति मी विसरलेलो नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी काम करणं ही माझी सामाजिक बांधिलकी मानून मी या क्षेत्रामध्ये आलो आणि आदिवासींच्या समस्या मांडणं, काही त्यांचे हक्क आहेत, शिक्षण, रोजगार, आर्थिक विकास, वन हक्क, पेसा किंवा बोगस आदिवासींचा आता लढा सुरू आहे भरपूर, त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी अशा गोष्टी घडतायत चुकीच्या त्या ठिकाणी आम्ही नक्कीच पाठपुरावा करून त्या गोष्टी साध्य करतोय आणि त्या लोकांना न्याय मिळवून देतोय. काही सपोर्टेड पेपर असतील आणि काही गोष्टी असतात की पूर्वी आमचे पूर्वज शिकले नव्हते, अशिक्षित होते, जे गुरुजी सांगतील, सर सांगतील त्याच नोंदी व्हायच्या.
1: बरं.
0: तर त्याला सपोर्टेड डॉक्युमेंट जर कधी असतील तर तुम्ही ते नाकारणं योग्य नाही, ते अन्याय त्या माणसावर होतो, संपूर्ण कुटुंबावर.
1: त्यासाठी तुम्ही त्या समाजाचाच एक भाग असल्यामुळे त्यांची दुःख, त्यांच्या समस्या नेमकेपणाने तुम्हाला माहिती आहे, आणि त्या दृष्टीने

0: तुम्ही काम करत असतात, आणि त्याचबरोबर कामगारांनी आपलं जीवनमान उंचावण्यासाठी काय करणं आवश्यक आहे असं तुमचं मत आहे?
1: सर्वप्रथम तर मी कामगारांना सांगेन की आपल्या कष्टाची किंमत ओळखा. मेहनत तर आहे, ती महत्वाची आहे, पण त्याचबरोबर आपापल्या क्षेत्रामध्ये तुमचं शिक्षण आहे, मेहनत करणं आहेच, त्या कामामध्ये कौशल्य विकास करता येईल, बचत करता येईल तुम्हाला, कारण भावी पिढी किंवा तुमच्या कुटुंबाची मुलाबाळांची साठी ती बचत करणं योग्य ठरेल. आर्थिक नियोजन आणि खास करून कामगारांसाठी जे व्यसनाधीन झालेले कामगार आहेत, तर त्यांना मी सांगेल की व्यसनमुक्त व्हा. उत्पन्न वाढवण्याच्या बरोबरच अनावश्यक खर्च टाळणं आपल्या कामगारांनी ते केलं पाहिजे.
0: बरं.
1: आणि नियमित बचत करणं, त्याचप्रमाणे आपापल्या मुलांना, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, शिक्षणामध्ये त्यांना प्रावीण्य द्या, काहीतरी कौशल्य विकास, जेणेकरून त्यांचा स्वतःचा विकास होईल, त्या कुटुंबाचा, त्या शहराचा आणि मग भारताचा.
0: कामगारांसाठी सरकारच्या सुद्धा विविध योजना असतात, त्याचा फायदा आपले कामगार बंधू घेऊ शकतात.
1: सरकारच्या बऱ्याच योजना आहेत, आता जिथे कायदे आहेत तिथे फायदे आहेत, परंतु याची माहिती कामगारांपर्यंत जातच नाही.
0: बरं.
1: तर त्या त्या संबंधित आता कामगार आयुक्त आहेत, कामगार विभाग आहे, या मंडळींनी स्पेशल कॅम्प घेऊन, जसे शासनाचे काही गोष्टी होतात त्या पद्धतीने, जर कधी एक एक एरिया किंवा जिल्हा स्तरीय तसे कार्यक्रम लावून त्या कामगारापर्यंत त्या योजना पोहोचवल्या, त्यांना सुखसुविधा काय आहेत, काय सुरक्षिततेसाठी त्यांच्या भविष्याच्या काय काय योजना आहेत, कुठले प्लॅन्स आहेत, किंवा जीवन विमा आहे का किंवा नाही, म्हणजे त्यांची सुरक्षा आर्थिक किंवा कौटुंबिक ती कशी वाढेल, या दृष्टीने जर कधी प्रयत्न केलं तर मला वाटते की कामगारांना ते कळेल असं माझं स्पष्ट मत आहे.
0: आणि सुनीलजी, तुम्ही सुद्धा महापालिकेत असताना वेगवेगळे उपक्रम राबवत होता, तर ते नेमके कशा प्रकारचे असायचे?
1: महानगरपालिकेमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडताना बरेच उपक्रम, म्हणजे महिला बाल कल्याण आहे, समाज विकास आहे किंवा आरोग्य सेवा आहे, स्वच्छता आहे, घंटागाड्या कशा असतील, कशा वेळा असतील, या सगळ्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्लॅनिंग असतात.
0: बरं.
1: आणि त्या नियोजनानुसार सन्माननीय आयुक्त जेव्हा मीटिंग घेत असतात त्यावेळेला त्या अधिकारांच्या पुरती मर्यादित असतात, परंतु त्या लोकांपर्यंत कशा पोहोचाव्यात, तर त्याचा दुवा जो PRO आहे, प्रेस कॉन्फरन्स किंवा काही बाईट आयुक्तांच्या घेऊन समाज माध्यमातून प्रसारित करणं, किंवा काही कार्यक्रमाचे खास नियोजन करून त्या कार्यक्रमाअंतर्गत माहिती देणं, त्यांचे कॅम्प्स घेणं विविध या पद्धतीने आम्ही एक PRO म्हणून आणि एक शासनाचा अधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त असताना की शिक्षण विभागामध्ये कोणकोणते शिक्षण उपक्रम आहेत, मुलांना त्याचा काय फायदा होईल, आता महानगरपालिकेत आमच्या शाळेत तर मोफतच शिक्षण आहे, परंतु तरी सुद्धा काही गोष्टी आहेत जे त्यांना शिष्यवृत्त्या मिळतात, त्यांच्या वडिलांच्या पालक सभा घेणं वगैरे, हे जर कधी निर्देश वारंवार आपण देत झालो, म्हणजे संबंधित, एक उदाहरण सांगितलं संबंधित विभागाचं, तर आपलं काम चालेल. आणि माझं एक सगळ्यांना विनंती असायची त्यावेळेला आणि आत्ता पण आहे की सरकारी विभागामध्ये काम करणारी चांगली लोक आहेत, नाही असं नाही, खरं तर सरकारी विभागामध्ये काम करताना शिव्या आणि ओव्या बरोबर आपल्या येत असतात, अर्धा पगार शिव्यांचा आणि तोच ओवी होऊन आपल्याला कामाचे प्रोत्साहन मिळतं.
0: बरं.
1: त्या दृष्टीने जर कधी आपण काम केलं ना एक निरपेक्ष बुद्धीने, जे आपल्याला घरी गेल्यानंतर रात्री सुखाची झोप लागेल, या पद्धतीने जर कधी आपल्या सर्व सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम केलं, कुठलंही टार्गेट संध्याकाळी मला हे हवे तर हे टार्गेट ठेवून न येता जर कधी निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीने काम केलं, तर मला वाटतं या सगळ्या सुविधा, ही सगळी माहिती आपल्या संबंधित नागरिकांना पोहोचेल आणि मला वाटतं ते या दृष्टीने शिक्षित होतील.
0: बरोबर. आणि त्याचा फायदा सुद्धा जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचेल, म्हणजे गरजू जनतेपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं.
1: मुळातच शासन किंवा सरकार आणि त्यांचे मधले दुवे आपल्यासारखे,
0: बरं,
1: जरी आम्ही सेवानिवृत्त झालो असू तरी आत्ता जे कार्यरत अधिकारी सर्व संस्थांमधले, सर्व विभागामधले ते दुवे आहेत, त्यामुळे आपण हे सगळे बसलोय काम करण्यासाठी, हे कामगारांसाठी, हे नागरिकांसाठी आपल्या, त्यामुळे प्रथम प्राधान्य नागरिकांच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी आपण जर कधी दिल्या तर मला वाटते आपलं कार्य

0: कलेची आवड आम्हाला मुळापासून म्हणजे घरात होती, म्हणजे गाणी बोलणं किंवा आमच्या समाजामध्ये तारपा वगैरे नाचून वाजून नाच करणं, नवीन आता कोळी गीतं वगैरे आले, तर म्हणजे सर्वांनाच हे असतं, असं नाही की आदिवासी समाजच नाचतोय किंवा काय, सगळ्यांना कलेविषयी आदर आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे आणि आवड आहे. त्यामुळे पहिल्यापासूनच ती आम्हाला आवड होती. माझ्या बहिणी गायच्या, आम्ही पण गायचो. गणपतीमध्ये पण आम्ही एक रात्र लाईव्ह प्रोग्राम सर्व असतं. तर अभिनय एक असं क्षेत्र आहे की त्यामध्ये आपली आत्मवृद्धी आणि आपला विकास घडतो, एक आत्मविश्वास वाढतो की आपण हे काहीतरी करू शकतो. कारण जी कॅमेरा समोर जाताना किंवा स्टेजवर जाताना जी एक प्रकारची भीती असते, ती गेल्यानंतरच तुम्ही सक्षमपणे त्याच्यामध्ये काम करू शकता. दोन्ही माध्यमांचे महत्व वेगवेगळे आहे. कारण इथे स्टेज आहे नाटकाला आणि तिथे कॅमेरा आहे, ते कसे फेस करायचे, स्टेजवरच्या जागा कशा घ्यायच्या आणि मुख्य आपले रोल जे आहेत, ज्या रोलसाठी आपली निवड झालेली आहे, आपला रोल काय आहे, तर ती भूमिका पार पाडताना त्या भूमिकेला समरसून, म्हणजे ज्या पद्धतीने तुमची भूमिका आहे, त्या भूमिकेसाठी तुमचं अभ्यास काय, त्या भूमिकेसाठी त्या कलाकाराच्या भावना, त्याचे दुःख, हे सगळं आतमध्ये उतरल्यानंतर जे अभिनय येतं, मग नाटक असो आणि सिनेमा सिरियल असो, तर ते उत्तम साधलं जातं. आणि त्याचं यश आपण सर्व मोठमोठ्या सेलिब्रिटीकडे पाहून बघतोय की अरे ते लोकांमध्ये प्रसिद्ध झाले, त्याचं कारण आहे. आणि अभिनय व्यक्तिविकास आणि संपूर्ण व्यक्तिमत्व खुलवतं, त्यामुळे अभिनय क्षेत्र हे चांगलं. माझे सिनेमा नाटक मी केलेले आहेत आणि नाटकं लिहिलेले आहेत. मला 1993 नाट्य दर्पण पुरस्कार सतीश दुभाषी जे होते त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ मिळालेला आहे. त्यावेळेला मध्ये आमच्याकडे श्रीकांत मोगे सर आलेले, बरीच चर्चा झाली नाटकं लिहिण्यावर. त्यांनी सांगितलं की नाटकं लिहिणारे हल्ली कमी झालेत, आता कलावंत जास्त झालेत, त्यामुळे तुम्ही नाटकं लिहा. आता माझं प्रयत्न सुरू आहे नाटकं लिहिण्याचं.
1: बरं,
0: एक कादंबरी मी लिहितोय भाग्यलक्ष्मी, जी आपल्या समाजामध्ये स्त्रीची भूमिका करताना तिला किती त्रास होतो आणि ती किती समर्पण करते आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी, त्यावर एक मी कादंबरी लिहितोय.
1: बरं,
0: फायनल ड्राफ्ट सुरू आहे. आणि खर तर माझी आई सुंदराबाई धावजळके ही निरक्षर असताना मला तिने शिक्षित बनवलं आणि या सगळ्या गोष्टीसाठी मोकळं सोडलं. कारण जेव्हा मुंबईला यायचो तेव्हा फक्त एकच सांगायची ती की चांगलं कर. तिला बाकीचं समजत नव्हतं की मुंबईला गेला हा जाणार आहे किंवा काय करणार आहे, पण चांगलं कर. आणि त्याचा गैरफायदा आम्ही कधी घेतला नाही. मला प्रत्येक सामाजिक क्षेत्रात, लेखन क्षेत्रात तिचा सपोर्टरच राहिला. त्यामुळे ही माझी भाग्यलक्ष्मी ही कादंबरी ही मी माझ्या आईला समर्पित करणार आहे. अशा पद्धतीने लेखन, पत्रकारिता, अभिनय हे चालू आहे. मी शांता कुकडी म्हणून नाटक लिहिलेलं एकांकिका, ती आता मोठे अभिनेता झाले डायरेक्टर प्रसाद ओक पुण्याचे, आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी ही माझी एकांकिका केलेली आणि तिकडे फार त्यांनी स्पर्धांमध्ये गाजवली. कारण शन्ना नवरेंच्या कथावरून आधारित होती आणि नाट्य दर्पण सारख्या संस्थेने ती आयोजित केली होती आणि मला राज्यस्तरीय पुरस्कार त्या मिळालेला एकांकिकेला. त्यामुळे हे सगळे क्षेत्र प्रत्येक ठिकाणी मी माझी मुसाफिरी झालेली, परंतु समाधान आहे.
1: बरोबर. सुनीलजी, आता थोडक्यात तुम्हाला अनेक पुरस्कार सुद्धा जे मिळालेत, तर त्याबद्दल आम्हाला थोडस सांगा.
0: पुरस्कार प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक संस्था ज्या लक्ष केंद्रित असतं की वर्षभरात कोण चांगलं काम करतं, चांगली माणसंही या जगामध्ये आहेत, चांगल्या संस्था आहेत हे आपण पाहिले तुम्ही आम्ही.
1: बरोबर.
0: आणि मग आपल्या कार्यावर आपण किती निस्वार्थीपणे काम करतोय, कसं करतोय, यावर या सर्वांचं लक्ष केंद्रित असतं. आणि मग त्याची दखल घेऊन या सगळ्या संस्था आपल्याला दरवर्षी निमंत्रित देतात, त्यांच्या अटी शर्तीमध्ये आपण बसलो किंवा काही गोष्टी असतात प्रत्येक संस्थांच्या, तर ते नक्कीच आपलं ते दखल घेऊन सत्कार वगैरे करतात. आता मला लेखन, समाजसेवा, आदिवासी सेवा याबद्दल अनेक संस्थांनी पुरस्कार दिलेले आहेत. मध्येच आता पुण्याला शिवरत्न भूषण म्हणून मला पुरस्कार मिळाला. आता नुकताच मी पापलेटवाली होशील का माझी नवरी, आमचे मित्र चिंतामणी शिवडीकर म्हणजे वरळीचे, त्यांचं दोन गाणी होती आत्ता, नारळी पौर्णिमेचं आणि

0: गणपतीचं, तर त्या गाण्यांमध्ये पण मला त्यांनी बोलवलं आणि आम्ही त्यात काम केलंय. त्यामुळे आता सेवानिवृत्तीनंतर जिथे जिथे कामाची संधी मिळेल, जे चांगलं असेल ते मी अजिबात सोडत नाही. मग कला असो, शिक्षण असो, समाजसेवा असो किंवा आणखीन लेखन असो,
1: पत्रकारिता मध्ये सुद्धा तुमचं विशेष काम असतं. तर
0: पत्रकारितेचा मी मूळचा म्हणजे विद्यार्थी आहे, जर्नालिझम केलेला डिग्री, त्याच्यामुळे पत्रकारितेमध्ये मला आवड आहे. त्यानंतर वृत्तपत्र लेखक संघ, जे 35 वर्षापूर्वी आमचं कल्याणला ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघ, त्याचा आत्ता मी अध्यक्ष आहे. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच सामाजिक कार्य करीत असतो. दिवाळी अंकाले दिवाळी अंक स्पर्धा, मग दिवाळी झाली का मग ते अंक काय करायचे, तर आम्ही मग कैद्यांना, जेलच्या कैद्यांना, सुप्रिटेंडंटना बोलून त्यांना वाचण्यासाठी देतो, असे बरेच उपक्रम, बस स्थानक, रेल्वे स्थानक स्वच्छता मोहीम वगैरे, जे जे आपल्या परीने जे जे करता येईल समाजासाठी, लोकांसाठी, ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मग ही संधी आता सोडत नाही, कारण आता सेवानिवृत्तीनंतर नुसतं घरी बसून पण बुद्धीला गंज लागण्यापेक्षा हे केलेलं बरं, मूड फ्रेश राहतो.
1: आणि तुमचं सामाजिक कार्यामध्ये तर तुम्हाला कायमच रस राहिलेला आहे आणि त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. तर एवढा तुमचा जो अनुभव आहे तो कुठेतरी आता तुम्हाला समाजाचा म्हणजे उपयोगी पडण्यासाठी कामी येतो. सुनीलजी, आता शेवटी आमच्या जाता जाता कामगार बंधूंना काय सांगाल?
0: कामगार बंधू भगिनींना मी एकच सांगेन की आपल्या कष्टाचा अभिमान बाळगा पहिले तर मूळ, कारण आत्मभान किंवा स्वतःच जर कधी तुम्ही इज्जत केली नाही, स्वतःच्या कामाची किंमत केली नाही, तर दुसरा कोणी करणार नाही, कारण करायचं ते आपल्यालाच. त्यामुळे तुम्ही तुमच्या कष्टाचा अभिमान बाळगा, पण भविष्याचं पण त्यासोबत नियोजन करा, कारण ते तुमच्या भावी पिढीसाठी, कुटुंबासाठी फार आवश्यक आहे. आणि जे तुम्ही कष्ट करता ना, त्यातून केवळ संसार चालला पाहिजे असं नाही, तर उद्याचं भविष्य सुरक्षित झालं पाहिजे, ही विचारसरणी तुमच्यामध्ये कायम ठेवा. नियमित बचत करा, शासनाच्या सुविधा किंवा योजनांचा माहिती घ्या. खास करून कामगार बंधू जे आहेत ते लगेच बळी पडतात काही गोष्टींना, तर मी त्यामुळे सांगेन त्यांना की तुम्ही एकत्रित राहा, कारण एकीचं बळ फार मोठं असतं, त्यामुळे अन्याय जास्त होणार नाहीत, त्याला वाचा फुटेल. मुळामध्ये जर कधी एक असाल तुम्ही, तर तुम्हाला कोणी त्रासही देणार नाही, कारण ती एक अनाहूत भीती असते की बाबा यांच्या मागे संघटना आहे किंवा यांची एकी आहे, त्यामुळे तसे कोणी धजावत नाही. एकी असणं गरजेचं आहे, कुठेतरी एकवटलं पाहिजे तुमच्या सुरक्षित आयुष्यासाठी. त्याही नंतर मुलांचं भविष्य बघा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की हक्कांची जाणीव आहे तुमच्या, त्या बघा. आणि कामगार एकटा असताना त्याची ताकद अशी मर्यादित असते, परंतु संघटित असेल तर ती ताकद वाढते आणि कोणी आपल्या समोर जास्त बोलत नाही आणि त्रास देत नाही, त्याच्यापासून तुम्ही वाचू शकता. शेवटी एकच सांगेन की कष्टाला पर्याय नाही.
1: बरोबर,
0: कष्ट आपल्याला करावेच लागतात, पण कष्टाला दिशा दिली ना तर प्रगतीचा मार्ग एक चांगला तयार होतो आपल्या समोर. स्वतः उभे राहा, कुटुंबाला उभे करा, त्यासोबत समाजाला उभे करा, आणि त्यानंतर भारताला सक्षमपणे उभे राहण्यास तुमची जर कधी मदत लाभली तर सोन्याहून पिवळं आहे. हा दुग्ध शर्करा योग जर कधी आपल्याकडे दिसला तर मी माझी या मुलाखतीची धन्यता नक्कीच वाटेल मला आणि मनापासून समाधान वाटेल.
1: वा, अगदी म्हणजे योग्य शब्दात तुम्ही सांगितलं की खरंच म्हणजे कामगारांनी या सगळ्या दृष्टिकोनातून जर स्वतःचा विकास केला आणि स्वतःच्या म्हणजे तुम्ही जे म्हटलं नुसतं कष्ट न करता कौशल्याची सुद्धा त्याला जोड देऊन आणि भविष्याचा विचार करून त्याप्रमाणे स्वतःला घडवणं खूप महत्वाचं आहे. सुनीलजी, छान गप्पांच्या माध्यमातून हे जे मार्गदर्शन केलं आणि यामध्ये तुमचा स्वानुभव खूप महत्वाचा मोलाचा ठरला आमच्या मार्गदर्शनासाठी, तर आणि वेळात वेळ काढून तुम्ही इथे येऊन जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार.
0: तुमचेही आभार, धन्यवाद.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही इथे संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लई साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। श्रोतेहो सध्या आपण आख्यानपर लावणी कशी असते ते जाणून घेतोय। जागरण, गोंधळ, भारूड, कीर्तन या प्रकारच्या लोककला प्रकारामध्ये सादरीकरणाची एकच पद्धत असते। पूर्वरंगामध्ये उपास्य दैवतांचं गुणगान करायचं आणि उत्तररंगामध्ये एखादं आख्यान लावायचं। तरी पण प्रत्येकाचा रंग वेगळा, ढंग वेगळा, खेळ वेगळा। जागरणामध्ये झांज, तुणतुणं आणि दिंबडीच्या साथीनं आख्यान रंगवलं जातं। कलाकारांची वेगळी अशी लक्षवेधक वेशभूषा नाही, रंगभूषा नाही, रंगमंच नाही, प्रकाश योजना देखील नाही, तरीही आख्यान रंगतं। गीत, संवाद, नाट्य, नृत्य, निवेदन आणि शब्दांची फेक, आवाजाचा चढ उतार यामुळं सगळं वातावरण अगदी भारून गेलेलं असतं। सुरुवातीला सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार होतो, गजर होतो आणि मग देवाचं महात्म्य सांगणारं गाणं म्हटलं जातं। प्रथम देव होते कैलासी संगे, पार्वती मुकुटामध्ये गंगा काशी, दैत्याने छळिले देवऋषी, कुठे दाद लागेना आले संभापाशी, सांगती वृत्तात मातला मल्लासूर दैत्य पाहिला सर्वाचा अंत, स्वारी मग केली दैत्यावरी घोळ कोटंबा गळ्यात भंडारी, नित्य देव नवरा मल्हारी मार्तंड कडे पठार जंबो देश महाद्वारी। अशी या वाघ्यांमध्ये संवादाला सुरुवात होते। बोलणं एका विशिष्ट लईमध्ये असतं। वाघ्या नंबर एक, वाघ्या नंबर दोन असे दोघंजण वाघे असतात आणि दोघांमध्ये मग संवाद सुरू होतो। पहिला वाघ्या म्हणतो, असा देव भक्ताला तारणारा आणि दुष्टाला मारणारा आहे। दुसरा वाघ्या म्हणतो, तुम्ही म्हणता ते खरं आहे, मणिमल्लांचा वध केला आणि देव निवांत झाला। पुन्हा वाघ्या विचारतो, बरं मग मग देवानं बानूशी लगीन करायचं ठरवलं, ते लगीन कसं झालं, कुठं झालं, द्या सांगू ना आम्हाला। यापुढं खंडोबा चंदन नगरीत कसा जातो, बानूच्या घरी मेंढरं राखण्याचं काम कसं करतो आणि शेवटी बानूशी लग्न कसं करतो हे अतिशय मनोरंजक पद्धतीनं सांगितलं जातं। या आख्यानपर लावणीबद्दल आपण बोलूया आणखीन एका लावणीनंतर। सुशीला हंडोरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली एक लावणी आता आपण ऐकणार आहोत।

या जागरणाप्रमाणेच गोंधळातही आख्यान असतं. टाळ तुणतुण्याबरोबर संबळाच्या आवाजानं वातावरण घुमायला लागतं. डोक्याला कणगीदार पगडी, अंगात घोळदार झगा आणि पायात चाळ बांधून गोंधळातील नाईक आख्यानाला सुरुवात करतो. सहजपणे एके दिवशी पार्वती म्हणे शंकराला, माझ्यासारखी पतिव्रता कुठे आहे आता बोला. सदाशिव म्हणे, तुला सांगतो ऐकून घे गौरी, तुझे काय वर्णन सांगती उदंड आहेत सृष्टीवरी. सीता अहिल्या द्रौपदी जैसी ग मंदोदरी, ह्या केवळ गंगा जैशा भागीरथी नारी. दर्शन घेता सर्व पापताप हरती ग, असं आहे तर दावा म्हणे मला पार्वती ग. हे असतं चिलिया बाळाचं आख्यान. वेषांतर करून गोसावी होऊन शंकर चांगुणाच्या घरी येतात. तिच्याकडे भोजनासाठी चिलया बाळाची मागणी करतात. चांगुणानं गोसाव्याच्या रूपातील शंकराला ओळखलेलं नसतं. ती गोसाव्याची मागणी मान्य करते. चिलया बाळाला मारून ती गोसाव्याला भोजनासाठी देते. शेवटी शंकर प्रकट होतो आणि चिलया बाळाला जिवंत करतो. गोंधळी आपल्या रसाळ बाणीनं आणि सुखदुःखाच्या प्रसंगांची आवाज कमी जास्त करून, चढ उतार करून हे कथानक असं काही रंगवून सांगतो की ऐकणाऱ्याच्या अंतःकरणाला हे कथानक जाऊन भिडतं. चिलया बाळाला ठार करण्याचा प्रसंग अशा दर्दभरी आवाजात तो सादर करतो की पुढं बसलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळतं. अशी अनेक प्रकारची गोंधळी आख्यानं सांगत असतो. आता राधाबाई नाशिककर आणि सहकाऱ्यांनी गायलेली पठ्ठे बापूराव यांची रचना आपण ऐकूया.

श्रोते हो, सध्या आपण आख्यानपर लावणीबद्दल बोलत आहोत. जागरण गोंधळापेक्षा कीर्तनकाराचा ढंग वेगळाच असतो. जागरणामध्ये गोंधळात संवादासाठी साथीदार असतात, पण कीर्तनात एकटाच कीर्तनकार हा सगळीच पात्र वठवत असतो. रामायण महाभारतातील अनेक कथा कीर्तनकाराला मुखोद्गत असतात. आपल्या वाणीनं, अभिनयानं आणि गायनानं तो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकतो. श्रीकृष्णावरच्या जीवनावरची अनेक आख्यानं कीर्तनकारांमुळेच खेड्यापाड्यातल्या जनतेला परिचित झालेली आहेत. अशा लोककला प्रकारापासून शाहिरांनी प्रेरणा घेतली आणि आख्यानपर लावण्या लिहिल्या. त्यासाठी वेगवेगळे विषय निवडले. कडे ढोलकीच्या साथीनं लोकांसमोर आख्यान मांडलं. होनाजी बाळा यांनी तर आख्यानपर लावणीतून मल्हारी मार्तंडाचं जागरणच सुरू केलं. त्यांनी लिहिलेली आख्यानपर लावणी अशी आहे. त्रिशूळधारी श्रीमल्हारी उभा पर्वतावरी

वामांगी म्हाळसा शोभती चार आयुधे करी। धर्मात्मज सप्त ऋषी निभ्रांत त्या मनुचळ पर्वती, सबळ दैत्य मणिमल्ल ते पद्योद्भवर दे, त्या क्षिति निर्जरासते आले ऋषी आश्रम प्रति। यज्ञकुंड विध्वंसन ऋषी प्रमदे लांगुन ताडिती, सहकुटुंबे ऋषी जाऊन राहिले आणिके सर्व निश्चिती, हे संकट वर्तमान सांगून गेले इंद्रा घरी। शेवटी सगळेजण शंकराकडे जातात, शंकर मल्हारीचा अवतार घेऊन मणिमल्ल दैत्याला ठार करतात आणि ऋषींना भयमुक्त करतात, असा कथाभाग या आख्यानपर लावणीत आलेला आहे। जागरणामध्ये वाघ्यांनी सादर करावी अशीच ही कथा आहे। शाहीर होनाजी बाळांची सूर्यवंशी राजा दशरथावर आख्यानपर लावणी खूप प्रसिद्ध होती। त्यामध्ये श्रावणबाळाची जी कथा सांगितलेली आहे, एखाद्या गोंधळानं आख्यान सांगावं अशा प्रकारची ती लावणी आहे। कृष्ण रुक्मिणी स्वयंवराची आख्यानपर लावणी म्हणजे कीर्तनकाराच्या आख्यानाचा नमुना आहे। अशा अनेक प्रकारच्या पौराणिक आख्यानपर लावण्या शाहीर होनाजी बाळांनी लिहिलेल्या आहेत आणि यापासूनच लोककलांच्या आख्यानातून अनेकांनी प्रेरणा घेतलेली आहे, हेच या आख्यानपर लावण्यातून स्पष्ट दिसतं। चला आता राधाबाई नाशिककर आणि सहकारिणी गायलेली आणखीन एक लावणी आपण ऐकूया।

शाहीर होनाजी बाळा यांनी जशा अनेक आख्यानपर लावण्या लिहिलेल्या आहेत, तशाच शाहीर परशराम यांनी देखील आख्यानपर लावण्या लिहिलेल्या आहेत। त्यांनी लिहिलेल्या आख्यानपर लावणीचं नाव आहे दुर्योधनाचे वर्म। या लावणीमध्ये दुर्योधन, भीम, द्रौपदी, श्रीकृष्ण ही पौराणिक पात्र आहेत, मात्र कथा महाभारतातली नाही आहे, तर ती एक प्रचलित लोककथा आहे। या लावणीत द्रौपदीबद्दल कुचेष्टेनं बोलणाऱ्या दुर्योधनाला त्याच्या वर्मी लागेल असं उत्तर भीमानं कसं दिलं याचं वर्णन सांगितलेलं आहे। ही लावणी अशी आहे, अटोकाट एकोत्तरशे कौरव करून बसले सभा, सभेशी येता भीम दुर्योधन उठून राहे उभा, सन्माने शेजारी बसवून म्हणे माझ्या दुर्लभा, खरे सांग आज द्रौपदी आहे कोणाची वल्लभा, शब्दशस्त्र शत्रुचे लागती जशा आईच्या जिभा, क्रोध आवरून भीम ना बोले ना चाले मनसुभा। द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी, पाच पतींबरोबर ती संसार करत होती, त्यामुळं दुर्योधन मुद्दामच भीमाला विचारतो, खरं सांग आज द्रौपदी कोणाची वल्लभा आहे। हे ऐकून अपमानित झालेल्या भीमाला काय करावं ते सुचत नाही, राग आवरून तो गप्प बसतो, पण तो अपमान भीमाच्या जिव्हारी लागलेला असतो, त्यामुळं सूक्ष्म झाले शरीर असून या प्रताप अंगी बळी, भीमाची अवस्था पाहून श्रीकृष्ण भीमाला विचारतो, निज दासाचा सखा हरी तो गुज भीमाला पुसे, सूक्ष्म झाले उतरला चंद्र तुझा का दिसे। तेव्हा भीमाने त्यास सांगितले, सभेशी येता दुष्ट दुरात्मा हृदयी बाण लावितसे, द्रौपदी सेनी पाळी कुणाची नित्य दुर्योधन पुसे। त्यावेळी श्रीकृष्णाने भीमाला सांगितले की पाळी कुणाची, असे दुर्योधनाने विचारले तर त्याला शेषाची पाळी असे उत्तर दे। सवयीप्रमाणे दुर्योधनानं भीमाला चिडवलं, त्यावेळेला त्यानं श्रीकृष्णानं सांगितलेलं उत्तर दिलं। ते ऐकून दुर्योधन वरमला, त्यापुढं त्यानं भीमाला कधीही चिडवलं नाही। याचं कारण भीमानं श्रीकृष्णाला विचारलं तेव्हा जी कथा श्रीकृष्णानं त्याला सांगितली ती खूपच आगळी वेगळी अशी आहे। ती कथा काय आहे ते जाणून घेऊया एका ढंगदार लावणीनंतर। राधाबाई नाशिककर यांनी गायलेली एक ढंगदार अशी लावणी।

0: या लावणीपूर्वी आपण ऐकलं की श्रीकृष्णानं भीमाला सांगितलं की शेषाची पाळी असं तू उत्तर दे, तेव्हा या पाठीमागची कथा श्रीकृष्णानं भीमाला सांगितली ती अशी होती, पतिव्रता सती भानुमती आहे दुर्योधनाची राणी, प्रीतपतीची बसावी कुडे कपटधरी मनी, दुर्वासापून तेल भारिले ठेविली निज भुवनी, लाव मस्तकी वशतो होईल हरुशील बहुमनी, तेल लाविता महिवर पडता अपाय होईल हनी, आम्ही केले तेन मोडी ब्रह्मा संकटी पडशील झणी, तेल लाविता भूवर पडले गेले पाताळ भुवनी, शेषाचे मस्तकी लागता भुलला तो तत्क्षणी, नित्य ठेवनी दुर्योधनाला बांधून पलंगा स्थळ, भानुमतीला भोगून जातो दुष्टमनी तरमळी। अशा प्रकारे भीमाला दुर्योधनाचं वर्म समजलं, त्यामुळे दुर्योधन निरुत्तर झाला, असं हे अद्भुत रसपूर्ण आख्यान लिहून शाहीर परशुरामानं समाजातलं वास्तवच लोकांसमोर मांडलेलं आहे। दुसऱ्याची कुचेष्टा करणारी दुर्योधनासारखी दुष्ट प्रवृत्तीची माणसं समाजात असतात, दुसऱ्याच्या वर्मावर घाव घालण्यात त्यांना एक प्रकारचा आसुरी आनंद मिळत असतो, पण त्यांनाही त्याच प्रकारे उत्तर मिळालं तर मात्र ते मान वर करत नाहीत, दिव्याखालीही अंधार असतो हे लक्षात घेऊनच माणसानं वागावं, अशी ही बोधपर आख्यानपर लावणी पूर्वीच्या काळी शाहीर परशुरामांनी लिहून ठेवलेली आहे। बरे दर्शवते हो, याबरोबरच आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला। अभिराम सराफ आपला निरोप घेतोय, नमस्कार।
1: लावण्यरंग

ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. संध्याकाळचे 5 वाजतात. आता आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी आणि त्यानंतर 5:02 नादब्रह्म कार्यक्रमात नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम राजेंद्र देशमुख यांचं गायन आपल्याला ऐकता येईल. राग मुलतानी त्यांनी गायला आहे. पण आता आधी ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देश आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. मुंबईत काल झालेल्या महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8,57,452 रुपयांच्या गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार झाले. या गुंतवणुकीतून 2,91,000 अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गोळी झाडणाऱ्यासह 2 मुख्य संशयितांना आज रायगडमध्ये पेण इथून अटक केली. या प्रकरणात आणखी 2 जणांचा शोध सुरू आहे. हत्येमागचा उद्देश आणि शस्त्राचा शोध पोलीस घेत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 5 सुवर्णपदकांची कमाई केली. मुष्टीयुद्धात लवलीना बोर्गोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. परवीन हुडाने महिलांच्या

0: 65 किलो वजनी गटात तर पुरुषांच्या 62 किलो वजनी गटात सुजित कलकल यांनीही सुवर्णपदकं पटकावली तर 80 किलो वजनी गटात अंकुश पंघाल याने सुवर्णपदक पटकावलं आहे. तिरंदाजीत महिलांच्या रिकर्व सांघिक गटात अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड यांनी सुवर्णपदक जिंकलं. भारताकडे सध्या 15 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांसह 75 पदकं असून पदक तालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद्यब्रह्म. आज राजेंद्र देशमुख यांचं गायन आपल्याला ऐकत आहोत. राजेंद्र देशमुख यांनी गायलेला राग मुलतानी. विलंबित खेळाची बंदिश 1 तालात आहे. द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केलेली आहे. ऐकूया राजेंद्र देशमुख यांनी गायलेला राग मुलतानी.

0: राजेंद्र देशमुख यांनी गायलेला राग मुलतानी श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवर.

नमस्कार. हॅलो मित्र मैत्रिणींनो, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर निर्मित युवकांच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

युववाणी. युववाणीमध्ये आपण कित्येक विषयांवर बोलतो ना, कित्येक विषय ऐकतो. विषय आपल्या रोजच्या जगण्यातले असतात, कधी दुसऱ्या कोणाच्या जगण्यातले. विषय अगदी संगीत, गाणी, कविता, गप्पा असे असतात, आणि देश, समाज, खेळ आणि तरुणाई असेही. ह्यावरून आठवलं, सध्या जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारत

खेळाडू आपल्या दमदार कामगिरीने देशाचा तिरंगा अभिमानाने उंचावत आहेत. विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची कमाई करत आपल्या प्रतिभेची आणि अथक मेहनतीची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. आपल्या भारताच्या खात्यात आतापर्यंत 5 सुवर्ण, 21 रौप्य आणि 22 कांस्य अशी एकूण 48 पदके जमा झाली आहेत. क्रिकेट, कबड्डी, नेमबाजी, अथलेटिक्स, बॉक्सिंग, स्क्वॅश, वेट लिफ्टिंग अशा अनेक क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. किरण पहल, पुवम्मा माचट्टीरा, प्राची आणि विद्या रामराज यांच्या महिला संघाने 4x400 मीटर रिले स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलंय. सध्या देशात घडत असलेल्या घटना पाहता या देशासाठी देशाबाहेर घडणाऱ्या गोष्टी ऐकायला चांगल्या वाटतात.

बहादूर शास्त्रीजी यांची आज जयंती. संपूर्ण जग आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून अत्यंत आदराने साजरा करतोय. जेव्हा आपण महात्मा गांधी आणि त्यांच्या अहिंसा या तत्वाचा विचार करतो तेव्हा आजच्या जनजी आणि तरुण पिढीच्या मनात अनेकदा प्रश्न येतो. 21व्या शतकात या डिजिटल आणि अतिशय वेगाने धावणाऱ्या जगात अहिंसा खरोखरच लागू होते का? आपल्या विचारांमध्ये आणि वागण्यात अहिंसा असते का? आपल्या सोशल मीडियाच्या युगात जिथे एखाद्या गोष्टीवर लगेच रिॲक्ट होणं किंवा ट्रान्सफॉर्मेटिव्ह बदल घडून आणण्यासाठी आक्रमक होणे ही पद्धत मानली जाते, तिथे गांधीजींची अहिंसा आपल्याला काय शिकवू शकते? मला वाटतं अहिंसेबद्दल शांतपणे विचार केला आणि अहिंसा अवलंबली तर कित्येक सामाजिक आणि मानसिक त्रास कमी होऊ शकतील.

गांधीजींची अहिंसा म्हणजे केवळ युद्ध न करणे किंवा शांत बसणे नव्हे. अहिंसा हे दुर्बलांचे लक्षण नसून ते जगातले सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. मन, वाणी आणि कृती या तिन्ही स्तरांवर

दुसऱ्याचा द्वेष न करणं, समोरच्याचा आदर करणं आणि संघर्षाचा मार्ग संवादातून शोधणं म्हणजे अहिंसा. अहिंसा म्हणजे सत्याग्रह, सत्याचा आग्रह आणि स्वतःच्या विचारांवर ठाम राहण्याची प्रचंड मानसिक ताकद. त्यामुळे आजच्या तरुणाईसाठी अहिंसा ही एक ऍक्टिव्ह चॉईस असू शकते. आपल्या दैनंदिन आयुष्यात जेव्हा आपण सोशल मीडियावर ट्रोलिंग, द्वेष, रस्त्यावरचा किंवा कोणाचाही राग किंवा सोशल मीडियावरील आक्रमकता नाकारतो, तेव्हा आपण नकळतपणे अहिंसेचाच मार्ग स्वीकारलेला असतो. महात्मा गांधींचा तरुणाईवर आणि तरुण रक्तावर प्रचंड विश्वास होता. त्यांनी जेव्हा मिठाचा सत्याग्रह किंवा भारत छोडो आंदोलन पुकारलं, तेव्हा देशातील लाखो तरुण पुढे आले होते. गांधीजींचे एक प्रसिद्ध वाक्य आजही आपल्यासाठी अत्यंत मार्गदर्शक आहे. यू मस्ट बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड. म्हणजे जगात जो बदल तुम्हाला पाहायचा आहे तो आधी स्वतःमध्ये घडवून आणा. आजचा भारतीय तरुण जेव्हा स्वतःमध्ये बदल घडवून आणतो, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून नवीन उद्योग, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवतो, तेव्हा ती सुद्धा गांधीजींच्या विचारांचीच एक आधुनिक आवृत्ती असते. कारण स्वतःच्या पायावर उभे राहणे, स्वावलंबन आणि स्वदेशीचे आणि स्वदेशीची कास धरणे हेच गांधीजींच्या स्वराज्याचे मूळ तत्व होते.

आजच्या युगात तरुणाई समोर पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामान बदल ही खूप मोठी आव्हानं आहेत. गांधीजींनी 100 वर्षापूर्वी सांगितलं होतं, नेचर हॅज इनफ फॉर एव्हरीबडीज नीड पण नॉट फॉर एव्हरीबडीज ग्रीड. म्हणजे निसर्गाकडे प्रत्येकाची गरज भागवण्यासाठी पुरेसं आहे पण कोणाची हाव पूर्ण करण्यासाठी नाही. जेव्हा आजचा तरुण निसर्गाशी जुळवून घेतो, सेंद्रिय आणि नैसर्गिक उत्पादनांचा वापर करतो आणि पर्यावरणाचे रक्षण करतो, तेव्हा ती निसर्गाप्रती दाखवलेली अहिंसाच असते. अहिंसा म्हणजे आपल्या विचारात, शब्दात आणि कृतीत इतरांबद्दल आदर असणे. आजच्या स्पर्धेच्या युगात जिथे यश मिळवण्यासाठी कोणाला तरी मागे पाडावे लागते असा भ्रम पसरवला जातो, तिथे गांधीजींचे विचार आपल्याला सहकार्य आणि सह अस्तित्वाची शिकवण देतात. खरी प्रगती तीच असते जिथे समाजातील शेवटच्या घटकाचा विचार केला जातो. चला तर मग आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्व तरुण

इयम् आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम्।

श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन सगळीकडे पाळला गेला. खरं तर सगळेजण आपण बोलतो की सध्या हार्ट अटॅकचं वय आता खूप अलीकडे येत चाललंय. आपली सध्याची लाईफस्टाईल, स्ट्रेस याला कारणीभूत आहेत ही कारणं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. मग ती हृदय सुदृढ ठेवण्यासाठी ही लाईफस्टाईल आपण सुधारतो का, किंवा आपल्या हृदयाला काहीच आजार व्हायला नको म्हणून आपण स्वतःची काळजी घेतो का, का फक्त आपण काळजीच करत बसतो? श्रोते हो, आपलं हृदय सुदृढ ठेवण्यासाठी आपण काय काळजी घ्यायची, किंवा आपल्या हृदयाला काहीच आजार व्हायला नको म्हणून आपण काय काळजी घ्यायची, हे आणि यासारखे बरेच प्रश्न आपण आपल्या स्वस्थ भारत कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष नाबर यांना. डॉक्टर आशिष नाबर हे गेली 30 वर्ष हृदयरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

0: आहेत, तर आज आपण त्यांच्याकडून हृदयाच्या संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. डॉक्टर आशिष नावर, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: धन्यवाद सुजेता.
0: डॉक्टर, 29 सप्टेंबरला आपण जागतिक हृदय दिन पाळला, तर त्यानिमित्ताने आपण काय सांगाल?
1: सो वर्ल्ड हार्ट फेडरेशन हा वर्ल्ड हार्ट डे म्हणून सेलिब्रेट करते आणि प्रत्येक वेळी त्याची एक थीम असते. तर मला वाटतं 2024-2026 दरम्यानसाठी डोंट मिस अ बीट अशी थीम आहे. आणि त्याचा आपण अर्थ असा आहे की बऱ्याचदा लोकांना माहीत नसतं की हे जे त्यांना त्रास होत आहेत ते हृदयाशी निगडीत आहेत आणि मग ते ओव्हरलुक किंवा डिसमिस केले जातात किंवा डॉक्टरपर्यंत जाण्याची वेळ येत नाही. तर त्याच्याविषयीची जागरूकता निर्माण करणं आणि बरेचसे हृदयविकारांना किंवा हार्ट अटॅकला कारणीभूत असणारे जे रिस्क फॅक्टर्स ज्याला म्हणतात ते ओळखण्याविषयी लोकांना परत एकदा जागृत करणं, म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीस, पण त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तो ती थीम ठेवली आहे.
0: पण डॉक्टर, पण आपल्या हृदयाला काय आजार झालाय किंवा हृदयाच्या काय बारीक बारीक कुरकुरी सुरू झाल्यात हे आपण कसं ओळखायचं आणि त्या कुरकुरी नेमक्या कोणत्या असतात?
1: सो सर्वसाधारणपणे आपण असं म्हणू शकतो की जर तुम्हाला चालताना त्रास जाणवला की तुम्हाला दम लागतोय किंवा छातीत भरून येत आहे तर हे काहीतरी वेगळं आहे आणि हे काही आठवड्यांपासून किंवा महिन्यांपासून चालू झालंय तर नक्कीच कुठेतरी काहीतरी बिनसत आहे, म्हणजे हे लक्षात येणं गरजेचं आहे. बऱ्याचदा दम लागणं हे हार्टच्या विकनेसशी निगडीत असू शकतं, छातीत दुखणं हे हार्टच्या नसांच्या ब्लॉक्सशी निगडीत असू शकतं, किंवा धडधड जाणवणं किंवा नुसतंच कसं तरी वाटणं हे नाडी जलद होण्याशी निगडीत असू शकतं. नाडी हळू झाली तर लोकांना चक्कर येते, अंधार येतो किंवा पडतात. तर ह्या प्रकारचे कुठले जर त्रास नव्याने चालू झाले असतील विशेषतः तर मग ते एखाद्या तज्ञाकडे जाऊन त्याच्याविषयी थोडंसं जास्त तपासणी करून काय निदान आहे तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही सांगितलं की माणूस चक्कर येऊन पडतो तेव्हा नाडी हळू होते आपली किंवा हृदयात धडधड व्हायला लागते, दम लागतो चालताना, मग तर ह्या जाडीचा आणि हृदय याच्या आजाराचा काही संबंध आहे का की बारीक लोकांना सुद्धा हृदयाचे आजार होऊ शकतात?
1: राईट. सो बऱ्याचदा लोकांना वाटतं की वय झालं तर एवढा दम तर लागणारच किंवा वजन जास्त असेल तर एवढंच मी चालू शकणारच. हे बऱ्याचदा आपण ऍक्सेप्ट केल्यासारखं आपणच ठरवतो की हे आजाराचं काही लक्षण नाही, हे नॉर्मल आहे आणि त्यामुळे हा आजार नसावा. पण ते कितपत खरं आहे आणि खरंच आजार नाही आहे का हे तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आणि काही नसेल तर देखील मी म्हटलं तसं ते पण आश्वस्त होणं गरजेचं आहे, कारण नाहीतर आपण उगाच गरज नसताना आपली लाईफस्टाईल मर्यादित करायला चालू करतो. काही नाही हे देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, मग हृदयाला आपल्या कोणकोणते आजार होऊ शकतात?
1: बऱ्याचदा लोकांना हार्ट अटॅक हा एकच आजार माहित आहे. हार्ट अटॅक म्हणजे हार्टच्या नसामध्ये ब्लॉक झालं तर हार्टचा स्नायू त्याच्यामध्ये कामी येतो आणि दुखतं आणि त्याला हार्ट अटॅक म्हणतात. नसांच्या ब्लॉकमुळे येतो त्याला हार्ट अटॅक म्हणतात, किंवा नसांमध्ये ब्लॉक असेल तर चालताना दुखणं त्याला अंजायना म्हणतात. हा एक प्रकारचा झाला. दुसरा प्रकारचा आजार आहे की हार्ट वीक असणं. तर ते वीकनेस बहुतेक वेळा हार्ट अटॅकमुळे किंवा ब्लड प्रेशर, डायबिटीस अनेक वर्ष असल्यामुळे किंवा स्नायूचा स्पेसिफिक आजार असल्यामुळे येतो. सो हार्ट वीक असणं त्याला हार्ट फेलियर म्हणतात, म्हणजे ते वीक असल्यामुळे दम चालताना लागेल किंवा अति दम लागून ऍडमिट व्हायची वेळ येईल ह्याला हार्ट फेलियर म्हणतात. आणि तिसरा आजार आहे तो नाडींचे आजार, म्हणजे नाडी हळू झाली तर चक्कर येऊन पडणं किंवा नाडी जलद झाली तरी देखील चक्कर येऊ शकते किंवा धडधड जाणू शकतं हे नाडीचे आजार. तर हार्ट अटॅक म्हणजे हार्टच्या नसांचा, हार्ट फेलियर म्हणजे हार्टच्या पंपचा वीक असण्याचा आणि नाडीचे आजार ज्याच्यामुळे चक्कर येऊ शकते किंवा धडधड जाणू शकते. ब्रॉडली स्पीकिंग आपण असे तीन प्रकारचे आजार म्हणू शकतो.
0: अच्छा डॉक्टर, मग आता तुम्ही हार्ट वीक होतं हे कारण तुम्ही सांगितलं तर काय लक्षण आहे त्याची?
1: दम लागणं हे तीन कारणांनी असू शकतं. एक म्हणजे हार्टच्या नसामध्ये ब्लॉक असलं तरी प्रत्येक वेळी दुखतं असं सांगतच पेशंट्स येतात असं नाही. बऱ्याचदा वयस्क पेशंट्स किंवा डायबिटीस असणारे पेशंट्स हार्टच्या नसामध्ये ब्लॉक असण्यामुळे देखील दम लागतो.

0: म्हणतात. सो दुखत नाही त्यांना, पण दम लागतं. आणि दुसरं दम लागण्याचं कारण म्हणजे हार्टचं विकनेस असणं, जे आपण म्हटलं की विकनेस झालं की हार्टची पंपिंग कॅपॅसिटी कमी झाली की आपण तेवढ्या जोमाने चालू शकत नाही आणि दम लागतो म्हणतो, किंवा थकवा येतोय म्हणतो. आणि बऱ्याचदा हार्टमध्ये टणकपणा पण निर्माण होतो. ब्लड प्रेशर जर बरेच वर्ष असेल तर हार्टची जाडी वाढते आणि एक प्रकारे टणक होतं. म्हणजे रबर बॉलसारखं असलं हार्ट प्लास्टिक बॉलसारखं झालं, समजा उदाहरण द्यायचं तर त्या लोकांनाही दम लागतो. सो दम लागणं, एस्पेशली नव्याने दम लागायला चालू होणं, ही बाब जर लक्षात आली तर मग त्याची शहानिशा व्हायला पाहिजे.
1: अच्छा, आणि तुम्ही नाड्यांचे आजारही डॉक्टर सांगितले.
0: नाडी म्हणजे हार्ट बीट. हार्ट बीट जे आपण स्टेथोस्कोप ठेवून ऐकलं तर हार्ट बीट झाली, आणि आपण पल्सवर हार्ट ठेवला तर आपण हार्ट रेट म्हणतो. पण इफेक्टिव्हली नाडी म्हणजे हार्ट रेट, आणि ती हार्ट रेट ही एक ड्रायव्हर आहे आपली हार्टची पंपिंग कॅपॅसिटी नॉर्मल ठेवायला. म्हणजे समजा तुम्ही बसला असाल तर हार्ट रेट 60 ते 80 असेल, नाडी 60 ते 80 असेल, तुम्ही चाललात तर ती 90 ते 100 होईल, पळालात तर 120 ते 130 होईल. ही जी वाढ आहे ती नाडीची वाढ नॉर्मल आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे.
1: मग ही जी नाडीची धडधड आहे डॉक्टर, त्याच्याकडे आपण बारकाईने कसं लक्ष द्यायचं? म्हणजे
0: सो धडधड हा फार कॉमन वर्ड आहे. तर धडधड होते म्हणजे आपल्याला त्यावेळेचा ईसीजी लागतो, कारण तिथून आपल्याला कळतं की धडधड कुठल्या प्रकारची आहे. हार्टच्या वरच्या कप्प्यातून होणारी का खालच्या कप्प्यातून होणारी का हार्टमध्ये एक्स्ट्रा कनेक्शन असल्यामुळे होणारी, तर हे सगळं आपल्याला धडधडीच्या वेळी ईसीजी रेकॉर्ड झाला की कळतं. जर तुमची धडधड थोडक्या प्रमाणात असेल तर आजकाल थोडस सोपं झालंय. तुमची धडधड समजा अर्धा पाऊण तास चालणारी असेल आणि आठवड्यातनं 1-2 वेळा होणारी असेल तर होल्टर नावाची एक ईसीजी रेकॉर्डिंग इक्विपमेंट आहे, तर ती लावून आपण धडधड कॅप्चर करायला बघतो ईसीजीवर. जर तुमची धडधड जास्त वेळ चालली 1-1.5 तास तर जवळच्या नर्सिंग होममध्ये जाऊन लगेच ईसीजी रेकॉर्ड केलात तर आपल्याला लगेच डायग्नोसिस मिळतो आणि मग आपल्याला पुढे जायचा मार्ग सापडतो कुठल्या प्रकारची धडधड आहे त्या अनुषंगाने.
1: पण डॉक्टर, ही जी धडधड होती ती म्हणजे त्या पेशंटला सामान्य माणसाला सारखीच होते की थोड्या थोड्या वेळाने होते, म्हणजे कसं आपण त्याला मॉनिटर करायचं त्या धडधडीला?
0: हा फार महत्वाचा प्रश्न आहे सुचिता, कारण मी म्हटलं तसं दम लागणं आणि दुखणं हे लोक चालताना अनुभवतात आणि मग त्याविषयी ते नक्कीच लवकर सांगू शकतात. धडधड होते हे बऱ्याचदा त्यांना तेवढं लक्षात येत नाही, घबराट म्हणतात किंवा बेचैन वाटलं म्हणतात आणि मग त्यांना ते कळत नाही की हा धडधडीचा भाग आहे म्हणून. त्यामुळे ती ओळखणं कधी कधी लोकांना कठीण जातं आणि त्यामुळे बरेच वर्ष ते ती सहन करतात. आणि हे नाडी जलद होण्याचा आजार असेल हे ईसीजी केल्याशिवाय लक्षात येत नाही, त्यामुळे बऱ्याचदा त्यांना टेन्शन आलं म्हणून होतात अशा पद्धतीने ती कंप्लेन त्याला थोडक्यात कचऱ्याची टोपली दाखवली जाते असं म्हणू शकतो आपण. आणि मग योग्य निदानाला वेळ लागतो कधी कधी.
1: अच्छा डॉक्टर, आता असं म्हटलं जातं की आपल्या म्हणजे घरामध्ये कोणाला हार्ट अटॅक आला असेल समजा, किंवा ज्यांना बीपी असेल किंवा ज्यांना डायबिटीस असेल त्यांना ह्या शक्यता जास्त आहेत का?
0: हे खरंच आहे. म्हणजे आता वाढत्या वयाने बरोबर हार्टचे आजार होणं किंवा तरुण लोकांमध्ये अनुवांशिकतेमुळे लवकर आजार होणं हे काही गोष्टी आपल्याला माहीत आहेत, पण देर आर सर्टन अदर रिस्क फॅक्टर्स ज्याला म्हणतात की ते आपण जर कंट्रोलमध्ये ठेवले तर हा आजार होण्यापासून आपल्याला वाचता येतं किंवा ते पुढे ढकलता येतात म्हणा. सो त्याच्यामध्ये महत्वाचे 3 गोष्टी म्हणजे ब्लड प्रेशर आहे की नाही ते कळणं, असलं तर कंट्रोलमध्ये असणं, सेम डायबिटीस आहे की नाही ते डायग्नोज वेळेत होणं आणि त्याचा कंट्रोल चांगला असणं. तिसरी गोष्ट आहे की कोलेस्ट्रॉल, तुमचं लिपिड्स म्हणतो आपण त्याला, तर ते वेगवेगळ्या प्रकारचे त्या लिपिड्सचे भाग आहेत. एलडीएल कोलेस्ट्रॉल हा एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे त्या लिपिड्सचा की जो कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. या 3 गोष्टींचा परिणाम सगळ्यात जास्त असतो. त्याच्यानंतर हल्ली आपल्याला लक्षात आलंय की चांगली झोप, फिजिकल एक्झरसाइज आणि व्यायाम. सो व्यायाम, झोप आणि परत एकदा पॉल्युशन हा देखील एक महत्वाचा घटक झालाय आजारांमध्ये. अगेन पॉल्युशन बद्दल आपण फार थोड्या प्रमाणात काही करू शकतो, पण झोप, व्यायाम आणि अवॉइडिंग 2 अदर डेव्हिल्स, एक म्हणजे तंबाखू सेवन कुठल्याही पद्धतीने म्हणा, सिगरेट, विडी किंवा तंबाखू खाणं आणि अल्कोहोल, हे 2 गोष्टी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण आता म्हटल्या त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या हातात आहेत त्या कंट्रोल करणं.

0: तर त्याविषयी थोडीशी काळजी असणं गरजेचं आहे. हे ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि कोलेस्ट्रॉल हे जे गोष्टी आहेत त्या त्रासांशी त्यांचं ट्रीटमेंट निगडीत नाही आहेत. ते जे नंबर्स आहेत की ब्लड प्रेशर तुमचं 130-80 असायला पाहिजे, तुमचं डायबिटीस असेल तर ते 7 खाली, तुमचं HbA1c म्हणजे जे ॲव्हरेज शुगर येतं ते 7 खाली असायला पाहिजे, आणि लिपिड प्रोफाईलमध्ये LDL कोलेस्ट्रॉल हे जर तुम्ही हार्टचे पेशंट ऑलरेडी असाल तर इवन 40 आणि 50 खाली असायला पाहिजे. सो डॉक्टर्स तुमची ही औषधं वाढवणार जोपर्यंत ह्या टार्गेट लेवल्सवर आपण पोचत नाही, आणि त्यामुळे तुम्हाला जरी बरं वाटत असलं तरी हे नंबर्स त्यांच्या टार्गेट लेवल्स पर्यंत खाली आणणं गरजेचं आहे. कारण मग ह्या लोकांना परत हार्ट अटॅक येणं किंवा पहिल्यांदा हार्ट अटॅक येणं किंवा ओव्हरऑल आयुर्मान लांबणं हे या टार्गेट लेवल्सवर पोहोचण्याशी त्यांचा जवळचा संबंध आहे.
1: अच्छा, आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये येण्यासाठी लाईफस्टाईल चेंज करणं हेच गरजेचं आहे. कसे नंबर खाली येतात?
0: डेफिनेटली. सो आपण जेव्हा 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, एक आहे की तुम्ही व्यायाम करायला पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही कोलेस्ट्रॉल खाली आणू शकता. तुमचं खाण्याचे हॅबिट्स काय असायला पाहिजेत त्याच्यावर थोडंसं आपल्याला बोलायला पाहिजे, आणि तिसरे औषधं. सो खाण्याच्या हॅबिट्सबद्दल हवं तर थोडं बोलूया की जे व्हेजिटेरियन्स आहेत त्यांनी पालेभाज्या जास्त खायला पाहिजे, नंतर बीन्स म्हणजे आपले गवार ह्या सगळ्या गोष्टी आहेत,
1: शेंगा भाज्या ज्या आहेत
0: शेंगा भाज्या ज्या आहेत त्या जास्त खायला पाहिजेत. आपल्या गव्हर्नमेंटनी मिलेट्सवर जोर दिला आहे, बऱ्याच लोकांना माहीत असेल तर मिलेट्स म्हणजे काय की बाजरी, ज्वार, नाचणी, तर भाकऱ्यांमध्ये ह्यांचा वापर करून त्या करायला पाहिजेत. सो हे आपले व्हेजिटेरियन जे फूड आयटम्स आहेत किंवा आणखीन व्हेजिटेबल्समध्ये ते भाज्या जास्त वापरायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की तेलाचा वापर. सो सर्वसाधारणपणे आपण म्हणू शकतो की 1/2 किलो तेल माणशी महिन्याला, मग तुमच्या घरी किती लोकं आहेत त्याप्रमाणे ते ठरवा की याच्यावर जायचं नाही म्हणून. कारण रोज रोज काही आपण मोजून मापून जेवत नाही, पण आपण महिन्याचा विचार केला तरी आपण सगळं व्यवस्थित करू. तर ह्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल ठेवणं हे खाण्याच्या दृष्टीने गरजेचं. नॉन व्हेज लोकांसाठी त्यांनी जास्त करून व्हाईट मीट म्हणजे फिश किंवा चिकन जास्त बरं रेड मीटपेक्षा. तर अशा दृष्टीने हे खाण्याचे थोडेसे गोष्टी आहेत त्या कायम पाळण्याच्या गोष्टी आहेत आणि त्या तशा महत्वाच्या आहेत.
1: डॉक्टर, आता खाण्याबद्दल तुम्ही सांगितलं आणि बोलता बोलता तुम्ही मगासपासून व्यायाम याचा उल्लेख करताय, तर जिममध्ये जाणं म्हणजे व्यायाम की फक्त वॉक करणं हे सुद्धा चांगलं आहे?
0: करेक्ट. सो प्रत्येकाच्या ते थोडंसं वयावर आणि कॅपॅसिटीवर अवलंबून असतं. एक महत्वाची गोष्ट काय की तुम्ही अचानकपणे हाय लेवल हाय इंटेन्सिटीचा व्यायाम चालू करू नका. म्हणजे तुम्ही एवढे वर्ष काहीच केलं नाहीत आणि 1 जानेवारीला ठरवलं की आजपासून मी बेधडक व्यायाम चालू करणार, तर हे सडननेस जो असतो अचानकपणे तुमची एक्सरसाइज कॅपॅसिटी वाढवण्याचा जो निर्णय घेतलात तर त्या लोकांना बऱ्याचदा त्रास होण्याची शक्यता असते. तरुण लोक जिममध्ये नक्कीच जाऊ शकतात, बऱ्याचदा ट्रेनर्स त्यांना एनकरेज करतात इंटेन्सिटी वाढवायला व्यायामाची. तसा जर काही प्लॅन असेल तर अशा लोकांनी, आणि एस्पेशली जर त्यांना कुठले त्रास आधीपासून असतील किंवा हे रिस्क फॅक्टर जे आपण म्हटले ब्लड प्रेशर, डायबिटीस असतील, अशा लोकांनी एकदा मेडिकल तपासणी करून घ्यावी. त्याच्यामध्ये ECG असेल, त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर डायबिटीस मापणं असेल, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल बघणं असेल, त्याच्यामध्ये कदाचित स्ट्रेस टेस्ट करणं असेल, तर या सगळ्या गोष्टी केल्यावरच हाय इंटेन्सिटी एक्सरसाइजला जावं. कारण ज्यांना पूर्वीचा आजार आहे आणि जो लक्षात नाही आलाय अशा लोकांमध्ये अशा घटना घडण्याची शक्यता जास्त असते.
1: अच्छा,
0: पण रोजचा व्यायाम म्हटलं तर जे मध्यम वयीन असतात किंवा जास्त वयाचे असतात त्यांनी निदान 35 ते 40 मिनिटं जर ते चाललेत हलका घाम येईपर्यंत, एक त्याला मॉडरेट लेवल एक्सरसाइज म्हणूया, तर हा निदान 5 वेळा जरी आठवड्यात ना तुम्ही करू शकलात, 2-8 दिवस बिझी आहात बाकी दिवस केलात तर चांगलं गोष्ट आहे. आणि थोडं स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला हरकत नाही, म्हणजे जिममध्ये जाऊन एरोबिक्स केलेत वगैरे तर हरकत नाही, कारण ते मॉडरेट लेवल ऑफ एक्सरसाइज आहे. फक्त महत्वाचं काय की तुम्ही अचानक निर्णय घेऊन अचानक तुमची इंटेन्सिटी वाढू नका.
1: डॉक्टर, तुम्ही मगाशी बोलता बोलता झोपेविषयी बोललात की झोप फार महत्वाची आहे, पण सध्याची आपली लाईफस्टाईल हे बघता सगळ्यांची झोप पूर्ण होते असं नाही, तर काय तुम्ही सांगाल याबद्दल?
0: पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये घरच्या

0: महिलांमध्ये आणि पुरुष वर्गामध्ये पण कदाचित झोप कमी असते. थोडक्यात 7 ते 8 तास झोप तुमची होणं हे गरजेचं आहे. आणि आता आपल्याला जास्तीत जास्त लक्षात आलंय की झोप कमी होणं हे देखील हृदयाच्या आजारांसाठी महत्वाचं कारण आहे. बरेच वर्ष कदाचित आम्ही हृदयरोग तज्ज्ञ म्हणून तेवढा स्ट्रेस त्यावर इझिली देत नव्हतो, पण आता हे आम्ही फॉर्मली सांगतो, ॲडवाईस करतो की निदान 7 ते 8 तास झोप तुमची गरजेची आहे.
1: अच्छा डॉक्टर, आणि बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये असं होतं की ही सगळी कारणं, झोप अपुरी, आपली खाण्यापिण्याच्या वेळा बदललेल्या आहेत, स्टाईल बदललेली आहे, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून काही काही लोकांना ऍसिडिटीचा त्रास सुरू होतो. आणि मग काही जणांच्या बाबतीमध्ये असं होतं की त्यांना छातीत जळजळत असतं, छातीत दुखत असतं, तर कधीतरी ते ऍसिडिटी मला झाली आहे या नावाखाली ते अंगावरती काढतात. आणि त्याचा परिणाम कधी कधी असा होतो की त्यांना हार्ट अटॅक येतो किंवा डॉक्टरकडे जाईपर्यंत त्यांना हातामध्ये त्यांच्या वेळ नसतो. तर ही ऍसिडिटी आणि हार्ट अटॅक याच्यामध्ये कसं आपण तो मेळ साधायचा, कसं बरोबर त्याच्याकडे लक्ष ठेवायचं? खरंच ही ऍसिडिटी आहे की हार्टशी संबंधित काहीतरी आहे?
0: नाही, फारच अनफॉर्च्युनेट प्रॉब्लेम आहे की ऍसिडिटी म्हणजे पोटात वरच्या भागात मध्यभागी दुखणं बऱ्याचदा जेवल्यानंतर होतं, चालण्याशी काही संबंध नसतो. जेवून झोपलं तर तुम्हाला आंबट ढेकर येतात, ह्या सगळ्याला ऍसिडिटी म्हणतात. ती बरीच वर्ष चालू आहे. वेरेज जे नव्याने होतं की तुम्हाला छातीच्या खालच्या भागात, पोटाच्या वरच्या भागात अचानक दुखायला लागलं, घाम फुटला दरदरून, चक्कर आली, अस्वस्थ वाटलं, हे ऍसिडिटी नसण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे हे थोडंसं समजायला पाहिजे. आणि मग तसं जर तुम्हाला नव्याने काही वेळापूर्वी चालू झालं असं जाणवलं तर मग ECG शिवाय त्याला पर्याय नाही. कारण जोपर्यंत आपण ECG काढत नाही तोपर्यंत काय बेतलं आहे ते आपल्याला 100% सांगता येत नाही. आणि त्यामुळे बऱ्याचदा हे लोक जेव्हा कॅज्युअल्टीत येतात तेव्हा ECG पहिला ECG सरळ सरळ दाखवू शकतो की हार्टचा प्रॉब्लेम आहे की नाही. कधी कधी परिस्थिती फसवी ठरते, पहिला ECG मध्ये एवढं लक्षात येत नाही पण तरी हार्टचं डॉक्टरांना शंका आहे, मग आपल्याला दुसरा तिसरा ECG अर्ध्या तासाने काढून किंवा मग ब्लड टेस्ट ऑन द स्पॉट करून कन्फर्म करायला लागतं की हा हार्ट अटॅक सदृश परिस्थिती आहे की नाही ते. त्यामुळे हे खरं आहे तू म्हणतेस ते की पोटात वरच्या भागात दुखणं याला ऍसिडिटी म्हणून कधी कधी एवढं निग्लेक्ट केलं जातं की आपण हार्टची मोठी दुर्घटना होऊ घातली आहे हे आपण मिस करू शकतो.
1: अच्छा, पण डॉक्टर ठीक आहे, तुम्ही आता बोलताना सांगितलं की वय झालंय, आपल्याला चालताना दम लागतोय, कदाचित हार्टशी संबंधित दम सुद्धा असू शकतो, पण तरुण मुलांच्या बाबतीमध्ये हे आपण कसं काय ग्राह्य धरायचं की त्यांची काही तरुण मुलांची लक्षणं काही वेगळी दिसतात का तुम्हाला?
0: सो ऍक्च्युली तरुण लोक हे त्रास जास्त सहज सांगू शकतात कारण त्यांची लाईफस्टाईल ऍक्टिव्ह असते. नुसतं बसलं तर मी म्हटलं तसं लक्षात येत नाही, पण ही मुलं ऍक्टिव्ह असणार, ट्रेनने प्रवास करणार किंवा फुटबॉल खेळणार, काही ऍक्टिव्हिटी स्केल त्यांची जास्त असते आणि त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम खरं तर त्यांच्या लक्षात लवकर यायला पाहिजे. लवकर आला की मग आपल्याला ECG, एको आणि ह्या तपासण्या लवकर करायला पाहिजेत. अगदी तरुण लोक असले किंवा अगदी तरुण मुलं असली तर त्यावेळी हार्ट अटॅक हा विषय कदाचित नसतो, पण बरेचसे आजार हे अनुवांशिक असतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये हार्ट वीक असणं किंवा हार्टची जाडी जास्त असणं किंवा वालचा आजार असणं असे काही गोष्टी असल्या तर मग आपल्याला एको ECG एकोवरच बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतात. त्यामुळे ते हृदयरोग तज्ज्ञाकडे जाणं किंवा फिजिशियनकडे जाणं आणि त्याची शहानिशा चालू करणं, तपासण्या चालू करणं हे गरजेचं होऊन जातं.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, जाता जाता हा शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे की हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर आणि सडन कार्डियक अरेस्ट याच्यात नेमका फरक काय आहे?
0: सो हे खरं आहे की 1/3 जवळजवळ ज्या डेथ्स होतात जगभरात त्या हार्ट रिलेटेड आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा डेथ्स ह्या हार्ट अटॅकमुळे होतात. आपण थोडंसं म्हणलं होतं की जेव्हा हार्टच्या नसामध्ये, हार्टच्या ब्लड सप्लायमध्ये अचानक ब्लॉक येतो तेव्हा हार्ट अटॅक येतो. बहुतेक वेळा त्यावेळी लोकांना छातीत दुखतं. हार्ट फेलियर हे हार्टच्या विकनेसमुळे दम लागणं, याच्यासाठी डॉक्टर ही परिभाषा वापरतात की हार्ट फेलियर आहे. लोकांना परत एकदा ते समजत नाही, हार्ट फेलियर म्हणजे सगळं संपलं असं काहीतरी अर्थ होतो. नाही, हार्ट फेलियर म्हणजे हार्टच्या विकनेसमुळे किंवा हार्टच्या टणकपणामुळे दम लागणं, त्याला हार्ट फेलियर म्हणू शकतो आपण ब्रॉडली.

0: तो की नाडी अचानक जलद होते आणि ती 250 ते 300 पर्यंत जाते. इमॅजिन करा, नॉर्मल 60 ते 80 असते. मग ह्यावेळी ही लोक कोसळतात. आणि जर तुम्हाला आजूबाजूला कोणी असा व्यक्ती नसेल जो CPR म्हणजे कार्डिओ पल्मनरी रिससिटेशनची जाण ज्याला आहे, इमिजिएटली मसाज करू शकतो आणि अटेम्प करू शकतो की बाबा आपण त्या फास्ट हार्ट रेट जो होतो त्याला बहुतेक वेळा शॉकची गरज लागते. तर तुम्ही एअरपोर्ट्सवर वगैरे बघितलं असेल की डिफिब्रिलेटर्स अव्हेलेबल असतात, पण हे सर्वसाधारणपणे सगळीकडे अव्हेलेबल नाही आहे. आणि सडन कार्डियक अरेस्टचा असा प्रॉब्लेम आहे की आजही आणि इवन डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये 95% लोक ही सगळी व्यवस्था असूनही की तिथपर्यंत ॲम्ब्युलन्स पोहोचेल वगैरे तरी 95% लोक दगावतात. आणि त्यामुळे इथे महत्वाचं आहे की CPR ट्रेनिंग हे आपल्याला शाळा कॉलेजांमध्ये पासून शिकवायला पाहिजे. आणि शॉक देण्यासाठी डिफिब्रिलेटर्स हे जर जागोजागी उपलब्ध पुढे करून देता आले तर त्या विकसित भारतामध्ये आपल्याला या डेथ्स सडन कार्डियक अरेस्टमुळे कमी करता येतील.
1: अच्छा, पण मुळात डॉक्टर आपल्याला आपल्या हृदयाला काही व्हायलाच नको, ते सुदृढ राहायला हवं, यासाठी आपण काय काळजी घ्यायची? आणि ज्यांना असं म्हणतात की 3 अटॅक्स येतात, तिसऱ्या अटॅकला माणूस जातो, पण पहिलाच अटॅक आला समजा चुकून, तर त्या पेशंटने काय काळजी घ्यायची आणि एकंदरीतच आपण सगळ्यांनी काय काळजी घ्यायची?
0: हार्ट अटॅक येऊन गेला किंवा हार्ट अटॅक येऊ नये, दोन्हीसाठी साधारणपणे ज्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणतो आपण त्या तेच आहेत की ब्लड प्रेशर, डायबिटीस, कोलेस्ट्रॉलचा कंट्रोल, स्मोकिंगपासून कम्प्लिटली दूर, कम्प्लीट बंद चालू असेल तर, अल्कोहोल नॉट एनकरेज्ड, पण ज्याला मॉडरेटमध्ये सवय असेल त्याचं नियमित थोड्या प्रमाणात असेल तर ठीक आहे, पण अल्कोहोलमुळे हार्ट बरं होतं असं काही नाही आहे. जेवणामध्ये जे चरबीयुक्त पदार्थ असतात ते कमी, आणि दुसरं म्हणजे व्यायाम, झोप, ह्याही दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ज्याच्याविषयी आपण थोडंसं बोललोच आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि हॉबीज, सोशलायझेशन, ह्या सगळ्या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत की ते इमोशन्स आपले व्यवस्थित राहतात, इमोशनल कोशंट म्हणतात त्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित करू शकलो तर आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स चांगल्या प्रमाणे घेतल्यात म्हणता येतील. आणि ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे अर्थात त्यांच्यासाठी तर आपण एक प्रोग्रॅमच करू शकतो की त्यांचा फॉलोअप अतिशय महत्वाचा आहे की त्यांनी वेळोवेळी डॉक्टरकडे जाणं, ती औषधं घेणं, सो दॅट पुढे परत असं होऊ नये म्हणून ते महत्वाचं आहे.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर आशिष नाबर, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना हार्ट संबंधित आजाराची माहिती दिली. मुळात हा हार्टला काही आपल्या व्हायलाच नको, म्हणून काय काळजी घ्यायची हे खूप मोलाचं मार्गदर्शन आपण केलं. तर आपल्या आकाशवाणीतर्फे, सगळ्या श्रोत्यांतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. नवी दिल्लीसह राज्यभरात विविध पक्ष आणि संघटनांचं आंदोलन. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना एफडीएकडून पुन्हा निलंबित. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, मुष्टीयुद्धात 4, महिला हॉकी आणि तिरंदाजीत 1-1 सुवर्णपदक. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त आज देशभरात दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी विजय घाट इथं त्यांना आदरांजली वाहिली. यानिमित्त राज्यातही अनेक ठिकाणी अभिवादन कार्यक्रम झाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. मुंबईतल्या मणिभवन परिसरात आयोजित स्वच्छता अभियानात मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कुलाब्यातल्या इंदिरा डॉक इथं झालेल्या स्वच्छता अभियानात भाग घेतला. धारावी एक्सपिरियन्स सेंटरमुळे धारावीकरांच्या मनात पुनर्विकासाविषयी असलेल्या शंका, अफवा, गैरसमज आणि अपूर्ण माहितीला आळा बसून विश्वासाचं वातावरण निर्माण व्हायला मदत होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या केंद्रात आजच्या धारावीच्या स्वरूपासह भविष्यातली घरं, कार्यस्थळं, रस्ते, खुली मैदानं आणि सामाजिक पायाभूत सुविधांचं प्रत्यक्ष तसंच डिजिटल दर्शन घडणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या आवडेल तिथं कोठेही प्रवास पास योजनेतला पास आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना पास काढण्यासाठी प्रत्यक्ष आगारात जावं लागणार नाही. या योजनेअंतर्गत दिला जाणारा 4 आणि 7 दिवस

0: त्यांचा पास आता महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तसंच मोबाईल ॲपवरून काढता येणार आहे. हा पास प्रिंट किंवा मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात दाखवता येईल. राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली आहे. त्यांना सचिव पदाचा कार्यभार अध्यक्षांच्या संमतीनं इतर अधिकाऱ्यांकडे सोपवून राज्य सरकारच्या सेवेत रुजू होण्याचे आदेश सरकारनं काल रात्री जारी केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीच्या सचिवांना हटवण्याचं आश्वासन दिलं होतं. देशासह राज्याच्या विविध भागात विविध पक्षांनी आणि संघटनांनी आज आंदोलनं केली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: काँग्रेस जनता पार्टीनं मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केलं. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, अभिनेत्री शबाना आझमी, संगीतकार विशाल ददलानी यांच्यासह विविध मान्यवरांनी या आंदोलनात उपस्थिती नोंदवली. पोलिसांनी परवानगी नाकारूनही तरुणाई मोठ्या संख्येनं घोषणांचे फलक आणि तिरंगा ध्वज घेऊन इथं जमली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. जेन नेक्स्ट मुंबई या नावानं काही तरुणांनी काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून मुंबईत मंत्रालयाजवळ आंदोलन केलं. आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी संस्थेच्या व्यवस्थापनावर जबाबदारी निश्चित करणं आणि संचालकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयआयटी मुंबईच्या काही विद्यार्थ्यांनी उपोषणाला सुरुवात केली. नेट पेपरफुटीचा मुद्दा मध्येच अर्धवट सोडून काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके इतर मुद्द्यांकडे वळल्याच्या निषेधार्थ लातूरमध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटानं आंदोलन केलं. एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं त्याला पाठिंबा दिला आहे. यवतमाळमध्ये दुष्काळाची मदत ताबडतोब देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनीही उपवास ठेवला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी विविध विद्यार्थी संघटना आणि आम आदमी पक्षानं नवी दिल्लीत आंदोलन केलं. पोलिसांनी जंतरमंतरवरून सुमारे 700 जणांना ताब्यात घेतलं.
0: सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातल्या वडकी इथल्या गोदामाचा औषध विक्री आणि वितरण परवाना पुन्हा रद्द केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली. यापूर्वी 27 ऑगस्ट रोजी एफडीएनं रिएक्टिन प्लस या गोळ्यांच्या पॅकेजिंग, साठवणूक, दस्तऐवजीकरण आणि औषधं परत मागवण्याच्या प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्यानं या गोदामावर कारवाई केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत विभागानं यापूर्वीची कारवाई मागे घेतली. त्यानंतर एफडीए पुणे विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी काल हा नवीन आदेश जारी केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला भरधाव ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गोळी झाडणाऱ्यासह 2 मुख्य संशयितांना आज रायगडमध्ये पेण इथून अटक केली. या प्रकरणात आणखी 2 जणांचा शोध सुरू आहे. हत्येमागचा उद्देश आणि हत्याराचा शोध पोलीस घेत आहेत. नाशिक पोलिसांनी आज 2 बांगलादेशी पुरुषांना अटक केली आहे. हे दोघे 5 ते 7 वर्षांपासून पंचवटीतल्या फुलेनगर परिसरात राहत होते. मजुरी करणाऱ्या या दोघांकडे बनावट आधार कार्डही आढळून आलं आहे. मुंबईतल्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेनं वायू प्रदूषण नियंत्रण आणि अंमलबजावणी कृती आराखडा 2026 तयार केला आहे. त्यानुसार प्रत्येक विभागात किमान 10 प्रदूषण हॉटस्पॉट निश्चित करून त्यांच्यावर नियमित देखरेख ठेवली जाणार आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 6 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. भारताकडे सध्या 16 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांसह 76 पदकं असून पदकतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात चीनला 1-0 हरवत सुवर्णपदक मिळवलं. या विजयामुळे भारताला 44 वर्षांनंतर या स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं असून हॉकी संघाचं 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्थानही निश्चित झालं आहे. मुष्टियुद्धात भारतीय खेळाडूंनी आज 4 सुवर्ण पदकांची कमाई केली. लवलीना बोरगोहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात, परवीन हुडाने महिलांच्या 65 किलो वजनी गटात, सुजित कलकल याने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात,

0: आणि अंकुश पंघाल याने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या तिरंदाजीत रिकव सांघिक गटात अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड यांनी सुवर्णपदक जिंकलं. मिश्र रिकव सांघिक तिरंदाजी प्रकारातही कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या रिकव सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्य पदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिनं कांस्य पदक जिंकलं. सेपाक टॉकरा प्रकारात भारताने पुरुषांच्या क्वाडन स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेटमध्ये उद्या होणाऱ्या 20 षटकांच्या अंतिम सामन्यात भारताची गाठ पाकिस्तानची पडेल. हा सामना उद्या सकाळी 10:30 सुरु होईल. दरम्यान आशियाई स्पर्धांच्या परवा होणाऱ्या समारोप सोहळ्यात भारताची महिला ध्वजवाहक म्हणून नेमबाज नीरू धांडा हिची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत नीरूने 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावलं आहे.
1: धर्म आणि राष्ट्र हे परस्परांवर अवलंबून आहेत. एकाचं अस्तित्व असेल तरच दुसऱ्याचं अस्तित्व टिकून राहतं, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मुंबईत केलं. जग विविध विरोधाभास, संघर्ष आणि टोकाच्या विचारसरणींमुळे अनेक आव्हानांना सामोरं जात आहे. या परिस्थितीत मानवतेला मार्गदर्शन करण्याची क्षमता भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरेत आहे, त्यामुळे जग आज भारताकडे आशेने पाहत आहे, असं ते म्हणाले. भारतानं आपल्या ज्ञानाचा प्रसार कधीही अन्य देशांवर आक्रमण करून किंवा सक्तीनं धर्मपरिवर्तन घडवून केलेला नाही. उलट मानव कल्याणाच्या निस्वार्थ भावनेतून भारतानं आपलं ज्ञान जगाला दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं पुण्यात अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र उभारायला मंजुरी दिली आहे. डेक्कन कॉलेजमध्ये हे केंद्र स्थापन केलं जाईल. हिंगोली जिल्ह्यात असलेलं औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर येत्या 5 तारखेपासून दुरुस्तीच्या कामासाठी 1 महिना बंद राहणार आहे. नाशिक महानगरपालिकेनं मॉल, मल्टीप्लेक्स हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पेट्रोल पंप तसंच व्यावसायिक संकुलं आणि अन्य खासगी आस्थापनांमधली महिलांची स्वच्छतागृह विनामूल्य खुली करण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून महिला आणि मुलींसाठी स्वच्छ सुरक्षित स्वच्छतागृहांची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. नवी दिल्लीसह राज्यभरात विविध पक्ष आणि संघटनांचं आंदोलन. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना FDA कडून पुन्हा निलंबित. आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, मुष्टीयुद्धात 4, महिला हॉकी आणि तिरंदाजीत 1-1 सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज महात्मा गांधी यांची जयंती. हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणूनही पाळला जातो. गांधीजींनी अहिंसेला केवळ हिंसा न करण्याचा मार्ग मानला नाही, तर संघर्षावर मानवी मूल्यांच्या आधारे तोडगा काढण्याचा मार्ग मानला. मात्र आज जग एका वेगळ्याच वास्तवाला सामोरं जात आहे. रशिया युक्रेन युद्ध, पश्चिम आशियात संघर्षाची धग आणि अण्वस्त्र सज्ज राष्ट्रांमधील तणावामुळे संपूर्ण जगाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सातत्यानं संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून संघर्ष सोडवण्याची भूमिका मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर वसुधैव कुटुंबकम आणि अहिंसा या दोन विचारांच्या आधारे भारत जागतिक शांतता आणि कल्याणासाठी मांडत असलेल्या भूमिकेबाबतचा उहापोह आपण आज करणार आहोत. श्रोते हो, हिंसेनं विरोधकाचा पराभव करण्याऐवजी सत्य, प्रेम, संवाद आणि अहिंसेच्या मार्गानं संघर्षाचा तोडगा शोधावा हा महात्मा गांधींचा विचार आजच्या काळात खूपच महत्वाचा ठरतोय. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी यंदाच्या अहिंसा दिनाच्या संदेशातही वाढत्या तणावाच्या काळात संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून दरी कमी करण्याचं आवाहन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही परराष्ट्र धोरणात संवाद आणि कूटनीतीवर सातत्यानं भर दिला आहे. नुकत्याच झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेतही आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या संदर्भात संवाद, कूटनीती, संघर्ष प्रतिबंध आणि शांततामय तोडगा यावर भर देण्यात आला. भारताच्या या भूमिकेबद्दल अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक हर्षद भागवत.
1: युक्रेन रशिया युद्ध हे आता चौथ्या वर्षात येऊन ठेपलेलं आहे आणि तरीही या दोन्ही शक्ती, एकीकडे रशिया असेल आणि दुसरीकडे युरोपीय राष्ट्र असतील जे युक्रेनला समर्थन करतात, ते कोणीही मागे हटायला तयार नाहीयेत. त्यामुळे क्रूड ऑइल, अनेक जीवनावश्यक वस्तू यांची स्थिती अतिशय विचित्र झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलांच्या किमती स्थिर न राहिल्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था आता डबघाईला येण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे आपण अखा

0: देशांमध्ये बघितलं असेल की पॅलेस्टाईनच्या हमास पासून चालू झालेल्या युद्धाची सुरुवात आता इराण अमेरिका यांनी घेतलेली आहे आणि आज चौथ्या महिन्यामध्ये हे युद्ध पोहोचलेले आहे. तरीही हे युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अनेक देशांनी मध्यस्थीचे प्रयत्न केलेले आहेत. या प्रदेशात शांतता नांदावी यासाठी भारत सुद्धा प्रयत्न करत आहेत. भारताचे माननीय पंतप्रधान मोदी यांनी वेळोवेळी इस्रायल आणि इराण यांना सुद्धा संदेश देऊन सांगितलेला आहे की युद्ध हा अंतिम पर्याय नाही. आपण गेल्या महिन्यात सुंदर असे ब्रिक्स देशांची शिखर परिषद आपल्या नवी दिल्ली येथे आयोजित केली. या शिखर परिषदेच्या निमित्ताने जगातील महत्वाचे नेते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, साऊथ आफ्रिकेचे अध्यक्ष, संयुक्त अरब अमिरात यासारखे 17 ते 18 देशांचे मोठमोठे राजनैतिक नेते अध्यक्ष आपल्या राजधानीमध्ये तळ ठोकून होते. आणि यावेळी सुद्धा भारताने अहिंसेचा पुरस्कार करून दहशतवादाला कोणत्याही प्रकारे खतपाणी घालता येणार नाही, दहशतवादाचं समर्थन करता येणार नाही आणि आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो आहोत, अशा प्रकारचा संदेश उर्वरित जगाला दिलेला आहे. आता परवाच संपलेल्या युनोच्या म्हणजे संयुक्त राष्ट्र महासंघाच्या सभेमध्ये आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी तर ठासून सांगितलं आहे, म्हणजे गांधीजींचंच वाक्य त्यांनी या परिषदेच्या समारोप प्रसंगी वापरलेलं आहे, ते म्हणजे देर इज नो वे टू पीस अँड पीस इज द ओनली वे. हे त्या प्रकारचं वाक्य त्यांनी संयुक्त राष्ट्रसभेच्या आमसभेत भाषण करताना उच्चारून या सर्व जगाला एक संदेश दिलेला आहे की दहशतवाद किंवा युद्ध हे अंतिम पर्याय असू शकत नाही, तर शांतता हाच एक अंतिम पर्याय आहे.
1: श्रोते हो, महात्मा गांधींसाठी शांतता म्हणजे केवळ युद्ध नसणं नव्हतं. शांतता म्हणजे मनात द्वेष नसणं आणि मतभेद असले तरी संवादाची दारं खुली ठेवणं हे होतं. गांधीजींच्या विचारांचा केंद्रबिंदू होता अहिंसा. अहिंसा म्हणजे केवळ शस्त्र न उचलणं नव्हे तर अन्यायाला विरोध करतानाही हिंसेचा मार्ग न स्वीकारणं. गांधीजींचा हा संदेश भारतापुरता मर्यादित नव्हता, तो संपूर्ण मानवजातीसाठी होता. भारताकडून दिल्या जात असलेल्या विश्वकल्याणाच्या संदेशाबाबत अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने.
2: आज महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधींनी जी महत्वाची काही तत्व सांगितली त्यातलं विश्वशांती आणि विश्वकल्याण हे तत्व फार महत्वाचं आहे आणि अर्थातच ते कोणत्याही प्रकारच्या युद्धाचा आक्रमणाचा एका अर्थाने निषेध करणारं तत्व आहे. या तत्वाच्या दृष्टीने भारताने गेल्या काही वर्षांमध्ये कशी वाटचाल केली आहे याचा जर आपण आढावा घेतला तर गेल्या 12 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कायमच जगामध्ये विश्वशांतीची भूमिका ठामपणे मांडलेली दिसते. गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर जगामध्ये 3 मोठे सशस्त्र संघर्ष सुरू झाले, त्याच्यातला एक अमेरिकेने इराणवर केलेला हल्ला, दुसरं रशिया आणि युक्रेन यांचं चालू असलेलं युद्ध आणि तिसरं इस्रायलने पॅलेस्टीनशी छेडलेलं युद्ध. या तिन्ही युद्धांच्या बाबत भारतानं कोणाचीही एकाची बाजू न घेता विश्वशांतीचा पुरस्कार केला आणि ती भूमिका मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय ठामपणा दाखवला. रशियामध्ये त्यांनी जाऊन हे युद्धाचं युग नाहीये, हा काळ युद्धाचा नाहीये असं पुतीन यांनाही ऐकवलं आणि त्याच वेळेला त्यांनी ट्रम्प यांनाही शांततेचं आवाहन केलं होतं की युक्रेनला होणारा शस्त्र पुरवठा मित्र राष्ट्रांनी आणि अमेरिकेने थांबवायला हवा. त्याचप्रमाणे अमेरिकेने इराणवर जो हल्ला केला त्याचाही भारताने वेळोवेळी निषेध केला. या भूमिकेमागची जी मूळ संकल्पना आहे ती जगा आणि जगू द्या हे जे महात्मा गांधींचं तत्व होतं त्या तत्वाला अनुसरून असणारी भूमिका आहे. वसुधैव कुटुंबकम हा जो मंत्र आहे तो भारतानं G20 अध्यक्षपदावरून सगळ्या जगाला पुन्हा एकदा दिला. G20 हा 20 देशांचा समूह आहे आणि त्या समूहाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना भारताचे प्रतिनिधी म्हणून नरेंद्र मोदी असं म्हणाले होते की आता आपण एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य हा मंत्र लक्षात ठेवला पाहिजे. अर्थातच हा मंत्र महात्मा गांधींनी आपल्याला दिलेला आहे. दहशतवादाला विरोध करणं महत्वाचं असतं याचं कारण दहशतवाद हा शांततेनं जगण्याचा अधिकार हिरावून घेतो. एका अर्थाने जर अहिंसेच्या तत्वाचं खरंखुरं पालन व्हायचं असेल तर कोणत्याही प्रकारचा दहशतवाद हा ठामपणे मोडून काढायला पाहिजे. म्हणजे भारताने ज्या पद्धतीने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद मोडून काढला त्यामागे सुद्धा हे शांततेचं आणि एका अर्थाने विश्वकल्याणाचं तत्व आहे की जर शांतता राखण्यामध्ये कोणी अडसर बनत असेल तर त्यांचा बंदोबस्त आपल्याला केला पाहिजे. पण त्याच वेळेला पाकिस्तानवरती ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपण कारवाई

0: केली, तेव्हा ती आवश्यक तेवढी कारवाई करून भारतानं ती कारवाई थांबवली. म्हणजे याच्यामध्ये युद्धखोरी भारतानं दाखवली नाही, मात्र योग्य त्या प्रमाणामध्ये विश्वशांती येण्यासाठी किंवा भारतीय उपखंडामध्ये शांतता आणण्यासाठी जे आवश्यक होतं ते मात्र केलं. भारतानं कायमच जगामध्ये विस्तारवादाला विरोध केलाय आणि विस्तारवाद हा नेहमी विश्वशांतीच्या विरोधात जाणारा, विश्वशांतीला धक्का लावणारा असा हा घटक असतो.
1: श्रोते हो, वसुधैव कुटुंबकम म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे. या भावनेत प्रत्येक व्यक्ती, समाज, देश आणि निसर्ग यांच्याशी आपलेपणानं वागण्याचा संदेश आहे. भेदभाव आणि संघर्ष बाजूला ठेवून परस्पर सहकार्य, करुणा आणि सर्वांच्या कल्याणाचा मार्ग स्वीकारणं हाच या विचाराचा खरा अर्थ आहे. भारत या विचारांचा खरा अनुयायी आहे. भारताच्या मानवतावादी धोरणाबद्दल अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने.
0: भारतानं कायमच जगामध्ये विस्तारवादाला विरोध केलाय आणि विस्तारवाद हा नेहमी विश्वशांतीच्या विरोधात जाणारा, विश्वशांतीला धक्का लावणारा असा हा घटक असतो. महात्मा गांधींची तत्व सांगताना या मोदी सरकारच्या काळामध्ये दोन ठिकाणी गांधीजींचं चांगलं स्मारक झालेलं आहे. त्याच्यातलं एक म्हणजे जपानमध्ये ज्या वेळेला G7 ही परिषद झाली, त्या परिषदेच्या वेळेला महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण हिरोशिमा इथे झालं. तर हिरोशिमाचं ऐतिहासिक महत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे तिथे महात्मा गांधींचा शांततेचा संदेश देणारा पुतळा उभारणं हे महत्वाचं होतं. त्याचप्रमाणे आतापर्यंत युनोमध्ये महात्मा गांधींचा पुतळा नव्हता आणि तो पुतळा सुद्धा मोदी सरकारच्या काळामध्ये तिथे बसवण्यामध्ये आलेला आहे. अण्वस्त्र प्रसारबंदीबाबत भारताने जी भूमिका कायम घेतली की आम्ही अण्वस्त्राचा पहिल्यांदा वापर करणार नाही आणि एका अर्थाने ते केवळ एक डिटरंट म्हणून वापरू, आम्ही नो फर्स्ट यूज असं जे म्हणतात तत्व ते भारताने वारंवार जाहीर केलं आणि त्याच्यामागे सुद्धा शांततेचाच विचार आहे. दुसऱ्या बाजूला सगळ्या जगाचा जर आपण विचार केला तर ज्या देशांकडे विकसित देशांनी दुर्लक्ष केलंय त्या देशांमध्ये अशांतता निर्माण होणं हे सगळ्या जगाच्या दृष्टीने एका अर्थाने हानिकारक असतं किंवा धोकादायकही असतं. भारताने गेल्या काही वर्षांमध्ये आफ्रिका खंडाकडे ज्या पद्धतीने लक्ष दिलंय किंवा G20 या राष्ट्रसमूहामध्ये आफ्रिकेतल्या देशांना ज्या प्रकारे सहसदस्यत्व दिलंय, ते सगळं एका अर्थाने विश्वशांतीची जी एकूण व्यापक संकल्पना आहे त्या संकल्पनेला मदत करणार असं आहे. आता आपण याच्या पलीकडे जाऊन मानवतावादी दृष्टिकोनातून भारताने जी पावलं टाकली त्यांच्याकडे बघूया. ज्या वेळेला साथीचे रोग आले त्यावेळेला भारताने 50 जास्त देशांना त्वरेनं मदत पाठवली. आज सुद्धा जगामध्ये कुठेही कोणतंही संकट आलं तर त्या संकटाच्या वेळेला धावून जाणारा पहिला देश हा भारत असतो. म्हणजे युद्धग्रस्त असलेल्या युक्रेन असो, सुदान असो, येमेन असो, या सगळ्या देशांमधून केवळ भारतानं भारतीय नागरिकांना वाचवलं नाही तर इतर अनेक देशांच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची कामगिरी भारतीय हवाई दलाने आणि भारतीय सैन्याने केलेली आहे. आता हा सगळा एकूण जर विचार केला तर भारताची जी पूर्वापार चालत आलेली भूमिका आहे किंवा एका अर्थाने महात्मा गांधींच्या तत्वप्रणालीमधून जी एक प्रकारची भूमिका अधोरेखित होते ती विश्वशांतीची, विश्वकल्याणाची, विश्वबंधुत्वाची, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची, सर्वांच्या अडचणीमध्ये मदत करण्याची आणि यत्र विश्वम भवती एकनिडम, म्हणजे जिथं सगळं विश्व हे एका घरट्यासारखं आहे, आपण सगळे एकमेकांचे बांधव आहोत, या प्रकारचं जे तत्व आणि तत्वज्ञान महात्मा गांधींनी सांगितलं त्याला अनुसरून भारत सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये आपली वाटचाल चालू ठेवली आहे. आणि मला असं वाटतं की महात्मा गांधींना यापेक्षा जास्त चांगली कृती रूपानं आदरांजली वाहणं शक्य नाही आणि भारताची ही जी वाटचाल पुढच्या काळातली आहे ती गांधीजींनी घालून दिलेल्या सगळ्या विचारांच्या प्रकाशामध्येच चालू राहील अशी आशा वाटते.
1: श्रोते हो, महात्मा गांधींचा अहिंसेचा विचार म्हणजे केवळ युद्ध टाळणं नाही, तो विचार आहे शांततेचा, साधेपणाचा, निसर्गाचा आदर करण्याचा आणि सर्वांच्या कल्याणाचा. गांधीजींच्या याच विचारांनाच भारत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या स्वरूपात जगासमोर मांडत आहे. पर्यावरणाचं रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पाणी आणि वीज जपून वापरणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, गरजेपुरत्याच वस्तू वापरणं, अशा छोट्या सवयीतूनही आपण निसर्गाचं रक्षण करू शकतो. हाच संदेश मिशन लाईफ मधून जगाला दिला जात आहे. तसंच योगच्या माध्यमातून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याची शिकवण दिली जात आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या पौष्टिक आणि पारंपरिक धान्याचं महत्व पुन्हा जगासमोर आणण्याचा भारताचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर आयुषच्या माध्यमातून आयुर्वेद आणि भारतातील पारंपरिक आरोग्य पद्धतींची ओळख जगाला करून दिली जात आहे. महात्मा गांधी यांनी अंगीकारलेल्या या गोष्टी प्रधानमंत्री मोदी धोरणात्मक स्वरूपात मांडत असून त्यांचं अनुकरण करण्याचा संदेश जगाला देत आहेत. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.

0: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा वार माझा शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार श्रोते हो, आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 10 भाद्रपद शके 1948 अर्थात 2 ऑक्टोबर 2026। आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात मजूर टंचाईच्या काळात भात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे महत्व। याविषयी डॉक्टर सुयोग खोसे विषयतज्ञ कृषी अभियांत्रिकी विभाग कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी सांगितलेली माहिती सादर करते आहेत धीरज केदारी।
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण भात शेतीतील अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। विषय आहे भात शेतीतील यांत्रिकीकरण, मजूर टंचाईच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाची साथ। महाराष्ट्रातील कोकण, पूर्व विदर्भ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर तसेच पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे, अहमदनगर अशा काही भागांमध्ये भात हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे हे एक महत्वाचे पीक असून ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्येही त्याचे मोठे योगदान आहे। मात्र गेल्या काही वर्षात शेतीसमोर अनेक नवी आव्हाने उभी राहिली आहेत। शेतीकामासाठी मजूर वेळेवर उपलब्ध होत नाहीत, मजुरीचा खर्च सातत्याने

ने वाढत आहे, तर दुसरीकडे पावसाचे बदलते स्वरूप आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे शेतीची कामे योग्य वेळी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. अशा परिस्थितीत शेतीमध्ये आधुनिक यंत्राचा वापर हा पर्याय नसून काळाची गरज बनली आहे. पूर्वी भात शेतीमधील बहुतांश कामे पूर्णपणे मानवी श्रमावर अवलंबून होती. नांगरणी, चिखलणी, रोप लागवड, तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, कापणी आणि मळणी अशा प्रत्येक टप्प्यावर मोठ्या प्रमाणात मजूर लागत असत. त्यामुळे कामांना विलंब होणे, खर्च वाढणे आणि त्याचा उत्पादनावर परिणाम होणे हे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत होते. परंतु आज परिस्थिती बदलली आहे. मात्र भात उत्पादनाच्या जवळपास प्रत्येक टप्प्यासाठी विविध प्रकारची यंत्रे आणि अवजारे उपलब्ध झाली आहेत. या यंत्रांच्या वापरामुळे केवळ श्रमांची बचत होत नाही, तर शेतीची कामे वेळेत पूर्ण होतात, उत्पादन खर्च कमी होतो आणि पिकाचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम बनते. योग्य वेळी केलेले प्रत्येक शेतीकाम उत्पादन वाढीसाठी महत्वाचे ठरते आणि त्यामध्ये यांत्रिकरणाची भूमिका अत्यंत मोलाची आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील लहान व तुकड्यांमध्ये विभागलेल्या शेतजमिनी लक्षात घेऊन अनेक लघु कृषी यंत्रे विकसित करण्यात आली आहेत. त्यामुळे अगदी अल्पभूधारक शेतकरी देखील आपल्या गरजेनुसार या यंत्रांचा वापर करून शेती सुलभ आणि किफायतशीर करू शकतो. यांत्रिकरणाचा विचार करताना भात लागवडीची आधुनिक पद्धतीचाही उल्लेख आवश्यक ठरतो. पारंपरिक पद्धतीमध्ये रोपवाटिकेत तयार केलेली रोपे मुख्य शेतात पुनर्लागवड केली जातात आणि संपूर्ण हंगामात शेतात पाणी कायम साठवले जाते. ही पद्धत आजही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते, मात्र त्यामध्ये पाण्याचा वापर तुलनेने अधिक होतो. यासाठी AWD अर्थात अल्टरनेट वेटिंग अँड ड्राईंग ही पद्धत उपयुक्त ठरत आहे. या तंत्रामध्ये शेत कायम पाण्याखाली न ठेवता गरजेनुसार पाणी दिले जाते, त्यामुळे पाण्याची बचत होते आणि उपलब्ध स्रोतांचा अधिक कार्यक्षम वापर करता येतो. याचप्रमाणे SRI अर्थात सिस्टम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन या पद्धतीमध्ये कमी वयाची रोपे, योग्य अंतरावर लागवड, नियंत्रित पाणी व्यवस्थापन आणि कोर्नो विडरच्या सहाय्याने आंतरमशागत यावर भर दिला जातो. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होते, फुटव्यांची संख्या वाढते आणि उत्पादन क्षमतेत सुधारणा होते. मजूर टंचाई आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन डायरेक्ट सीडेड राईस DSR या पद्धतीलाही शेतकरी पसंती देत आहेत. या पद्धतीमध्ये रोपवाटिका करण्याची गरज नसते. भाताचे बियाणे थेट ओळीत पेरले जाते, त्यामुळे लागवडीचा खर्च आणि मजुरांची आवश्यकता कमी होते. थेट पेरणीसाठी सीड ड्रिल, मल्टीक्रॉप प्लांटर, राईस सीडर आणि ड्रम सीडर यांसारखी यंत्रे प्रभावीपणे वापरली जातात. ओळीत पेरणी झाल्यामुळे पुढील तण नियंत्रण, खत व्यवस्थापन आणि पिकांचे निरीक्षणही अधिक सोपे होते. शेतकरी मित्रांनो, भात शेतीतील यांत्रिकीकरण हे केवळ कापणी किंवा लागवडीपुरते मर्यादित नाही. जमिनीची मशागत करण्यापासून ते मळणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आज आधुनिक यंत्र वापरले जाते. या यंत्रांचा योग्य वापर केल्यास वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होऊन उत्पादन क्षमता वाढवणे शक्य होते. तर आता आपण भात शेतीतील प्रत्येक टप्प्यावर वापरल्या जाणाऱ्या यंत्रांची माहिती क्रमाने समजून घेऊ. सर्वप्रथम पाहूयात जमिनीची प्राथमिक मशागत आणि त्यामध्ये पॉवर टिलरचे महत्व. कोणत्याही पिकाच्या चांगल्या उत्पादनाचा पाया हा योग्य मशागतीमध्ये असतो. भात शेतीमध्ये जमिनीची योग्य तयारी केल्यास रोपांची वाढ चांगली होते, पाण्याचे व्यवस्थापन सुलभ होते आणि पुढील सर्व शेतीकामे अगदी अधिक सोपी होतात. महाराष्ट्रातील बहुतांश भात क्षेत्रे ही लहान आकाराची आहे. डोंगर उतारावरील किंवा अरुंद बांधांनी विभागलेली असल्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या ट्रॅक्टरचा वापर करणे शक्य होत नाही. विशेषतः कोकण सारख्या भागात पाणथळ जमीन आणि लहान शेत तुकडे असल्यामुळे हलक्या आणि बहुउपयोगी यंत्रांची गरज अधिक जाणवते. अशा परिस्थितीत 8 ते 15 अश्वशक्ती म्हणजेच HP क्षमतेचा पॉवर टिलर हा लहान शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने साथीदार ठरतो. या यंत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याला विविध प्रकारचे जोड साधने सहज बसवता येतात. रोटावेटर, कल्टिवेटर, पडलर अशा अवजारांच्या मदतीने एकाच यंत्राद्वारे अनेक शेतीकामे करता येतात. त्यामुळे स्वतंत्र यंत्रावर खर्च करण्याची गरज कमी होते आणि वेळेचीही मोठी बचत होत आहे. पॉवर टिलरच्या सहाय्याने प्राथमिक नांगरणी, दुय्यम मशागत, ढेकळे फोडणे, जमीन भुसभुशीत करणे, सुरुवातीचे तण नियंत्रण, शेतातील वाहतूक तसेच आवश्यकतेनुसार पाणी पंप चालवण्यासारखी विविध कामे करता येतात. त्यामुळे हे यंत्र वर्षभर विविध शेतीकामांसाठी उपयोगी पडते. त्याचा आर्थिकदृष्ट्याही चांगला फायदा शेतकऱ्यांना होतो. जमिनीची मशागत पूर्ण झाल्यानंतर भात लागवडीतील पुढचा अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे चिखलणी, ज्याला इंग्लिशमध्ये पडलिंग असे म्हणतात. भात लागवडीमध्ये चिखलणीला विशेष महत्व आहे. चिखलणीमुळे जमिनीतील पाण्याची झिरप कमी होते, जमिनीमध्ये पाण्याचा साठा अधिक काळ टिकून राहतो आणि रोपाच्या मुळांना वाढीसाठी अनुकूल वातावरण मिळते. याशिवाय तणांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होते. पूर्वी हे काम बैलाच्या सहाय्याने किंवा पारंपरिक लाकडी अवजाराने केले जात होते.
मात्र आज आधुनिक यांत्रिकीकरणामुळे हेच काम कमी वेळात

आणि अधिक परिणामकारक पद्धतीने करता येते. पॉवर टिलरला पडलर अटॅचमेंट जोडून चिखलणी सहज करता येते. त्यामुळे माती आणि पाणी यांचे एक समान मिश्रण तयार होते आणि रोप लागवडीसाठी आदर्श गादी तयार होते. काही शेतकरी चिखलणीपूर्वी किंवा चिखलणीनंतर पॉवर विडर वापरून उरलेली ढेकळे फोडतात आणि शेताचा पृष्ठभाग समतल करतात. यामुळे रोप लागवड अधिक सुलभ होते आणि पुढील पाणी व्यवस्थापनही प्रभावीपणे करता येते. अशा प्रकारे योग्य मशागत आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेली चिखलणी ही यशस्वी भात लागवडीसाठी मजबूत पायाभरणी ठरते. आता आपण पुढील महत्वाचा टप्पा पाहूया, तो म्हणजे रोपवाटिका व्यवस्थापन. भात लागवडीमध्ये निरोगी आणि जोमदार रोपे तयार करणे हे चांगल्या उत्पादनाचे पहिले पाऊल मानले जाते, कारण रोपांची गुणवत्ता जितकी चांगली असेल तितकी पुढील लागवड यशस्वी होण्याची शक्यता वाढते. पारंपरिक पद्धतीमध्ये शेतातील सपाट जमिनीवर रोपवाटिका तयार करून त्यामध्ये भाताच्या बियांची पेरणी केली जाते. साधारणपणे 20 ते 25 दिवसांची रोपे तयार झाल्यानंतर ती हाताने उपटून मुख्य शेतात पुनर्लागवड केली जाते. ही पद्धत आजही अनेक ठिकाणी वापरली जाते, मात्र रोपे उपटताना त्यांच्या नाजूक मुळांना इजा होण्याची शक्यता असते. तसेच रोपे उपटणे, त्याची वाहतूक करणे आणि मुख्य शेतात लागवड करणे या सर्व कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता भासते. परिणामी खर्च वाढतो आणि कामे वेळेत पूर्ण करणेही अनेकदा कठीण होते. मात्र यांत्रिकीकरणामुळे या टप्प्यातही मोठा बदल घडून आला आहे. यांत्रिक ट्रान्सप्लांटरच्या वापरासाठी विशेष प्रकारची रोपवाटिका तयार केली जाते, तिला मॅट नर्सरी असे म्हणतात. यांत्रिक लागवडीच्या यशामागे या मॅट नर्सरीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. या पद्धतीमध्ये पॉलिथिन शीट किंवा विशेष ट्रेमध्ये अतिशय पातळ मातीचा थर तयार करून त्यावर बियांची पेरणी केली जाते. योग्य पाणी आणि अन्नद्रव्य आणि त्यांची निगा मिळाल्यामुळे रोपांची वाढ एकसमान होते. काही दिवसांत रोपांची मुळे एकमेकांत गुंफली जाऊन गालीच्या सारखा एक सलग थर तयार होतो, यालाच मॅट असे म्हणतात. ही रोपे ट्रान्सप्लांटरमध्ये सहज बसवता येतात, त्यामुळे यंत्राद्वारे लागवड करताना रोपे अडकत नाहीत किंवा तुटत नाहीत. परिणामी लागवड अधिक वेगाने, अचूक आणि एकसारखी करता येते. कमी वेळेत मोठे क्षेत्र लागवडीखाली आणणे शक्य होते आणि मजुरांवरील अवलंबित्व लक्षणीयरित्या कमी होते. मॅट नर्सरीमध्ये तयार झालेली रोपे सामान्यतः कमी वयाची, निरोगी आणि एकसमान वाढलेली असतात, त्यामुळे मुख्य शेतात लागवड केल्यानंतर ती लवकर स्थिरावतात आणि जोमाने वाढतात. याशिवाय प्रत्येक रोपामधील अंतर, लागवडीची खोली आणि एका ठिकाणी लावल्या जाणाऱ्या रोपांची संख्या एकसारखी राखता येते. यामुळे पिकांची वाढ एकसमान होते, सूर्यप्रकाशाचा योग्य उपयोग होतो आणि अन्नद्रव्यांसाठी रोपांमध्ये अनावश्यक स्पर्धा निर्माण होत नाही. याचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे पुढील तण नियंत्रण, खत व्यवस्थापन आणि इतर अंतर्मशागतीची कामे अधिक सुलभ होतात, त्यामुळे शेतीचे व्यवस्थापन अधिक वैज्ञानिक, कार्यक्षम आणि किफायतशीर बनते. रोपवाटिका योग्य पद्धतीने तयार झाल्यानंतर पुढील महत्वाचा टप्पा म्हणजे रोप लागवड. भात शेतीमध्ये सर्वाधिक श्रम, वेळ आणि मजुरांची आवश्यकता असणाऱ्या कामामध्ये रोप लागवडीचा अग्रक्रम लागतो, त्यामुळे या टप्प्यामध्ये यांत्रिकीकरणाचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होतो. पारंपरिक पद्धतीमध्ये रोपवाटिकेतून रोपे हाताने उपटून मुख्य शेतात लावली जातात. हे काम विशेषतः महिलांकडून केले जाते. अनेक तास पाणथळ शेतामध्ये वाकून उभे राहून लागवड करावी लागत असल्यामुळे मोठा शारीरिक ताण येतो. याशिवाय या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता भासते. सध्याच्या मजूर टंचाईच्या परिस्थितीत वेळेवर मजूर उपलब्ध होणेही अनेकदा कठीण जाते. परिणामी लागवड उशिरा होते आणि त्याचा थेट परिणाम पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर होऊ शकतो. पारंपरिक लागवडीमध्ये आणखी एक मर्यादा म्हणजे प्रत्येक रोपामधील अंतर, लागवडीची खोली आणि एका ठिकाणी लावल्या जाणाऱ्या रोपांची संख्या यामध्ये एकसारखापणा राखणे कठीण जाते. काही ठिकाणी रोपे खूप जवळ लावली जातात तर काही ठिकाणी खूप जास्त अंतर राहते, त्यामुळे सूर्यप्रकाश, हवा आणि अन्नद्रव्यांचा समतोल वापर होत नाही आणि पिकाची वाढ काही प्रमाणात असमान दिसून येते. या सर्व समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून पॅडी ट्रान्सप्लांटर हे आधुनिक यंत्र आज भातशेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले आहे. विशेषतः महाराष्ट्रातील लहान आणि मध्यम क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी 4 ओळींचा वॉक बिहाइंड पॅडी ट्रान्सप्लांटर अतिशय उपयुक्त ठरत आहे. या यंत्राद्वारे फेरीत 4 ओळींमध्ये एकाच वेळी रोप लागवड करता येते. यंत्राद्वारे प्रत्येक रोप योग्य खोलीवर लावले जात असल्यामुळे संपूर्ण शेतात एक समान रोप लागवड साध्य होते. या यंत्राचा प्रभावी वापर करण्यासाठी मॅट नर्सरीमध्ये तयार केलेली रोपे वापरली जातात. साधारणपणे 1 ते 5 एकर क्षेत्र असलेल्या तसेच तुकड्यांमध्ये विभागलेल्या जमिनीसाठी हे यंत्र विशेष उपयुक्त मानले जाते. यांत्रिक पद्धतीने लागवड केल्यामुळे अनेक फायदे मिळतात. सर्वप्रथम रोपे समान अंतरावर असल्यामुळे प्रत्येक रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश, हवा आणि
अन्नद्रव्य उपलब्ध होतात.

त्यामुळे रोपांची वाढ जोमदार होते, फुटव्यांची संख्या वाढण्यास मदत मिळते, पिकाची वाढ एकसमान असल्यामुळे संपूर्ण शेताचे व्यवस्थापन अधिक सुलभ होते. याशिवाय रोपांमधील निश्चित अंतरामुळे पुढील तण नियंत्रणाची कामही अधिक प्रभावीपणे करता येतात. कोनोविडर आणि पॉवर विडर यांसारख्या यंत्रांचा वापर सहज शक्य होतो. त्यामुळे खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड रोग निरीक्षण आणि इतर अंतरमशागतीची कामेही अधिक सोपी आणि कार्यक्षम बनतात. सर्वात महत्वाचे म्हणजे पॅडी ट्रान्सप्लांटरच्या वापरामुळे रोप लागवडीसाठी लागणाऱ्या मजुरांवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणावर कमी होते. कमी वेळेत मोठ्या क्षेत्राची लागवड पूर्ण करता येते. त्यामुळे योग्य कालावधीत लागवड पूर्ण होऊन पिकाच्या उत्पादन क्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो. शेतकरी मित्रांनो, आपल्या भागातील लहान आणि तुकड्यामध्ये विभागलेल्या भात शेतीचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आणखी एक अभिनव तंत्रज्ञान विकसित केले आहे. ते म्हणजे बॅटरीवर चालणारे दोन ओळींचे भात ट्रान्सप्लांटर. या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मॅट नर्सरीची आवश्यकता नसते. पारंपरिक पद्धतीने तयार केलेली भाताची रोपेही या यंत्रामध्ये लावता येतात. कमी वजन, बॅटरीवर चालणारी रचना, लहान शेतामध्ये सहज वापर आणि महिलांनाही सोपे संचालन ही या यंत्राची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. सध्या या यंत्राच्या क्षेत्रीय चाचण्या सुरू असून भविष्यात कोकण आणि तत्सम भागातील लघु शेतकऱ्यांसाठी हे यंत्र अत्यंत उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे. अशा प्रकारे पॅडी ट्रान्सप्लांटरमुळे मजुरांची बचत, वेळेची बचत, एकसमान आणि अचूक रोप लागवड, अधिक फुटवे निर्मिती, तसेच खत, पाणी आणि तण व्यवस्थापन अधिक कार्यक्षमपणे करणे शक्य होते. त्यामुळे भात शेतीतील यांत्रिकीकरणामध्ये या यंत्राला अत्यंत महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. रोप लागवड यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर भात शेतीतील पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे तण व्यवस्थापन. भाताच्या पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत तणांचे नियंत्रण योग्य वेळी करणे अत्यंत आवश्यक असते, कारण तणांमुळे पिकाशी पाणी, अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश आणि जागेसाठी स्पर्धा निर्माण होते. यामुळे भाताच्या रोपांची वाढ खुंटते, फुटव्यांची संख्या कमी होते आणि शेवटी उत्पादनात घट होऊ शकते. म्हणूनच तण नियंत्रणाकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. पूर्वी तण काढण्यासाठी हाताने खुरपणी केली जात असे. हे काम अत्यंत कष्टाचे असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर लागतात. आजच्या मजूर टंचाईच्या परिस्थितीत ही पद्धत खर्चिक आणि वेळखाऊ ठरत आहे. मात्र भातशेतीतील यांत्रिकीकरणामुळे आता तण व्यवस्थापनालाही प्रभावी आणि श्रम बचत करणारी यंत्र उपलब्ध झाली आहेत. विशेषतः SRI पद्धतीने किंवा पॅडी ट्रान्सप्लांटरच्या सहाय्याने ओळीत लागवड केलेल्या भात शेतीमध्ये ही यंत्रे अतिशय प्रभावीपणे वापरता येतात. यामध्ये सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल तो कोनोविडरचा. हे मानवी शक्तीवर चालणारे साधे, कमी खर्चिक आणि अत्यंत उपयोगी असे अंतर्मशागत अवजार आहे. भाताची लागवड ओळीत केलेली असल्यास दोन ओळीमधील तण सहज काढण्यासाठी याचा वापर केला जातो. कोनोविडरचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. सिंगल हँडल कोनोविडर हे वजनाने हलके असून एकाच व्यक्तीद्वारे सहज चालविता येतात. लहान क्षेत्र, अरुंद शेत तुकडे किंवा लहान शेतकऱ्यांसाठी हे उपयुक्त ठरते. तर डबल हँडल कोनोविडर दोन्ही बाजूंनी पकड मिळत असल्यामुळे संतुलन अधिक चांगले राहते. त्यामुळे मोठ्या क्षेत्रात काम करणे सोपे होते आणि दीर्घकाळ वापर केल्यानंतरही तुलनेने कमी थकवा जाणवतो. कोनोविडरचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे तण उपटून ते जमिनीतच मिसळले जाते. त्यामुळे ही तणे हिरव्या खताप्रमाणे कार्य करतात आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविण्यास मदत करतात. त्याचबरोबर जमिनीची वातायनता सुधारते, मुळांना अधिक हवा मिळते, मुळांची वाढ जोमदार होते आणि फुटव्यांची संख्या वाढण्यास मदत मिळते. अशा प्रकारे एकाच वेळी तण नियंत्रण, जमिनीचे आरोग्य आणि पिकाची वाढ या तिन्ही बाबींमध्ये सुधारणा होते. शिवाय रासायनिक तणनाशकांवरील अवलंबित्वही काही प्रमाणात कमी करता येते. मोठ्या क्षेत्रासाठी अधिक वेगाने तण नियंत्रण करण्यासाठी पॉवर विडर हे आधुनिक यंत्र अत्यंत उपयुक्त ठरते. हे लहान इंजिनावर चालणारे यंत्र असून विशेषतः यांत्रिक लागवड केलेल्या भात शेतीमध्ये त्याचा प्रभावी वापर केला जातो. पॉवर विडरचा वापर केल्यामुळे कमी वेळेत अधिक क्षेत्रातील तणांचे नियंत्रण करता येते. या यंत्रामध्ये उभे राहून काम करता येत असल्यामुळे शारीरिक श्रम लक्षणीयरित्या कमी होतात. विशेषतः महिला शेतकऱ्यांसाठी हे यंत्र तुलनेने अधिक सोयीचे आणि सुलभ आहे. तण नियंत्रणासोबतच जमिनीचा वरचा थर हलका भुसभुशीत होतो, त्यामुळे मुळांच्या वाढीस पोषक वातावरण तयार होते आणि पिकाची वाढ अधिक जोमदार होते. भाताचे पीक परिपक्व झाल्यानंतर शेतीतील सर्वात महत्वाचा आणि अंतिम टप्पा म्हणजे कापणी. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने कापणी केल्यास शेतकऱ्यांच्या अनेक महिन्यांच्या परिश्रमाचे योग्य फळ मिळते. काढणीस उशीर झाल्यास धान्यगळ होते, पक्षी उंदरांमुळे नुकसान होणे किंवा अवकाळी पावसामुळे पिकांची गुणवत्ता खालावणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य वेळेत कापणी

पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असते. परंतु कापणीच्या हंगामात मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवते. एकाच वेळी अनेक शेतांमध्ये कापणी सुरू असल्यामुळे मजुरीचा खर्च वाढतो आणि वेळेवर मजूर मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत कापणीच्या कामात यांत्रिकीकरणाचा वापर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. ज्या भागामध्ये मोठे यंत्र वापरणे शक्य नसते, विशेषतः कोकणातील डोंगर उतारावरील किंवा लहान आणि तुकड्यांमध्ये विभागलेल्या शेतामध्ये, तेथे सुधारित हात अवजारांचा वापर उपयुक्त ठरतो. यामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित वैभव विळा विशेष उल्लेखनीय आहे. या सुधारित विळ्यामध्ये दातेदार पाते वापरण्यात आले असल्यामुळे पारंपरिक विळ्याच्या तुलनेत कमी श्रमात आणि अधिक वेगाने कापणी करता येते. हातावरील ताण कमी होतो, कामाची कार्यक्षमता वाढते आणि जमिनीलगत कापणी करता येत असल्यामुळे पीक अवशेषांचे व्यवस्थापनही अधिक सुलभ होते. लहान आणि मध्यम क्षेत्रातील भातीत शेतीसाठी वॉक बिहाइंड रिपर हे आधुनिक कापणी यंत्रही प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे. हे यंत्र चालत्या व्यक्तीद्वारे नियंत्रित केले जाते. याच्या सहाय्याने भाताची जमिनीलगत कापणी केली जाते आणि कापलेले पीक एका बाजूला व्यवस्थित ओळीमध्ये ठेवले जाते. त्यामुळे पुढील बांधणी आणि मळणीची कामे अधिक जलद आणि सोपी होतात. विशेषतः कोकणासारख्या भागात जिथे काढणीच्या काळात पावसाचा धोका कायम असतो, तेथे कमी वेळेत मोठे क्षेत्र कापून घेण्यासाठी हे यंत्र अत्यंत उपयोगी ठरते. अशा प्रकारे सुधारित विळा असो किंवा ऑग बिहाइंड रिपर या दोन्ही साधनामुळे कापणीची गती वाढते, श्रम आणि वेळेची बचत होते, तसेच मजुरांवरील अवलंबित्व कमी होते. आपल्या शेताच्या आकारमानानुसार आणि स्थानिक परिस्थितीनुसार योग्य साधनांची निवड केल्यास कापणी अधिक कार्यक्षम आणि कमी नुकसानात पूर्ण करता येते. कापणीनंतर पुढील महत्वाचा टप्पा म्हणजे मळणी, म्हणजेच कणसामधून धान्य वेगळे करणे. पूर्वी हे काम हाताने किंवा बैलांच्या पायाखाली कणसे तोडून केले जात असे. या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वेळ लागत असे, श्रम अधिक लागत आणि धान्याचेही नुकसान होत असे. आज यांत्रिकीकरणामुळे मळणीची प्रक्रिया अधिक वेगवान, स्वच्छ आणि कार्यक्षम झाली आहे. विविध क्षमतेचे पॅडी थ्रेशर यंत्रे उपलब्ध असल्यामुळे शेतकरी आपल्या गरजेनुसार योग्य यंत्रांची निवड करू शकतात. लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी पेडल ऑपरेटेड पॅडी थ्रेशर हा कमी खर्चिक आणि सोपा पर्याय आहे. हे यंत्र मानवी शक्तीवर चालते. पायाने पेडल फिरून कणसांमधील धान्य वेगळे केले जाते. वीज आणि इंधनाची आवश्यकता नसल्यामुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी हे यंत्र अत्यंत उपयुक्त ठरते. याशिवाय पॉवर ऑपरेटेड पॅडी थ्रेशर, इंजिन चालित पॅडी थ्रेशर, एक्सियल फ्लो थ्रेशर, तसेच इन्व्हर्टेड चेन कन्व्हेयर प्रकारचे थ्रेशर ही आधुनिक यंत्रे मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत. विशेषतः मोठ्या क्षेत्रासाठी एक्सियल फ्लो थ्रेशर अधिक कार्यक्षम मानले जाते. या यंत्रांच्या मळणीसोबतच धान्याची प्राथमिक स्वच्छताही केली जाते, त्यामुळे पुढील प्रक्रिया अधिक सुलभ होते. काही भागांमध्ये कापणी आणि मळणी ही दोन्ही कामे एकाच वेळी करणारे कंबाईन हार्वेस्टर वापरले जाते. मात्र महाराष्ट्रातील लहान आणि तुकड्यांमध्ये विभागलेल्या भात शेतीसाठी स्वतंत्र पॅडी थ्रेशर ही अधिक व्यवहार्य आणि किफायतशीर यंत्रे ठरतात. पॅडी थ्रेशरच्या वापरामुळे कमी वेळेत अधिक क्षेत्राची मळणी करता येते, धान्याचे नुकसान कमी होते, स्वच्छ धान्य मिळते आणि मजुरांवरील अवलंबित्वही मोठ्या प्रमाणावर कमी होते. विशेषतः कापणीनंतर अल्पावधीत मळणी पूर्ण करणे आवश्यक असताना ही यंत्रे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरतात. त्यामुळे भात उत्पादन साखळीतील शेवटच्या टप्प्याचे यांत्रिकीकरण यशस्वीरित्या साध्य होत आहे. शेतकरी मित्रांनो, भात शेतीतील यांत्रिकीकरणाचा प्रवास आता केवळ पारंपरिक यंत्रापुरताच मर्यादित राहिलेला नाही. बदलते हवामान, वाढती मजूर टंचाई आणि उत्पादन खर्चातील वाढ या आव्हानांवर मात करण्यासाठी भविष्यातील भात शेती अधिक स्मार्ट, अचूक आणि शेतकरी केंद्रित होत आहे. महाराष्ट्रातील भात शेती प्रामुख्याने लहान आणि तुकड्यामध्ये विभागलेल्या शेतांमध्ये केली जाते. त्यामुळे भविष्यात हलकी, सहज वापरता येणारी आणि ऊर्जा कार्यक्षम कृषी यंत्र सामग्रीला अधिक महत्व प्राप्त होणार आहे. बॅटरीवर चालणारे ट्रान्सप्लांटर, मिनी पॉवर टिलर, स्मार्ट पॉवर वीडर, लहान रिपर, तसेच एकाच यंत्राद्वारे अनेक कामे करणारी बहुउद्देशीय कृषी यंत्रे लघु आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहेत. याशिवाय डिजिटल आणि अचूक शेतीकडेही वेगाने वाटचाल सुरू आहे. ड्रोनच्या सहाय्याने खतांची आणि पीक संरक्षण औषधांची अचूक फवारणी, सेन्सरच्या मदतीने पाणी व्यवस्थापन, तसेच आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांचे निरीक्षण, अशा तंत्रज्ञानांचा वापर भविष्यात अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होण्यास, संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्यास आणि पर्यावरणपूरक शेती करण्यास मदत होईल. कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, संशोधन संस्था आणि कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील शास्त्रज्ञ स्थानिक गरजांनुसार नवनवीन यंत्रे आणि तंत्रज्ञान विकसित करत आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील लहान आणि तुकड्यांमध्ये विभागलेल्या भातशेतीसाठी उपयुक्त, किफायतशीर आणि वापरण्यास सुलभ यंत्रांच्या विकासावर भर दिला जातो.

श्रोते हो, आत्ताच आपण राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये मजूर टंचाईच्या काळात भात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे महत्व याविषयी डॉक्टर सुयोग खोसे विषयतज्ञ कृषी अभियांत्रिकी विभाग कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवर.
2: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव

0: नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: आता राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मातृत्व संरक्षणाचे लाभ देण्याची राष्ट्रीय महिला आयोगाची केंद्र सरकारला शिफारस. पुण्यातल्या डेक्कन कॉलेजमध्ये अभिजात मराठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करायला केंद्र सरकारची मान्यता. जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी WTAच्या निकषांवर आधारित पर्याय शोधण्याचं भारताचं G20च्या मंचावर आवाहन. आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं. पदक तालिकेत भारत 5व्या स्थानी. महिलांना मिळणाऱ्या मातृत्व आणि बालसंगोपनाच्या लाभांची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय महिला आयोगानं असंघटित क्षेत्रातल्या गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार महिलांनाही या लाभांच्या कक्षेत आणण्याची शिफारस केली आहे. देशातल्या 90%हून अधिक महिला कामगारांना सध्या या लाभाचं प्रभावी संरक्षण मिळत नसल्याचं आयोगानं नमूद केलं आहे. बालसंगोपन रजा फक्त आईपुरती मर्यादित न ठेवता दोन्ही पालकांमध्ये समान विभागली जावी. सध्याची 730 दिवसांची बालसंगोपन रजा एकाच संस्थेत काम करणाऱ्या दोन्ही पालकांना प्रत्येकी 365 दिवस दिली जावी असं आयोगानं सुचवलं आहे. 2030 पर्यंत टप्प्याटप्प्यानं खासगी क्षेत्रातही बालसंगोपन रजा आणणं, पगारी पितृत्व रजा सक्तीची करणं आणि पाळणाघरांची संख्या 5 लाखांवर नेणं या शिफारसींचाही यात समावेश आहे. मूल दत्तक घेतलेल्या मातांसाठीची रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्याची शिफारसही आयोगानं केली आहे. फ्लाय दुबईचे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या सहवैमानिकाला अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे. सौदी वृत्तसंस्थेनं सौदी गृहमंत्रालयाच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही वैमानिकांना अबुधाबीला हलवण्यात आलं. कॅप्टन स्मिथ यांना संयुक्त अरब अमिरातीत आणलं असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं भारतीय दूतावासानं कालच सांगितलं होतं. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅप्टन स्मिथ यांच्याशी संवाद साधला. स्मिथ यांच्या शौर्याची आणि प्रसंगावधानाची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी कामना केली.
2: स्मिथ नमस्ते.
3: नमस्ते सर.
2: कैसे हो? अभी तबियत कैसी है?
3: सर सब ठीक है सर, सब ठीक है.
2: देखिए पूरा देश आपके लिए प्रार्थना कर रहा है. महामृत्युंजय का जाप सब दूर चल रहे हैं.
3: यस सर.
2: आपकी हिम्मत ने, आपके धैर्य ने और आपकी सूझबूझ ने यानी फ्रिक्शन ऑफ सेकंड में इतने निर्णय कर लिए आपने और इतने लोगों की जान बचाई.

0: पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान लेने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले लोग हैं।
1: यावेळी स्मिथ यांनी विमानातला घटनाक्रम प्रधानमंत्र्यांना सांगितला आणि त्यांचे आभार मानले. केंद्र सरकारनं पुण्यात अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र उभारायला मंजुरी दिली आहे. डेक्कन कॉलेजमध्ये हे केंद्र स्थापन केलं जाईल याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम राज्य सरकारनं आधीच हाती घेतलं होतं. तो केंद्राकडे सादर करून आवश्यक निधी प्राप्त करण्याचा मार्गही यामुळे मोकळा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागरिकांना अत्यानंद होतो आहे असं ते म्हणाले. आसाम, बंगाली, पाली आणि प्राकृत भाषेचं अभिजात केंद्र स्थापन करायलाही केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. प्रधानमंत्र्यांना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंच्या 8व्या ई लिलावाला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या लिलावात दिल्लीच्या विविध पैलूंचं दर्शन घडवणाऱ्या 30 स्मृतिचिन्हांचा समावेश आहे. यात फोटोफ्रेम, मूर्ती, शिल्प, दिल्ली मेट्रोच्या प्रतिकृती, क्रीडा स्मृतिचिन्ह आणि इतर कलात्मक वस्तूंचा समावेश आहे. या लिलावातून मिळणारा निधी नमामी गंगे प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे. नदीतला गाळ काढण्याच्या कथित 65 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणात अभिनेता दिनो मोरिया याची आज मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. मिठी नदीतला गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेनं दिलेल्या कंत्राटातल्या आर्थिक अनियमिततेसाठी त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पालिकेनं कोची इथल्या मॅटप्रॉप नावाच्या कंपनीकडून घेतलेल्या उपकरणांच्या मदतीनं गाळ काढण्यासाठीचा प्रकल्प हाती घेतला होता. मात्र या प्रकरणातला मुख्य आरोपी केतन कदम यानं या उपकरणांची बनावट बिलं तसंच वाढीव दर दाखवून 65 कोटी रुपये वसूल केले होते. कदम याची चौकशी करताना त्याचा अभिनेता दिनो मोरिया याच्याशी अनेकदा फोनवरून संवाद झाल्याचं समोर आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त आज देशभरात दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी विजयघाट इथं त्यांना आदरांजली वाहिली. यानिमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी अभिवादन कार्यक्रम झाले. जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेच्या निकषांवर आधारित पर्याय काढण्याचं आवाहन केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं. अमेरिकेत G20 देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या परिषदेत ते बोलत होते. व्यापारात निर्माण झालेल्या अडथळ्यांना काही देशांकडून केल्या जात असलेल्या मदतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे गरीब देशांमध्ये मनमानी किमतीवर हा माल विकला जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. चंडीगढच्या लवली प्रोफेशनल विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी 7 विद्यार्थ्यांसह 9 जणांना अटक केली आहे. यापैकी 1 जण अल्पवयीन आहे. या प्रकरणात जाळपोळ, लुटालूट, दंगल करणं, मालमत्तेचं नुकसान, पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ, पोलिसांवर हल्ले करणं आणि राष्ट्रीय महामार्ग अडवून धरल्याप्रकरणी 2 FIR दाखल केल्याची माहिती जालंधर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक नवीन सिंगला यांनी दिली. पतियाळा जिल्ह्यातल्या चितकारा विद्यापीठात 2 विद्यार्थिनींनी कथितरित्या आत्महत्या केल्यावरून गेल्या आठवड्यात झालेल्या विद्यार्थी आंदोलनात पोलिसांच्या वाहनांची तोडफोड झाली होती. यात समाज माध्यमावरून खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. वाढता उत्पादन खर्च आणि विविध करांमुळे परवडणारी घरं बांधणं शक्य होत नाही, त्यामुळे स्वस्त घरांची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारनं प्रोत्साहनात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी क्रेडाईनं केली आहे. केंद्र सरकारनं परवडणाऱ्या घरांची व्याख्या बदलावी अशी मागणी क्रेडाईचे अध्यक्ष शेखर पटेल यांनी कोलकाता इथं आयोजित पत्रकार परिषदेत केली. सध्याची प्रतिसदनिका 45 लाख रुपयांची कमाल किंमत मर्यादा हटवावी असंही ते म्हणाले. सरकार या मागण्यांवर सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 6 सुवर्णपदकं, 2 रौप्य आणि 2 कांस्यपदकांची कमाई केली. भारताकडे सध्या 16 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्यपदकांसह 76 पदकं असून पदकतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
2: हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात चीनला 1-0 हरवत सुवर्णपदक मिळवलं. या विजयामुळे भारताला 44 वर्षांनंतर या स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं असून हॉकी संघाचं 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्थानही निश्चित झालं आहे. मुष्टीयुद्धात भारतीय खेळाडूंनी आज 4 सुवर्णपदकांची कमाई केली. लवलीना बोरगोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात, परवीन हुडाने महिलांच्या 65 किलो वजनी गटात, सुजित कलकल याने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात आणि अंकुश पंघाल याने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या तिरंदाजीत रिकव सांघिक गटात अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड यांनी सुवर्णपदक जिंकलं. मिश्र रिकव सांघिक तिरंदाजी प्रकारातही कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्यपदक जिंकलं. पुरुषांच्या रिकव सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्यपदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिने कांस्यपदक जिंकलं. सेपाक टॉकरा प्रकारात भारताने पुरुषांच्या क्वाड्रंट स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेटमध्ये उद्या होणाऱ्या 20 षटकांच्या अंतिम सामन्यात भारताची गाठ पाकिस्तानची पडेल. हा सामना उद्या सकाळी 10:30 सुरु होईल. दरम्यान आशियाई स्पर्धांच्या परवा होणाऱ्या समारोप सोहळ्यात भारताची महिला ध्वजवाहक म्हणून नेमबाज नीरू धांडा हिची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत नीरूने 2 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक पटकावलं आहे.
1: आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या हॉकी संघातल्या प्रत्येक खेळाडूला 11 लाख रुपये आणि इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 5.5 लाख रुपये पुरस्कार जाहीर केला आहे. हॉकी इंडिया हा पुरस्कार देणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मातृत्व संरक्षणाचे लाभ देण्याची राष्ट्रीय महिला आयोगाची केंद्र सरकारला शिफारस. पुण्यातल्या डेक्कन कॉलेजमध्ये अभिजात मराठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करायला केंद्र सरकारची मान्यता. जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी WTOच्या निकषांवर आधारित पर्याय शोधण्याचं भारताचं G20च्या मंचावर आवाहन. आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, पदक तालिकेत भारत 5व्या स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. भावधारा कार्यक्रम श्रोते आत्ता आपण ऐकत होता. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र समाचार संध्या न्यूज ॲट 9 स्पॉटलाईट करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि ठीक 10 वाजता जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. पण आत्ता आधी समाचार संध्या दिल्लीहून.

सुदैव जापान येथे आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सुदैव यानंतर कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.

0: श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय

0: माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाश्वती मंडळ यांचं गायन, त्यांनी गायलेला राग जोग. त्यांना तबल्यावर साथ केली आहे अभय दातार यांनी. विलंबित गत 3 तालात निबद्ध आहे आणि द्रुतगतही 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात शाश्वती मंडळ यांचं गायन राग जोग.

चतुर्नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शाश्वती मंडळ यांचं गायन. त्यांनी गायलेला राग जोग आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती अभय दातार यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

शुद्ध यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

सदर दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 35 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:12 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कुलाबा इथे कमाल तापमान 37° सेल्सिअस आणि सांताक्रूज येथेही 37° सेल्सिअस नोंदवण्यात आलं. किमान तापमान कुलाबा इथे 27° सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 26° सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 70% आणि सांताक्रूज येथे 74%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. काही तुरळक भागामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 36° सेल्सिअस आणि किमान तापमान 26° सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही. हा होता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते, यानंतर कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.

श्रोत्र नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संध्या आपटे यांचं सतारवादन. त्यांनी सतारवर वाजवलेला राग हमीर. त्यांना तबल्यावर साथ केली आहे माधव मोडक यांनी. ऐकूयात संध्या आपटे यांचं सतारवादन राग हमीर.

श्रोतृ नाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात संध्या आपटे यांचं सतारवादन. त्यांनी सतारवर वाजलेला राग हमेर आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती माधव मोडक यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रवाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: श्रोत्रांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून. या कार्यक्रमांतर्गत कथांतर या कार्यक्रमाचा भाग 3.
1: गोष्ट सांगणं आणि गोष्ट ऐकणं या निसर्गदत्त गुणांमुळेच माणूस माणूस आहे. कथांतर

श्रोते हो नमस्कार. गेली काही वर्ष माणसाचं व्यक्तिगत आणि सामूहिक अस्तित्व कधी वेढून, कधी उजळून, कधी झाकोळून, तर कधी भोवंडून चक्रावून टाकणारी ही वर्ष. माध्यमं, तंत्रज्ञान, संधी, आव्हानं, आवाहनं, मूल्य, माणुसकी, परस्पर संबंध, शोषण, सामाजिक वास्तव सगळंच ढवळून काढणारी ही वर्ष. सोबतीला निसर्गाच्या सतत होणाऱ्या ऱ्हासाची गिरमिटयुक्त जाणीव, पण कुठेतरी आशेची एक न संपणारी लकीरही. ऐकूया संतोष शिंत्रे लिखित कथा गुलाबी सिर द पिंक हेडेड डक, सादर करत्या गौरी लागू.

0: तंबूच्या दाराचे हुक्स उघडलं गेल्याचं पिशवीकरला जाणवलं. तसा तो उठून बसला.
1: व्हेरी गुड मॉर्निंग सॅम. झोप झाली का नीट? लुक सॅम, तुझ्या आयुष्यातली सर्वात अविस्मरणीय सकाळ ठरणार आहे आज. लवकर तयार हो, तुला आजही थोडं चालावं लागणार आहे, पण तू जे काही बघणार आहेस त्या मनाने ते कष्ट काहीच नाहीत. बाय द वे, तुला मी बारवा यातलं काही आठवतं का आम्ही कोण?
2: आठवलंय मला, 2005. बट प्लीज डोंट ट्राय टू सेल मी द सेम स्टोरी अगेन टुडे.
1: तुम्ही भारतीय ब्युरोक्रॅटिक सोकॉल शास्त्रज्ञांची ना मला कीव येते. तुमच्या पद्धतीने दिसलं तरच ते सत्य, आणि बाकी सगळे मूर्ख. आमच्यासारखा जीव धोक्यात घालून सत्याचा पाठपुरावा करणारे सगळे इम्बेसाईल्स, इजंट इट? तुलाही कळेल तुझी स्वतःची स्टुपिडिटी अगदी लवकर. लेट मी टेल यू, अशा स्टुपिडिटीनी तुम्ही ना विज्ञानाला पुढे नेता ना तुमचा स्वतःचा काही उत्कर्ष होतो. इडियट्स.
3: जेरी, जेरी प्लीज प्लीज डोंट आर्ग्यू अँड डोंट अक्यूज. हे पहा, जो तो आपल्या बिलीफ्समध्ये खराच असतो. वेल सॅम्युअल सर, तुम्ही आवरून प्लीज 20 मिनिटात टेबलवर या. वी आर गोइंग टू नाटकाँग रिव्हर अँड मिस्टर सॅम्युअल, यू आर गोइंग टू सी सम पिंक हेडेड डक्स अलाइव अँड वाईल्ड. ओके, कम ऑन.
0: जेरॉलच्या प्रक्षोभानं जे झालं नव्हतं ते बारुआच्या या अत्यंत ठाम, शांत आणि आत्मविश्वासयुक्त वाक्यामुळे झालं. खरोखरच 20 मिनिटांमध्ये अन्निक उरकून पिशवीकर त्यांच्या समोर काहीसा अश्वस्त होऊन चहा पित बसला. त्यानं विचार केला,
2: आता नाहीतरी या लोकांच्या हातात मी सापडलेलोच आहे. अर्थ काही तर करता येणार नाही. तसं मला काही त्रास नाही आहे. काय करतायत, काय दाखवतात बघू. प्रत्यक्ष पाहिलं की मग त्याला समग्र समूळ खोडूनही काढता येईल. छायला पिंक हेडेड डक म्हणे. पण हे म्हणताय ती 1 लाखातली 1 शक्यता ह्या सदरात खरं निघालं तर, खरोखरीच जर पिंक हेडेड डक अस्तित्वात असलं तर माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण ठरेल तो. ते बदक असो नसो या पालकांना आपण कसं हाताळतोय यावर बऱ्याच गोष्टी ठरणार होत्या. मला जरा मी सुखरूप आहे हे आणि माझा ठाव ठिकाणा असं माझ्या लोकांना कळवता येईल का? आणि मुळात मला तरी मी नक्की कुठे आहे समजेल?
1: यू आर इन द कचन डिस्ट्रिक्ट ऑफ नॉर्थ म्यानमार. इथल्या शादुजूप नावाच्या छोट्या गावाजवळ हुकाउंग नावाच्या खोऱ्याजवळ आपण आहोत. पण हे तुझ्या लोकांना कळवण्याची तुला परवानगी नाही. फार तू अनहार्म्ड सेफ आहेस इतकं कळव. तेही बाय फॅक्ट्स, राईट? राईट अ व्हेरी ब्रिस्क मेसेज अँड टू अ सिंगल पर्सन. सिरजू किंवा लोभ सांग, तो काही वेळानं शादूजूपमध्ये जाऊन फॅक्स पाठवतील. वी नीड नॉट वेस्ट अवर टाईम, राईट? कम ऑन. अँड सॅम, नो टॉम फुलरी, नो ट्रिक्स. राईट अ प्लेन सिम्पल मेसेज, राईट?
0: पिशवीकरनं नुसता फॅक्स नंबर आणि त्रोटक मजकूर लिहून कागद त्याला परत दिला. तेव्हा जेराल्डनं एक ओझरती नजर त्यावर टाकली. विकट हसत तो म्हणाला,
1: मेसेज टू फ्रंट ऑफ देवराय, योर बॉडी, हा आय न्यू इट. ऑफ वी गो, कम ऑन, लेट्स स्टार्ट.
0: सूचीपर्णी आणि विषुववृत्ती अशा मिश्र जंगलातून वाट जात होती. गुलाबी, जांभळ्या, पांढऱ्या रंगाची अगणित फुलं उमललेली हसरी रंगेबिरंगी झाडं लांब दिसणाऱ्या पर्वतरांगांवरच्या हिरव्या रंगाच्या छटांच्या रंगोत्सवात भर टाकत होती. रोडोडेंड्रॉनचे ताटवे फुलले होते. खास अस्पर्श जंगलातच येणारा विविध फुलांचा एक मिश्र गोडवास पूर्ण शुद्ध असणाऱ्या हवेची लज्जत वाढवत होता. प्रत्येक झुडपातून, झाडोऱ्यातून आता पक्ष्यांची हालचाल, चिवचिवाट जाणवायला लागला होता. अधूनमधून सतत पडणाऱ्या पावसामुळं ओल्याच राहिलेल्या मातीत बक्कळ जातींची भूछत्र उगवलेली पावलागणिक दिसत होती. फुलांवर बारके कीटक, त्यांना खाण्यासाठी फ्लायकॅचर, बी इटर पक्ष्यांची धडपड चालली होती. डोक्यावरचा पारतंत्र्याचा ताण पूर्णपणे बाजूला टाकून सॅम्युअल पिशवीकर चालताना या परिपूर्ण निसर्ग व्यवस्थेकडे तन्मयतेनं पाहत होता. तिला समजून घेत होता, नोंदी करत होता. त्याची तंद्री मोडली ती बारुआच्या वाक्यानं.
3: ओ वेल, सॅम्युअल सर, आता आपण दरीच्या खालच्या बाजूला उतरतोय. खालीच नदीपात्र आणि त्याच्या शेजारची गवताळ पाणथळ जागा आहे. अवर टार्गेट लाईज देअर. ओके.
2: बारुआचं हे वाक्य ऐकल्यावरती अभावितपणे माझा हात गळ्यातल्या दुर्बिणीवर गेला. हा स्पॉट ह्या लोकांना माहिती असणार म्हणून त्यांनी मला इथे आणलं असणार. दुर्बीण डोळ्याला लावून प्रत्येक दगडावर काठावरच्या झुडपामध्ये मी नजर टाकत होतो. रेड स्टार्स, ब्राऊन डिपर, वॅगटेल्स सगळे पाण्यावरचे नेहमीचे पक्षी होतेच, पण महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळच्या कोवळ्या उजेडातही पाणगवतांमध्येच हलते मागे पुढे होणारे काही रंग होते. नक्कीच कुठल्या तरी बदकांचा तो थवा होता. पात्रही बदकाच्या वावराला योग्य तितक्या खोलीचं दिसतही होता. आम्हा तिघांच्याही डोळ्यांना आपापल्या दुर्बिणी एकाग्रतेने लागलेल्या होत्या. काही काळानं पाणगवतातून 8-10 बदकांचा पहिला थवा पाण्यात उतरला. काही स्पॉटबिल्स आणि काही लाल तुऱ्यांची पोचारड बदक. दिसणारं दृश्य जेव्हा माझ्या मनपटलापर्यंत पोचलं तेव्हा अक्षरशः ब्रह्मांड स्वतःभोवती संपूर्ण फिरल्याचा मला भास झाला. दोन व्हाईट विंग्ड वुड डक्स, दोन पुन्हा लाल तुऱ्याची पोचार्ड्स आणि त्यांच्या जोडीनं थव्याच्या मध्यभागी थव्याच्या बाहेरच्या बाजूला न येण्याच्या प्रयत्नात असणारी आणखी दोन बदकं. पण त्यांची रंगसंगती ठेवण खूप वेगळी होती. अगदी गडद तपकिरी जवळजवळ काळच अंग असणारी ती दोन बदकं होती. नर मादीची जोडी. त्या काळ्या रंगाच्या वर बरोबर टिपकागदाच्या फिक्या गुलाबी रंगाची संपूर्ण मान. डोक्यातही तोच रंग, काळ्यामुळे उठून दिसणारा आणि त्या पक्षाच्या अलौकिक सौंदर्याला कारणीभूत असलेला गुलाबी रंग. मादीमध्ये हाच गुलाबी रंग जरासा हलका, काहीसा कमी प्रमाणात मानेवर डोक्यावर दिसत होता. सर्वसाधारण इतर बदकांपेक्षा उंच मान असल्यानं आणि शेलाट्या बांध्याचं पोट पाठ असं बाकी अंग असल्यानं हे बदक आणखीनच उंचसर रुबाबदार दिसत होत. दॅट्स द बर्ड, पिंक हेडेड डक. आय अप्रिशिएट पर्वा.
3: सकाळी फार कमी काळ तेही इतर बदकांच्या आड दडूनच ही बाहेर पडतात, त्यामुळे आधी बघून घ्या. काही नोंदवायचं असेल तर जस्ट टेल मी, मी उतरवून घेईन.
0: पुढचा अर्धा पाऊण तास सॅम्युअल पिशवीकर स्वतःचं अस्तित्व पारतंत्र्य हे सगळं विसरून एका जागी बसून फक्त निरीक्षणात बुडला होता. ज्या इतर बदकांच्या आगेमागे ही लाजाळू जात वावरत लपत होती त्यांनी त्यांना चांगलंच सामावून घेतलं होतं. काही वेळानं आणखीन एक जोडी बाहेर आली तेव्हा न राहून त्यानं विचारलं,
2: ब्रीड होताना तुम्हाला जाणवलंय आतापर्यंत?
1: नॉट अज यट, पण याच भागात असेच 3-4 स्पॉट्स आम्ही गेल्या वर्ष दीड वर्षात शोधून काढलेत.

0: आमच्या अंदाजाने 50 ते 70 डक्स इथे अशीच आसपास शायली वावरताना, म्हणजे काही प्रमाणात तर ती ब्रीड होत असावी.
1: हो, पण सॅम्युएल सर नुसता वावर सुद्धा त्यांचा किती सावध आणि माणसांपासून दपकून आहे. पाणथळ जागेच्या गवताच्या अगदी अवघड आतल्या भागात ती ब्रीड होत असणार, पण ते दिसणं जवळजवळ अशक्यच आहे. आणि आपली जात नाहीशी होत चालली आहे याची एक अंगभूत उमस त्यांना आहे की काय कुणास ठाऊक.
2: एक उपजत सावध पण येतच ना. आणि वंश टिकायचा असेल तर 1000 ही अस्तित्वात असायला किमान आवश्यक इतकी संख्या आहे, एवढी तर नाहीच आहे.
3: ज्या क्षणी सूर्य पूर्ण उगवून स्पष्ट पहिलं कोवळं ऊन पडलं, त्या क्षणी चारही पिंक हेडेड अगदी शहाण्यासारखी पाण्यातून जमिनीवर येऊन त्यांच्या गवताळ पाणथळीत दिसेनाशी झाली. पाठोपाठ व्हाईट विंग वुड डक्स आत गेले. पिशवीकरला ही वुड डक्सही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत हे माहिती असल्यानं त्यांनी केलेल्या दडून जाण्याच्या घाईचं आश्चर्य वाटलं नाही. आता फक्त लाल तुऱ्याची पोचाडस पाण्यात राहिली होती.
0: सो मिस्टर इंडियन सायंटिस्ट ऑर्निथोलॉजिस्ट, जाऊयात का कॅम्पवर परत? हा, तुमच्याशी जरा बोलायचं आहे.
3: पिंक हेडेडचे विचार डोक्यात साठवतच सगळीजण कॅम्पवर पोचली.
0: Sam, it's time to talk business, right? आणि मी तुला आणखी माहिती देतो. 2005 मध्ये तुमच्या इन्स्टिट्यूटनी आमचा दावा नाकारला, काही प्रतिसादच दिला नाही. अन्य दोन मोठ्या बर्ड सोसायटीजनी मला किरकोळीत काढलं. त्यानंतरची 2 वर्ष मी खूप अस्वस्थ होतो. त्याच दिवसामध्ये मी फ्रान्समधल्या जॉ थिओडर दलाकूर आणि इंग्लंडमधल्या आल्फ्रेड एझ्रा या खाजगी पक्षी संग्रहालयाच्या मालकांना भेटलो. त्याच ठिकाणी शेवटची पाळलेली कॅप्टिव्ह पिंक हेडेड या लोकांनी बाळगली होती. त्यांच्याच संपर्कातून इस्तंबूलमधला आणखी एक धनाढ्य संग्राहक, आणखीन एक तेल सम्राट नादिष्ट आखाती प्रिन्स हाही संग्राहकच आहे, त्यांच्याशी माझी ओळख झाली. हे संग्राहक लोक ना क्रेझी असतात. त्यांचा आणखीन एक चांगला गुण म्हणजे त्यांच्याकडे कल्पनातीत प्रमाणात पैसे असतात. त्यातल्या प्रत्येक माणसानं पिंक हेडेड डक त्यांच्या संग्रहालयापर्यंत पोचवावं यासाठी मला एका जोडी मागे 50 मिलियन अमेरिकन डॉलर्स द्यायचं कबूल केलंय. इतकंच नाही तर हा कॅम्प बसवणं, इथल्या स्थानिकांचे पगार, इथल्या लष्करशाही राज्यकर्त्यांकडून आपल्याला फ्री हँड मिळवण्यासाठी या सगळ्यांना 20-20% अपफ्रंट, म्हणजे तुमच्या भारतीय भाषेत सांगायचं ना तर ऍडव्हान्स दिला आहे.
2: हे सगळं ठीक आहे, पण मी काय करायचं या सगळ्यात?
1: तुमची सर खूपच मदत लागणार आहे, म्हणजे तुमच्या एक्सपर्टीजचा व्यवस्थित मोबदला आम्ही देऊच. काही दिवस इथे काढून तुम्ही या पक्ष्यांचा एकंदर आहार विहार सवयी एकूणच बिहेवियरल पॅटर्न या सगळ्याचा सखोल अभ्यास करा. तुमच्याच मार्गदर्शनाखाली पिंजरा लावून आपण ही डक्स पकडू. इथूनच चार्टर्ड फ्लाईटनी आपण ती व्हाया तुर्कस्तान युरोपातल्या आणि आखाती प्रिन्सच्या संग्रहालयांमध्ये पोचवू. त्यांना त्यांच्या मालकांनी नक्की कसं ठेवावं, सांभाळावं, आसपास वातावरण कसं ठेवावं, काय खाणं द्यावं हे तुम्ही प्रत्यक्ष सांगितलं तर त्या मंडळींना ते जास्त आवडेल.
0: नॉट जस्ट दॅट सॅम, तुझ्या शास्त्रीय संशोधनाच्या आवडीची एक गोष्ट तुझ्यासाठी आमच्या डोक्यात आहे. या संग्रहालयामध्येच त्यांची वीण व्हावी, त्यासाठी तुझं ज्ञान तू वापर. कॅप्टिव्ह ब्रीडिंगचे अनेक प्रयोग निदान पक्ष्यांच्या बाबतीत तरी यशस्वी झालेत आणि हे तुला माहिती आहे. याही बाबतीत जर तुझ्यासारखा तज्ज्ञ मिळाला तर यश मिळेल असा माझा होर आहे. दीज पीपल हॅव हेल ऑफ मनी अँड रिसोर्सेस, राईट? त्यात तुला काहीच कमी पडू दिलं जाणार नाही. आणि हो, आताचं हे शादूजूपमधलं पिंक हेडेड डक सापडणं, त्याची निरीक्षणं आणि पुढचे त्याच्या विणीचे केलेले सगळे प्रयोग, सगळं संशोधन, त्याचे काय पेपर प्रबंध असतील ते तू अर्थातच तुझ्या नावावर प्रकाशित कर. आम्हाला पूर्ण माहिती आहे की सॅम्युअल पिशवीकर हे नाव आधीच पुरेसं मोठं आहे, पण त्यात आणखी भर पडली तर बरंच होईल. तुझ्या ऑथेंटिकेशननी आम्हाला किंमतही जास्त चांगली मिळायला मदत होईल. मुख्य म्हणजे मी आणि रोनित यांचा बरोबरीचा भागीदार म्हणून तुला या संपूर्ण व्हेंचरमधून मिळणाऱ्या पैशातला 1/3 1/3 हिस्सा देऊ. तू म्हणत असशील तर आधी अगदी आत्तासुद्धा, राईट?

0: किती होतात बघ, चार जण प्रत्येकी 50 मिलियन देणारे, राईट? 1/3 म्हणजे इजंट अ बिग अमाऊंट
1: रे, तुमच्या आणि माझ्या प्रेरणा वेगळ्या आहेत, हेच खरं आहे. तासाभरापूर्वी पाहिलेलं दृश्य अजून माझ्या डोळ्यासमोरून हलत सुद्धा नाहीये. दुसरे कसलेच विचार नाही आहेत. आणि तुम्ही टेबलावर बसल्या क्षणी डॉलर्स, फिगर्स, धंद्याच्या भाषेत बोलताय, हाच फरक आहे रे. इतकं सुंदर, इतकं अद्भुत काहीतरी अनुभवल्यावरती हे असलं काहीतरी बोलणं अभद्र आहे जेरी.
0: शास्त्रज्ञ साहेब, पिंक हेडेड या जमान्यात अगदी पहिल्यांदा पाहिलेला माणूस मी आहे, तुम्ही नाही. माझी त्यावेळेला अशीच अवस्था झाली होती. त्या सगळ्याचा विरस तुमच्याच इन्स्टिट्यूटनी केला होता. असो, बायगॉन्स आर बायगॉन्स, टेक युअर टाईम. मला वाटतं पुढच्या 2-3 दिवसात पिंक हेडेडचे इतरही स्पॉट्स मी तुम्हाला दाखवेन. इंटरेस्टिंगली, सकाळ आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या आसपास थोडा थोडा वेळ ती साईट होतात. एरवी कुणाला कळणार सुद्धा नाही त्यांचं अस्तित्व. ती जेमतेम खाण्यापुरतीच बाहेर येतात.
2: 5 मिनिटातच सॅम्युअल पिशवीकर तंबूत जाऊन अडवाहून निद्रेच्या आधीनही झाला होता. या लोकांच्या पुढच्या बोलण्यापेक्षा त्याच्या डोळ्यासमोर डौलात, रुबाबात, पण सावधपणे विहरणाऱ्या त्यानं नुकत्याच पाहिलेल्या गुलाबी सिरच्या 2 सुरेख जोड्या होत्या. चौथ्या दिवशी सकाळी जेव्हा पिशवीकर नेहमीसारखा लवकर तयार होऊन आला, तेव्हा बारू आणि जेराल्ड निघण्याच्या तयारीतच नव्हते. त्याचं त्याला जरा आश्चर्यच वाटलं, पण जेराल्डचा चेहरा गंभीर होता.
0: आज आपण फायनल काय ते बोलून घेऊ सॅम. आमची ऑफर तुला मान्य आहे असं आम्हाला वाटतंय, पण तू ते कन्फर्म कर. अर्थात नाखाण्यासारखं यात काहीच नाहीये. प्रचंड पैसा, आवडीचं संशोधन आणि मान मराठ. बट स्टिल, व्हॉट यू से
1: जेरी, तुझं पॅकेज तू संपूर्ण सांगितलं नाहीयेस. म्हणजे मी जर नाहीच म्हणालो तर काय होणार आहे हे जरा मला तुझ्याकडनं ऐकू दे.
0: इन दॅट केस तू इथून जिवंत परत जाणार नाहीस. आम्ही तुला शूट करू. यू विल सिम्पली सीज टू एक्झिस्ट. तुझं मेमोरियल जर पिंक हेडेड डक्सच्या परिसरातच व्हावं अशी तुझी इच्छा असली तर प्रश्नच मिटला. आपण तेही करू अरेंज.
3: आणि सॉरी टू से यू सर, तुम्ही तोंडदेखलं हो म्हणून आत्तापुरतं इथून सुटून जाण्याच्या आणि आम्हाला तिकडून फोर्स अरेंज करून पकडण्याच्या वगैरे विचारात असाल तर तो डोक्यातना काढून टाका.
2: सॅम्युअलच्या मनाची प्रचंड घुसमट झाली. तो अगदी मेला जरी असता तरी गुलाबी सिरची तस्करी काही संपणार नव्हती. तितक्या पूर्ण ताकदीनिशी, तयारीनिशीच हे तस्कर यात उतरलेले कळतच होत. पण मग आजवर आपण जपलेली, विज्ञानाशी ठेवलेली आपली नैतिक बांधिलकी, आपली नीतिमूल्य, तत्व, रिस्पेक्टिंग अँड वर्शिपिंग लाईफ वगैरे, आणि जगानं आधी संपवून मग अस्तित्वच नाकारलेली आणि आज अचानक आपल्याला सामोरी आलेली स्वच्छंद विहरणारी गुलाबी सिर, त्यांचं आपलं काही नातं आहे की नाही? जेराल्डला होकार म्हणजे ढळढळीत पिंक हेडेडची तस्करी, आजवर आपल्या लेखी असलेला सर्वात घृणास्पद गुन्हा, वन्यजीव तस्करी. पिशवीकरच्या मनाची विलक्षण तगमग उलघाल झाली. तो स्वतःशीच काहीसा खिन्न हसला.
1: जेराल्ड, बारुआ, आय ऍक्सेप्ट युअर ऑफर. पण माझ्याही 1-2 अटी आहेत, त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील. एक, तुमच्याच बोलण्याच्या खरेपणाची खात्री पटावी म्हणून मला तुम्ही आत्ता इथे निदान $1,00,000 लगेच द्या. त्या म्हणजे काय, माझ्या ताब्यात राहतील इतकंच. अर्थात तुम्हाला हो म्हणण्यात माझी मुख्य प्रेरणा पैसे नाही आहे, पण तरी. दुसरं, आत्तापर्यंत भारतात माझ्या सहकाऱ्यांना, मित्रांना माझी प्रचंड काळजी वाटत असणार, त्यांच्याशी मला संपर्क करू द्या. मुख्य म्हणजे उद्याच मला इथून निघून भारतात पोचता येईल त्याची व्यवस्था करा. मी 10-15 दिवसांनी पुन्हा येईल. मला पिंक हेडेडचं घरटं मिळतं का ते तपासायचं. हां, अँड वन मोर, आत्ता मी पुन्हा स्पॉटवर जातोय, पण रात्री आपलं डील झाल्याचा आनंद आपण साजरा करूया. मला खात्री आहे जेरी सारख्या रिसोर्सफुल माणसाकडे नक्कीच स्कॉच वगैरे असेलच.
0: व्हाय नॉट
3: श्युअर.

0: आधी आलेल्याच वाटेनं उलटा म्यानमारमधून अरुणाचलमध्ये खाणाखुणा हुडकत पिशवीकर चालत परत आला होता. 2 दिवस सलग चालण्यामुळेच त्याचे पाय प्रचंड दुखत होते. नामेरी इको रिझॉर्टच्या बाहेरच्या हिरवळीवर एका छोट्या टबात गरम पाणी मीठ असं टाकून तो पाय चक्क शेकत बसला होता. भारतात शिरताक्षणीच त्यानं कमलेशला फोन लावून शशींद्रांना बरोबर घेऊन नामेरीला तात्काळ यायची विनंती केली होती आणि जोवर अंतर्गत चर्चा पूर्ण होत नाही तोपर्यंत पोलिसांना काहीही न कळवण्याबाबतही बजावलं होतं. प्रणब अरुणाचलमध्ये गाडी घेऊन त्याला न्यायला आला. ते नामेरीपर्यंत पोचले. त्याच्या आसपासच कमलेश आणि शशींद्रही पोचले होते. सॅम्युअल पिशवीकर जसजसा त्यांना घटनाक्रम सांगत गेला तसतसे ते आणखीन गुंतत शहारत विचारमग्न होत गेले. हे सगळं ऐकून त्यांना पचवायला जितके क्षण आवश्यक होते तितके शांततेत गेल्यावर शशींद्रनीच त्या शांततेचा भंग केला.
1: पण म्हणजे ते सगळे मेले याची खात्री आहे तुला?
2: हो सर, सगळे. फक्त तो एक ट्रायबल होता लोपसंग, त्याला त्यांनी आमच्या पार्टीच्या आधी दुपारीच सोडला होता. त्याला त्याचं गाव लांब होतं, तिकडे परतायचं होतं म्हणून. बाकी चारही जण, म्हणजे तो चेरी, रोनित बारुआ, त्याचे ते 2 भाडोत्री सिरजू आणि नोपजू, इच वन ऑफ देम. ते मेले ही पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली आहे मी.
1: तुझ्यासारख्या प्रोफाईलचा शांत माणूस इतक्या सफाईनं 4 माणसं संपू शकेल यावर माझा अजून विश्वास बसत नाहीये.
2: माझ्यासारख्या प्रोफाईलचं म्हणजे काय सर? सगळे दरवाजे बंद झाले तर मांजर सुद्धा नरडीचा घोट घेण्यासाठी उडी घेत. याने तर मला काही चॉईसच ठेवला नव्हता. खोटं बोलून कबूल करून सुटलो असतो, पण इथे येऊन मला संपवलं असतं त्यांनी. चॉईस नव्हताच. नाहीतर मग आयुष्यभर ज्या निसर्गाची त्यातल्या प्रत्येक घटकाची देव मानून पण विज्ञानाधिष्ठित भक्ती केली त्याच्याशी बेईमानी करत जगत राहायचं आणि यांच्या कचाट्यातून कसं सुटता येईल असं झुरत राहायचं. एक डाव खेळून पाहायचा मी ठरवलं. असला असता त्यांनी माझी गोळ्यांनी चाळण केली असती, त्यालाही माझी तयारी होती, बट आय हॅड टू टेक माय चान्स सर. सर, एक रिक्वेस्ट आहे. म्यानमारच्या भूमीवरती मी 4 माणसांना मारलंय, ठार मारलंय, त्यामुळे मी तरी काही इतक्यात तिकडे फिरकणार नाहीये. आणि आपल्या आवडत्या देखण्या गुलाबी सिरना त्यांचं आयुष्य नैसर्गिकपणे माणसांचा उपद्रव न होता जगता आलं पाहिजे सर. आणि म्हणूनच मी ती सापडल्याचं मुळी जाहीरच करणार नाहीये. नो रिसर्च पेपर, नो डिक्लरेशन्स, नथिंग.
1: पण तू मारलंस कसं त्यांना?
2: ॲमॅनिटा बायोस्पेरिगेरा भूचत्र. पार्टीमध्ये त्याचा कसा वापर करायचा नीट आखणी केली होती मी. अत्यंत विषारी, चवीला आणि दिसण्यात नेहमीच्या खाण्यातल्या बटन मशरूम सारखं असतं सर. एक जरी पोटात गेलं तरी खाल्ल्यापासून 30 मिनिटात उलट्या, भ्रम, आकडी, हॅल्युसिनेशन, संभ्रमावस्था आणि मृत्यू. ॲमॅनिटाची ही जात मी त्या लोकांबरोबर अगदी पहिल्यांदाच चालत होतो ना तेव्हाच हेरली होती. इतर झाड्या पक्ष्यांप्रमाणेच त्याच्याही नोंदी अगदी त्यांच्या देखत केल्या, पण त्यावेळी त्यांच्यातलं कुणीच काहीच बोललं नाही. तेव्हाच मला लक्षात आलं की ह्यांना ह्यातलं अज्ञान आहे. तीच ही जात, ही विषारी आहे ना याची खातरजमा मी माझ्या फील्ड गाईड मधून त्यांच्या समोरच बसून करून घेतली. तेव्हाही त्यांना काही वावगं वाटलं नाही. त्यांना वाटलं मी काहीतरी अकॅडमिक निरीक्षण करतोय. सर, ते धाडसी होते सगळेजण. शोधक नजरेचे होते, अवलीय होते, भटके होते, एक्सप्लोरर्स होते, पण त्यामागच्या त्यांच्या प्रेरणा मात्र स्वार्थी आपमतलबी होत्या. आणि म्हणूनच तिथल्या निसर्गातल्या इतर कशाशीच त्यांना काही घेणं देणं नव्हतं. निसर्ग, त्यातली आश्चर्य ही त्यांच्यासाठी निव्वळ एक ट्रेडेबल कमॉडिटी होती. पण हाच निसर्ग त्यांना संपवण्यासाठी माझ्या हातात एक लिथल वेपन देतोय याची पुसटशी शंका सुद्धा त्यांना आली नाही. कारण त्यांना फक्त गुलाबी सिर आणि त्याच्या तस्करीतून मिळणारा पैसाच काय तो दिसत होता. आणि अर्थात मी जे काही केलं त्यातही भरपूर रिस्क होती, म्हणजे सगळं फसून डाव उलटूही शकत होता, बट समाऊ आय गॉट.

0: सॅम्युएल तुझं बरोबरच होतं, तुझ्या आणि त्यांच्या प्रेरणाच वेगळ्या होता. एनिवे मी आधी दोन चार फोन्स करून ते पोलिसांचं वगैरे मिटवतो. यातली कुठलीच हकीकत बाहेरच्या जगाला कळणार नाही सॅम्युएल, आय प्रॉमिस. ओके,
1: थँक्यू सर.
0: अँड लाँग लिव द पिंक हेडेड डक.

संतोष शिंत्रे लिखित कथा आत्ताच आपण ऐकलीत, गुलाबी सिर द पिंक हेडेड डक. सहभागी झालेले कलावंत अनंत कान्हो, बाळाजी देशपांडे, रवींद्र खरे, माधव मोडक, यशोधन बाळ, राजेश देशमुख, तनुजा रहाणे. शीर्षक संगीत आशुतोष कुलकर्णी. सादरकर्त्या होत्या गौरी लागू. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: शुद्ध हा कार्यक्रम आपण ऐकला ए आय आर मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.
1: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा, म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा, आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत, आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

त्यांना तबल्यावर साथ केली भूषण परचुरे यांनी. विलंबित गत रूपक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत एक तालात निबद्ध आहे. ऐकूयात विदुला भागवत यांचं गायन राग चंद्रकांत.

चलो नमस्कार। पुणे येत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी। रात्रीचे 1 वाजले आहेत, कार्यक्रम प्रसारित करीत आहोत। नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विदुला भागवत यांचं गायन, त्यांनी गायलेला राग चंद्रकांत।

चतुर्नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात विदुला भागवत यांचं गायन, त्यांनी गायलेला राग चंद्रकंस आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

सर्व नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत मालिका विशेष. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लावण्य रंग या कार्यक्रमाचा भाग 95.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत ते फडावरच्या लावणी संदर्भात। फडावरची लावणी म्हणजे तमाशा फडावर सादर केलेली लावणी। पेशवे काळामध्ये नाचा, सोंगाड्या, सरदार यांच्या सहाय्यानं नृत्य, संगीत, संवाद आणि अभिनय यांच्यासह सादर केली जात होती ती लावणी। भेदिक कवनं लावणी

मुजरा हे सगळे काव्यप्रकार देखील त्यावेळेला सादर केले जात होते. शाहिरी लावणी, शृंगारिक लावणी, छक्कड, झगड्याची लावणी, सवाल जबाबाची लावणी अशा या वेगवेगळ्या काव्यप्रकारालाच फडावरची लावणी म्हणण्याचा एक प्रघात आहे. यापैकी पेशवे काळामध्ये फडावरती शाहिरी लावण्या आणि शृंगारिक लावण्या सादर केल्या जात होत्या आणि मग पुढं ब्रिटिश काळामध्ये छक्कड या लावणी प्रकाराचीही भर पडली. एक ढंगदार लावणी ऐकून आपण पुढं बोलणार आहोत. तेवढं सोडून बोला चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी.

0: अगेतो की दरगल कार
1: आहुराया दुधाता रसी बलावा आहुराया दुधाता रसी बलावा।
2: पेशवे काळामध्ये नाचा हा नाचत होता, ब्रिटिश काळामध्ये त्याच्या जागीवर स्त्री ही नाचणारी म्हणून नाचू लागली, त्यामुळे तमाशा अधिक प्रेक्षणीय झाला। पेशवे काळामध्ये स्त्री आवाजातील लावण्याही पुरुष शाहीरच गात होता। इंग्रजी राजवटीमध्ये मग स्त्रियांच्या आवाजातली लावणी स्त्रीच गाऊ लागली आणि मग फडावरची लावणी स्त्रीच्या नाचरंगात रंगूही लागली। याच काळामध्ये तमाशामध्ये वग देखील मोठ्या प्रमाणावर सादर केले जाऊ लागले होते। आपण साधारण 1930 ते 1950 हा जर काळ बघितला तर त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये तमाशाला अतिशय

लोकप्रियता मिळालेली होती. आणि मग 1946 पासून लावणी प्रधान ग्रामीण चित्रपटांचं युग सुरू झालं. पाटलीन चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी आता आपण ऐकूया आणि मग पुढे बोलूया.

1946 पासून हे जे ग्रामीण चित्रपटाचं युग सुरू झालं, ज्यामध्ये लावणी प्रधान चित्रपट होते असं म्हणायला हरकत नाही, त्याचा परिणाम असा झाला की चित्रपटातल्या लावण्या तमासगीर फडावर देखील गाऊ लागले आणि मग स्वतंत्र चालीच्या नवीन रचना करणं तमाशामध्ये बंद झालं. त्यामुळं तमाशातल्या शाहिराचं अस्तित्व थोडंसं धोक्यात आलं असं म्हणायला हरकत नाही. आधुनिक काळामध्ये तमाशामध्ये फक्त चित्रपटातल्या लावण्या सादर केल्या जाऊ लागल्या, त्यामध्ये नवीन काव्यप्रकाराची कोणतीही भर पडली नाही. आधुनिक तमाशामध्ये गायक आहेत, वादक आहेत, नृत्यांगना आहेत, पण नवीन रचना करणारा शाहीर नाही. म्हणून फडावरच्या लावण्यांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला पेशवे काळातील आणि इंग्रजी राजवटीतल्या लावण्यांचाच विचार हा प्रामुख्यानं केला जातो. आता सून माझी लक्ष्मी चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया.

0: शिरदे हो, 9व्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आहे. साधारणपणे 10व्या शतकात ती बोलीभाषेच्या स्वरूपात प्रचारात आली. 1188 पासून मराठीमध्ये ग्रंथरचनेला सुरुवात झाली. आणि आपण जाणतोच की नुकताच 2 दिवसापूर्वीच या मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे. 1290च्या आसपास ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधलं ज्ञान मराठीमध्ये आणलं. ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ निर्माण केला. माझा मराठीचा बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके असं सांगून मराठीचं महत्त्व ज्ञानेश्वरांनी अधोरेखित केलं. त्या काळामध्ये ज्ञानेश्वर, नामदेव अशा वेगवेगळ्या संतांनी लोकांना भक्तिमार्ग दाखवण्यासाठी अभंग, गवळणी, विराणी अशी साहित्यामध्ये काव्यरचना केली. जनसामान्यांपर्यंत मराठी भाषा पोचवण्याचा हा प्रयत्न होता. त्यानंतर 200 वर्ष मराठीमध्ये सामर्थ्यशाली असा कवी निर्माण झाला नाही असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर उदयाला आले ते संत एकनाथ. त्यांनी अभंग गवळणीबरोबरच बहुरूढ अशी भारूढ लिहिली. वासुदेव, वाघ्या, पिंगळा अशा वेगवेगळ्या काव्यरचनाही केल्या. आणि खऱ्या अर्थानं संत एकनाथांनी मराठी भाषा समृद्ध केली. आणि पुढं मग शाहिरांनी आध्यात्मिक लावणी देखील लिहिली. याबद्दल आणखीन बोलूया आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. सोनाराना टोचलं कान चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया.
1: गाव भर होईल बो फाट विना कारण
2: होऊन दे,
1: हात सोडा
2: नाही सोडणार,
1: सोडा ना

पुराण काळामध्ये पंडित कवीने पोथी पुराणातली काही कथानकं निवडली आणि ती आख्यान काव्य लिहिली. मात्र ती सर्व थरातल्या मराठी माणसापर्यंत पोहोचली नाहीत. तरी पण माणसांच्या मनातील भक्तिभाव जागृत ठेवण्याचं काम कथा आणि कीर्तनातून पंडित कवींनी केलं. ज्ञानेश्वरांपासून ते मोरोपंतापर्यंतच्या सर्व पंडित कवींनी परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आणि त्याच्या प्राप्तीसाठीच साहित्य निर्मिती केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ज्या लोककला अस्तित्वात आहेत, उदाहरणार्थ जागरण, गोंधळ, भारूड, या सगळ्यांचा हेतू देवदेवतांची पूजा अर्चा करणं हा आहेच. शिवाय पोटासाठी फिरणारे भूते, पोतराज, वासुदेव, चित्रकथी हे देखील लोकांना देवदेवतांचं महत्त्व सांगत असत आणि आपला उदरनिर्वाह करत असत. 12व्या शतकापासून 17व्या शतकाच्या अखेरपर्यंत जे जे साहित्य निर्माण झालं ते सगळं साहित्य या भक्तिमार्गातूनच निर्माण झालेलं आहे. या नंतरची लावणी, तुमची खुशी हाच माझा सौदा, या चित्रपटातली आहे.

सतराव्या शतकाच्या अखेरीला आणि अठराव्या शतकाच्या सुरुवातीला भेदिक फडातून विकसित होऊन तमाशा अस्तित्वात आला. तरी पण त्याच्यावरही पोथीपुराणांचा देवदेवतांचा प्रभाव होताच, म्हणून तमाशा फडात आध्यात्मिक लावण्या सादर केल्या जात होत्या आणि लोकांनाही त्या आवडत होत्या. पेशवे काळामध्ये गण, गवळण, भेदिक कवनं, लावण्या, मुजरा या अंगानं लावण्या सादर केल्या जात होत्या. म्हणून प्रत्येक तमाशा फडात डफ तुणतुण्याच्या साथीनं भेदिक कवनं देखील गायली जात होती. शाहीर परशाराम यांनी एक रचना अशीच केलेली आहे, दहा शिंदळक्या करीन परंतु एक लग्नाचा नको नवरा, माहेरी माझे चित्त मन रमले सासरचा न लगे वारा. आधीच मी चंचळ पहिल्यापासून मूळ माहेरी फंद पडला, घरभावाचे बळे निघाले त्याचा माझा संग घडला. रस्तमकाठी अक्षय दोन्ही सत्वावर डोळा जडला, त्रिकुटत सोहोटा पाल मांडिले यथार्थ पाहुनिया पुढला. अशी बरीच मोठी रचना त्या काळामध्ये शाहीर परशुराम यांनी केलेली आहे. वरवर पाहता ही लावणी अश्लील वाटण्याची शक्यता आहे, मात्र ही लावणी अश्लील नाही आणि तिचा अर्थही अश्लील नाही आहे. तो अर्थ काय आहे ते जाणून घेऊया एका लावणीनंतर. लाखात अशी देखणी चित्रपटातली एक लावणी आता आपण ऐकूया.

0: बरे दर्शोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. हा लावण्य रंग कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. बरे तर मग, आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोत्र, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2 वाजलेत, कार्यक्रम प्रसारित करीत आहोत स्वस्थ भारत.
1: श्रोते हो नमस्कार, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन सगळीकडे पाळला गेला. खरं तर सगळेजण आपण बोलतो की सध्या हार्ट अटॅकचं वय आता खूप अलीकडे येत चाललंय. आपली सध्याची लाईफस्टाईल स्ट्रेस याला कारणीभूत आहेत, ही कारणं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. मग ती हृदय सुदृढ ठेवण्यासाठी ही लाईफस्टाईल आपण सुधारतो का, किंवा आपल्या हृदयाला काहीच आजार व्हायला नको म्हणून आपण स्वतःची काळजी घेतो का, का फक्त आपण काळजीच करत बसतो? श्रोते हो, आपलं हृदय सुदृढ ठेवण्यासाठी आपण काय काळजी घ्यायची, किंवा आपल्या हृदयाला काहीच आजार व्हायला नको म्हणून आपण काय काळजी घ्यायची, हे आणि यासारखे बरेच प्रश्न आपण आपल्या स्वस्थ भारत कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष नाबर यांना. डॉक्टर आशिष नाबर हे गेली 30 वर्ष हृदयरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून हृदयाच्या संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार. डॉक्टर आशिष नाबर, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार.
2: धन्यवाद सुजेता.
1: डॉक्टर, 29 सप्टेंबरला आपण जागतिक हृदय दिन पाळला, तर त्यानिमित्ताने आपण काय सांगाल?
2: सो वर्ल्ड हार्ट फेडरेशन हा वर्ल्ड हार्ट डे म्हणून सेलिब्रेट करते आणि प्रत्येक वेळी त्याची एक थीम असते. तर मला वाटतं 2024-2026 दरम्यानसाठी डोंट मिस अ बीट अशी थीम आहे. आणि त्याचा आपण अर्थ असा आहे की बऱ्याचदा लोकांना माहीत नसतं की हे जे त्यांना त्रास होत आहेत ते हृदयाशी निगडीत आहेत, आणि मग ते ओव्हरलुक किंवा डिसमिस केले जातात किंवा डॉक्टरपर्यंत

0: जाण्याची वेळ येत नाही, तर त्याच्याविषयीची जागरूकता निर्माण करणं आणि बरेचसे हृदयविकारांना किंवा हार्ट अटॅकला कारणीभूत असणारे जे रिस्क फॅक्टर्स ज्याला म्हणतात ते ओळखण्याविषयी लोकांना परत एकदा जागृत करणं, म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीस, पण त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तो ती थीम ठेवली आहे.
1: पण डॉक्टर, पण आपल्या हृदयाला काय आजार झालाय किंवा हृदयाच्या काय बारीक बारीक कुरकुरी सुरू झाल्यात हे आपण कसं ओळखायचं आणि त्या कुरकुरी नेमक्या कोणत्या असतात?
0: सो सर्वसाधारणपणे आपण असं म्हणू शकतो की जर तुम्हाला चालताना त्रास जाणवला की तुम्हाला दम लागतोय किंवा छातीत भरून येत आहे तर हे काहीतरी वेगळं आहे आणि हे काही आठवड्यांपासून किंवा महिन्यांपासून चालू झालंय तर नक्कीच कुठेतरी काहीतरी बिनस्त आहे, म्हणजे हे लक्षात येणं गरजेचं आहे. बऱ्याचदा दम लागणं हे हार्टच्या विकनेसशी निगडीत असू शकतं, छातीत दुखणं हे हार्टच्या नसांच्या ब्लॉक्सशी निगडीत असू शकतं, किंवा धडधड जाणवणं किंवा नुसतंच कसं तरी वाटणं हे नाडी जलद होण्याशी निगडीत असू शकतं. नाडी हळू झाली तर लोकांना चक्कर येते, अंधार येतो किंवा पडतात. तर ह्या प्रकारचे कुठले जर त्रास नव्याने चालू झाले असतील विशेषतः तर मग ते एखाद्या तज्ज्ञाकडे जाऊन त्याच्याविषयी थोडस जास्त तपासणी करून काय निदान आहे तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही सांगितलं की माणूस चक्कर येऊन पडतो तेव्हा नाडी हळू होते आपली किंवा हृदयात धडधड व्हायला लागते, दम लागतो चालताना, मग तर या जाडीचा आणि हृदय याच्या आजाराचा काही संबंध आहे का की बारीक लोकांना सुद्धा हृदयाचे आजार होऊ शकतात?
0: राईट. सो बऱ्याचदा लोकांना वाटतं की वय झालं तर एवढा दम तर लागणारच किंवा वजन जास्त असेल तर एवढंच मी चालू शकणारच. हे बऱ्याचदा आपण ऍक्सेप्ट केल्यासारखं आपणच ठरवतो की हे आजाराचं काही लक्षण नाही, हे नॉर्मल आहे आणि त्यामुळे हा आजार नसावा. पण ते कितपत खरं आहे आणि खरंच आजार नाही आहे का हे तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे आणि काही नसेल तर देखील मी म्हटलं तसं ते पण आश्वस्त होणं गरजेचं आहे, कारण नाहीतर आपण उगाच गरज नसताना आपली लाईफस्टाईल मर्यादित करायला चालू करतो. काही नाही हे देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, मग हृदयाला आपल्या कोणकोणते आजार होऊ शकतात?
0: बऱ्याचदा लोकांना हार्ट अटॅक हा एकच आजार माहित आहे. हार्ट अटॅक म्हणजे हार्टच्या नसामध्ये ब्लॉक झालं तर हार्टचा स्नायू त्याच्यामध्ये कामी येतो आणि दुखतं आणि त्याला हार्ट अटॅक म्हणतात. नसांच्या ब्लॉकमुळे येतो त्याला हार्ट अटॅक म्हणतात, किंवा नसांमध्ये ब्लॉक असेल तर चालताना दुखणं त्याला अंजायना म्हणतात. हा एक प्रकारचा झाला. दुसरा प्रकारचा आजार आहे की हार्ट वीक असणं, तर ते वीकनेस बहुतेक वेळा हार्ट अटॅकमुळे किंवा ब्लड प्रेशर, डायबिटीस अनेक वर्ष असल्यामुळे किंवा स्नायूचा स्पेसिफिक आजार असल्यामुळे येतो. सो हार्ट वीक असणं त्याला हार्ट फेलियर म्हणतात, म्हणजे ते वीक असल्यामुळे दम चालताना लागेल किंवा अति दम लागून ऍडमिट व्हायची वेळ येईल ह्याला हार्ट फेलियर म्हणतात. आणि तिसरा आजार आहे तो नाडींचे आजार, म्हणजे नाडी हळू झाली तर चक्कर येऊन पडणं किंवा नाडी जलद झाली तरी देखील चक्कर येऊ शकते किंवा धडधड जाणू शकतं, हे नाडीचे आजार. तर हार्ट अटॅक म्हणजे हार्टच्या नसांचा, हार्ट फेलियर म्हणजे हार्टच्या पंपचा वीक असण्याचा, आणि नाडीचे आजार ज्याच्यामुळे चक्कर येऊ शकते किंवा धडधड जाणू शकते. ब्रॉडली स्पीकिंग आपण असे तीन प्रकारचे आजार म्हणू शकतो.
1: अच्छा डॉक्टर, मग आता तुम्ही हार्ट वीक होतं हे कारण तुम्ही सांगितलं तर काय लक्षण आहे त्याची?
0: सो दम लागणं हे तीन कारणांनी असू शकतं. एक म्हणजे हार्टच्या नसामध्ये ब्लॉक असलं तरी प्रत्येक वेळी दुखतं असं सांगतच पेशंट्स येतात असं नाही. बऱ्याचदा वयस्क पेशंट्स किंवा डायबिटीस असणारे पेशंट्स हार्टच्या नसामध्ये ब्लॉक असण्यामुळे देखील दम लागतो असं म्हणतात. सो दुखत नाही त्यांना पण दम लागतं. आणि दुसरं दम लागण्याचं कारण म्हणजे हार्टचं वीकनेस असणं, जे आपण म्हटलं की वीकनेस झालं की हार्टची पंपिंग कॅपॅसिटी कमी झाली की आपण तेवढ्या जोमाने चालू शकत नाही आणि दम लागतो म्हणतो किंवा थकवा येतोय म्हणतो. आणि बऱ्याचदा हार्टमध्ये टणकपणा पण निर्माण होतो. ब्लड प्रेशर जर बरेच वर्ष असेल तर हार्टची जाडी वाढते आणि एक प्रकारे टणक होतं, म्हणजे रबर बॉलसारखं असलं हार्ट प्लास्टिक बॉलसारखं झालं समजा उदाहरण द्यायचं तर त्या लोकांनाही दम लागतो. सो दम लागणं, एस्पेशली नव्याने दम लागायला चालू होणं, ही बाब जर लक्षात आली तर मग त्याची शहानिशा व्हायला पाहिजे.
1: अच्छा, आणि तुम्ही नाड्यांचे आजारही डॉक्टर सांगितले.
0: नाडी म्हणजे हार्ट बीट,

0: हार्ट बीट जे आपण स्टेथोस्कोप ठेवून ऐकलं तर हार्ट बीट झाली, आणि आपण पल्सवर हात ठेवला तर आपण हार्ट रेट म्हणतो. पण इफेक्टिव्हली नाडी म्हणजे हार्ट रेट, आणि ती हार्ट रेट ही एक ड्रायव्हर आहे आपली हार्टची पंपिंग कॅपॅसिटी नॉर्मल ठेवायला. म्हणजे समजा तुम्ही बसला असाल तर हार्ट रेट 60 ते 80 असेल, नाडी 60 ते 80 असेल. तुम्ही चाललात तर ती 90 ते 100 होईल, पळालात तर 120 ते 130 होईल. ही जी वाढ आहे ती नाडीची वाढ नॉर्मल आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे.
1: मग ही जी नाडीची धडधड आहे डॉक्टर, त्याच्याकडे आपण बारकाईने कसं लक्ष द्यायचं? म्हणजे
0: सो धडधड हा फार कॉमन वर्ड आहे. तर धडधड होते म्हणजे आपल्याला त्यावेळेचा ईसीजी लागतो, कारण तिथून आपल्याला कळतं की धडधड कुठल्या प्रकारची आहे. हार्टच्या वरच्या कप्प्यातून होणारी का खालच्या कप्प्यातून होणारी का हार्टमध्ये एक्स्ट्रा कनेक्शन असल्यामुळे होणारी, तर हे सगळं आपल्याला धडधडीच्या वेळी ईसीजी रेकॉर्ड झाला की कळतं. जर तुमची धडधड थोडक्या प्रमाणात असेल तर आजकाल थोडंसं सोपं झालंय. तुमची धडधड समजा अर्धा पाऊण तास चालणारी असेल आणि आठवड्यातनं 1-2 वेळा होणारी असेल तर होल्टर नावाची एक ईसीजी रेकॉर्डिंग इक्विपमेंट आहे, तर ती लावून आपण धडधड कॅप्चर करायला बघतो ईसीजीवर. जर तुमची धडधड जास्त वेळ चालली 1-1.5 तास तर जवळच्या नर्सिंग होममध्ये जाऊन लगेच ईसीजी रेकॉर्ड केलात तर आपल्याला लगेच डायग्नोसिस मिळतो आणि मग आपल्याला पुढे जायचा मार्ग सापडतो कुठल्या प्रकारची धडधड आहे त्या अनुषंगाने.
1: पण डॉक्टर, ही जी धडधड होते ती म्हणजे त्या पेशंटला सामान्य माणसाला सारखीच होते की थोड्या थोड्या वेळाने होते? म्हणजे कसं आपण त्याला मॉनिटर करायचं त्या धडधडीला?
0: हा फार महत्वाचा प्रश्न आहे सुचिता, कारण मी म्हटलं तसं दम लागणं आणि दुखणं हे लोक चालताना अनुभवतात आणि मग त्याविषयी ते नक्कीच लवकर सांगू शकतात. धडधड होते हे बऱ्याचदा त्यांना तेवढं लक्षात येत नाही, घबराट म्हणतात किंवा बेचैन वाटलं म्हणतात आणि मग त्यांना ते कळत नाही की हा धडधडीचा भाग आहे म्हणून. त्यामुळे ती ओळखणं कधी कधी लोकांना कठीण जातं आणि त्यामुळे बरेच वर्ष ते ती सहन करतात. आणि हे नाडी जलद होण्याचा आजार असेल हे ईसीजी केल्याशिवाय लक्षात येत नाही, त्यामुळे बऱ्याचदा त्यांना टेन्शन आलं म्हणून होतात अशा पद्धतीने ती कंप्लेन त्याला थोडक्यात कचऱ्याची टोपली दाखवली जाते असं म्हणू शकतो आपण. आणि मग योग्य निदानाला वेळ लागतो कधी कधी.
1: अच्छा डॉक्टर, आता असं म्हटलं जातं की आपल्या म्हणजे घरामध्ये कोणाला हार्ट अटॅक आला असेल समजा, किंवा ज्यांना बीपी असेल किंवा ज्यांना डायबिटीस असेल त्यांना ह्या शक्यता जास्त आहेत का?
0: हे खरंच आहे. म्हणजे आता वाढत्या वयाने बरोबर हार्टचे आजार होणं किंवा तरुण लोकांमध्ये अनुवांशिकतेमुळे लवकर आजार होणं हे आई गोष्टी आपल्याला माहीत आहेत, पण देर आर सर्टन अदर रिस्क फॅक्टर्स ज्याला म्हणतात की ते आपण जर कंट्रोलमध्ये ठेवले तर हा आजार होण्यापासून आपल्याला वाचता येतं किंवा ते पुढे ढकलतात म्हणा. सो त्याच्यामध्ये महत्वाचे 3 गोष्टी म्हणजे ब्लड प्रेशर आहे की नाही ते कळणं, असलं तर कंट्रोलमध्ये असणं, सेम डायबिटीस आहे की नाही ते डायग्नोज वेळेत होणं आणि त्याचा कंट्रोल चांगलं असणं. तिसरी गोष्ट आहे की कोलेस्ट्रॉल, तुमचं लिपिड्स म्हणतो आपण त्याला, तर ते वेगवेगळ्या प्रकारचे त्या लिपिड्सचे भाग आहेत. एलडीएल कोलेस्ट्रॉल हा एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे त्या लिपिड्सचा की जो कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. या 3 गोष्टींचा परिणाम सगळ्यात जास्त असतो. त्याच्यानंतर हल्ली आपल्याला लक्षात आलंय की चांगली झोप, फिजिकल एक्झरसाइज आणि व्यायाम. सो व्यायाम, झोप आणि परत एकदा पॉल्युशन हा देखील एक महत्वाचा घटक झालाय आजारांमध्ये. अगेन पॉल्युशन बद्दल आपण फार थोड्या प्रमाणात काही करू शकतो, पण झोप, व्यायाम आणि अवॉइडिंग 2 अदर डेव्हिल्स, एक म्हणजे तंबाखू सेवन कुठल्याही पद्धतीने म्हणा, सिगरेट, विडी किंवा तंबाखू खाणं आणि अल्कोहोल, हे 2 गोष्टी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण आता म्हटल्या त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या हातात आहेत त्या कंट्रोल करणं, तर त्याविषयी थोडीशी काळजी असणं गरजेचं आहे. हे ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि कोलेस्ट्रॉल हे जे गोष्टी आहेत त्या त्रासांशी त्यांचं ट्रीटमेंट निगडीत नाही आहेत. ते जे नंबर्स आहेत की ब्लड प्रेशर तुमचं 130-80 असायला पाहिजे, तुमचं डायबिटीस असेल तर ते 7 खाली तुमचं HbA1c म्हणजे जे ऍव्हरेज शुगर येतं ते 7 खाली असायला पाहिजे, आणि लिपिड प्रोफाईलमध्ये LDL कोलेस्ट्रॉल हे जर तुम्ही हार्टचे पेशंट ऑलरेडी असाल तर इव्हन 40 आणि 50 खाली असायला पाहिजे. सो डॉक्टर्स तुमची ही औषधं वाढवणार जोपर्यंत ह्या टार्गेट लेवल्सवर आपण पोहोचत नाही, आणि त्यामुळे तुम्हाला जरी बरं वाटत असलं तरी

0: हे नंबर्स त्यांच्या टार्गेट लेवल्स पर्यंत खाली आणणं गरजेचं आहे, कारण मग ह्या लोकांना परत हार्ट अटॅक येणं किंवा पहिल्यांदा हार्ट अटॅक येणं किंवा ओव्हरऑल आयुर्मान लांबणं हे या टार्गेट लेवल्सवर पोहोचण्याशी त्यांचा जवळचा संबंध आहे.
1: अच्छा, आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये येण्यासाठी लाईफस्टाईल चेंज करणं हेच गरजेचं आहे. कसे नंबर खाली येतात?
0: डेफिनेटली. सो आपण जेव्हा तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, एक आहे की तुम्ही व्यायाम करायला पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही कोलेस्ट्रॉल खाली आणू शकता. तुमचं खाण्याचे हॅबिट्स काय असायला पाहिजे त्याच्यावर थोडंसं आपल्याला बोलायला पाहिजे. आणि तिसरे औषधं. सो खाण्याच्या हॅबिट्सबद्दल हवं तर थोडं बोलूया की जे व्हेजिटेरियन्स आहेत त्यांनी पालेभाज्या जास्त खायला पाहिजे, नंतर बीन्स म्हणजे आपले गवार ह्या सगळ्या गोष्टी आहेत, शेंगा भाज्या ज्या आहेत त्या जास्त खायला पाहिजेत. आपल्या गव्हर्नमेंटनी मिलेट्सवर जोर दिलाय, बऱ्याच लोकांना माहीत असेल. तर मिलेट्स म्हणजे काय की बाजरी, ज्वार, नाचणी, तर भाकऱ्यांमध्ये ह्यांचा वापर करून त्या करायला पाहिजेत. सो हे आपले व्हेजिटेरियन जे फूड आयटम्स आहेत, किंवा आणखीन व्हेजिटेबल्समध्ये ते भाज्या जास्त वापरायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की तेलाचा वापर. सो सर्वसाधारणपणे आपण म्हणू शकतो की 1/2 किलो तेल माणशी महिन्याला, मग तुमच्या घरी किती लोक आहेत त्याप्रमाणे ते ठरवा की याच्यावर जायचं नाही म्हणून. कारण रोज रोज काही आपण मोजून मापून जेवत नाही, पण आपण महिन्याचा विचार केला तरी आपण सगळं व्यवस्थित करू. तर ह्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल ठेवणं हे खाण्याच्या दृष्टीने गरजेचं. नॉन व्हेज लोकांसाठी त्यांनी जास्त करून व्हाईट मीट म्हणजे फिश किंवा चिकन जास्त बरं रेड मीटपेक्षा. तर अशा दृष्टीने हे खाण्याचे थोडेसे गोष्टी आहेत त्या कायम पाळण्याच्या गोष्टीत आणि त्या तशा महत्वाच्या आहेत.
1: डॉक्टर, आता खाण्याबद्दल तुम्ही सांगितलं आणि बोलता बोलता तुम्ही मगासपासून व्यायाम याचा उल्लेख करताय, तर जिममध्ये जाणं म्हणजे व्यायाम की फक्त वॉक करणं हे सुद्धा चांगलं आहे?
0: करेक्ट. सो प्रत्येकाच्या ते थोडंसं वयावर आणि कॅपॅसिटीवर अवलंबून असतं. एक महत्वाची गोष्ट काय की तुम्ही अचानकपणे हाय लेवल हाय इंटेन्सिटीचा व्यायाम चालू करू नका. म्हणजे तुम्ही एवढे वर्ष काहीच केलं नाहीत आणि 1 जानेवारीला ठरवलं की आजपासून मी बेधडक व्यायाम चालू करणार, तर हे सडननेस जो असतो, अचानकपणे तुमची एक्सरसाइज कॅपॅसिटी वाढवण्याचा जो निर्णय घेतलात, तर त्या लोकांना बऱ्याचदा त्रास होण्याची शक्यता असते. तरुण लोक जिममध्ये नक्कीच जाऊ शकतात, बऱ्याचदा ट्रेनर्स त्यांना एनकरेज करतात इंटेन्सिटी वाढवायला व्यायामाची. तसा जर काही प्लॅन असेल तर अशा लोकांनी, आणि एस्पेशली जर त्यांना कुठले त्रास आधीपासून असतील किंवा हे रिस्क फॅक्टर जे आपण म्हटले ब्लड प्रेशर, डायबिटीस, अशा लोकांनी एकदा मेडिकल तपासणी करून घ्यावी. त्याच्यामध्ये ECG असेल, त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर डायबिटीस मापणं असेल, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल बघणं असेल, त्याच्यामध्ये कदाचित स्ट्रेस टेस्ट करणं असेल, तर या सगळ्या गोष्टी केल्यावरच हाय इंटेन्सिटी एक्सरसाइजला जावं. कारण ज्यांना पूर्वीचा आजार आहे आणि जो लक्षात नाही आलाय अशा लोकांमध्ये अशा घटना घडण्याची शक्यता जास्त असते. पण रोजचा व्यायाम म्हटलं तर जे मध्यम वयीन असतात किंवा जास्त वयाचे असतात त्यांनी निदान 35 ते 40 मिनिटं जर ते चाललेत हलका घाम येईपर्यंत, त्याला मॉडरेट लेवल एक्सरसाइज म्हणूया, तर हा निदान 5 वेळा जरी आठवड्यातनं तुम्ही करू शकलात, 2-8 दिवस बिझी आहात बाकी दिवस केलात, तर चांगली गोष्ट आहे. आणि थोडं स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला हरकत नाही, म्हणजे जिममध्ये जाऊन एरोबिक्स केलेत वगैरे तर हरकत नाही, कारण ते मॉडरेट लेवल ऑफ एक्सरसाइज आहे. फक्त महत्वाचं काय आहे की तुम्ही अचानक निर्णय घेऊन अचानक तुमची इंटेन्सिटी वाढू नका.
1: डॉक्टर, तुम्ही मगाशी बोलता बोलता झोपेविषयी बोललात की झोप फार महत्वाची आहे, पण सध्याची आपली लाईफस्टाईल हे बघता सगळ्यांचीच झोप पूर्ण होते असं नाही, तर काय तुम्ही सांगाल याबद्दल?
0: पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये, घरच्या महिलांमध्ये आणि पुरुष वर्गामध्ये पण कदाचित झोप कमी असते. थोडक्यात 7 ते 8 तास झोप तुमची होणं हे गरजेचं आहे. आणि आता आपल्याला जास्तीत जास्त लक्षात आलंय की झोप कमी होणं हे देखील हृदयाच्या आजारांसाठी महत्वाचं कारण आहे. बरेच वर्ष कदाचित आम्ही हृदयरोग तज्ज्ञ म्हणून तेवढा स्ट्रेस त्यावर इझिली देत नव्हतो, पण आता हे आम्ही फॉर्मली सांगतो, ऍडवाइस करतो की निदान 7 ते 8 तास झोप तुमची गरजेची आहे.
1: अच्छा डॉक्टर, आणि बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये असं होतं की ही सगळी कारणं, झोप अपुरी, आपली खाण्यापिण्याच्या वेळा बदललेल्या आहेत, स्टाईल बदललेली आहे, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून काही काही लोकांना ऍसिडिटीचा त्रास सुरू होतो आणि मग

0: ही जणांच्या बाबतीमध्ये असं होतं की त्यांना छातीत जळजळत असतं, छातीत दुखत असतं, तर कधीतरी ते ॲसिडिटी मला झाली आहे या नावाखाली ते अंगावरती काढतात, आणि त्याचा परिणाम कधी कधी असा होतो की त्यांना हार्ट अटॅक येतो किंवा डॉक्टरकडे जाईपर्यंत त्यांना हातामध्ये त्यांच्या वेळ नसतो. तर ही ॲसिडिटी आणि हार्ट अटॅक याच्यामध्ये कसं आपण तो मेळ साधायचा, कसं बरोबर त्याच्याकडे लक्ष ठेवायचं? खरंच ही ॲसिडिटी आहे की हार्टशी संबंधित काहीतरी आहे?
1: नाही, फारच अनफॉर्च्युनेट प्रॉब्लेम आहे की ॲसिडिटी म्हणजे पोटात वरच्या भागात मध्यभागी दुखणं बऱ्याचदा जेवल्यानंतर होतं, चालण्याशी काही संबंध नसतो. जेवून झोपलं तर तुम्हाला आंबट ढेकर येतात, ह्या सगळ्याला ॲसिडिटी म्हणतात. ती बरीच वर्षं चालू आहे. वेरेज जे नव्याने होतं की तुम्हाला छातीच्या खालच्या भागात, पोटाच्या वरच्या भागात अचानक दुखायला लागलं, घाम फुटला दरदरून, चक्कर आली, अस्वस्थ वाटलं, हे ॲसिडिटी नसण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे हे थोडंसं समजायला पाहिजे. आणि मग तसं जर तुम्हाला नव्याने काही वेळापूर्वी चालू झालं असं जाणवलं तर मग ECG शिवाय त्याला पर्याय नाही. कारण जोपर्यंत आपण ECG काढत नाही तोपर्यंत काय बेतलं आहे ते आपल्याला 100% सांगता येत नाही. आणि त्यामुळे बऱ्याचदा हे लोक जेव्हा कॅज्युअल्टीत येतात तेव्हा ECG, पहिला ECG सरळ सरळ दाखवू शकतो की हार्टचा प्रॉब्लेम आहे की नाही. कधी कधी परिस्थिती फसवी ठरते, पहिला ECG एवढं लक्षात येत नाही पण तरी ये हार्टचं डॉक्टरांना शंका आहे, मग आपल्याला दुसरा तिसरा ECG अर्ध्या तासाने काढून किंवा मग ब्लड टेस्ट ऑन द स्पॉट करून कन्फर्म करायला लागतं की हा हार्ट अटॅक सदृश परिस्थिती आहे की नाही. ते त्यामुळे हे खरं आहे तू म्हणतेस ते की पोटात वरच्या भागात दुखणं याला ॲसिडिटी म्हणून कधी कधी एवढं निग्लेक्ट केलं जातं की आपण हार्टची मोठी दुर्घटना होऊ घातली आहे हे आपण मिस करू शकतो.
0: अच्छा, पण डॉक्टर ठीक आहे, तुम्ही आत्ता बोलताना सांगितलं की वय झालंय, आपल्याला चालताना दम लागतोय, कदाचित हार्टशी संबंधित दम सुद्धा असू शकतो, पण तरुण मुलांच्या बाबतीमध्ये हे आपण कसं काय ग्राह्य धरायचं, की त्यांची काही तरुण मुलांची लक्षणं काही वेगळी दिसतात का तुम्हाला?
1: सो ॲक्च्युली तरुण लोक हे त्रास जास्त सहज सांगू शकतात कारण त्यांची लाईफस्टाईल ॲक्टिव्ह असते. नुसतं बसलं तर मी म्हटलं तसं लक्षात येत नाही, पण ही मुलं ॲक्टिव्ह असणार, ट्रेनने प्रवास करणार किंवा फुटबॉल खेळणार, काही ॲक्टिव्हिटी स्केल त्यांची जास्त असते आणि त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम खरं तर त्यांच्या लक्षात लवकर यायला पाहिजे. लवकर आला की मग आपल्याला ECG, एको आणि ह्या तपासण्या लवकर करायला पाहिजेत. अगदी तरुण लोक असली किंवा अगदी तरुण मुलं असली तर त्यावेळी हार्ट अटॅक हा विषय कदाचित नसतो, पण बरेचसे आजार हे अनुवांशिक असतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये हार्ट वीक असणं किंवा हार्टची जाडी जास्त असणं किंवा वालचा आजार असणं असे काही गोष्टी असल्या तर मग आपल्याला एको ECG एकोवरच बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतात. त्यामुळे ते हृदयरोग तज्ज्ञाकडे जाणं किंवा फिजिशियनकडे जाणं आणि त्याची शहानिशा चालू करणं, तपासण्या चालू करणं हे गरजेचं होऊन जातं.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, जाता जाता हा शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे की हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर आणि सडन कार्डियक अरेस्ट याच्यात नेमका फरक काय आहे?
1: सो हे खरं आहे की एक तृतीयांश जवळजवळ ज्या डेथ्स होतात जगभरात त्या हार्ट रिलेटेड आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा डेथ्स ह्या हार्ट अटॅकमुळे होतात. आपण थोडंसं म्हणलं होतं की जेव्हा हार्टच्या नसामध्ये, बाहेरच्या ब्लड सप्लायमध्ये अचानक ब्लॉक येतो तेव्हा हार्ट अटॅक येतो. बहुतेक वेळा त्यावेळी लोकांना छातीत दुखतं. हार्ट फेलियर हे हार्टच्या विकनेसमुळे दम लागणं, याच्यासाठी डॉक्टर ही परिभाषा वापरतात की हार्ट फेलियर आहे. लोकांना परत एकदा ते समजत नाही, हार्ट फेलियर म्हणजे सगळं संपलं असं काहीतरी अर्थ होतो. नाही, हार्ट फेलियर म्हणजे हार्टच्या विकनेसमुळे किंवा हार्टच्या टणकपणामुळे दम लागणं, त्याला हार्ट फेलियर म्हणू शकतो आपण ब्रॉडली. आणि सडन कार्डियक अरेस्ट हा विषय तर आणिक लक्षात येत नाही. बऱ्याचदा तुम्ही तुमच्या परिसरात ऐकलं असेल की एखादा मनुष्य झोपेतून उठलाच नाही, किंवा असंही ऐकलं असेल की खेळताना एखादा मुलगा पडला, काही करायला मिळालं नाही, डॉक्टरपर्यंत हॉस्पिटलपर्यंत पोहोचायला अवधीच मिळाला नाही, तर ह्याला सडन कार्डियक अरेस्ट म्हणतात. म्हणजे त्यावेळी काय होतं की बऱ्याचदा ह्या लोकांची नाडी अचानक जलद होते आणि ती हार्टच्या विकनेस असलेल्या लोकांमध्ये जास्त होते किंवा हार्ट अटॅक येऊन गेलेल्या लोकांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त संभवतो की नाडी अचानक जलद होते आणि ती 250 ते 300 पर्यंत जाते. इमॅजिन करा, नॉर्मल 60 ते 80 असते. मग ह्यावेळी ही लोक

0: कोसळतात, आणि जर तुम्हाला आजूबाजूला कोणी असा व्यक्ती नसेल जो CPR म्हणजे कार्डिओ पल्मनरी रिससिटेशनची जाण ज्याला आहे, इमिजिएटली मसाज करू शकतो आणि अटेम्प्ट करू शकतो की बाबा आपण त्या फास्ट हार्ट रेट जो होतो त्याला बहुतेक वेळा शॉकची गरज लागते.
1: अच्छा.
0: तर तुम्ही एअरपोर्ट्सवर वगैरे बघितलं असेल की डिफिब्रिलेटर्स अवेलेबल असतात, पण हे सर्वसाधारणपणे सगळीकडे अवेलेबल नाही आहे. आणि सडन कार्डियक अरेस्ट हा असा प्रॉब्लेम आहे की आजही आणि इवन डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये 95% लोक ही सगळी व्यवस्था असूनही की तिथपर्यंत ॲम्ब्युलन्स पोचेल वगैरे तरी 95% लोक दगावतात. आणि त्यामुळे इथे महत्त्वाचं आहे की CPR ट्रेनिंग हे आपल्याला शाळा कॉलेजांमध्ये पासून शिकवायला पाहिजे, आणि शॉक देण्यासाठी डिफिब्रिलेटर्स हे जर जागोजागी उपलब्ध पुढे करून देता आले तर त्या विकसित भारतामध्ये आपल्याला या डेथ्स सडन कार्डियक अरेस्टमुळे कमी करता येतील.
1: अच्छा, पण मुळात डॉक्टर, आपल्याला आपल्या हृदयाला काही व्हायलाच नको, ते सुदृढ राहायला हवं, यासाठी आपण काय काळजी घ्यायची? आणि ज्यांना असं म्हणतात की 3 अटॅक्स येतात, तिसऱ्या अटॅकला माणूस जातो, पण पहिलाच अटॅक आला समजा चुकून, तर त्या पेशंटने काय काळजी घ्यायची? आणि एकंदरीतच आपण सगळ्यांनी काय काळजी घ्यायची?
0: हार्ट अटॅक येऊन गेला किंवा हार्ट अटॅक येऊ नये, दोन्हीसाठी साधारणपणे ज्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणतो आपण त्या तेच आहेत की ब्लड प्रेशर, डायबिटीस, कोलेस्ट्रॉलचा कंट्रोल, स्मोकिंगपासून कम्प्लिटली दूर, कम्प्लीट बंद चालू असेल तर, अल्कोहोल नॉट एनकरेज्ड, पण ज्याला मॉडरेटमध्ये सवय असेल त्याचं नियमित थोड्या प्रमाणात असेल तर ठीक आहे, पण अल्कोहोलमुळे हार्ट बरं होतं असं काही नाही आहे. जेवणामध्ये जे चरबीयुक्त पदार्थ असतात ते कमी, आणि दुसरं म्हणजे व्यायाम, झोप, ह्याही दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत ज्याच्याविषयी आपण थोडंसं बोललोच आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि हॉबीज, सोशलायझेशन, ह्या सगळ्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत की ते इमोशन्स आपले व्यवस्थित राहतात, इमोशनल कोशंट म्हणतात त्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित करू शकलो तर आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स चांगल्या प्रमाणे घेतल्यात म्हणता येतील. आणि ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे अर्थात त्यांच्यासाठी तर आपण एक प्रोग्रॅमच करू शकतो की त्यांचा फॉलोअप अतिशय महत्त्वाचा आहे, की त्यांनी वेळोवेळी डॉक्टरकडे जाणं, ती औषधं घेणं, सो दॅट पुढे परत असं होऊ नये म्हणून ते महत्त्वाचं आहे.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर आशिष नाबर, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना हार्ट संबंधित आजाराची माहिती दिली. मुळात हा हार्टला काही आपल्या व्हायलाच नको, म्हणून काय काळजी घ्यायची हे खूप मोलाचं मार्गदर्शन आपण केलं. तर आपल्या आकाशवाणीतर्फे, सगळ्या श्रोत्यांतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: सुदैव हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोत्या नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2:25 आणि 45 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

अहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि

श्रोते मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोत्रो नमस्कार. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 4 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत किरण हेगडे यांचं बासरीवादन. त्यांनी बासरीवर वाजवलेला राग अहिरभैरव आपण ऐकणार आहोत. त्यांना तबल्यावर साथ केली आहे प्रसन्न चटर्जी यांनी. विलंबित आणि द्रुतगत एक तालात निबद्ध आहे. ऐकूयात किरण हेगडे यांचं बासरीवादन राग अहिरभैरव.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात. आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी

0: 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉ मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
3: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा, म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

0: सुदैवनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलत कृष्णा भट यांचं गायन. त्यांनी गायलेला राग ललत आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी. विलंबित गत तीन तालात निबद्ध होता आणि द्रुतगत एक तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा. आपल्या संस्था

मित्रों नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5 वाजलेत, कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोत्र गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोत्या नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.